श्रोतेहो, याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेला सुरुवात होत आहे.

नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948, दिनांक 16 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आमची पहिली सभा आता सुरू होत आहे. ह्या प्रातकालीन सभेत सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. सभेला आरंभ करत आहोत मंगलध्वनीनं, राग जौनपुरी.

कार्यक्रमात आता आपण ऐकूया अनूप जलोटा यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना, संगीतकार अनिल मोहिले.

अनुराधा पौडवाल यांच्या मुख्य स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया प्रभाकर कारेकर यांनी गायलेलं विश्वनाथ जोगळेकर यांचं गीत, संगीतकार अनिल मोहिले.

विश्वनाथ जोगळेकर यांचं गीत आपण ऐकलं, प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात. या गीताला संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता आपण करूया देशभक्तीपर गीतानं. ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात आनंदराव टेकाडे यांची रचना, संगीतकार कानू घोष.

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूहस्वरात आनंदराव टेकाडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. श्रोते हो, या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो सकाळचे 6:30 वाजतात प्रसारित करत आहोत
1: जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. आज तुमच्या सोबत आहे मी भावना पारखी. मंडळी, सध्या आपण सगळेच आनंदात नाहून निघतोय आणि याचं कारण म्हणजे आपला लाडका गणपती बाप्पा. 14 कला आणि 64 विद्यांचा अधिपती असलेल्या गणरायाचं मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात आगमन झालंय. अत्यंत भक्तिभावानं आणि श्रद्धेनं बाप्पाची घरोघरी प्रतिष्ठापना झाली आहे. घंटेचा नाद, झांजांचा निनाद, आरतीचे मंगल सूर आणि गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्याचा गजर, अशा मंत्रमुग्ध वातावरणात बाप्पा आसनस्थ झालेत. लाडू मोदकांचा नैवेद्य मिळाल्यानं स्वारी अगदी खुश झाली आहे. श्रोते हो, गणेशोत्सवाची मजा काही औरच असते ना. आपल्या मनातील अंधार, मरगळ, नैराश्य दूर करणारा आणि माणसा माणसांना एकत्र आणणारा

उत्सव म्हणजे गणेशोत्सव. मंडळी, या उत्सवाची आणखीन एक विशेष गोष्ट म्हणजे इतर वेळी देवाचं दर्शन घ्यायला आपण देवळात जातो, पण ह्या उत्सवाला बाप्पा स्वतः भक्तांच्या घरी त्यांना भेटायला येतो. आणि नुसतं भेटायलाच येत नाही बरं का, तर तो आपल्यासोबत मुक्काम देखील करतो. घरी आलेल्या पाहुण्यांना देवासमान मानण्याची आपली संस्कृती, अतिथी देवो भव, मग आता तर साक्षात परमेश्वर घरी आलाय म्हटलं की हा आनंद नक्कीच अलौकिक असतो, नाही का.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगुया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। सकाळचे 6:35 होत आहेत। आता जाणून घेऊया कार्यक्रमांची रूपरेषा, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला आजचे ठळक कार्यक्रमांविषयीची माहिती। ठीक 6:40 प्रसारित होईल शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी। परसबागेतील किडीचं नियंत्रण ह्याविषयीच्या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकू शकाल। हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल दुपारी ठीक 2:00। सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा। मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी, तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर। सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर। वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान भाग 4 लेखन आणि निवेदन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक। या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती केली आहे आकाशवाणी परभणी केंद्रानं। सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके। उत्सव लोककलेचा या मालेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा

0: डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले, सकाळी 9 अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 127, सकाळी 11:05 सहज संवाद, संवादिका वृषाली ऐगळीकर, दुपारी 12 वनिता मंडळ, संवाद रंग, दीपस्तंभ फाउंडेशनच्या माध्यमातून वंचित दिव्यांग गरजू मुलांना मदत करणाऱ्या यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांची मुलाखत, हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दुपारी 1:40 परभणी हिंगोली जिल्हा संयुक्त वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. संध्याकाळी 5:30 युववाणी निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची, सकाळी 6:30 संध्याकाळी 6:30 बलसागर भारत होवो छायांकनातील प्रगती प्राध्यापक हेमंत सामंत यांची मुलाखत, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सागरी मासेमारी निर्यातमधील गुणवत्ता आणि निर्यातीसमोरील आव्हानं याविषयी प्राध्यापक सचिन साटम यांची मुलाखत, रात्री 8:00 जपान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, हे तिन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शालिनी यांचं गायन, सकाळी 10:30 राग जौनपुरी आणि रात्री 10:30 राग मधुकंस, दुपारी 2:30 रवींद्र कुलकर्णी यांचं गायन राग मधुवंती, संध्याकाळी 5:02 पंडित केशव गिंडे यांचं बासरीवादन राग मिया की तोडी, रात्री 10:00 पंडित सतीश व्यास यांचं संतूरवादन राग किरवाणी. श्रोते हो, हे होते अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे आजचे काही ठळक कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामानाविषयी. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. कमाल तापमान कुलाबा इथं 32 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज इथं 31 अंश सेल्सिअस, किमान तापमानाची नोंद कुलाबा इथं 26 आणि सांताक्रूज इथं 25 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 92%, पावसाची नोंद सांताक्रूज इथं 15.5 mm इतकी झाली. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ असेल, अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांकरता 19 सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीसाठी हवामान विषयक इशारा, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पुढील सागरी क्षेत्राकरता लागू आहे. अरबी समुद्राच्या बहुतेक भागात, सोमालिया बंदरालगतच्या भागात वादळी वातावरण असण्याची शक्यता असून ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगानं वारे वाहतील. वादळाच्या प्रसंगी वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या भागात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. श्रोते, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. 6:40 होत आहेत, आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाविषयी जाणून घेऊया. पुढील 24 तासात ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हलकासा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कार्यक्रमात आता आपण ऐकूया परसबागेतील किडीचं नियंत्रण याविषयी माहितीचा भाग दुसरा. तत्पूर्वी ऐकूया हा संदेश.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. परसबागेत सूत्रकृमींचा देखील प्रादुर्भाव होतो. उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूत्रकृमी झाडांच्या मुळ्यांमध्ये आपले डोके खुपसून रस शोषतात. काही जातीच्या सूत्रकृमी मुळ्यात गाठी करून आतमध्ये राहतात. सूत्रकृमीमुळे झाडांची वाढ खुंटते. उपाय म्हणून पिकांचा फेरपालट करावा. तृणवर्गीय पिकावर सूत्रकृमी नसतात त्यावेळी जमिनीतील सूत्रकृमी उपाशी राहून मरतात. जमिनीत निंबोळीची पेंड मिसळल्याने सूत्रकृमींची संख्या घटते आणि पिकाला खतही मिळतं. रासायनिक खतामुळे सूत्रकृमींची संख्या वाढते. पिकाला सेंद्रिय खत द्यावीत. परसबागेत अधूनमधून झेंडूची झाडं लावावीत. झेंडूच्या मुळांमुळे सूत्रकृमी मरतात. फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. त्यातून निघालेल्या अळ्या फळात शिरतात आणि गर खातात. किडलेली फळं खाण्यास योग्य नाहीत अशा फळांवर भोकं दिसतात. उपाय म्हणून फळमाशांनी अंडी घालण्यापूर्वीच त्यांचा नाश केला पाहिजे. त्याकरिता आमिषांचा उपयोग होतो. 1 लिटर पाण्यात 2 चमचे अमोनिया आणि 1/2 चमचा साबणाची भुकटी मिसळावी. एका डब्यात हे मिश्रण भरून ते झाडाजवळ सूर्यप्रकाशात ठेवावं. डब्यातील मिश्रण दर आठवड्याला किंवा पावसामुळे सौम्य झाल्यास बदललं पाहिजे. फळमाशीमुळे झाडावरून गळून पडलेली फळं गोळा करून त्यांचा नाश करावा. पानं पोखरणाऱ्या अळ्यांमुळे भाजी आणि पिकांचं फारसं नुकसान होत नाही. या अळ्या पालकाची आणि इतर भाज्यांची पानं पोखरतात. पान प्रकाशात धरलं की अळीने पोखरलेले बोगदे दिसतात. या बोगद्यात अळी राहते. पूर्ण वाढलेली अळी जमिनीवर पडते आणि जमिनीत कोश तयार करते. उपाय म्हणून जमिनीतील किडींचे कोश कोंबड्या आणि पक्षी खातात. पुदिना लसूण कांदा यासारखी उग्रवासाची झाडं भाजी पिकात असली की त्यापासून प्रौढ कीटक लांब राहतात. पानांवर लाकडाची राख धुरळल्याने या किडीची माशी त्या पानावर बसत नाही आणि अंडी घालत नाही. खोड पोखरणाऱ्या अळ्या खोडाच्या गाभ्यात राहून आतील भाग खातात आणि तिथेच वाढतात. त्यामुळे झाडाचा शेंडा सुकतो. त्यावरून या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचं ओळखता येतं. खोडाच्या आत अळी राहत असल्याने वरून काही उपाय चालत नाही. अशी झाडं उपटून जाळून टाकावी. वांग्याच्या झाडाचा शेंडा सुकलेला दिसल्यास तो वरून खालपर्यंत बोटांच्या चिमटीत दाबत जावा म्हणजे शेंड्यातील अळी मरते. पिठ्या ढेकण्या हे खवले कीटक झाडाच्या खोडावर असतात आणि खोडातील रस शोषतात. त्यामुळे फार नुकसान होतं. त्यांचं नियंत्रण करणं अवघड असतं कारण त्यांच्या शरीरावर मेणाचं आवरण असतं. त्यामुळे कीटकनाशकांचा परिणाम त्यांच्यावर होत नाही. उपाय म्हणून कापसाचा बोळा पेट्रोल किंवा स्पिरिटमध्ये भिजवावा. त्या बोळ्याने प्रत्येक मिलीबगला स्पर्श करावा. त्यांच्या शरीरावरील मेणाच्या आवरणातून स्पिरिट आज शिरतं आणि कीड मरते. मुळ्यांची माशी माठ कांदा कोबी इत्यादी पिकांच्या मुळ्यात प्रौढ माशी अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या मुळ्यात शिरतात त्यामुळे कमजोर बनते. उपाय म्हणून रोपांच्या खोडाभोवती भरपूर राख जमिनीवर पसरावी. राख पावसाच्या पाण्याने धुवून गेली तर पुन्हा त्या ठिकाणी चुलीतील ताजी राख घालावी. या उपायाने देठ कुरतडणाऱ्या अळ्या आणि गोगलगाईंचंही नियंत्रण होतं. काकडीवरील ढेकण्या या जातीच्या प्रौढ मादीने घातलेल्या अंड्यातून करड्या रंगाची लठ्ठ शरीराची आणि काळ्या पायांची पिल्लं निघतात. ही पिल्लं काकडीचा रस शोषतात. उपाय म्हणून अंडी शोधून त्यांचा नाश करावा. पिकाच्या ओळीत पातळ सपाट पुठ्ठा किंचित तिरपा ठेवावा. त्याच्या खाली हे कीटक जमा होतात आणि नंतर चिरडून मारावं. कळीचा विरलेला चुना आणि लाकडाची राख यांचं मिश्रण वेलीवर शिंपडावं. पांढरी माशी मावा कीटकाप्रमाणे बारीक असते. ती बारीक पतंगाप्रमाणे दिसते. या माशीची पिल्लं पानांच्या खालील बाजूवर राहत असल्याने त्यांच्यापर्यंत कीटकनाशकांचा फवारा पोहोचणं अवघड असतं. म्हणून अनेकदा उपचार करावा लागतो. तंबाखूची भुकटी पिकावर धुराळावी. तंबाखूचा काढा करावा आणि त्यात थोडा साबण मिसळून ते मिश्रण पिकावर फवारावं. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास केरोसिन इमल्शनची फवारणी करावी.
0: परसबागेतील किडीचं नियंत्रण याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकलात. वाचक स्वर स्वप्निता शिंदे. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. श्रोतेहो सकाळचे 7:15 वाजतायत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

श्रोता हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती

0: असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच HbA1c 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो एक साधारणतः 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढं चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायामाचा अभाव आहे, तर सर्वांनीच विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीन्सचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर कुठल्या व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली, तर डायबिटीजमुळे होणारे परिणामही टाळता येतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना, आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे, तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे. ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, BP, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग चौथा। ऐकूयात परिसर कार्यक्रम। लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं।
2: श्रोते हो नमस्कार। आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत। रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे। पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात। म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जल सुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही। लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्षतोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण

0: निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो. कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्षासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहित आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहित आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाममधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षरोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेलाय. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मोलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चयी असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे ही पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. झाडे ही पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोत्या, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकला. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.

0: उद्देश्य बंध परियोजना संबद्ध संधौ हस्ताक्षराणि कृतानि। एतेषु राज्येषु उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान अथ दिल्ली च सम्मिलिताः सन्ति। अस्मिन् अवसरे केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह उक्तवान् यत् केन्द्र प्रशासनेन किशाऊ परियोजना राष्ट्रीय परियोजना इति घोषिता अस्ति। श्री शाह उक्तवान् यत् परियोजनायाः वित्तीय भारस्य प्रायः 90% केन्द्र प्रशासनेन वहिष्यते, अवशिष्टं 10% भारं च सहभागी राज्यैः वहिष्यते। दिल्ली प्रशासनेन आशा कार्यकर्तृभ्यः प्रदीयमानं निश्चितं मासिक प्रोत्साहन धनं 3,000 रूप्यकेभ्यः 6,000 रूप्यक पर्यन्तं वर्धितमस्ति। अयं निर्णयः ह्यः नवदिल्ल्यां मुख्यमंत्री पदासीनायाः रेखा गुप्ता वर्यायाः अध्यक्षतायां सम्पन्ने मंत्रिमण्डलोपवेशने स्वीकृतः। सम्प्रति दिल्ल्यां 25,770,000 आशा कार्यकर्तारः कार्यं कुर्वन्ति। एतदतिरिक्तं दिल्ली प्रशासनेन राष्ट्रीय राजधान्याः विभिन्नेषु महाविद्यालयेषु विश्वविद्यालयेषु च अध्ययनं कुर्वतां 10,000 विद्यार्थिनां कृते छात्रावासानां निर्माणस्य निर्णयः अपि गृहीतः। विदेशमंत्री डॉ एस जयशंकरः भारतस्य बहुध्रुवीय विश्वव्यवस्थां प्रति दृढां प्रतिबद्धतां प्रतिपादितवान्। सः उक्तवान् यत् भारतस्य स्वतंत्र विदेश नीतिः रणनीतिक बद्धता च अस्याः प्रतिबद्धतायाः आधारौ स्तः। दिल्ल्यां ICWA इति भारतीय विश्व प्रकरणानां परिषदः रजन्त जयन्ती समारोहे समापन सम्बोधनं कुर्वन् डॉ जयशंकरः विश्वासं प्रकटितवान् यत् अशान्तियुते वैश्विके परिवेशे भारतस्य उदयः निश्चितः अस्ति। भारतर्तु विज्ञान विभागेन अद्य दिल्ली हरियाणा चण्डीगढ़ पंजाब उप हिमालयीय पश्चिम बंगाल केरल माहे चेत्येतेषु स्थलेषु प्रबल वृष्टिः पूर्वानुमान कृतमस्ति। पुरुष क्रिकेट क्रीडायां ह्यः रात्रौ नवदिल्ल्याः अरुण जेटली क्रीडांगणे आयोजितायां द्वितीयायां 20-20 अन्ताराष्ट्रिय स्पर्धायां भारतम् अफगानिस्तान दलं 7-0 पराजितम् इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो सकाळचे 7 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके, पण तत्पूर्वी ऐकूया संदेश।
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
4: गणपती बाप्पा मोरया। स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
5: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते,
4: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून।
5: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
4: अटी लागू।

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, शक्ती देवतेचा गोंधळ, खंडोबाचं जागरण या कुळधर्म कुळाचारासारखंच भैरवनाथाचं भराड हा देखील कुळधर्म कुळाचार आहे. लग्न मुंजीच्या शुभप्रसंगी भैरवनाथाचं भराड मंगल कार्य म्हणून घरी घातलं जातं. नाथपंथी डवरी गोसावी समाज प्रामुख्याने डवर म्हणजे शिवाचं डमरू हे वाद्य वाजवून भैरवनाथाचं भराड सादर करतात. खंडोबाचं जागरण किंवा देवीचा गोंधळ यासाठी जशी घटस्थापना करतात, चौक मांडतात, तसाच चौक भराडसाठी मांडला जातो. यावेळी

0: भगवान गणेशाचा धावा केला जातो. भैरवनाथ आणि गणपती हे दोघेही शिवकुलातील देव भैरवनाथ लोकदेव म्हणून पूजला जातो. शिवशंकर भोळा काशीचा चांगभल देवा चांगभल असं गीत भराडी गातात. काळभैरव अष्टभैरवांपैकी एक, त्याला काशीचा कोतवाल असं म्हटलं जातं. शंकराच्या क्रोधातून याची उत्पत्ती झाली. शंकरानं ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक या काळभैरवाच्या हातानेच सोडवलं. नंतर त्याला काशीत राहण्याची आज्ञा केली. काशीत गेल्यावर प्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. त्याचवेळी प्रथम गणेशाचं संकीर्तन केलं जातं. मध्य प्रदेशात उज्जैनपासून 5 किलोमीटर अंतरावर भैरवगड नामक एक कोट असून त्यात काळभैरवाचं भव्य मंदिर आहे. नाथ बाबा नाथ बुवा बुवा नाथ सेवानाथ जोगी जोग जगाई जोगी मेन जोगी रायकर जोशी स्मशान जोगी अशा वेगवेगळ्या प्रकारे नाथपंतातील उपासकांचे प्रकार आहेत. कनिफनाथ कानफाटे भराडी गोसावी यांचा या मालिकेत समावेश होतो. ही सर्व मंडळी भराड सादर करण्यापूर्वी आधी गणेशाचा धावा करतात. गणराया लवकर यावे भेट सकळाशी द्यावे अंगी शेंदुराची उटी हाती कस्तुरी लल्लाटी सोंड फिरवितो गोमती हाती मोदकाची वाटी पायी घुंगराची चाळ नाचत आले गौरी बाळ. गणेश वंदनेच्या पुढे भैरवाची स्तुती करताना भराडी म्हणतात, रामरायाच्या सेवका शरण आलो रे तुला भैरवा भैरवनाथ क्षेत्र पाल बारा विघ्नांचे काळ दैत्य मातले प्रबळ तयाची साक्ष तुळजापुरी त्रिशूला आहे महाद्वारी सोबत गिरी उभा दवारी बसविली सोनाली देवाने सीता शोधी राम गेले भैरव भेटी आनंदले नाथ म्हणे भुजंग देवा भोळी घ्यावी माझी सेवा. रिद्धी सिद्धी या देवतांनी भैरवनाथांच्या सोबत यावे असं भराडी आपल्या गाण्यातून सांगतात. भगवान शिवशंकराच्या कुलातील भैरवनाथ आणि गणपती हे अनेक कुळधर्म कुळाचारात वंदनीय ठरले आहेत. भैरवनाथांची आरती अशी आहे, उभा दक्षिणेशी काळ धिकाळ खडक चक्र पदम हाती त्रिशूळ जयदेव जयदेव जय भैरवनाथा श्री आद्यनाथा आरती ओवाळी तुझ्या मुख कमळा प्रथम सोनारी हाती सोन्याची रिद्धी सिद्धी यावे यांच्या सामोरी प्रथम काशी मधी रहिवास केला काळा सुरा मर्दुनी नाव पावला त्रिंबकनाथा जातो काशीनाथा हृदयांतरी जयदेव जयदेव जय भैरवनाथा डिंग डिंग डिंग डिंग डवर वाजला ढोरांनी अंबर गाजला. गणेश आधी शंकर आणि पार्वतीची पूजा ही आपल्या भारतीय संस्कृतीत केली जाते आणि त्यानंतर विघ्नहर्ता गणेशाची पूजा संकीर्तन केलं जातं. हा भारतीय संस्कृतीचा विशेष आहे. महाराष्ट्रातही ही परंपरा सुरू असून हरतालिका आणि गणेश चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे. नाथ संप्रदायात रुद्राक्षाचा आदेश म्हटला जातो तो असा, एक मुखी रुद्राक्ष आप जपे दोन मुखी रुद्राक्ष दोन नयन जपे तीन मुखी रुद्राक्ष तीनही वेद जपे चार मुखी रुद्राक्ष चारही अवतार जपे पाच मुखी रुद्राक्ष पंच आत्मा जपे सहा मुखी रुद्राक्ष साही अवतार जपे सात मुखी रुद्राक्ष सप्तर्षी जपे अष्टमुखी रुद्राक्ष अष्ट भैरव जपे नवमुखी रुद्राक्ष नवनाथ जपे दहा मुखी रुद्राक्ष दाही अवतार जपे अकरा मुखी रुद्राक्ष अकरा लिंग जपे वीणा मीणा रुद्राक्ष बिना जपका ओम नमो 84 सिद्ध को आदेश.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। आता थोड्याच वेळात पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: श्रोते हो, जरूर ऐका, हजारो अनाथ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी साधलेला संवाद।
3: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात, तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच, आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे। कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे, आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते। त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली। आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत।
2: अवश्य एका 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि दिनांक 17 सप्टेंबर रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता।
4: काळजातल्या काळजीला जेव्हा प्रेमाची उमेद मिळते तेव्हाच तर संकटांच्या वाळवंटातही माणुसकीची बाग फुलते। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखालील पुण्यातील सेवायज्ञ बालक पालक प्रकल्पाचे प्रमुख राकेश सणस आणि ज्येष्ठ स्वयंसेवक जयंत पारखी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
5: गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
6: ऐकूयात प्रादेशिक बातम्या।
7: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट। साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार। राज्यात 1.5 दिवसाच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन। आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 मालिकेत भारताची 2-0 आघाडी। आता सविस्तर बातम्या। UPI द्वारे व्यक्ती ते व्यक्ती होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे। तसंच UPI द्वारे व्यापाऱ्यांना केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर आणि लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजेच MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही विनाशुल्क राहतील असंही अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। MDR फक्त 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे। हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। सहकारी साखर कारखान्यांची 2025-26 गाळप हंगामातली FRP ची थकबाकी देण्यासाठी आणि पुढच्या वर्षीच्या गाळप हंगामासाठी या कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला। यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीलाही मान्यता देण्यात आली। या निर्णयामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य शासनाची 25 प्रमुख धोरणं आणि 25 प्रमुख योजनांचं विश्लेषण आणि मूल्यांकन करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक सहायता कक्ष अर्थात महाटॅक स्थापन करण्यास, त्याचबरोबर महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती तसंच औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यालाही काल मंत्रिमंडळानं मान्यता दिली। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली। दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांना

सरकारच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली. अवर्षणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं सर्वेक्षण लवकरच सुरू करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातलं सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात काल या केंद्राच्या उभारणीसाठीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयात माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. एकंदर 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून 15,000 प्रत्यक्ष तर 75,000 अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याचं ते म्हणाले. युद्धनौकांसह व्यापारी व्यावसायिक जहाजांची निर्मिती तसंच जहाज तोडणी, जहाज दुरुस्ती आणि पुनर्वापर अशी सर्व कामं इथं होतील. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातल्या लाखो महिला प्रवाशांची सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानार्थ राज्यभरातल्या एसटी बस स्थानकांवर येत्या 3 वर्षात 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात या संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. या कक्षांमध्ये मातांना स्तनपानासह बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 या प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात काल सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या, तलाव, समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं स्थानिक प्रशासनांनी कृत्रिम तलाव उभारले आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आली होती. कृषीपंचमीनिमित्तानं काल पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर 35,000 महिलांनी आतुरवशिष्य पठण केलं. गणेशोत्सवात सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं विशेष मोहीम सुरू केली आहे. ध्वनी प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यातल्या 27 शहरांमध्ये विशेष निरीक्षण मोहीम राबवण्यात येणार असून याअंतर्गत 132 निरीक्षण केंद्रांवर ध्वनी पातळीचं मोजमाप केलं जाणार आहे. येत्या 19, 20 आणि 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 ते मध्यरात्री 12 या कालावधीत ध्वनी पातळीचं निरीक्षण केलं जाणार आहे. भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यात गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या संचालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी पातळी असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी ही कारवाई केली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी यवतमाळमध्ये लोकसंवाद अभियान राबवण्यात येत आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वतीनं राज्यभर लोकसंवाद 2026 हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा 247वा रथोत्सव हजारो गणेशभक्तांच्या उपस्थितीत काल पार पडला. यावेळी गुलाल आणि पेढ्यांची उधळण करण्यात आली. शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानात संत श्री गजानन महाराजांच्या 116व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित 4 दिवसांच्या उत्सवाची काल भक्तिमय वातावरणात सांगता झाली. या उत्सवात 397 दिंड्यांनी सहभाग नोंदवला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य झाल्या असून मान्य न झालेल्या एका मागणीबद्दल असलेली कायदेशीर अडचण आणि आपण न्यायालयाच्या विरोधात गेल्यास मराठा समाजाचं कसं नुकसान होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलं असल्याचं ते म्हणाले. तर मराठा समाजासाठी जे काही ध्येय आहे ते कायदेशीर चौकटीत राहून घटनात्मक पद्धतीनं देण्याचा महायुती सरकारनं प्रयत्न केल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान मनोज जरांगे काल 10 सहकाऱ्यांसह मुंबईत पोहोचले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यानच्या T20 क्रिकेट मालिकेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून मालिकेत 2-0 अशी विजय आघाडी घेतली आहे. भारतानं 160 धावांचं आव्हान 14 षटकं आणि 5 चेंडूत पार करत सहज विजय मिळवला. या मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीत होणार आहे. बीड जिल्ह्यात मागील 2 दिवसात पावसानं सर्वदूर हजेरी लावली. माजलगाव आणि किट्टी आडगाव महसूल मंडळात प्रत्येकी 67.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामात प्रथमच 2 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. साखर कारखान्यांना सवलतीच्या दरात कर्ज देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राज्यभरात ST बस स्थानकांवर 125 हिरकणी कक्ष उभारण्यात येणार. राज्यात 1.5 दिवसांच्या गणपतींचं भक्तिमय वातावरणात विसर्जन आणि अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवत 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दणदणाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 आणि 16 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. आज 16 सप्टेंबर जागतिक ओझोन संरक्षण दिन. ओझोन दिन हा पर्यावरणाच्या दृष्टीनं एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ओझोन थराबद्दल लोकांना माहिती व्हावी आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण व्हावी या हेतूनं आजचा दिवस संपूर्ण जगभरात पाळला जातो. एखादी संकल्पना ठरवून विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. ह्या वर्षीच्या ओझोन संरक्षण दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे शीतलग्रहासाठी जागतिक कृती. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रदूषणाचा विपरीत परिणाम जसा माणसावर होतो तसाच तो ओझोनच्या थरावरही होतो. श्रोतेहो, पावसापासून आणि उन्हापासून वाचण्यासाठी आपण छत्री वापरतो, पण समजा जर याच छत्रीला भोकं पडली तर काय होईल? नेमकं हेच ओझोन थराच्या बाबतीत होतंय. हवेत मिसळणाऱ्या विषारी वायूंमुळं ह्या थराला छिद्र पडायला लागलीत, ज्यामुळं सूर्यापासून निघणारी हानिकारक किरणं पृथ्वीवर सहज येऊ शकतात आणि त्याचा वाईट परिणाम संपूर्ण सृष्टीवर होऊ शकतो. अलीकडेच ह्याचा अनुभव आपण वरचेवर घेत आहोत. वेळी अवेळी पाऊस पडणं, अचानक तापमान वाढणं, भूकंपाचे धक्के बसणं, महापूर येणं ह्या आणि अशा अनेक नैसर्गिक आपत्तींना सध्या आपण तोंड देत आहोत. श्रोतेहो, हे सगळं टाळण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. स्वतः पर्यावरणपूरक गोष्टी वापरून इतरांनाही त्याचं महत्त्व पटवून द्यायला हवं, तरच हा धोका हळूहळू कमी होऊ शकेल. ओझोन थर हे आपलं संरक्षक कवच आहे आणि म्हणूनच आपणही त्याचं संरक्षण केलं पाहिजे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्रातील युवकांना त्यांच्या कौशल्याला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळवून देणे आणि युवकांना स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या दिशेने प्रोत्साहित करणे या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र या महत्वाकांक्षी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी राज्यात एकाच वेळी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून या माध्यमातून युवक आणि विविध आस्थापनांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रोजगार महाकुंभची संकल्पना, त्यामागील नियोजन, युवकांसाठी उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी आणि या उपक्रमातून राज्यातील रोजगार निर्मितीला मिळणारी चालना याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री माननीय श्रीयुत मंगल प्रभात लोढाजी यांना. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेला आहे, तर काय सांगाल तुम्ही, शासनाचा या मागचा मुख्य हेतू काय आहे?
1: महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितला होता की ते रोजगार महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे पण रोजगार साठी युवक युवती पण उपलब्ध आहे, तर आपले एक कोऑर्डिनेशनचा काम करायचं आहे. आमचा उद्देश्य फक्त रोजगार मेळावे आयोजित करणे नाही, तर महाराष्ट्राची युवक युवतीने रोजगारची संधी थेट सेतू निर्माण करायची आहे. प्रत्येक युवकाच्या हाताला काम, कौशल्ययोग्य संधी आणि कुटुंबाने आर्थिक स्थैर्य मिळावे या भावनातून महाकुंभ आयोजित करणार आहे. रोजगार मागणारा नव्हे, संधी मिळवणारा आणि पुढे संधी निर्माण करणारा युवक घडवायचा आहे.
0: सर, 29 सप्टेंबर रोजी राज्यभर एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी रोजगार मेळावे घेण्यात येणार आहे, तर ही संकल्पना नक्की काय आहे?
1: महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्याने मोठा राज्य आहे आणि रोजगार शोधात प्रत्येक युवकाने मुंबई, पुणे, नागपूर अशा मोठ्या शहराकडे यावे लागणे योग्य नाही. म्हणून आम्ही ठरवले की युवक युवतींना संध्यासाठी शोधत भटकायचा नाही आणि रोजगार संधी त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या तालुक्यात, त्यांचे गावी आणि तितके जवळ पोहोचवायची हा आमचा प्रयत्न होता. म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 2 ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा एक दिवशी आयोजित करत आहे.
0: सर, 3 लाखांहून अधिक युवक ह्याच्यामध्ये असणार आहेत, 50,000 अधिक रोजगार संधी आहेत आणि 10,000 अधिक आस्थापन आहेत, तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे कशा पद्धतीने हे साकारणार आहे?
1: असं आहे की देशासाठी एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजीचा वाढदिवस आपला 17 सप्टेंबरला साजरा करत होते. त्याशिवाय पूर्ण त्यांचे जे हेड ऑफ द स्टेट गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पासून आता ते भारताचे प्रधानमंत्री 25 वर्ष त्यांचे पूर्ण झाले आणि 25 वर्ष यशस्वी वर्ष होते. युवक युवतासाठी फार प्रेरणाचे विषय होते. म्हणून आम्ही सेवा सप्ताहामध्ये भावनातून युवकांना रोजगार माध्यमातून सक्षम करणे हीच खरी सेवा आहे हा विचारातून रोजगार महाकुंभाची संकल्पना यावेळी अतिशय व्यापक करून आणली.
0: सर, युवकांकडे आज पात्रता आहे आणि कौशल्य पण आहे, तर योग्य पात्रता आणि कौशल्य यांना कशा पद्धतीने रोजगार मिळू शकतो?
1: महाराष्ट्राचे युवक फार मेहनती आहे, प्रोफेशनल आहे आणि त्यांचे प्रशिक्षण पण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रभाई मोदीच्या मार्गदर्शनामध्ये मोठी जॉब आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटची संधी उपलब्ध आहे. आत्ता जे युवक युवत्यासाठी थोडं स्किलिंग करेन, अपस्किलिंग करून त्याने हा उपलब्ध करून दिली तर महाराष्ट्राचा चित्र नक्की बदलेल.
0: आणि उद्योगांची एक गरज असते आणि इथे जे कौशल्य हातांमध्ये आहे त्यांना देखील गरज असते, तर ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम कशा पद्धतीने केलं जात आहे?
1: आम्ही यावेळी नवीन सरकार आल्यानंतर प्रत्येक ITI मध्ये न्यू एज कोर्सेस सुरू केले. ते जे काय आजच्या दिवसामध्ये संधी उपलब्ध आहे, आजच्या दिवसा जे इंडस्ट्रीजने गरज आहे किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी गरज आहे त्या कोर्सेस, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, सर्व नवीन जे उपलब्ध आहे ते 6 कोर्सेस आम्ही सुरू केले. त्यासाठी मशिनरी पण आणलेली आहे. आत्ता हा नवीन कोर्सेस केल्यानंतर त्यानंतर यावेळी आपण शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केले. 3-3, 2-2 वर्षाचे नाही आहे, 4 महिने 6 महिने असे आपण कोर्सेस सुरू केले. मोठा प्रतिसाद मिळाला. आत्ता जे काही काळाची गरज आहे त्याप्रमाणे युवक युवतींना आपण प्रशिक्षित करून शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये त्याने जॉबसाठी किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी आपण तयार करू.
0: नक्कीच सर. आता तुम्ही सांगितलं की वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तर महाविद्यालय आहेत, विद्यापीठं आहेत आणि उद्योग, तर ह्या तिन्ही गोष्टींचा समन्वय कशा पद्धतीने साधला जाईल?
1: यावेळी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितला होता की फक्त हा रोजगार विभागाचा काम नाही आहे, पूर्ण सरकार या कामावर एकत्र यावा असा तुम्ही प्रयत्न करावा. म्हणून चंद्रकांत दादा पाटील आमचे एज्युकेशन मिनिस्टर, दादा भुसे स्कूल एज्युकेशन मिनिस्टर, इंडस्ट्रीज मिनिस्टर सावंत साहेब, त्याशिवाय आपले लेबर मिनिस्टर फुंडकरजी, सर्व मोठी धार्मिक संस्था, सर्व इंडस्ट्रीयल असोसिएशन, सर्वांनी आम्ही संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून ते स्वतः आपापल्या विभागातून यामध्ये पार्टिसिपेट करावा हा महाराष्ट्र सरकारचा यावेळी कार्यक्रम असेल. म्हणून हा मोठा महाकुंभ नाम दिलेला आहे, एकही दिवशी करणार असा शक्य नाही आहे ना. फक्त आम्ही यावेळी असा पण प्रयत्न केला की मोठी कंपन्या आली तर त्यांचं स्वागत आहे, पण जास्त भर आम्ही लहान MSMEवर लास्ट जे काही लोकल जॉब जे उपलब्ध आहेत, जे जॉब प्रोव्हायडर आहेत, त्याने तिथे आणायच्या

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे सगळे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात.
1: शेतकरी बांधवांनो,

0: शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत। बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात। बलसागर भारत।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। आमचे हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
3: श्रोत्यांनो नमस्कार. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बेडेकर मसालेवाले यांचे संचालक अजित बेडेकर सर आहेत आपल्या सोबत. अजित सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: तर आता या बेडेकर उत्पादनांविषयी जाणून घ्यायचं आणि अर्थातच आता गौरी गणपतीचा सीझन आहे तर या निमित्तानं काय खास उत्पादन आहेत याबद्दल सांगा ना.
4: हो, गणपतीसाठी विशेष उत्पादनं आहेत आमची. जरी बेडेकर लोणचीवाले आणि मसालेवाले म्हणून प्रसिद्ध असले तरी आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवतो. म्हणजे त्याच्यात लोणची, मसाले, चटण्या, फराळाचे पदार्थ, इन्स्टंट मिक्सेस आणि ह्याच्या बाहेर फ्रोझन उत्पादनं अशी वस्तू बनवतो. आता गणपतीसाठी बोलायचं झालं तर आपण वेगवेगळ्या आपल्या ओळखीच्यांच्या घरी, नातेवाईकांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला जात असतो. त्यावेळेला आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी म्हणून काहीतरी तिथे पेढे म्हणा, बर्फी म्हणा, अशी काहीतरी वस्तू न्यायची असते. तर आम्ही बेसनाचे लाडू एक छोट्या साईजचे, बाईट साईजचे आणि अत्यंत आकर्षक पॅकिंग मध्ये 21 बेसनाच्या लाडवांचा पॅक हा उपलब्ध करतो की हा तुम्हाला गणपतीच्या दर्शनाला घेऊन जाण्यासाठी उपयुक्त असतो. त्याचबरोबर आपल्याही घरामध्ये वेगवेगळी मंडळी येतात, त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना चहा कॉफी बरोबर वेगवेगळे फराळाचे पदार्थ म्हणजे चिवडे, चकल्या, कडबोळी आणि त्याच्याबरोबर तयार बेसनाचे लाडू हे सुद्धा बेडेकरांचे उपलब्ध आहेत. आणखीन ते आमचे नक्की तुम्ही विकत घ्या. आणखीन आपल्याकडे येणाऱ्या सर्व पाहुण्यांना ह्या वस्तूंनी त्यांचं स्वागत करा.
3: नक्कीच नक्कीच. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह इतर 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी अशी उत्पादने यासह गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, तुम्ही सांगताय गणपतीच्या उत्पादनांबद्दल अजून काय काय आहे यामध्ये?
4: अजून दोन महत्वाच्या वस्तू आहेत. एक म्हणजे कित्येक महिलांना आपण स्वतः केलेले बेसनाचे लाडू हे लोकांना खायला घालायला जास्त आवडतं, परंतु बेसनाचे लाडू करणं हे फार जिकिरीचं काम आहे. यासाठी आम्ही बेसन लाडू मिक्स हे एक इन्स्टंट मिक्स तयार केलंय की ज्याच्यातनं तुम्ही घरात फक्त घरातलं साजूक तूप गरम करून त्याच्यावरती घालायचं, आणखीन वळून लाडू तयार करायचे. असं बेसन लाडू मिक्स हे एक उत्पादन आहे. आणखीन त्याच्या बरोबर उकडीचे मोदक म्हणजे तयार उकडीचे मोदक फ्रोझन स्वरूपामध्ये आम्ही उपलब्ध केले आहेत. मुंबई आणि पुण्याकडे ते तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतील आणि जवळपासच्या महत्वाच्या दुकानांमध्ये तुम्ही मागितले तर तिथे सुद्धा ते उपलब्ध होतील. हे फ्रोझन स्वरूपात असतात. तुम्ही घरी आणून फक्त ताज्या मोदकांप्रमाणे आपल्या वाफेवरती 10 मिनिटं शिजवायचे की मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार होतात. अशी दोन आणखीन उत्पादनं हे आम्ही गणपतीसाठी मार्केट करत आहोत. म्हणजे काय तर फराळाचे पदार्थ, बेसनाचे लाडू, याचबरोबर 21 मोदकांच्या लाडवांचा एक अत्यंत आकर्षक पॅक, बेसन लाडू घरात बनवण्यासाठी अत्यंत सोयीचं असं बेसन लाडू मिक्स आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रोझन स्वरूपातला नैवेद्य हा आमच्याकडे उपलब्ध आहे. असे एकूण बरेच पदार्थ बेडेकर उत्पादन ही गणपतीसाठी उपलब्ध आहेत.
3: नक्कीच. वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 मसाले, तसंच लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com. बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक बेडेकर मसालेवाले. लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले.
5: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
0: बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रे प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, सकाळचे 7:45 वाजतायत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया रंजना जोगळेकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत.

0: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
1: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
0: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
0: अटी लागू.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

सुलोचना देवलकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत बापट यांची रचना.

आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून ठीक 8 वाजता प्रसारित होणारं समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र, 8:15 वाजता प्रसारित होणारं मॉर्निंग न्यूज हे इंग्रजीतून बातमीपत्र आणि त्यानंतर ठीक 8:30 वाजता पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात ठीक 8 वाजता.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2,000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यावर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1,399 आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. UPI द्वारे 2 व्यक्तींमध्ये हस्तांतरित केल्या जाणाऱ्या कोणत्याही रकमेच्या व्यवहारांवर कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याशिवाय व्यक्ती आणि व्यापारी यांच्यातील 2,000 रुपयापर्यंतचे UPI व्यवहार तसंच लहान व्यापाऱ्यांसाठी 0% डिस्काउंट रेट म्हणजे MDR आराखड्याअंतर्गत येणारे व्यवहारही निःशुल्क असतील असा खुलासाही अर्थ मंत्रालयानं केला आहे. या निर्णयामुळे व्यक्ती ते व्यापारी म्हणजेच P2M व्यवहारांपैकी सुमारे 96% व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. MDR फक्त 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या विशिष्ट व्यापारी व्यवहारांना लागू होईल असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. हा बदल येत्या 15 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यक्ती ते व्यापारी व्यवहारांवर 4% इतकं नाममात्र MDR आकारलं जाईल तर 75,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेच्या व्यवहारांसाठी MDRची मर्यादा प्रतिव्यवहार 300 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर UPI व्यवहारांसाठी व्यापारी वर्गाकडून ग्राहकांवर MDR शुल्काचा भार टाकला जाणार नाही याची काळजी घेण्याबाबत बँकांना सूचना देण्यात आल्याचंही अर्थ मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान MDR संकलनाच्या 5% रकमेचं योगदान देऊन लहान व्यापाऱ्यांकडून UPIचा वापर वाढवण्यासाठी एक विशेष निधी उभारला जाईल असं सांगण्यात आलं आहे. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या भेटीत पंतप्रधानांनी भारताला वाटणारे चिंतेचे विषय मांडले. या मुद्द्यांचा विचार करताना परस्पर आदर

आणि संवेदनशीलता या तीन तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ओमानच्या किनाऱ्याजवळील प्रदेशात व्यापारी जहाजं, खलाशी, नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणं भारताला मान्य नसल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. या भागात व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या भागातील आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून होणारी मुक्त आणि सुरक्षित वाहतूक तसंच व्यापार लवकरात लवकर पूर्ववत होण्याची गरज भारतानं व्यक्त केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते काल तेलंगणचे माजी राज्यपाल डॉ तमिलीसाई सुंदरराजन लिखित अ सेंचुरी ऑफ सर्व्हिस द आर एस एस इन 100 ऍक्ट ऑफ सेवा या पुस्तकाचं काल दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं. हे पुस्तक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकभराच्या सेवा, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणातील योगदानाचं दस्तऐवजीकरण असल्याचं उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं. कोविड काळातल्या संघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचं स्मरण यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. यमुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर काल 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली यांचा समावेश आहे. केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केलेला हा प्रकल्प ऐतिहासिक अध्याय ठरणार असल्याचं शहा यावेळी म्हणाले. या प्रकल्पाचा 90% आर्थिक भार केंद्र सरकार उचलणार असून राज्यांना केवळ 10% गुंतवणूक करावी लागणार आहे असंही त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट महिन्यात पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत झालेल्या वाढीमुळे देशाच्या वस्तू निर्यातीत 26.12% मोठी वाढ नोंदवली गेली. ही निर्यात 43.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्याचवेळी सोन्याच्या आयातीत घट झाल्यामुळे व्यापार तूट कमी होऊन ती 26.86 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. ही गेल्या 5 महिन्यातील नीचांकी तूट आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभं राहणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते काल मंत्रालयात माध्यमांशी बोलत होते. एकंदर 27,000 कोटी रुपयांची ही गुंतवणूक असून या प्रकल्पातून 15,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 75,000 लोकांना अप्रत्यक्ष असे 90,000 रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात महसूल विभागाच्या महाखनिज 2 प्रणाली आणि मोबाईल ऍपचं लोकार्पण तसंच राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. महाखनिज 2 या प्रणालीतल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गौण खनिज क्षेत्राचं सर्वेक्षण, वाहतुकीवर देखरेख आणि परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. याशिवाय अनियमितता ओळखणं आणि महसुलातील तफावत आणि गळती कमी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरणार आहे. जगभरात आज जागतिक ओझोन दिन साजरा केला जात आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीचं संरक्षण करण्यात ओझोनचा थर अत्यंत महत्वाचा घटक आहे. याबद्दल जाणीव आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळण्यात येतो. शीतपृथ्वीसाठी जागतिक कृती ही या दिवसाची यावर्षीची संकल्पना आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या दलांमधील परस्पर कार्यक्षमता वृद्धिंगत करणे, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणे आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे हा आहे. उत्तराखंडच्या औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं या सरावाचा प्रारंभ झाला. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. नेपाळमधील पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1399 पोहोचली आहे. सुरक्षा दलांचं संयुक्त पथक शोध आणि बचाव कार्य करत असून सुमारे 5,170 लोक बेपत्ता असल्याचा अंदाज आहे. आतापर्यंत एकंदर 13,742 लोकांची सुटका करण्यात आली आहे अशी माहिती नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 26 ऑगस्ट रोजी नेपाळ तिबेट सीमेजवळ आलेल्या पुराचा उत्तर आणि मध्य नेपाळमधील शहरं आणि गावांना मोठा फटका बसला आहे.
दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या टी20 क्रिकेट मालिकेतल्या

काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करून 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. संजू सॅमसननं 22 चेंडूत 57 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वाधिक धावा केल्या. तत्पूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम जदरान 33 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून नितीशकुमार रेड्डीनं 3 तर अर्षदीप सिंगनं 2 बळी घेतले. नितीशकुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. या मालिकेतील 3रा आणि अंतिम सामना आज दिल्लीतील याच मैदानावर होणार आहे. हवामान विभागानं आज अंदमान आणि निकोबार बेटं, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशातील इतर अनेक राज्यातही अशाच प्रकारचं हवामान राहणार आहे. बिहार, जम्मू काश्मीर, लडाख, झारखंड, ओडिशा आणि राजस्थानमध्ये पुढील 2 दिवस वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 2000 रुपयापर्यंतच्या UPI व्यवहारांवर तसंच रुपे डेबिट कार्डावरील व्यवहारांवर शुल्क आकारणी केली जाणार नाही, केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून स्पष्ट. भारत आणि चीन यांच्यातील चिंतेच्या मुद्द्यांवर तोडगा काढताना परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलता हे मार्गदर्शक तत्व असावं, पंतप्रधानांची अपेक्षा. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या दिघी इथं देशातील सर्वात मोठं जहाज बांधणी केंद्र उभारण्यात येणार. नेपाळमधील पुरात मरण पावलेल्यांची संख्या 1399 आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतील 2रा सामना जिंकून भारताची विजयी आघाडी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोत्याहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया शीतल खांडेकर यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत.

0: मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलत अच्युत ठाकूर यांच्या स्वरात. श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत हो.
3: श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात आता आपण ऐकूया मंदार आपटे यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

वैदेही मकडे यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 9 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 127.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: दादा भावे पेस्तनजींच्या लालबाग बंगल्यामुळं या परिसराला लालबाग हे नाव पडलं. त्यांच्या मृत्यूनंतर 3 वर्षांनी हा प्रासादिक बंगला आणि त्याचं विस्तीर्ण आवार विक्रीला काढलं गेलं. नवीन मालक होते नुसेरवांजी माणिकजी पेटीट. त्यांनी या ठिकाणी आपल्या एकुलत्या एक दिवंगत मुलाच्या स्मरणार्थ जे एन पेटीट ऑर्फनेज फॉर पारसी बॉईज या नावानं अनाथाश्रम सुरू केला. अनाथाश्रमातल्या मुलांच्या सोयीसाठी लालबाग बंगल्यात आवश्यक ते बदल करण्यात आले होते. बंगल्याच्या आवारातल्या आउटहाऊसमध्ये शिक्षकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली होती. इतर कर्मचारी नोकरांसाठीही बंगल्याच्या प्रशस्त आवारातच निवासस्थानांची निर्मिती करण्यात आली होती. सुतारकाम, लोहारकाम, यंत्रतंत्र शिक्षण, सोन्या चांदीवर नक्षीकाम शिकवण्यासाठी लालबाग बंगल्याच्या मागच्या बाजूला कार्यशाळाही बांधण्यात आल्या होत्या. मुलांना खेळण्यासाठी लालबाग बंगल्याचं प्रचंड मोठा आवार उपलब्ध होतच.
2: अनाथाश्रमात प्रत्येक मुलामागे महिना सरासरी 15 रुपये खर्च केले जात होते. मुलांना अधिक चांगल्या सुविधा पुरवता याव्यात म्हणून नुसेरवांजी पेटीट यांच्या इतर मालमत्ता आणि गुंतवणुकीतून येणारं सगळं उत्पन्न या आश्रमाकडे वळवण्यात आलेलं होतं. याशिवाय अनाथाश्रमाच्या उत्पन्नात सातत्य राहावं म्हणून बंगल्याच्या आवारात मुख्य रस्त्याला लागून 15 दुकानंही बांधण्यात आली होती. ही दुकानं भाड्यानं देऊन त्यांचं भाडं अनाथाश्रमाकडे वळवण्यात आलं होतं.
1: पारशी मुलांसाठी 1888 मध्ये सुरू करण्यात आलेलं लालबाग बंगल्यातलं हे जे एन पेटीट पारशी मुलांचं अनाथालय पुढची 50 वर्ष म्हणजे सन 1948 पर्यंत याच जागी कार्यरत होतं. 1948 साली हे अनाथालय पुण्याला स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यात गेल्यावर 1962 सालापर्यंत ही संस्था पारशी मुलांचे अनाथालय म्हणूनच कार्यरत होती. 1962 नंतर मात्र ती सगळ्या जाती धर्माच्या मुलांच्या शिक्षणासाठी खुली करण्यात आली. चालू वर्षात 138 वर्षांची झालेली ही संस्था

0: पुण्यातल्या बंड गार्डन रस्त्यावर अजूनही कार्यरत असून तिचं आजचं नाव द जैन पेटिट टेक्निकल हायस्कूल असं आहे. संस्थेच्या वेबसाईटवर लालबागच्या उल्लेखासह इतर सगळी आवश्यक माहिती उपलब्ध आहे, ती अवश्य वाचावी.
1: आता शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. लालबाग बंगला नेमका होता तरी कुठे? 1948 पर्यंत अस्तित्वात असलेल्या लालबाग बंगल्याचं पुढे काय झालं या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणं अवघड आहे. मुंबई शहरातल्या इंच इंच जागेला सोन्याचा भाव यायला लागला तशा या शहरातल्या मोकळ्या जागा आणि जुन्या वास्तू झपाट्यानं नाहीशा व्हायला लागल्या होत्या. त्यांच्या जागी नवीन अजस्त्र इमारती उभ्या राहायला लागल्या होत्या. मध्य मुंबईतल्या जागांना भलताच भाव मिळायला लागला होता. या झपाट्यातनं तो प्रसिद्ध बंगला वाचण्याची शक्यताच नव्हती. पण ती वास्तू नसली तरी ती ज्या जागेवर उभी होती ती जागा तर निश्चितच असणार. मग ती कुठली?
0: लालबाग बंगल्याचं नेमकं स्थान शोधण्यापूर्वी लालबाग नामक भागाच्या भौगोलिक सीमा जाणून घेणं आवश्यक आहे. भारत माता सिनेमावरून आयकर कार्यालय आणि त्यापुढे असलेल्या बेस्ट वसाहतीपर्यंत जाणारी जीजी भॉय लेन ही लालबागची उत्तर सीमा. दक्षिण सीमा म्हणजे काळा चौकीला जाणारा दत्ताराम लाड मार्ग, जी डी आंबेडकर मार्ग लालबागची पूर्व सीमा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग पश्चिम बेस. उभा आडवा असा जेमतेम 1.5 किलोमीटरचा विस्तार म्हणजे मुंबईतला सुप्रसिद्ध लालबाग भाग.
1: या चारही सीमांच्या मधोमध वसलंय लालबाग मार्केट. मार्केटमध्ये जाण्यासाठी 2-3 लहान गल्ल्या आहेत. हनुमान थिएटरवरून जाणारी चिवडा गल्ली आपल्याला मार्केटच्या मागच्या बाजूला घेऊन जाते. या रस्त्याचं अधिकृत नाव दिनशा पेटिट मार्ग. हा रस्ता हनुमान थिएटरवरून जात नजीकच असलेल्या नारायण उद्योग भवन या औद्योगिक वसाहतीकडे आपल्याला घेऊन जातो. या वसाहतीचं इतिहासातलं नाव इंडस्ट्रियल इस्टेट. बरोबर याच इमारतीच्या जागी तो 3 मजली भव्य लालबाग बंगला उभा होता.
0: नारायण इंडस्ट्रियल इस्टेट इमारतीच्या मागं एक बैठी आणि तिच्या मागं जुन्या पद्धतीचं बांधकाम असलेल्या 2 इमारती आहेत. या दोन्ही इमारतींचं बांधकाम किमान 100 वर्ष जुनं असावं हे कुणीही सामान्य माणूस त्यांच्याकडे बघून सांगू शकतो. त्या वास्तूंच्या खिडक्या, त्यावरची कलाकुसर, त्यांचं जुन्या काळाबरोबर असलेलं नातं अगदी स्पष्टपणे सांगतात. या इमारती मूळ लालबाग बंगल्याचा भाग असाव्यात किंवा तिथे शाळेतर्फे सुरू केलेल्या मुलांच्या कार्यशाळा असाव्यात किंवा या शिक्षकांच्या निवासासाठी बांधलेल्या इमारती असाव्यात. इतिहासातल्या सुप्रसिद्ध अशा लालबाग बंगल्याची ही जागा, हीच ती लालबाग इस्टेट जिच्यामुळे या विभागाला लालबाग हे तेवढंच प्रसिद्ध असलेलं नाव मिळालं.
1: या बंगल्याचं विस्तीर्ण आवार बंगल्याच्या चहूबाजूंना पसरलेलं होतं. पूर्वेला आंबेडकर मार्ग ते पश्चिमेला आंबेडकर मार्गापर्यंत. आज या ठिकाणी उभ्या असलेल्या गगनचुंबी इमारती, लालबाग मार्केट, गरम खाडा मैदान इत्यादी वास्तू या बंगल्याच्या आवारातच उभ्या आहेत. 1948 साली पेटिट अनाथाश्रम पुण्याला स्थलांतरित झाल्यावर या मोठ्या मालमत्तेचे हिस्से करून त्यांची विक्री करण्यात आली असावी आणि त्याच जागांवर आज दिसणारी बांधकामं उभी राहिली असावीत हे सांगता येतं.
0: मार्केटमध्ये आंबेडकर मार्गावर 4 लिमिटेडच्या बसस्टॉप माग जुन्या पद्धतीच्या उभ्या खिडक्या असलेली 1 मजली कौलारू चाळ दिसते. या चाळीच्या तळमजल्यावर ओळीनं 15-16 दुकानं आहेत. या चाळीचं नाव आरसीवाला बिल्डिंग. पेटिट यांनी लालबाग बंगल्यात सुरू केलेल्या पारशी मुलांच्या अनाथाश्रमाला उत्पन्न मिळावं म्हणून या बंगल्याच्या आवारात 15 दुकानं बांधून ती भाड्यानं दिली असल्याचा उल्लेख आहे. ती दुकानं बहुधा हीच असावीत.
1: लालबाग बंगल्याच्या जागेचा शोध घेताना महानगरपालिकेनं इंटरनेटवर उपलब्ध करून दिलेल्या मालमत्ता पत्रकांचा आधार घेतला आहे. मागच्या भागात आणि आजच्या भागात उल्लेख केलेल्या मालमत्तांची पडताळणी केली असता त्यातल्या अनेक मालमत्तांवर पेटिट यांचं नाव आढळून येतं. लालबाग बंगला याच ठिकाणी उभा होता.

0: याचा हा कागदोपत्री पुरावा. आता शोध सुरू झाला तो अनाथाश्रम पाहिलेली कुणी व्यक्ती सापडते का याचा. ती कथा पुढच्या भागात.
1: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा पाचवा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा भाग 127 आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 9:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. ज्येष्ठ कवी, गीतकार आणि रानकवी म्हणून प्रसिद्ध असलेले नामदेव धोंडो महानोर अर्थात नाधो महानोर यांचा आज जन्मदिन. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून गीतबहार कार्यक्रमात आपण आस्वाद घेऊया महानोरांच्या अर्थपूर्ण गीतांचा.

0: पुरबी सूर्य उदयलाजी। श्रोतेहो, या गीतातून महानोरांनी सकाळच्या वेळेचं वर्णन इतकं तंतोतंत केलंय की हे गाणं ऐकत असताना एखाद्या खेड्यातलं सकाळचं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। जात्यावर दळणारी एखादी स्त्री असेल, नदीवर गेलेल्या गायी असतील आणि पूर्व दिशेला तांबडं पसरवणारा आपला रविराज अर्थात आपला मित्र सूर्य, हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते केवळ नाधो महानोर यांच्या शब्दांमधनं। गीतमहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
0: नाधो महानोरांचा जन्म पळसखेड गावात झाला। त्यांचं शालेय शिक्षण गावी झालं आणि पुढलं शिक्षण घेण्यासाठी ते जळगावात आले। निसर्गावरच्या असंख्य कविता केल्यामुळे ते रानकवी म्हणून प्रसिद्ध होते।

नाधव महानोर हे मराठी माणसाचे लाडके निसर्ग कवी आणि त्याचबरोबर प्रयोगशील शेतकरी होते. मातीशी घट्ट नाळ जोडलेली असल्यानं त्यांच्या काव्यात ठाई ठाई निसर्ग डोकावे. त्यांच्या गीतांमधून जो मातीचा गंध दरवळतो तो थेट आपल्या मनाला स्पर्शून जातो. आषाढाला

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: अजिंठा, गंगा वाहुदे निर्मळ, जगाला प्रेम।

अरपावे, पावसाळी कविता, रानातल्या कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तसंच एक होता विदूषक, जैत रे जैत, मुक्ता, सर्जा अशा प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी जी गीतं लिहिली ती अतिशय लोकप्रिय झाली. पद्मश्री पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार नाधो महानोर यांना मिळाले होते.

श्रोतेहो, मराठी विश्वकोश या संकेतस्थळावर कवयित्री अरुणा ढेरे यांनी नाधो महानोर यांची ओळख करून देताना म्हटलंय, महानोरांनी गद्यलेखन केलेले असले तरी रसरशीत निसर्गभान जागवणारे कवी म्हणूनच मुख्यतः ते प्रसिद्ध आहेत. जिला अस्सल, संपन्न आणि तरल अशी ग्रामीण संवेदनशीलता म्हणता येईल तिचा अपूर्व असा प्रत्यय त्यांच्या कवितेतून येतो. म्हणूनच पूर्वकालीन वा समकालीन कवींना प्रभाव

पासून ही कविता मुक्त आहे. तसेच लोकगीतांमधील छंद, लय, जिवंत उत्स्फूर्तता, आपल्या मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी नाते सांगणारी जिवंत शब्दकळा ही महानोरांच्या कवितेची लक्षणीय वैशिष्ट्ये त्यांच्या ह्या खास संवेदनशीलतेतून स्वाभाविकपणेच आलेली आहेत. अनुभवागणिक नवी रूपे घेणाऱ्या त्यांच्या भाववृत्तींशी सूर जमवणारी चित्रमयताही त्यांच्या कवितेत आढळते. श्रोते हो, असे हे मातीच्या रंगात रंगलेले निसर्गकवी नाधो महानोर त्यांच्या स्मृतींना आणि काव्य प्रतिभेला पुनश्च एकवार मानाचा मुजरा करून गीतबहार कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे सगळे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात.

गजानन वाटवे यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूया वैजयंती जोशी यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

0: सविता कालबाग यांनी गायलेलं वसंत निनावे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बदला बदला सवय बदला.
4: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
3: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
5: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
6: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
5: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.

चिंतामणी सोहनी यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं समीर गोडबोले यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात आता शेवटी आपण ऐकूया आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात मोहन सामंत यांची रचना, संगीतकार कानू घोष.

श्रोत्यो सकाळचे 10 वाजत आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकूया पारंपरिक आरती अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात. संगीतकार जितेंद्र कुलकर्णी आणि चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंत्र्याची सून या चित्रपटातलं वसंतराव देशपांडे आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं आहे.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत अरुण पौडवाल यांचं आहे।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे।

बायांनो नवरे सांभाळा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आता ऐकूया. संगीत वसंत देसाई यांचं आहे.

हे गीत जीवनाचे या चित्रपटातले लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत सत्यशील देशपांडे यांचं.

0: किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत हो.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वरदक्षिणा या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

वरदक्षिणा या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आज 11:05 सहज संवाद कार्यक्रमात जागतिक ओझोन दिन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव याविषयी आपण ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर सुंदर गाण्यांचा आस्वाद घेऊया सहज संवाद कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. 10:30 वाजले आहेत. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीतात शालिनी यांचं गायन आता आपण ऐकणार आहोत. त्यांनी गायलेला राग जौनपुरी. तबल्याची साथ राज भानुशाली यांची आणि हार्मोनियमची संगती ऋतुजा कुंटे यांची आहे. विलंबित रचना एकतालात. बोल आहेत बाजे झननन पायलिया. मध्यलय तीन तालात. बोल आहेत जियारा लरजे एमा. द्रुत आणि तीन ताल. बोल आहेत प्यारे कान्हा. ऐकूया नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीतात शालिनी यांचं गायन राग जौनपुरी.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण शालिनी यांचं गायन ऐकलं. राग जौनपुरी आपण ऐकला. त्यांना तबल्याची साथ राज भानुशाली यांची आणि हार्मोनियमची संगती ऋतुजा कुंटे यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आपण दुपारी 2:30 वाजता ऐकू शकाल. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: the somewhat.
1: Sahasamvad.
0: नमस्कार रसिकहो, सहज संवाद कार्यक्रमात मी वृषाली आयगळीकर आपलं मनपूर्वक स्वागत करते.

सहज संवाद कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, आपण आकाशाकडे पाहताना आपल्याला निळाई दिसते, पण या निळाईच्या पलीकडे आपल्या पृथ्वीभोवती निसर्गाने एक अदृश्य कवच उभं केलेलं आहे. हे कवच आहे ओझोनचं. हे कवच सूर्याच्या प्रखर किरणांपासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचं रक्षण करतं. श्रोते हो, आज 16 सप्टेंबर जागतिक ओझोन दिन, आणि याच निमित्तानं आजच्या या सांगीतिक प्रवासात आपण आकाशापासून मातीपर्यंत आणि निसर्गापासून माणसापर्यंत आपला हा प्रवास कसा आहे हा थोडासा जाणून घेणार आहोत. आणि या ओझोन दिन आणि पर्यावरणपूरक गणपती उत्सवाच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आहे, कारण आजचा हा जागतिक ओझोन दिन आणि त्याची संकल्पना आहे ग्लोबल ॲक्शन फॉर अ कूलर प्लॅनेट, अर्थातच थंडगार पृथ्वीसाठी जागतिक कृती, म्हणजेच शीतलग्रहास साठी जागतिक कृती, अशी संकल्पना असलेला आजचा हा जागतिक ओझोन दिन. श्रोते हो, हा संकल्प फक्त बोलण्यापुरता वाचण्यापुरता नाही, तर तो अंमलात आणण्यासाठी आहे, कारण निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. ते देत असताना आपण ते उपटायचं की त्याचं संवर्धन करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे.

उष्णतेने तापलेल्या पृथ्वीला पावसाच्या सरी थंडगार करत असतात. श्रोते हो, पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारे थेंब नाहीत, पाणी नाही, तर त्या प्रत्येक थेंबामागे जंगलं आहेत, माती आहे आणि पृथ्वीचं संतुलन सुद्धा आहे. आपण पृथ्वीला माता मानतो आणि तिची काळजी घेतो का? श्रोते हो, हे आपण घेत नाही, कारण झाडांना पाणी देणं, प्लॅस्टिक कमी करणं, वीज वाचवणं, अनावश्यक प्रदूषण टाळणं ही पृथ्वीची खरी सेवा आहे आणि ती मात्र आपण विसरलो आहोत. निसर्गाने आपल्याला सर्व काही दिलं आहे, श्वास दिला, अन्न दिलं, पाणी दिलं, सावली दिली, सौंदर्यही दिलं, पण या निसर्गाचं संरक्षण करणं आपण विसरत चाललो आहोत.

श्रोतेहो, ओझोनचं महत्त्व समजून घेताना आपल्या लक्षात येईल की पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या कृती आपण टाळायला हव्यात. वीज वाचवून ऊर्जा कार्यक्षम साधनांचा वापर करून वृक्षांचं संरक्षण करून आपण हा ओझोन त्याचं महत्त्व जाणू शकतो. ओझोनचा संरक्षक थर आपल्याला सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण देतो आणि त्यामुळे ओझोनचं रक्षण म्हणजे मानवाचं, प्राण्यांचं, पक्ष्यांचं, वनस्पतींचं आणि संपूर्ण पृथ्वीचं संरक्षण. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावलंच हवं आणि हे झाड नुसतं लावायचं नाही तर ते जगवायचं आहे. जास्त महत्त्वाचं आहे ही झाडं जगवणं.

सरकारतर्फे दुभाजक दुतर्फा झाडं लावली जातात. शहरात अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवली जाते. शक्य तिथे दाट झाडे लावण्याचा प्रयत्न होत आहे. काही सामाजिक संस्था नदीच्या दोन्ही तीरांवर झाडे लावण्याचं काम करताना दिसतात. पृथ्वीचा विनाश न करता विकास झाला पाहिजे आणि तरच तो शाश्वत विकास ठरेल. 1992 साली रिओ दी जेनेरिओला झालेल्या पर्यावरणविषयक परिषदेत पृथ्वीवरील पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तसंच शाश्वत विकासासाठी काही कृती आराखडा ठरवण्यात आला होता आणि त्यानुसार जागतिक स्तरावर प्रयत्न सुद्धा सुरू आहेत. पण आपण वैयक्तिक स्तरावरती खरं तर याच्यावरती काम करण्याची गरज आहे. तो आपला खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू शकतो. अनावश्यक दिवे, टीव्ही, एसी, फ्रीज आपण वापरणं सोडून द्यायला हवं. पेट्रोल डिझेलऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांना प्राधान्य द्यायला हवं, जेणेकरून कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण कमी करता येईल आणि हे पर्यावरणाला पूरक असं असेल.

श्रोते हो, ओझोन दिनापुरताच हा विषय नुसता चर्चेत न राहता आपण काही सामुदायिक कृतीसुद्धा या निमित्तानं करण्याची गरज आता वाटायला लागली. एकत्र येऊन आपण सण उत्सव साजरे करतो ना, मग हे अभियानही समूहाने एकत्र येऊन कृतीवर भर देऊन केलं तर जास्त श्रेयस्कर आणि सोयीचंही ठरेल. प्रत्येकाने एक झाड लावण्याचा जर संकल्प केला तर नक्कीच हजारो झाडं उभं राहतील. आपले सगळे सण उत्सव पर्यावरणपूरक आहेत आणि त्याचं महत्त्व जाणून योग्य कृतीवर भर देऊन यावर्षीची संकल्पना केवळ हा कार्यक्रम सादर करण्यापुरती न ठेवता आपण ती प्रत्यक्षात नक्की जाणूया, ओझोन वाचवूया आणि जीवसृष्टीसुद्धा वाचवूया.

ओझोनचं संरक्षण म्हणजे पृथ्वीचं संवर्धन. ओझोन वाचवून आपण जीवसृष्टी वाचवू शकतो. शीतलग्रहासाठी चला करूया जागतिक कृती आणि ऊर्जा वाचवून पर्यावरण वाचूया. आजचा संकल्प उद्याची सुरक्षित पृथ्वी असणार आहे. निळं आकाश, हिरवी धरती ही आपली खरी संपत्ती असणार आहे याची जाणीव आज आपल्याला होणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळीकडं जर हिरवाई दिसत असेल तर या गाण्यासारखीच आपली मनाची अवस्था सुद्धा होईल.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: बदला बदला सवय बदला।
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।
0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
4: विघ्नहर्ता, मंगलमूर्ती, बुद्धीचा दाता आणि आपल्या सगळ्यांचा लाडका गणराया आज आपल्यामध्ये आलेला आहे। घराघरात त्याची पूजा अर्चा केली जाते। ढोल ताशांच्या नादात फुलांची आरास करून भक्ती, सुगंध आणि मनामध्ये गणरायाच्या आगमनाचा आनंद घेऊन आपण हा उत्सव साजरा करत असतो। श्रोतेहो, हा उत्सव खरंच आनंद देणारा आणि नुसता आनंद देणारा नाही, तर तो आपल्या सुखदुःखाचा सोबती असलेल्या गणरायाच्या बरोबर आपण साजरा करत असतो। संकटाच्या वेळी आपण ज्याला हाक मारतो, आनंदाच्या क्षणी ज्याच्याबरोबर कृतज्ञतेने नतमस्तक होतो, तो आपला हा गणराया, त्याचं आगमन आपल्यामध्ये झालं आहे। त्याचा उत्सव साजरा करत असताना तो पर्यावरणपूरक कसा साजरा केला जाईल याकडे थोडंसं आपलं दुर्लक्ष होत आहे का? तर चला थोडासा विचार करूया की पर्यावरणपूरक गणपती उत्सव आपल्याला कसा साजरा करता येईल। श्रोते हो, आपण आता सुरुवातीला म्हटलं ना की ढोलताशांचा नाद आपण करतो, तो छानच वाटतो, आपण त्या नादावरती नाचतो सुद्धा। फुलांची आरास केली जाते, पण त्यासाठी नको असलेल्या कळा किंवा पानं आपण तोडू नये आणि जी फुलं किंवा फळं किंवा पत्री आपण जी गणपतीला अर्पण करतो ती एकत्र करून त्याचा वापर आपल्याला खतासाठी करता येतो, काही शोभेचे रंग तयार करण्यासाठी होतो। याचा आपण थोडंसं मार्गदर्शन याविषयी घ्यायला हवं आणि हा पर्यावरणपूरक गणपती कसा साजरा करता येईल याकडं आपण जास्त लक्ष द्यायला हवं। महाराष्ट्राच्या मातीच्या सुगंधात आपला हा गणपती बनतो आणि ही माती असते आपल्याकडं। आजकाल ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवले जातात। खरं तर आपली चिकण माती, त्यापासून एक छान असा चॉकलेटी रंगाचा ओरिजिनल गणपती आपण ज्याला असं म्हणतो, तो पूर्वी खरं तर तोच आपल्याकडे पूजा केला जात असे। आज मात्र वेगवेगळे रंग लावलेले प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती घरोघरी आणले जातात आणि त्याचं विसर्जन करताना त्याचा खरं तर खूप आपल्याला असं जाणवतं की सगळे अवयवसुद्धा वेगळेवेगळे झालेले असतात। कधी ते आपल्या पायात येतात विसर्जनाच्या वेळी, आपण वाहिलेली पत्री, दुर्वा, हे सगळं आपल्या पायात येतं आणि मग आपल्याला कुठंतरी असं वाटतं की हे जे आपण इतके 8-10 दिवस मनोभावे भक्तिभावाने ज्या गणपतीची पूजा करतो त्याचे अवशेष आपल्या पायात येतात, हे होऊ नये यासाठी काळजी आपणच घ्यायला हवी।

घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन गणपतीची स्थापना करतात, दररोज सकाळ संध्याकाळ आरती करतात, नैवेद्य, नातेवाईक मित्र मैत्रिणी दर्शनासाठी बोलावले जातात, भजन कीर्तन धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि शेवटच्या दिवशी श्रद्धेनं गणपतीचं विसर्जन केलं जातं. कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणारा हा उत्सव आणि ही संधी असते आपल्या सगळ्यांना मिळून एकत्र काही करण्याची. आणि याच दिवशी आपण एखादा संकल्प केला, झाडं लावण्याचा, प्लॅस्टिक टाळण्याचा, किंवा हे आपलं पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी आपण जे जे काही करू शकतो ते करण्याचा जर संकल्प केला तर हा उत्सव जास्त अर्थपूर्ण होईल असं वाटतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याची मोठी चालना त्यांना मिळाली आणि 1893च्या सुमारास त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा वापर समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी केला. त्या काळात भारतावर ब्रिटिश राजवट होती आणि सार्वजनिक

श्रोत्याहो, गणपतीच्या मूर्ती शाडू मातीपासून बनवूयात आणि त्याच गणपतीची आपण पूजा करूया. मोठमोठ्या गणपतींपेक्षा छोट्या आकाराच्या या गणपतीच्या मूर्ती ज्याचं विसर्जन आपण आपल्या घरच्या घरी करू शकतो. नदी तलाव समुद्रातला कचरा वाढू न देण्यावरती आपला भर असायला हवा. जलप्रदूषण, पाण्यातील जीवसृष्टीवर होणारे परिणाम हे सगळं आपण वाचत असतो आणि म्हणूनच नैसर्गिक रंगांचा वापर करून शाडूच्या मूर्ती आपण आपल्या पूजेसाठी आणत जाऊया घरी आणि त्यामुळे आपलं पर्यावरण नक्कीच स्वच्छ राहील. आपण हा उत्सवाच्या निमित्ताने बराचसा कचराही करत असतो, तर आपला कचरा स्वच्छ करण्याची आपली जबाबदारी आपण मानली पाहिजे. पर्यावरणाची काळजी घेणं हा आपला मुख्य उद्देश असला पाहिजे. श्रद्धेबरोबरच सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाची काळजी घेणं, एकता, सद्भाव, सेवा आणि निसर्ग संवर्धन हाच या गणपती उत्सवाचा मुख्य उद्देश असावा असं वाटतं. आज इथंच थांबूया, पण जाता जाता इतकंच सांगेन की हा गणपती उत्सव आपल्या सगळ्यांना शुभ, आनंददायी आणि सुखकर हो. पर्यावरणाचं संरक्षण करण्याची एक एक बीज आपल्या मनात आज रुजलं जावं हीच अपेक्षा.

सहज संवाद, सहज संवाद कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून.

यानंतरची उद्घोषणा लगेचच आकाशवाणी पुणे केंद्र. आता दुपारचे 12:01 होत आहे. वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोतवर्गासाठीचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सूत्रसंचालन विद्या गौरी ताम्हणकर यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हे आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, वनिता मंडळ कार्यक्रमात विद्या गौरीचा मनःपूर्वक नमस्कार आणि सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्यासोबत.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या विशेष संवाद रंगात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, वंदना विटणकर यांनी खूप सुंदर लिहून ठेवलंय, अंधाराची खंत तू कशाला करीसी रे गा प्रकाश गीत. आणि असं अंधार असणाऱ्या आयुष्यांना आपल्या आपल्या दीपाच्या प्रकाशात वाढ दाखवणारे दोन दीप आज आपल्यासोबत आहेत, यजुर्वेंद्र महाजन सर आणि मानसी महाजन. अंधाराला चिरून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा एक भक्कम दीपस्तंभ आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहे. श्रोते हो, शारीरिक व्यंग किंवा गरिबी ही माणसाच्या नशिबाचा भाग असू शकतो, पण ती त्या व्यक्तीची मर्यादा ठरू शकत नाही. हे ज्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवलं, असे दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक, शिक्षण तज्ज्ञ आणि भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचे सदस्य आदरणीय यजुर्वेंद्र महाजन सर आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून हजारो अनाथ दिव्यांग आणि वंचित मुलांची माऊली बनलेल्या आदरणीय मानसी महाजन आज आपल्यासोबत आहेत. यजुर्वेंद्र सर आणि मानसी, स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद.
2: नमस्कार.
0: जळगावच्या मातीतून सुरू झालेला सेवायज्ञ पुणे, दिल्ली आणि अगदी देशविदेशात पोहोचलाय. भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अशा अनेक सन्मानांनी तुमच्या संस्थेचा तुमचा गौरव झालाय. दोघांनाही सुरुवातीचा प्रश्न आहे, दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल या उपक्रमाची नेमकी सुरुवात कशी झाली आणि ही प्रेरणा कुठून मिळाली? यजुर्वेंद्र सर, तुम्ही सुरुवात करा.
1: जरूर जरूर. सगळ्यांना नमस्कार. खूप आनंद वाटतोय मला सगळ्यांच्या सोबत संवाद साधताना. माझं मूळ गाव एरंडोल, जळगाव जिल्ह्यातलं, आणि मध्यमवर्गीय कुटुंब. तिथे माझं पूर्ण महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये माझी विवेकानंदांबरोबर ओळख झाली. खरं तर एका व्याख्यानातून विवेकानंद केंद्र आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी याचं आयोजन केलेलं होतं. मी कधीच कोणत्याच व्याख्यानाला जायचो नाही, पण त्या व्याख्यानाला गेलो माझ्या मित्रामुळे आणि आमचे एक सर होते जी आर महाजन सर यांच्यामुळे, आणि भारावून गेलो. विवेकानंदांच्या तीन विचारांनी त्या दिवसापासून वेगळा यजुर्वेंद्र समोर यायला लागला. त्याच्यातला पहिला विचार होता कोहम, याची जाणीवच पहिल्यांदा झाली की असं काही असतं, म्हणजे मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असतो. आणि त्यातही सोहम म्हणजे अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मीच तो आहे, मी सर्व शक्तिमान आहे, मी जर माणूस असेल तर मी पाहिजे ते करू शकतो, जे मी विचार करतो तेच घडतं, ही सगळी जाणीव पहिल्यांदा झाली की मी किती शक्तिवान आहे. आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. आणि दुसरा विचार मला मिळाला तो होता, तुम्ही जर माणूस असाल तर काहीतरी विशेष आणि निस्वार्थ करा, नाहीतर तुमच्यात आणि इतर प्राण्यांमध्ये कुठलाच फरक राहणार नाही. त्यासोबतचा विचार होता, जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात, जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात, अगदी ते गेल्यानंतरही. या विचाराने काय झालं, मला असं वाटलं की अरे हे तर खरं आहे आणि हे पटण्यासारखं आहे ना, याच्यात फार
0: अल्टिमेट ट्रूथ आहे,
1: अल्टिमेट ट्रूथ आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि मी तसा विचार करायला सुरुवात केली, तसं वाचलं काही थोडं, तशा व्यक्तींबरोबर राहायला लागलो आणि माझं जीवन बदलायला लागलं. त्याग आणि सेवा हे भारताचे सर्वोच्च आदर्श आहेत, अशा सगळ्या गोष्टी बघायला लागलो, ऐकायला लागलो. माझ्या वडिलांनी मला ग्रॅज्युएशन नंतर पुण्याला पाठवलं शिकायला. पुणे विद्यापीठात मी PhD करायला लागलो आणि ज्ञानप्रबोधिनीत मी आधी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्पर्धा परीक्षा शिकायला गेलो आणि 6 महिन्यांनी शिकवायला लागलो.

0: कारण मला खूप आवड, कारण या सगळ्या विचारांनंतर मी सामाजिक कामात आलो, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आलो, आणि मला त्या जाणीवेतून पुन्हा ही जाणीव झाली की सर्वात महत्वाचं, कारण म्हटलं होतं की तुम्ही इतरांसाठीही काहीतरी केलं तर काय केलं पाहिजे, तर मला जाणवलं की शिक्षण हे फार महत्वाचं आहे, ते तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं, घेणारे हात देणारे हात होतात. आणि मग अशा शिक्षणाला मी पुण्यात गेलो, पण माझ्याबरोबर माझे काही गरीब मित्र मैत्रिणी नाही येऊ शकले. मला त्याचं फार वाईट वाटायचं. जसं तुम्ही म्हटलात, आपण कुठे जन्माला यावं हे ठरवता नाही येत, पण जन्माला आल्यानंतर जर आपण एक चांगला सुसंस्कृत समाज असेल तर किमान संधी प्रत्येकाला मिळावी, आणि त्यातून मग ठरेल. मला तसं वाटायचं की हे गुणवत्तेचं शिक्षण हे खेड्यापाड्यात मिळालं पाहिजे. आणि मग 2005 साली मी ज्ञानप्रबोधिनीतलं काम, माझं PhD हे सगळ्या संधी सोडल्या, आणि मी वयाच्या 25 असं ठरवलं की यानंतर संपूर्ण आयुष्य समर्पित करायचं एकाच गोष्टीसाठी, ज्यांना सर्वात जास्त गुणवत्तेच्या शिक्षणाची आवश्यकता आहे मी त्यांच्यासाठीच काम करेन. आणि म्हणून ग्रामीण आदिवासी भाग मला माहिती होता, जळगाव, धुळे, नंदुरबार, तिथल्या समस्या माहिती होत्या, म्हणून परत गेलो. आणि तिथे 2005 अनौपचारिकरित्या दीपस्तंभ फाउंडेशनची सुरुवात केली ग्रामीण आदिवासी मुलांसाठी. आणि हेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, करिअर काउन्सिलिंग आणि उच्च शिक्षणाच्या संधी याबद्दलचं विनामूल्य मार्गदर्शन. माझे वडील 2001 गेलेत अचानक, आणि त्यामुळे कुठला सपोर्ट नव्हता तसा. मग माझी व्याख्यानं मात्र व्हायला लागली होती वयाच्या 22 पासून.
1: एकला चलो रे सुरू झाला.
0: त्या व्याख्यानातून येणाऱ्या मानधनातून ही संस्था सुरू केली. सगळी लोक वेड्यात काढायची की अरे बाबा, हे असं पुस्तकात असतं असं नसतं, पुण्यात राहा, व्यवस्थित आपलं करिअर कर, लग्न कर, आणि त्यानंतर जसं जमलं तसं, हा जसं जमलं तसं मग तू समाजसेवा कर. पण मला ना मनापासूनच वाटायचं की नाही, मला हेच काम केलं ना तर मला खूप छान वाटेल.
1: आणि आनंद आणि वेगळा काय असतो, कोर हॅपीनेस जो असतो तो आत असतो, तो थोडीच बाहेर मिळतो किंवा पैशाने विकत मिळत नाही. खूप छान सर. मानसी मॅडम, तुम्ही काय सांगाल?
2: पहिल्यांदा यांनी मला सांगितलं होतं की मी समाजकार्याची मला आवड आहे किंवा मी करणार आहे, म्हणजे हे लग्न ठरायच्या वेळेला जो आपण भेटतो त्यावेळेला सांगितलं होतं. तोपर्यंत मी अशीच होती, ठीक आहे असतं किंवा एखाद्या वेळेला ते म्हटलं तर मी खूप बाहेर असेल वगैरे असं, तर ते आपण म्हणतो की ओव्हर टाईम असतो किंवा एक जॉब जो प्रोफाईल असतो की फर्स्ट शिफ्ट असते, सेकंड शिफ्ट असते किंवा OT असतो. मी त्याच दुनियेत होती. पण आमचं रजिस्टर लग्न झालं आणि त्याच्या रात्री सरांनी 10 मुलं दत्तक घेतली, तर त्या दिवशी समजलं बापरे हे तर
1: आपण
2: वेगळंच प्रकरण काहीतरी
1: विचार केला होता,
2: तो नाही येत असं त्याच्यावर वेगळं कार्य. आणि समाजकार्यासाठी एक जी आपली एक व्याख्या असते तीच माझी एक साधारण व्याख्या होती, पण हळूहळू समजत गेलं की अरे याची व्याप्ती खूप मोठी आहे, यांचे विचार, यांचं पॅशन म्हणा, यांचं स्वतःचं पॅशन हे खूप वेगळं आहे. आपण वेगळ्याच माणसाची लग्न केलेलं आहे. एक साधारण नवरा जो असतो तो येतो, कमवतो, घरी असतो, अशातला नाही हे. पण मग अर्थातच सुरुवातीला खूप अवघड गेलं हे, पण नंतर ना हळूहळू समजत गेली कामाचं स्वरूप, त्यांचं कुठे कल आहे काय, मग अशा लोकांना भेटत गेली,
1: काम आवडत गेलं.
2: हा काम आवडत
1: गेलं. मला खूप काय जाणवलं माहितीये का, लोक रिॲक्ट होतात, तुम्ही रिॲक्ट नाही झालात, तुम्ही रिस्पॉन्ड केलं या सगळ्या अनपेक्षित गोष्टींना.
2: बरोबर,
1: खूप छान. आणि अशी कोणाची सोबत असताना जेव्हा काम सुरू असतं तेव्हा त्या कामाला अजून एक ग्रेस येते, ही अगदी खरी गोष्ट आहे. यजुर्वेंद्र सर, तुमची माहिती वाचत असताना वाचलं की राहतं घर तुम्ही विकून टाकलं, कामावर पराकोटीचं प्रेम असल्याशिवाय हे होत नाही. कसे होते ते दिवस, स्वतःला विसरून दुसऱ्यासाठी उभं राहणं, हा तसा आत्मशोधाचा प्रवास आहे की जो तुम्ही आधी म्हटलात विवेकानंदांच्या विचारांनी सुरू झाला. कसं होतं?
0: खर तर काम सुरू केल्यानंतर माहिती नव्हतं की किती समस्या पुढे आहेत आणि काय प्रकारचं काम करायला लागणार आहे, पण जसं जसं सुरू केलं तसं जाणवलं की फक्त विनामूल्य शिक्षण देऊन नाही चालणार या मुला मुलींना, यांना राहणं खाणं इतरही समस्या आहे. म्हणजे इतकी पराकोटीची गरिबी आहे. एक मुलगी मला भेटली होती, ती म्हटली होती की तिला डिस्टिंक्शन आहे मॅथमॅटिक्समध्ये आणि ती शेतात काम करते, कारण तिचे वडील वारले, कारण तिची आई आजारी आहे, कारण तिची घरात म्हातारी आजी आहे आणि भाऊ 10वीला आहे. ती जोपर्यंत शेतात दिवसभर काम करत नाही तोपर्यंत तिच्या घरात संध्याकाळी चूल पेटत नाही. ऐराणी भाषेत ती मुलगी मला म्हटली होती, जडलोंग मी दिनभर काम करत नाही वावरमा, तर लोंग मन घर संध्याकाळले खावाले भेटणार नाही. तर तुमच्याकडे येवाले पैसा कुठून लावू आणि तिथं ठेवून तर मला खावाले कोण दी असं ऐराणीत तिने मला विचारलं होतं. मला जाणीव झाली की आपण वरवर विचार करतो फार, आपल्याला पूर्ण परिस्थिती माहिती पाहिजे. म्हणून मग निवासी करायचं ठरवलं. आता निवासी करायचं ठरवल्यावरही सुरुवातीचे 4 वर्ष ना कुणीच डोनेशन देत नाही ग्रामीण भागात, तर अजूनच अडचण असते. काय झालंय, आपल्याकडे बोललं फार जातं किंवा आपल्याकडे संकल्पना फार छान आहे भारतीय भारतीय संस्कृती, पण ती कृतीत कमी दिसते आपल्याकडे. त्याला खूप खूप वेळ लागतो आणि मग मला मात्र माझा स्वभाव अस्वस्थ आहे, म्हणजे मला जर एखादी समस्या दिसते माझ्या समोर आहे आणि ती कोणीतरी मदत करत नाही म्हणून ते होणार नाही, हे मला मंजूरच नाही आहे. तर आधी आपण काय सर्वोत्तम करू शकतो त्याच्यावर माझा विश्वास आहे आधीपासून. आणि म्हणून मी तेव्हा असं ठरवलं की ठीक आहे, हे नाही तर हरकत नाही. म्हणून मग मानसीला आणि माझ्या सगळ्या फॅमिलीला खरं तर आभार मानावे लागतील की त्यांनी रजिस्टर लग्नाचं मान्य केलं. आमच्याकडे तसं नसतं, हजारो लोक लग्नात येतात. रजिस्टर लग्न करून जे पैसे वाचले त्यातून त्या दिवशी संध्याकाळी 10 मुलांचं आम्ही केलं आणि मग नंतर जी संख्या वाढली, पूर्ण महाराष्ट्रातून आली मुलं, काहींना आई नाही, काहींना वडील नाही, काहींचे वडील व्यसनी आहे आणि मुलं मेरिटची, मग अशा मुलांना परत पाठवणं जीवावर यायचं. म्हणून माझ्या वडिलोपार्जित घर शेती विकून आम्ही भाड्याच्याच घरात राहायचं ठरवलं. मला त्या अस्वस्थता होती की आपण यांच्यासाठी या मुलांसाठी काहीतरी करूच शकलो पाहिजे, कोणी नाही करत आहे तर आपण केलं पाहिजे. मग काय करायचं, तर मग वडिलोपार्जित शेती आणि घर विकलं, भाड्याच्या घरात राहणं पसंत केलं. खरं तर त्या बाबतीतही माझी आई मानसी मुलं परिवार सगळ्यांचा साथ मिळाली मला आणि त्यातून मग 200 मुलांना घेऊ शकलो. मुळात मुद्दा असा आहे की फार असं वाटतं की किती मोठा त्याग केला आहे, पण मी असा विचार करायचो तेव्हाही आणि आत्ताही की आपलं स्वतःचं घरात राहणं आणि त्याच प्रकारच्या भाड्याच्या घरात राहणं, फार हलाखीत वगैरे नाही, त्याच प्रकारच्या, त्याच्याने थोडी अडचण होते नक्कीच. सामान इकडून तिकडे न्या तिकडे न्या, काही व्यवस्था थोड्या कमी जास्त, याची तुलना जर या मुलांच्या आयुष्यातल्या अडचणींशी केली तर हे काहीच नाही आहे, काहीच नाही आहे. आणि त्यामुळे
1: तुमचा हा मोठेपणा आहे, पण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून राहतं घर विकणं हे काय मानसिकता असू शकते हे मी नक्कीच समजू शकते. सर, विचारांनी भारून जाणं आणि प्रत्यक्ष कृती करणं यात खूप फरक असतो की जी तुम्ही कृती आत्ता केली, तर ध्येयाला प्रत्यक्षात आणण्याची जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेबद्दल ऐकायला आवडेल.
0: मुळात काय असतं की आपण कशासाठी जगतोय हा प्रश्न पण आपल्या संस्कृतीत विचारला जातो. पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आपल्या मानवी जीवनाचा उद्देश काय. साधं आहे, आपण जन्माला आलो, माणूस म्हणून जन्माला आलो, तर काय उद्देश असावा बरं, किंवा काय करावं आपण आयुष्यात की हे येऊन आपल्याला कृतार्थता जाणवेल. नाहीतर कुठलाही प्राणी होऊ शकतो. राहणं खाणं शिक्षण नोकरी ते काही चुकीचं नाहीये, पण हे एवढंच करून जर आपण मेलो तर वर किंवा स्वतःला पण विचारलं जाईल की अरे मग केलं काय. आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे, जन्माला आला हेला आणि पाणी भरत मेला. एवढंच करायचं असेल तर काही उपयोग नाही. मग काय पर्पज आहे जीवनाचा, तर मला खरंच एवढं नाही समजायचं तेव्हा. हे काम करता करता मी डेव्हलप होत गेलोय खरं तर. पण मला पहिली गोष्ट तेव्हा हे ठरवली होती मी की माझं ध्येय हेच आहे की मला याच्याने छान वाटतं, म्हणजे कुणाच्या तरी आयुष्यामध्ये जर त्याची प्रगती झाली, त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं, त्याच्या समस्या सुटल्या, तर मला खूप छान वाटतं. एकदम सोपं आहे, याच्यात काही वेगळं नाही आहे. मला कोणालाही आनंद झाला आणि कोणाचीही समस्या सुटली ना, मला खूप छान वाटतं. आणि त्या छान वाटण्याशिवाय अजून काहीच आयुष्यात नसतं असं मला वाटतं. म्हणून हे काम सुरू केलं, ध्येय ठरवलं. आता प्रत्यक्ष कृतीत खूप अडचणी येतात, पण तुम्ही भारावून केव्हा जातात किंवा तुम्ही त्या अडचणींवर मात केव्हा करतात असं मला वाटतं अनुभवातून, जेव्हा तुम्ही जे करतायत त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष रूप दिसायला लागतं, त्याचा परिणाम दिसायला लागतो. म्हणजे एखादा गरीब मुलगा मुलगी जे पराकोटीच्या त्रासात होते आणि ते येऊन पुढे म्हणतात आता आम्ही डेप्युटी कलेक्टर झालोय, आणि ते त्यांचे आई वडील असतील जे कोणी घरातले असतील ते येतात, त्यावेळेस असं वाटतं की अरे याच्याहून अधिक काय असतं. तर ही जी टेस्ट आहे ना किंवा ही जी आपल्याला एक गोडी लागते ना, ती गोडी मग नंतर तुम्हाला ती खेचत राहते, कारण ती एक वेगळी नशा आहे, तो एक वेगळा आनंद आहे आणि तो इतका सर्वोच्च दर्जाचा आहे असं मला वाटतं की त्याच्या समोर बाकीच्या सगळ्या गोष्टी फिक्या आहेत.
1: ऍब्सोल्यूट हॅपीनेस असं आपण त्याला नक्की म्हणू शकतो. मला आता मानसी मॅडमनं प्रश्न विचारायचा आहे की सुरुवातीच्या काळात यांचं हे सगळं आता सांगितलं, काम असं केलं, घर विकून टाकलं, मुलांना दत्तक घेतलं, त्यांच्या पुढच्या व्यवस्था, त्याच्यासाठी असलेलं काम, पण तुम्ही या सगळ्याकडे कसं बघत होतात तेव्हा? कारण नुकतं लग्न

0: बॉम्ब गोळे पडले होते सगळे. तर
1: हो
0: तुमची इन्व्हॉल्वमेंट मनोबल दीपस्तंभमध्ये कशी झाली?
1: अर्थातच हे आधी खूप जड गेलं मला, राहतं घर विकणं, सगळ्या गोष्टी करणं. पण मग हळूहळू जे लोक ह्या कामात आहे त्यांना भेटणं, जसं की भरत दादा आमळकर असतील, हेमाताई असतील, त्यांच्याकडून नेमकं कार्य कसं असतं, काय असतं, मग थोडंसं माझं समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी एकदा सेट झाले की ओके आपल्याला पण याला हातभार लावायचा आहे. तर मग असं करता करता हळू त्या मुलांमध्ये जाणं, मग तोपर्यंत इकडे ओवी आणि श्लोक होते माझ्याकडे, माझी स्वतःची मुलं होती आणि यांचं हे 8 दिवस बाहेर असणं. तर मग असं करता करता आम्ही ठरवलं की मी पूर्णपणे घराकडे बघेन. त्यावेळेला मी पुन्हा वेळ देऊ शकत असली म्हणजे शक्य होतं माझ्याकडून, पण तरी सुद्धा मुलांकडे लक्ष देणं, कारण की हे 8 दिवस बाहेर
0: मोठं काम आहे,
1: जबाबदारीचं काम आहे, त्याच्यामुळे मग मुलांकडे बघणं आणि प्लस मध्ये मध्ये मग एनजीओचे जे अकाउंटचे कामं असतील किंवा मुलांच्या काही गोष्टी असतील त्या बघणं आणि बाकीचं मग सरांचं प्लॅनिंग करणं, अशी हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट होत गेली.
0: खूप खूपच मोठं काम आहे हे, आणि ते घर एकाने कोणी सांभाळल्याशिवाय दुसरी घराच्या बाहेर पूर्ण जाऊ शकत नाही.
2: यामध्ये खरं योगदान तिचं असं आहे की घरातलं सगळं आयोजन तिने सांभाळल्यामुळे मी अतिशय मुक्तपणे बाहेर काम करू शकलो, निर्धास्त. घरात माझं एकच छोटं योगदान आहे, मी शिक्षण क्षेत्रातलं असल्यामुळे मुलांचं, घरातल्या मुलांच्या शिक्षणात मी थोडं लक्ष घातलं, पण त्या व्यतिरिक्त 95% सगळ्या गोष्टी आतापर्यंत सगळं मानसीने बघितलं. हे खूप मोठं काम आहे आणि त्याच्यामुळे मी करू शकलो. आणि पुन्हा संस्थेची खरेदी आहे काही, त्याच्यानंतर अकाउंट संदर्भातल्या काही महत्वाच्या बाबी आहेत, तिथे विश्वासाची फार गरज आहे. आता तर अनेक ठिकाणी लग्नांना, मी 34व्या वर्षी पहिल्यांदा कन्यादान केलं, तेव्हापासून कन्यादान करण्यात वडील आणि आई हे आम्ही सगळे सोबत, तर अशा सगळ्याच याच्यात माणसी सोबत यायला.
0: खूपच वा, खूपच छान. अशा रीतीने तुमचं संस्थेचं काम सुरू झालं आणि तुमचं कुटुंब खऱ्या अर्थाने व्यापक झालं असं मला आवडेल म्हणायला. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबलचं काम एक्झॅक्टली चालतं कसं आणि त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत काय?
2: सुरुवात आदिवासी आणि ग्रामीण मुलांनी झाली होती.
0: बरं,
2: नंतर काय झालं, 2013-14 एका कार्यक्रमानंतर, कराडला कार्यक्रम होता आणि कार्यक्रम संपला, काही लोक चर्चा, फोटोग्राफ, ऑटोग्राफ सुरू होते आणि कोणीतरी मला मागून पाठीला चाचपडल्यासारखं वाटलं. मी बघितलं तर एक ब्लाइंड मुलगा, अंध मुलगा मला शोधत आला होता. आणि तो मला म्हटला, सर लय भारी झालंय म्हटले तुमचं व्याख्यान, कधीच ऐकलं नाही असं, पण काय हो म्हटले, सर आम्ही पण स्वप्न बघू शकतोय का? तो अंध होता आणि माझं त्या दिवशी व्याख्यान होतं, स्वप्न बघा ती पूर्ण होतात या विषयावर. त्याने हे विचारल्यानंतर माझे डोळे उघडले, मला जाणवलं की आपल्या पूर्ण भारतात स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांमध्ये कुठल्याच क्षेत्रात दिव्यांग व्यक्ती उच्च स्तरात तुम्हाला दिसणार नाही. मग जर असं असेल, तुम्ही जे म्हटलात ते की वैश्विक विचार, की जर तुम्ही माणूस असाल तर तुम्ही काहीही करू शकतात, मग ही पण माणसं आहेत, मग यांच्याकडून का नाही झालं? मला जाणवलं 3 कारणं. आपल्याकडे देशात यांच्याकडे दयेने बघितलं जातं. दुसरं, हे काहीच करू शकत नाही असा लोकांना खूप मोठा गैरसमज आहे. आणि तिसरं, यांनी काही मुख्य प्रवाहातल्या संधी घ्यायच्या ठरवलं तरी भारतातलं कुठलंही महाविद्यालय किंवा विद्यापीठ हे यांच्यासाठी ॲक्सेसिबल नाही. म्हणजे यांचा अभ्यासक्रम, यांना शिकवणाऱ्या, यांना तंत्रज्ञान, 14 प्रकारच्या डिझॅबिलिटीज आहेत त्याच्यासाठी नाही, तर हे कसे पुढे जाणार? मग तेव्हापासून 2014 पासून आम्ही सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेतलं या प्रकल्पात, कारण मूळ उद्देश होता सर्वात गरजू घटकांबरोबर काम
0: करायचं.
2: तेव्हा 14 प्रकारचे दिव्यांग आलेत, आधीचे ग्रामीण आदिवासी गरीब मुलं पण होतेच. त्यानंतर 2016 मला एक मुलगा भेटला, असंच चर्चा झाली. मी त्याला म्हटलं, बेटा आधी जेवण कर नंतर आपण बोलू. तो संस्थेत मदतीला आला होता, तसा तसा रडायला लागला, अचानक समजलंच नाही. 1 मिनिटानंतर शांत झाला, म्हटलं काय झालं बेटा? तो म्हटलं, सर मी अनाथ आहे आणि आता 19 वर्षाचा झालो आणि त्यानंतर आता मी, मला कोणीच नाही जगात, मला बाहेर पडावं लागलंय संस्थेतून, मला ना शिकण्याची खूप इच्छा आहे, तर मला मदत करा. त्या दिवशी काय झालं, त्या दिवशी मला हे जाणवलं की अनाथ असणं म्हणजे नेमकं कसं वाटत असेल. नाही, तुम्ही आता 5 सेकंद विचार करा की उद्यानंतर जर तुम्ही या जगात एकट्या वावर असेल तुमचा कसं वाटेल, हे फार भयानक आहे, भयंकर आहे. त्या दिवशी मला ती जाणीव झाली, माहिती आधीपासून होतं पण जाणीव त्या दिवशी झाली. तेव्हापासून ठरवलं की जी काही अनाथ मुलं मुली अशी 18 वर्षावरची त्यांचं आई बाबा आपण आपल्या संस्थेत व्हायचं, तिथून ती मुलं आली. तर ह्या सगळ्या प्रकारच्या मुलांसाठी आपण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सर्व प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं ट्रेनिंग दिलं जातं आणि ही भारतातली पहिली आणि या प्रकारची एकमेव संस्था आहे.
0: वा.
2: निवासी उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण, तर या प्रकारचं इन्क्लुझिव्ह आणि ऍक्सेसिबल संस्था असं याला म्हणतात.
0: वा वा, छान. आणि तुम्ही आता म्हणालात तसं माहिती होतं आणि मग जाणीव झाली आणि मग त्या जाणीवेतून जी कृती झाली ती अतिशय शुद्ध स्वरूपात, आपण जो शुद्ध हा शब्द असतो तशा पद्धतीचं काम सुरू झालं. सर, आता तुम्ही सांगितलं की पहिले मुलं दत्तक घेतलीत, मग असे जोडली गेली ही सगळी दिव्यांग मुलं तुमच्या संस्थेशी जोडली गेली. तर 2009 ते 2026 हा सर्व दृष्टीने प्रवास कसा होता आणि या प्रवासात लोकसहभाग मिळाला का, आणि मिळाला असेल तर तो कशा स्वरूपाचा होता?
2: नक्कीच, सुरुवात केली होती या विचाराने की आपण सगळ्यात गरजू घटकांबरोबर काम करू आणि टप्प्याटप्प्याने ती मुलं भेटत गेलीत. आणि हा प्रवास मला असं वाटतं की मी या प्रवासामुळे घडत गेलो. माझी मुलं माझी खूप मोठी प्रेरणा आहे. ते त्यांच्या जीवनाचे अनुभव जे घेऊन आलेत त्यातून त्यांनी माझी जडणघडण केली.
0: क्या बात है,
2: दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है हे वाचून नाही तर अनुभवातून जाणवतं आणि मग तुम्ही बदलतात. मला खूप चांगली लोक भेटली, त्या लोकांनी पण मला अप्रत्यक्षपणे घडवलं. 2009-10 नंतर मग यामध्ये अनेक लोक योगदान द्यायला लागलीत. तन मन धन, टाइम टॅलेंट आणि ट्रेजर याच्याप्रमाणे. आणि मला हे जाणवायला लागलं की लोक योगदान का देत असावेत, आपण हे का करतोय, याच्यातून ती एक भूमिका, तो एक विचार पक्का झाला की देणं हा माणूस स्वभाव आहे. म्हणजे देण्यानेच खरं तर तुम्ही माणूस आहात आणि ते अधिक चांगला माणूस आहात हे सिद्ध होतं. यात मग खेड्यापाड्यात काम करणाऱ्या शेतातल्या महिला सुद्धा महिन्याला 100 रुपये देतात.
0: क्या बात है.
2: प्रोजेक्ट बांधायला घेतला आम्ही जळगावचा, त्यावेळेस 20 कोटी रुपये लोकसभा उभा राहिला पूर्ण भारतातून, तर त्याच्यात 100 रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत निधी आला. अनेक लोकांनी एक एक मुलांची जबाबदारी शिक्षणाची घेतली आहे, अनेक कंपन्यांचा सहभाग मिळाला. ही मुलं आता जशी पास होतात, वेगवेगळ्या क्षेत्रात जातात, त्यांच्या पगारातली दर महिन्याची रक्कम ते संस्थेला देतात.
0: घेणाऱ्याने घेत जावे, केवढा कृतज्ञ भाव आहे हा. वा.
2: तो त्यांच्यात रुजावा यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात, कारण आपल्याकडे कृतज्ञता भाव तसा फार कमी असतो. माणसाचा विसरणे हा फार महत्वाचा गुण आहे, स्वभाव आहे, पण या मुलांमध्ये ते टाकलं जातं. आणि हजारो लोक या कामाच्या पाठीशी उभे राहिले, कामाच्या सोबत उभे राहिले आणि त्याचमुळे हे काम खरं तर इतकं विस्तारलं. आता 3 प्रकल्पांमध्ये जळगाव, पुणे आणि दिल्ली इथे 650 मुलं 16 राज्यातली निवासी शिक्षण प्रशिक्षण घेऊन आपलं आयुष्य घडवत आहेत. आणि ही सगळी मुलं त्यांच्या पूर्ण पिढीतली पहिली जी अशा क्षेत्रात जात आहेत. तर या सगळ्या प्रवासामध्ये जी लोक सोबत काम करायला आली फक्त त्यांच्यामुळे हे काम या स्तरात आता येऊ शकलंय.
0: खरंय खरंय. वा, छान आपल्या गप्पा सुरू आहेत, पण मध्ये एक आपण एक छान सुरेल ब्रेक घेऊया. तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला आवडेल?
2: माझं आवडतं गाणं आहे जीना इसी का नाम है, किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार.
0: वाह वाह, खूप छान, नक्की ऐकूया हे गाणं. किसी

0: श्रोते हो, आपण बोलतो आहोत दीपस्तंभ मनोबल या संस्थेचे संस्थापक श्रीयुत यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या पत्नी मानसी महाजन यांच्याशी. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहात, एनईपीची आता सुरुवात झालेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समान संधी सगळ्यांना मिळाली पाहिजे हे आदर्श एक आहे. ग्राउंड लेवल रियालिटी वेगळी आहे. आता जे तुम्ही आत्ता म्हणलात की ती पहिली मुलं आहेत त्यांच्या सगळ्या पिढींमधली, बदल होईल का काय वाटतंय?
1: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन योगातली आहे, खूप चांगली सुरुवात आहे ही. कुठलीही महत्वाची मोठी गोष्ट आधी अशक्य वाटते.
0: खरं.
1: ठीक. त्यामुळे बदल होईल का, तर मी म्हणेन बदल नक्की होईल. बदल नक्की होईल म्हणून कामाला आधी सुरुवात करावी लागते. लोकांच्या मानसिकतेत बदल होणं फार गरजेचं आहे. सर्वसमावेशक शिक्षण जे आहे, ज्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतात, समन्वित आणि पुन्हा ॲक्सेसिबल, म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार त्याला ते मिळालं पाहिजे, याची वास्तविकता अशी आहे की आपल्या देशामध्ये दिव्यांगांना यासाठी खूप अडचणी आहेत. त्याच्यावर आपण मनोबल हा एक प्रकल्प आदर्श आणि यशस्वी करून दाखवलाय की जो आता देशभरात पुढच्या 15 वर्षात आपण करणार आहोत. तर हे होऊ शकतं आणि लोकसहभागातून होऊ शकतं हे आपण दाखवून दिलेलं आहे, लोकांनीच दाखवून दिलं आहे. यासाठी मात्र मला सर्वात महत्वाचं वाटतं की समाजातल्या शिक्षकांना यासाठी प्रेरित, प्रोत्साहित आणि अधिक शिक्षित केलं पाहिजे. कारण ही मुलं सुरुवातीपासून शिक्षकांच्या सोबत असतात. 90% दिव्यांगांचे पालक हे बिलो पॉवर्टी लाईन मधले असतात, खचलेले पिसलेले असतात. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणं, त्यांचं मन परिवर्तन होणं हे दूरची गोष्ट आहे.
0: आणि समाज म्हणून आपण त्यांची जबाबदारी घेतलीच पाहिजे ना. सरकारनी समाजानी जबाबदारी घेतली पाहिजे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हे काम आवश्यक आहे. थोडक्यात तुम्ही जे शिक्षकांबद्दल म्हणालात, तर त्यांना शिक्त करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये निर्माण करण्याचं काम ह्या नवीन शिक्षण व्यवस्थेने केलं पाहिजे. आत्ता ह्या प्रश्नाला जोडूनच मला एक प्रश्न विचारायला आवडेल की दिव्यांग आणि ट्रान्सजेंडर या सगळ्याकडे अजूनही समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो म्हणावा तसा सकारात्मक किंवा माणूस म्हणून बघण्याचा अजर डेव्हलप झालेला नाही आहे, तुमचा काय अनुभव?
1: हे खरं आहे. खरं तर आधी नव्हतं असं. खूप पूर्वी जेव्हा लोक चळवळी असायच्या किंवा आपल्याकडे अध्यात्माच्या परंपरा असायच्या, तर साधं म्हटलंय माणसाने माणसाशी माणसासम वागणं. ही जी सर्वात गरजू मुलं मुली आहेत यांच्याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे, यांचा विचार करून यांच्या गरजेनुसार व्यवस्था केल्या पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही. तसं केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, पालक, शिक्षक आणि समाजाने यांच्याकडे दयेने बघता कामा नये. यांना काहीतरी अडचण आहे शारीरिक, एकच अडचण आहे, बाकी सगळे ठीक आहे. आणि ज्यांना शारीरिक अडचण नाही त्यांना मानसिक अडचणी असतात, आपल्यातल्या ये फक्त ते दिसत नाही, यांच्या दिसतात. तर यांना मैत्र मानलं पाहिजे, दया नको करायला, आणि यांना संधी दिली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण जे बोलतो ना तेच घडतं. त्यामुळे सगळ्या दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर कुणी असो, तो माणूस आहे, त्याला संधी द्या, त्याला ज्ञान घेता येईल, कौशल्य घेता येईल, त्याला आपलंसं करता येईल, अशा प्रकारची एक चांगली संस्कृती आपल्याला निर्माण
0: आणि परत तो समाजाच्या उपयोगाला येईल. सर, एका बाजूला भारत सरकारच्या राष्ट्रीय दिव्यांग कल्याण समितीचं सदस्यत्व आहे तुमच्याकडे आणि गेल, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया, याचे तुम्ही संचालक आहात, तर दुसरीकडे प्रत्यक्ष सुरू असलेलं हे सगळं समाज कार्य आहे. समतोल कसा साधता हा प्रश्न सर तुम्हाला आहे. आणि मानसीताई तुमच्यासाठी की हा तोल बिघडू नये म्हणून तुम्ही काय करता?
1: माझ्या या सगळ्या कामाचं दुसऱ्या जबाबदाऱ्या ज्या मी घेतल्या आहेत त्या अशाच घेतल्या आहेत की ज्याचा या कामाला उपयोग होईल. मी जे काही करतो त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध या कामाशी असल्याशिवाय मी काहीच करत नाही. एक
0: ध्येयापासून बाजूला डायव्हर्ट व्हायचं
1: नाही. आणि त्यामध्ये पण मी म्हटल्याप्रमाणे प्रवास खूप असतो. व्याख्यानांना मला दर महिन्याला 8 दिवस देशभरात आणि परदेशात प्रवास असतो. तर हे सगळं करताना नियोजन करण्याच्या सवयीचा मला खूप उपयोग झाला. फक्त काय आधी करायचं, कशाला महत्व द्यायचं, ते कसं करायचं, ते केलं तर तुमची प्रकृती तुम्ही सांभाळू शकतात, तुमच्या कुटुंबाच्या महत्वाच्या ज्या जबाबदाऱ्या त्या सांभाळू शकतात, तुम्ही तुमचं काम सांभाळू शकतात आणि त्यातही जबाबदाऱ्या विभागून देता येतात.
0: नियोजन हा त्याचा की पॉइंट आहे तुमच्या बोलण्यावर मानसिकता.
2: तेच नियोजन माझ्या प्लॅनरमध्ये फक्त यांनी त्यातल्या त्यात इमर्जन्सी आहे किंवा काही गोष्टी आहे त्यांना आधी कळवून देणं त्यानुसार ते त्यांचं प्लॅनिंग करतात आणि मुळात म्हणजे याच्यामध्ये मुलांची खूप मदत होते मला ओवी आणि श्लोक जे आहेत माझे मुलं ते पण खूप समजून घेतात खूप गोष्टी मला मदत करतात त्याच्यामुळे साधता येतो समतो आणि हे सरांचंही आहे की अशा वेळेला ते आवर्जून असतातच सो त्याच्यामुळे जी म्हणतो आपण कमी भासते का किंवा काही होतं का ते तसं नाही होत ते बरोबर वेळ काढतात सगळ्या शेड्यूल मधून वेळ देतात
0: क्वालिटी टाइम दिलेला असतो की मग ती कमी जाणवत नाही
2: बरोबर
0: अगदी खरंय तुम्हालाच ताई अजून एक प्रश्न असा आहे की तुम्हा दोघांची मुलं ओवी आणि श्लोक आणि ही सगळी प्रेमाने बांधलेली तुमची हजारो लेकर आहे आई म्हणून दमछाक होते
2: हो आधी व्हायची अर्थात जसं आपल्याला आई होणं माहिती नसतं तसंच ह्या प्रकारचं आई होणं माहिती नव्हतं तसतसं जसे जशी एक एक स्टेप पुढे होत गेली तसतसं समजत गेलं पण एवढंच आहे की हे मुलं वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले असतात त्याच्यामुळे यांच्यामध्ये गोष्टी रुजाव्या लागतात जसे की आता गणपती येत आहे तर गणपतीमध्ये त्यांचा सहभाग घेणं त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करणं जसं आता अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी एखाद्या जे डोनर्स आहेत ज्यांना पालक म्हणजे पालक बनायची इच्छा आहे तर त्या अशा मुलाशी जोडून दिलं की ते महिन्यातनं वगैरे फोन करतात कसा आहेस बेटा काय आहेस मग सणावाराला त्यांच्या घरी जाणं तर अशा प्रकारे गोष्टी होतात आणि ते पण हळूहळू ते भावना निर्माण होते
0: बंद त्या लोकांशी जुळले जातात तुम्ही त्यांचं माध्यम म्हणून काम
2: शेवटी दोन शब्द प्रेमाची हवे असतात बाकी काहीच नको की बाकी सगळं मिळतं पण कोणतरी आहे आपल्याला विचारणार कोणतरी आहे ही भावना निर्माण झाली की अप्प सगळ्या गोष्टी सुरळीत होतात
0: जोडून द्यायचं त्यांच्या ह्यांना आणि आपण त्याच्यातनं अलगद
2: बाहेर पडायचं सगळं बरोबर होतं
0: की ते पुढचं होतं
1: यामध्ये मी मानसी आई माझे काका काकू सगळे हे सहभागी असतात पुन्हा जे संचालक मंडळ आहे आमचं हे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की काम हे पूर्ण करायचं जर आपण म्हणतो की हा आपला परिवार आहे तर ही मुलं मग पायावर उभी राहतात पायावर उभी राहिल्यानंतर

0: तर त्यांच्यासाठी मुलगा मुलगी शोधणं, त्यांचं लग्न करणं, तेही आपण करतो. लग्न करून त्या मुली सासरे जातात आणि दरवर्षी 2 वेळा ते माहेरासाठी आपल्याकडे येतात. आता 3-4 तारखेला माहेराचा कार्यक्रम आहे. सगळं टीमवर्क आहे, सगळे मिळून हे काम.
1: आणि त्याचं नियोजन पण इतकं सोपं नाही आहे. खूपच छान. ही सगळी मुलं आहेत ती विपरीत परिस्थिती किंवा विचित्र मानसिक संघर्षातून आलेली असतात. ही मुलं जेव्हा मनोबलमध्ये दाखल होतात तेव्हा त्याच्यावर काम केलं जातं का आणि त्यांच्यात समूह भावना कशी निर्माण केली जाते?
0: सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण 18 वर्षपर्यंत आयुष्याची ज्यांना नकारात्मकता अनुभवायला मिळते, ज्यांना अवहेरलं जातं, ज्यांना ते कमी आहे असं जाणवून दिलं जातं, त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असतो. ते सगळं काढण्यासाठी त्यांच्या मनातून भावनेतून अत्यंत उत्तम दर्जाचं काउन्सिलिंगची यंत्रणा आपल्या दीपस्तंभ मनोबलमध्ये आहे. आनंद नाडकर्णी सर जे आताच गेले, त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांबरोबर असलेल्या डॉक्टर सुवर्णा आणि त्यांची सगळी टीम, शिल्पा मॅडम, अशी एकूण 5 लोकांची टीम काम करते. अतिशय प्रोफेशनल काउन्सिलिंग, उत्तम दर्जाचं, व्यक्तिमत्वाबद्दलचं, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून करिअर बद्दलचं, अभ्यासाचं ही यंत्रणा उभारली गेली आहे. या मुलांना सॉफ्ट स्किल ट्रेनिंग पण दिलं जातं, कारण ते यांच्यासाठी ऍक्सेसिबल नव्हतं भारतात, कारण ते त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने नव्हतं ते केलं. आणि त्यातून आपण म्हणतो निस्वार्थ भावनेने त्यांच्यावर प्रेम करणं आणि त्यांचा स्वीकार करणं, या सगळ्या वातावरणामुळे ते या मानसिक संघर्षातून बाहेर पडतात. आणि मग त्यांना ठेवलं एकत्र जातं रूम मध्ये, म्हणजे इन्क्लुझिव्ह रेसिडेन्स मध्ये असं आहे तिथे की एका रूम मध्ये 8 जण आहेत. एक अंध, एक अस्थिव्यंग, एक हिअरिंग इम्पेअर्ड कर्णबधीर, एक ऑर्फन, आणि एकत्र राहतात. आणि मग त्यांना एकमेकांचं दुःख समजायला लागतं, ते एकमेकांना सहकार्य करायला लागतात, ते एकमेकांसाठी उभे राहायला लागतात, त्यांच्यात मैत्री होत जाते, मग त्यांचे मित्र एकमेकांचे मित्र होत जातात आणि मग ती समूह भावना निर्माण.
1: वा वा वा. सहवेदना असा जो भाग आहे तो त्यांना कळून समूह भावना निर्माण होते. फार सुंदर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं. ह्या सगळ्याबरोबर ट्रान्सजेंडर तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेचा भारतातला पहिला निवासी प्रकल्प मनोबलमध्ये आहे, तर या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार कसा सुरू झाला?
0: एकदा असंच प्रवासात मला एक ट्रान्सजेंडर व्यक्ती भेटली आणि पहिल्यांदाच माझं बोलणं झालं. बाजूला बसली होती ती व्यक्ती, म्हणून मी सहज बोलायला लागलो. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की नेमकी समस्या काय आणि यांना किती भयानक आयुष्य जगावं लागतं. अरे माणसं आहेत ती. आणि मग मला जाणवलं की यांना शिक्षण दिलं जात नाही, यांना नोकरी दिली जात नाही, यांनी व्यवसाय केला तर यांच्याकडून काही घेतलं जात नाही, यांना आपल्या समाजात सोसायटीत स्थान नाही. मग हे भीक नाही मागणार तर काय मागणार? मग 2020 पासून ठरवलं की ट्रान्सजेंडर पण आपलेच आहेत. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे, याचा सारेचा अर्थ कधी आपण समजून घेणार? मग ते सोबत आलेत. हा तर अजून क्रांतिकारी निर्णय. दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर यांच्यासाठी देशात पहिल्यांदा असा प्रयत्न झाला की यांनी एकत्र राहावं, एकत्र शिकावं आणि मोठ्या पदांवर जावं. माझी ट्रान्सजेंडर मुलगी पहिल्या बॅचची पोलीस सब इन्स्पेक्टर झाली. माझी दुसऱ्या बॅचमध्ये आलेली ट्रान्सजेंडर मुलगी ही MBBS ला गेली आहे पॉंडिचेरीला. मुलगी असलेली मुलगा झालेली, आता UPSC देते. तर असे ट्रान्सजेंडर त्यात आलेत.
1: आणि समाजामध्ये सर्व घटकांसाठी एक कप्पा असणं हे हेल्दी समाजाचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काम करता हे सगळं तुमच्याशी आतापर्यंत बोलताना माझ्या लक्षात आलं.
0: ताई, मला असं वाटतं की आपण सगळ्या समाजाने एकत्र येऊन अशा प्रकारच्या आपल्या भावा बहिणींसाठी, मुला मुलींसाठी एक चांगलं वातावरण तयार केलं पाहिजे.
1: खरंय खरंय. मानसी, ते तुम्हाला प्रश्न आहे की जळगाव, पुणे आणि दिल्ली अशा सगळ्या शहरांमध्ये भारतातून आलेल्या मुलांचे निवासी पालक असं तुमची जबाबदारी असते. खूप वेगवेगळ्या संस्कृतीतून ही मुलं येतात, तर या मुलांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण होते सरांनी आता सांगितलं, तर तुम्ही त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न करता का?
2: विशेष प्रयत्न असं काही नाही, जसं सरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी काउन्सिलर असतात. त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले आणि नंतर ना एखादा मुलगा बसलाय की का रे बाबा का बसलाय किंवा बसलीस काय झालं,
1: एक विचारपूस
2: करणं, बाकी दुसरं काही नाही. फक्त त्या मुलांशी तुम्ही आपले आहात किंवा आपल्या ह्या परिवारातले आहो ही भावना देत राहणं. एखाद्याची मुलीची एक्झाम आहे आपल्याला माहिती आहे, तिला जाऊन विचारणं का पेपर येतो झाला का अभ्यास वगैरे.
1: अगदी छान मनीषाताई. सर तुम्हाला एक प्रश्न आहे की ह्या मुलांचं जे पालकत्व असतं त्याच्यासाठी वेगळे काही प्रयत्न केले जातात का?
0: विशेषतः जे अनाथ मुलं आलेले असतात त्यांना आई वडील नातं गोतं काही नसतं, काही दिव्यांग मुलं सुद्धा अनाथ सुद्धा असतात. तर लक्षात आलं या प्रवासात की काही काहींना नावच नसतं, म्हणजे नाव असतं राज, मंगल, मोहिनी एवढंच. आणि मग प्रत्येक दिवशी जाणीव होते की मी अनाथ आहे. कोणी कोणी विचारत राहतं पूर्ण नाव काय, तुम्ही कुठले आहात, मग ते सांगतात कुठलेच नाही आहे. आणि ती मी कुणीच नाही आणि माझं कुणीच नाही ही जी भावना आहे ही फार वाईट असते. त्यासाठी मग नाव द्यायला सुरुवात केली. आता त्यांची नावं राज यजुर्वेंद्र महाजन, मोहिनी यजुर्वेंद्र महाजन अशी आहेत. तर त्यांना नावं देणं आणि आमच्याकडे डॉक्टर राजेश म्हणून आहेत डाबी, ते त्यांचा परिवार, मानसी आणि सगळा परिवार, त्यांच्यासाठी योग्य खाणं, त्यांच्या आजारपण, हे सगळं पालक म्हणून जे जे करायला लागतं ते आपण करतो.
1: वा वा, खूप छान तुमचं काम. आणि ह्या सगळ्या कामाबद्दल तुम्ही आमच्या श्रोत्यांशी बोललात. तुम्ही भारताबाहेर सुद्धा आणि भारतामध्ये जवळजवळ 2500 अधिक व्याख्यानं तुमची झालेली आहेत, बाहेर देशांमध्ये सुद्धा झालेली आहेत. परदेशामध्ये दीपस्तंभाच्या कामाला प्रतिसाद कसा असतो?
0: 8 देशांमध्ये माझे व्याख्यानं झाली आहेत. सर्वात जास्त व्याख्यानं माझी अमेरिकेत झाली आहेत. 2 वेळा प्रवास झाला आणि दीपस्तंभ फाउंडेशन अमेरिका सुद्धा आता स्थापन झालंय, तिथल्या लोकांनी स्थापन केलंय. खूपच उत्तम प्रतिसाद, म्हणजे ही सगळी भारतीय मंडळी जी त्या देशांमध्ये आहेत त्यांचा इतका उत्तम प्रतिसाद आहे. यावर्षी जिंदगी ना मिलेगी दोबारा या विषयावर माझी व्याख्यान होती, त्यात मी माझ्या 2 मुलींना घेऊन गेलो होतो. एक माऊली नावाची माझी मुलगी आहे जिला हात नाहीये, ती पायाने हार्मोनियम वाजवते, अप्रतिम हार्मोनियम. नाज नावाची माझी मुलगी आहे, अद्भुत गाते, अप्रतिम. तर त्यांना सोबत नेलं या करता की त्यांना पण संधी मिळाली पाहिजे, त्यासाठी फंड उभारला, त्यांना घेऊन गेलो. तर अप्रतिम तिथे प्रतिसाद आणि ती लोक तिकडे असणारी आपली लोक आता तिथून काम करतात संस्थेसाठी, त्यांचा वेळ देतात, दर महिन्याला दर वर्षाला निधी देतात. आणि विशेष म्हणजे त्या देशांमध्ये जे तंत्रज्ञान विकसित झालंय दिव्यांगांसाठीचं ते इथे या मुलांना मिळण्यासाठी
1: किती महत्वाची गोष्ट आहे. फारच किंवा वेगवेगळे डिव्हायसेस असतील किंवा काही ऍक्सेसरीज त्यांना लागणाऱ्या, खूपच छान. दीपस्तंभला भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ संस्था राष्ट्रीय पुरस्कार 2023 मिळाला आणि आता मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पण मिळाला. देशपातळीवर जेव्हा कष्टाचं चीज होतं तेव्हा काय भावना आहेत?
2: एक आनंद पण असतो आणि कुठेतरी एक ती जबाबदारी पण वाढते.
1: खरं
2: आपण जे करतो ते योग्यच करतोय, पण अजून आपण काय करू शकतो आणि अजून किती नीट नेटकं केलं पाहिजे याची जबाबदारी पण वाढतेच.
0: मला आधी वाटायचं की काय पुरस्कार मिळाले नाही मिळाले काही फरक पडत नाही, खरंच असं वाटायचं. नंतर मला लक्षात आलं राष्ट्रीय पुरस्कार साठी जेव्हा केंद्र सरकारकडूनच निवड झाली त्यानंतर संस्था देशभरात पसरली. आधी आम्ही 9 राज्यात काम करायचो, आता 16 राज्यात काम करतो. मग समजलं की पुरस्कार हे आपल्याला छान वाटण्यासाठी नाहीये, पुरस्काराचा उपयोग पुन्हा कामासाठी होतो.
1: खरं.
0: आणि त्यामुळे या पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता भाव तर आलाच अजून पुन्हा की आपण इतकं करतोय पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतंय. इतकं कौतुक समाजाकडून होतं, उलट बऱ्याच वेळा वाटतं की आपण करतो कमी आणि कौतुक बऱ्याच वेळा खूप जास्त होतं. आपण जे काम करतोय त्याचा खरंच समाजाला उपयोग आहे आणि त्याची गरज किती आहे. आणि मानसी म्हटली तशी आपली खूप मोठी जबाबदारी. आता 1000 मुलांचं आपण करतो दरवर्षी, लाखो मुलांना गरज आहे. तर पुढच्या 15 वर्षात या पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मनात हा भाव आलाय की या 15 वर्षात आपण भारतातल्या अजून 12 राज्यांमध्ये हे करून भारताची ही संपूर्ण समस्याच आपण संपवू.
1: काम दिसत राहतं समोर. श्रोते हो, ही चर्चा आणि हा संवाद रंग असाच सुरू राहणार आहे, पण एक छानसं गाणं ऐकूया आणि मग पुढे बोलूया.

0: संवाद रंग सुरू आहे. यजुर्वेंद्र महाजन आणि मानसी महाजन यांच्याशी संवाद. हा छान सुंदर प्रवास तुम्ही आता आमच्या समोर आणि श्रोत्यांसमोर उलगडलात. या सगळ्या प्रवासामध्ये असे काही प्रसंग नक्कीच असतील तुमच्या आयुष्यामध्ये की जे काय म्हणतात त्याला हृदयाजवळचे आहेत, असा एखादा प्रसंग आमच्या श्रोत्यांशी शेअर केलात तर आवडेल.
1: माझी एक मुलगी आहे जी दिव्यांगही आहे आणि जिला आई वडीलही नव्हते. ती मुलगी आली तेव्हाच असं तिच्या मनात असायचं की इथून आपल्याला काढणार तर नाही. असुरक्षितता भीती या मुलांच्या मनात असते. आणि ती भेटली की मला म्हणायची की माझ्या डोक्यावर हात ठेवा मला बरं वाटतं, आणि म्हणायची की मला काढणार नाही ना तुम्ही. आणि त्यानंतर ती मुलगी उत्तीर्ण झाली, स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि त्यानंतर तिचं आम्ही लग्न केलं. लग्नानंतर जेव्हा मुलगी जायला निघते सासरी, त्यावेळेस ती मला बिलगून ढसाढसा रडली. तर अशा वेळेस काय वाटतं ते सांगता नाही येत, पण एक वेगळा अनुभव आहे. आपल्या मुला मुलींसाठी आपण केलंच पाहिजे, पण असं जेव्हा आपण करतो आणि इतकं भरभरून प्रेम मिळतं, इतकं भरभरून प्रेम की मी ते कधीतरी शब्दात नाही सांगू शकणार, तर असा एक नाही असे माझ्याकडे खरंच शेकडो प्रसंग आहे. हे प्रसंग मला हे काम अधिक करायला अधिक प्रेरित करतात.
0: वाह वाह. सर, शिक्षणाला तुम्ही समाजसेवेचं माध्यम बनवलं. मनोबलचे अनेक मुलं मुली आज सिस्टीम मध्ये आहेत आणि वेगवेगळ्या जबाबदारीच्या पदांवरती ते काम करतात. काय भावना आहेत?
1: ही जी मुलं आहेत ही त्यांच्या घटकातली पहिली पिढी आहे जी मुख्य प्रवाहात आली. मागच्या वर्षी माझे 7 मुलं मुली IAS IRS झालीत, ज्यांना डोळे नाहीत, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना दोन्ही हातपाय नाहीत अशी. ऑर्फन मुलं फॉरेस्ट ऑफिसर झाली, बँक प्रोबेशनरी ऑफिसर झाली. माझा एक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलगा, अंध मुलगा, हा IIM मधून पास झाला आणि तो आता बँगलोरमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करतो. तर वेगवेगळ्या समाजाच्या मुख्य प्रवाहात ही मुलं पहिल्यांदा जात आहेत समाज म्हणून, हे आपल्यासाठी खूपच आनंदी बाब आहे. ही मुलं वेगवेगळ्या पदांवर काम करतात आणि एक खूप महत्वाचा बदल घडतोय, तो म्हणजे समाजाच्या मुळे यांना इतकं चांगलं वातावरण संधी मिळते दीपस्तंभ मनोबल मध्ये, कारण समाजातली सर्व लोक त्याच्यात योगदान देतात. त्यांना इतका सुंदर अनुभव येतो आणि त्यांना वाटतं जग सुंदर आहे, माणसं चांगली असतात आणि आपणही चांगलं झालं पाहिजे. आणि मग हा सेवेचा आणि चांगल्या माणसांमध्ये असलेल्या गुणांचा त्यांच्यात समुच्चय होऊन ही मुलं त्या त्या ठिकाणी जाऊन चांगलं काम करतायत. ते इतका चांगला अनुभव देत आहे लोकांना कारण त्यांना चांगला अनुभव आलाय.
0: ह्या प्रश्नाला जोडून मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आज खूप तरुण तरुणींकडे सगळं काही असतं, पैसे असतात, आई वडील असतात, कुटुंब असतं, पण छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होतात, टोकाचा विचार करतात,

0: काय नाही आहे याचा विचार न करता तुमच्याकडे काय आहे याच्यावर तुम्ही नक्की काम केलं पाहिजे. कारण तुमच्याकडे निसर्गतः जे नाही ते तुमच्या हातात नाही, जे तुमच्याकडे आहे ते तुमच्या हातात आहे. ते घेऊन आपण किती उत्तम लढलं पाहिजे, उत्तमतेने त्याचा उपयोग केला पाहिजे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. सध्या खरं तर खूपच चांगली परिस्थिती आहे समाजात, आणि खूप चांगली परिस्थिती असणंच फार वाईट झालंय. कारण अडचणी काय माहितीच नाही, आणि मग छोटी जरी अडचण आली तरी असं वाटतं आभाळ कोसळलंय, माझंच नशीब खराब आहे, माझ्याच बाबतीत असं का घडतं.
1: स्वकेंद्रितता ही खूप आहे,
0: माझ्याच बाबतीत असं आहे असं वाटतं ना. कारण त्यांनी जग बघितलं नाही आहे, त्यांना माहित नाही किती अडचणी आहे. मी जे म्हटलो दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है बघत नाहीत. आणि दुसरं, ज्याला आई वडील मिळतात, ज्याला हात पाय डोळे कान मिळतात ना, त्याने आयुष्यात काहीच मागू नये असं माझं मत.
1: खरंय,
0: कारण त्याचं मोल आपल्याला का नाहीये माहितीये, कारण आपल्याला ते सहज मिळालंय. मग इतकं मौल्यवान आपल्याकडे आहे याचं भान नसल्याने लोक खचतात. दुसरं, माझ्या मनासारखंच कायम झालं पाहिजे, हे कधीच होऊ शकत नाही. एक मुलगा तर आत्ता म्हटला, आता मी अनाथ असण्याचे आभार मानतोय म्हटले. आधी मी रडायचो, कारण हा अनाथ झालो नसतो तर तुमच्यासारखा बाबा मला मिळाला नसता. आता मला असं वाटतं की आपल्याला आलेली परिस्थिती सामोरं जाणं, आपल्याकडे जे आहे त्याच्यासह उत्तमतेने लढणं, हे केलं ना तर मला असं वाटतं खचणार नाही कोण.
1: आणि करता करवित्यांनी जे दिलं आहे ते घेऊन पुढे जाणं, हाच विचार आज सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तुम्ही जे सगळं काम तुमचं चालतं सर, त्याप्रती असलेला पराकोटीचा कृतज्ञ भाव त्याच्यातनं मला दिसतो, आणि मग त्यातून येणारी समाजासाठी काही करण्याची तळमळ, आणि मग त्याच्या अनुषंगाने कृती. मानसिक स्वास्थ्य प्रवासातल्या खूप दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुमचे विचार ऐकायला आवडतील.
0: मला असं वाटतं आपण जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, आपण जेव्हा इतरांसाठी काहीतरी करतो, हे खरं तर आपण त्यांच्यासाठी नाही करत, त्याने आपलं भावविश्व, आपली मानसिकता ही सकारात्मक होते. सोप्या भाषेत आपल्याला छान वाटतं,
1: छान वाटतं,
0: आणि हे छान वाटणं जे हे मानसिक भावनिकसाठी फार आवश्यक असतं. दुसरं, त्याच्याने आपण अधिक चांगला माणूस होतो, ज्याच्यासाठी
1: अहंकार कमी होतो,
0: जन्माला आलोय त्याच्यासाठी. आणि अहंकार कमी तर यांच्याबरोबर दोन दिवस तुम्ही राहा आपण जागेवर येतो. त्यामुळे हा कृतज्ञता भाव असणं गरजेचं आहे. त्याच्याने मला जे मिळालंय त्याचं मला महत्वच पाहिजे. मला नाही मिळालंय त्याचं जर नकारघंटा आपण वाचवत राहिलो, आपण जर पुन्हा पुन्हा मागत राहिलो, मला हेही दिसतं कायम मला मिळालं पाहिजे, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे,
1: फुकट पाहिजे.
0: आणि त्यामुळेच आपण रसातळाला जातो. खरं तर माझ्याकडे असा मुलगा आहे ज्याला दोन्ही पाय नाही, आई वडील नव्हते, त्याला दोन ड्रेस मिळाले. आपले एक अतिथी आले होते, त्यांनी दोन ड्रेस दिले. त्याने दुसऱ्या दिवशी एक ड्रेस दुसऱ्या मुलाला दिला.
1: काय म्हणजे शब्द
0: नाही. समाजामध्ये कृतज्ञता भाव किंवा दातृत्व भाव भासणे हे पैशाशी संबंधित नाही, हे आपल्या वृत्तीशी संबंधित आहे. बाहेरच्या गोष्टींनी आनंद समृद्धी येत नाही, आणि असं माणूस म्हणून जगू शकलो आपण तर एक चांगला समाज आपण निर्माण.
1: खरंय, खरंय. आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी ती फार गरजेची गोष्ट आहे. खूप छान तुम्ही आता बोलता आहात, पण कधी कधी थांबायला लागतं, घड्याळ आपल्याला परवानगी देत नाही. अगदी शेवटचा प्रश्न विचारते, खूप लोक समाजामध्ये असे आहेत की त्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे, तर असं काही करायचं असेल तर सुरू कुठून करावं, कुठून सुरुवात करावी, आणि विचारांची दिशा काय असली पाहिजे
0: या बाबतीत असं वाटणं, हे खरं तर फार चांगली गोष्ट आहे. समाजातला एक घटक असा आहे ज्यांना कधीच असं वाटत नाही की आपण समाजासाठी निस्वार्थ काही केलं पाहिजे. जरी केलं तरी त्याच्यात असं असतं की यातून मला काय मिळेल, नाव मिळेल, मला कौतुक मिळेल, मला रिटर्न्स काहीतरी येतील. मात्र एक घटक असा आहे की त्यांना वाटतं की आपण केलं पाहिजे, मात्र त्यांच्यातही काहींना पुढे जाता येत नाही. कारण त्यांना असं वाटतं की करू कधीतरी, किंवा सगळं माझं व्यवस्थित झालं की मी करणार आहे. म्हणजे आपण निश्चित उद्याची सकाळ उठणार आहोत असं वाटतं आपल्याला, असं नसतं. त्यामुळे त्यांच्याकडून होत नाही बऱ्याच वेळा. आणि दुसरं, थोडंसं कधीतरी करू असं होत नाही. मला असं वाटतं आपल्याला ज्यावेळेस वाटतं की काहीतरी केलं पाहिजे, मग ते पैसा असेल, वेळ असेल, आज मला काय सुरुवात करता येईल, 100 रुपये, 50 रुपये, जे काही असेल. मला असे मुलं मुली माहिती आहे की जे त्यांच्याकडचे 10 रुपये काढून देतात. मी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्यात माझं व्याख्यान संपलं, सगळी लोक गेली आणि मी परतत होतो मंडपातून, तर एक बाई थांबलेल्या होत्या, मध्यम वयाच्या, त्यांचा मुलगा सोबत होता, आणि त्यांनी माझ्या हातात असं हात धरला आणि काहीतरी ठेवलं. मी उघडलं, म्हटलं काय आहे.

0: 50 रुपयाची नोट होती. म्हणे दादा माझ्याकडे एवढंच आहे आणि मला द्यायचं आहे. मला असं वाटतं असलेलं एवढं देऊन टाकणं याला खूप मोठं मन लागतं. तर मला काय वाटतं आपण सुरुवात केली पाहिजे एक. दुसरं अनेक लोक याच्यात गुंतले जातात, नाही पण हे चांगलंच असेल तर सत्पात्री गेलं पाहिजे. मग आपल्याला जसं दूध कुठे चांगलं मिळतं हे शोधता येतं की नाही, मग तसं हे शोधायला काय अडचण
1: आहे.
0: कारण त्या कारणाने देणं राहून गेलं असं व्हायला नको. मी असं म्हणणार नाही,
1: लेम कारण असतात.
0: दिलं पाहिजे आणि ते आपल्यासाठी दिलं पाहिजे. दुसरं वेळ पण देता येतो, शुभकामना देता येतात. आपल्या आजूबाजूला जे आपल्यापेक्षा अडचणीतले लोक आहेत त्यांच्या प्रति एक चांगला भाव ठेवणं हे सुद्धा समाजासाठी करणं आहे. त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांना दोन प्रोत्साहनाचे शब्द बोलणं, ते आत्मसन्मानाने जगतील असं बघणं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला हे करता येतं. पण केलं पाहिजे. एक तरी ओवी अनुभवावी, पाठांतर करून काय होणार आहे. तर मला असं वाटतं आपण आपल्या आपल्या जागी करावं आणि दीपस्तंभ सारख्या संस्था उभं राहणं ही समाजाची गरज आहे. आपलं घर जसं आपण व्यवस्थित करतो, आपल्या मुलांचं व्यवस्थित करतो, तसं समाज राष्ट्र हे आपलं घर आहे. तर सगळ्यांनी मिळून आपण अशा सर्वात गरजू घटकातल्या मुलांनाही सुरक्षित राहता यावं, सन्मानाने जगता यावं आणि त्यांना उत्तम शिक्षणाची संधी मिळावी असं प्लॅटफॉर्म बनवणं हे आपलं परम कर्तव्य आहे. नाहीतर आपल्यात आणि जंगलातल्या सांस्कृतिक फरक राहणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा भाव ठेवला तर हे काम नक्की होऊ शकतं. हे दीपस्तंभने म्हणजे समाजाने दाखवून दिलंय की असं होऊ शकतं.
1: आणि खारुताईचा जो वाटा असतो तो तुम्ही कुठेही केव्हाही कधीही आणि कोणत्याही स्वरूपामध्ये देऊ शकता आणि तसा तो समाजातून आपण सगळ्यांनीच दिला पाहिजे. आणि हा प्रवास केवळ एका संस्थेचा प्रवास नाही वाटत मला, तो माणुसकीचा झरा आहे. दिव्यांगांना सत्यात येणारी स्वप्न बघायला शिकवलं आणि ती पूर्ण करण्याचं बळ पण तुम्ही दोघांनीही आणि संस्थेनी संस्थेत काम करणाऱ्या सर्वांनी दिलं. समाजासाठी ओझं असणारे जीव समाजासाठी ऍसेट बनवलेत तुम्ही हे मला जाणवलं. तुमचं बोलणं हे खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांसाठी माझ्यासकट मोटिवेशनल होतं, प्रेरणादायी होतं. तुम्हा दोघांना उदंड आयु आरोग्य आणि बळ मिळो ही प्रार्थना आजच्या या संवादाचा समारोप करताना मला आठवतात बाबा बोरकर यांच्या 4 ओळी. तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, तेच डोळे देखणे जे कोंडीती साऱ्या नभा, वोळीती दुःखे जनाच्या सांडीती नेत्रप्रभा. देखणीती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. आज आपण दोघांनीही आपला अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आकाशवाणी पुणे परिवारातर्फे मी तुमचे खूप मनापासून आभार मानते.
0: धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: आपण ऐकत होतात दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन आणि त्यांच्या
3: आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कल नई दिल्ली के यशोभूमि में सेमिकॉन इंडिया के 5वें संस्करण का शुभारंभ करेंगे. 3 दिन का ये सम्मेलन एक प्रमुख मंच के रूप में कार्य करेगा. ये सहयोग को बढ़ावा, नवाचार को गति, विनिर्माण क्षमताओं को मजबूती, निवेश आकर्षित करने और प्रतिभाओं को विकसित करने के लिए वैश्विक सेमीकंडक्टर और इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टम को साथ लाएगा. सम्मेलन में 600 से अधिक प्रदर्शक, 300 अंतर्राष्ट्रीय कंपनियां और 40 से अधिक देशों के प्रतिनिधिमंडल शामिल हो रहे हैं. इस प्रदर्शनी में 6 देशों के पवेलियन, 12 राज्य सरकारों के पवेलियन और एक समर्पित स्टार्टअप पवेलियन शामिल होगा. भारत के प्रमुख सेमीकंडक्टर सम्मेलन और प्रदर्शनी सेमिकॉन इंडिया को संयुक्त रूप से इंडिया सेमीकंडक्टर मिशन, इलेक्ट्रॉनिक्स और सूचना प्रौद्योगिकी मंत्रालय तथा सेमी द्वारा आयोजित किया जा रहा है. कार्यक्रम में सेमीकंडक्टर विनिर्माण और प्रौद्योगिकी सहित पूरे सेमीकंडक्टर और इलेक्ट्रॉनिक्स इकोसिस्टम के उभरते रुझानों और महत्वपूर्ण क्षेत्रों पर उच्च स्तरीय मुख्य भाषण, पैनल चर्चा और रणनीतिक सत्र आयोजित किए जाएंगे. सरकार ने कहा है कि लोगों के बीच सामान्य रूप से किसी भी राशि के यूपीआई लेनदेन पर कोई शुल्क नहीं लगेगा. वित्त मंत्रालय ने कहा है कि छोटे व्यापारियों के लिए 0 व्यापारी छूट दर के अंतर्गत लेनदेन के साथ साथ व्यापारियों को ₹2000 तक के भुगतान भी मुफ्त रहेंगे. ब्यौरा हमारे संवाददाता से.
4: वित्त मंत्रालय ने कहा कि यूपीआई शुल्क केवल ₹2000 से अधिक के व्यक्ति से व्यापारी यानी P2M लेनदेन पर लागू होगा. मंत्रालय ने स्पष्ट किया कि यूपीआई ऐप उपलब्ध कराने वाली कंपनियां किसी भी तरह का प्लेटफॉर्म शुल्क नहीं लगा सकती हैं. मंत्रालय ने बैंकों को यह सुनिश्चित करने

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातलं शंकर महादेवन यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर पटलं तर भय म्हणा या चित्रपटातलं रामदास कामत यांनी गायलेलं चिंतामणी पोतदार यांचं गीत, संगीत बाळ पळसुले यांचं.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: गीतबहार कार्यक्रमात यानंतर एक गाव बारा भानगडी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं।

कार्यक्रमात यानंतर थरथराट या चित्रपटातलं उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं.

0: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते. पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर भारत होवो.
1: गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत विश्वनाथ मोरे यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया मानिनी या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेलं बहिणाबाई चौधरी यांचं गीत.

0: या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 परभणी हिंगोली जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 रशियाच्या दौऱ्यावर. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3 सामना आज दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निकेल क्लार्क यांनी 5 भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांची भेट घेऊन चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनावर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन

राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रशियन लष्कराचे कमांडर इन चीफ कर्नल जनरल आंद्रेई निकोलायेविच मोर्देवेचेव यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. जनरल सेठ यांना रशियात औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. जनरल सेठ मॉस्को इथल्या सैनिकांच्या स्मारकालाही भेट देणार आहेत. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जनरल सेठ मॉस्को इथल्या नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरलाही भेट देणार आहेत. यावेळी ते रशियन संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. भारत आणि रशियामधील दीर्घकालीन संरक्षण भागीदारी आणि लष्करी सहकार्य दृढ करणं हा या दौऱ्याचा प्रमुख उद्देश असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600 हून अधिक प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याच्या संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदारी म्हणून भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरणार आहे. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांनी आज बिहारमधल्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी वैशाली नगर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त क्षेत्राची पाहणी करून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री सम्राट चौधरी देखील होते. यानंतर चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत बचाव कार्य आणि बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आढावा घेतला जाईल अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं जारी केलेल्या निवेदनानुसार नेपाळ आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे बिहारमध्ये 15 जिल्ह्यातले सुमारे 49,74,000 लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमध्ये पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर, बेगुसराय, बक्सर, समस्तीपूर, मुंगेर, कटिहार, लखीसराय, खरगिया, पूर्णिया, मधेपूर आणि अरिया यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केली नसून निपक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीनं आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचं न्यायालयानं यावेळी स्पष्ट केलं. आज जागतिक ओझोन दिन. पृथ्वीभोवती असलेला ओझोनचा थर हा हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारं कवच आहे. ओझोनच्या थराचं संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. AC 24° सेल्सिअसवर ठेवणं तसंच कार्यक्षम आणि योग्य उपकरणांचा वापर करणं अशासारख्या सोप्या उपायांमुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. ओझोनच्या थराचं संरक्षण हे मानवी आरोग्य, जैवविविधता आणि हवामानाचं स्थैर्य निश्चित राखतं असं सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघामध्ये T20 मालिकेतला 3रा आणि अंतिम सामना आज नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 14 षटकं

0: आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होणार असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझोऊ इथं 2023 झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र रात्री 8:30 प्रसारित होईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज आणि उद्या भूतानच्या दौऱ्यावर आहेत. भूतानचे परराष्ट्र आणि व्यापार मंत्री ल्योनपो डी एन धुंगेल यांच्या निमंत्रणावरून जयशंकर भूतानचा दौरा करत आहेत. भूतानबरोबर द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करण्याच्या उद्देशानं हा दौरा होत आहे. या दौऱ्यात ते भूतानचे राजे तसंच भूतानचे प्रधानमंत्री यांची भेट घेतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांचा समावेश असलेला युद्ध अभ्यास या संयुक्त लष्करी सरावाला कालपासून सुरुवात झाली. या सरावाचा उद्देश दोन्ही देशांच्या लष्करांची कार्यक्षमता वृद्धिंगत करणं, उदयोन्मुख आव्हानांचा सामना करणं आणि द्विपक्षीय संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणं असा आहे. सरावाच्या 22व्या आवृत्तीचं उद्घाटन उत्तराखंडमध्ये औली फॉरेन ट्रेडिंग नोड इथं झालं. हा सराव एकाच वेळी औली आणि राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज इथं होणार आहे. गणेशोत्सवाचा आज 3रा दिवस. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. नेपाळच्या मुगू जिल्ह्यात आज भूकंपाचे 2 धक्के जाणवले. 2 तासांच्या अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिक्स्टर मापकावर 4.5 आणि 4.2 एवढी नोंदवली गेली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आजपासून 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. लगेचच
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र.
2: परभणी जिल्हा गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात दुष्काळाचं सावट असतानाही बैलपोळा साधेपणानं मात्र उत्साहात साजरा. आणि राष्ट्रीय पोषण महा 2025 अंतर्गत हिंगोली जिल्ह्याचा राज्यात 2रा क्रमांक.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर सुदर्शन चापके आणि रमेश कदम यांनी पाठवलेली ही माहिती.
2: परभणी इथं जिल्हा गुंतवणूक परिषद पार पडली. परिषदेच्या माध्यमातून 162 उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून त्यातून 15,617 स्थानिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या दसऱ्यापर्यंत या उद्योगांच्या इमारत बांधकामाची पायाभरणी करण्यात येईल. तसंच या गुंतवणुकीतून स्थानिक उद्योजकांना चालना मिळेल असं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. सेलू तालुक्यातल्या दौळगाव गात इथल्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला सुमारे 3.25 कोटी रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या सुसज्ज शालेय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. 5वी ते 10वीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसंच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर पाणी अडवा पाणी जिरवा जलयुक्त महाराष्ट्र घडवा हा संदेश देत परभणीत महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर

0: महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आणि आत्मा विभागाच्या वतीनं परभणी जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी एकाच वेळी पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर, माटेगाव, खांबेगावसह अनेक गावात जीवामृत दशपर्णी अर्क प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. एकात्मिक पद्धतीनं प्रत्येक गावात 2000 लिटर जीवामृत दशपर्णी अर्क तयार करण्यात येणार आहे. यामुळे खतांचा वापर कमी होऊन खर्च बचत होईल, तसंच चिकट सापळे आणि पक्षी थांब्यांमुळे कीड नियंत्रण होण्यास मदत होईल, असं आत्मा प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांनी सांगितलं. गणेशोत्सव परभणी जिल्ह्यात उत्साहात सुरू झाला. ठिकठिकाणी आकर्षक देखावे सजावट करण्यात आली आहे. यावर्षी डॉल्बी डीजेमुक्त गणेश मंडळ तसंच एक गाव एक गणपती या संकल्पना राबवण्यात येत आहेत. परभणी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या 50% कमी पाऊस झाला असून ऑगस्ट महिना पूर्ण कोरडा गेल्यामुळे खरीपाच्या सोयाबीन, कापूस, हळद या पिकांना पोषक असा पाऊस न झाल्यानं पिकं करपून जात आहेत. गंगाखेड आणि पालम तालुक्यात आमदार डॉ रत्नाकर गुट्टे आणि उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतात जाऊन पाहणी केली. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात यंदा दुष्काळाचं सावट असतानाही आपल्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा बैल पोळा सण साधेपणानं मात्र उत्साहात साजरा करण्यात आला. हिंगोली जिल्ह्यातल्या वाईबाजार इथं पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी महापोळा साजरा करण्यात आला. बैलांच्या हजारो जोड्यांनी वाईबाजार इथल्या पोळ्याला हजेरी लावली आणि गोरखनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातली. हिंगोली इथं पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणात एकूण 13,34,91,882 रुपयांची प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या 15,693 पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 13,707 कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी जातीच्या अर्जांची पडताळणी करण्यात आली. जात प्रमाणपत्र वितरणाच्या कार्यवाहीला अधिक गती देऊन त्यात सुलभता आणण्याच्या उद्देशानं विविध ठिकाणी मंडळनिहाय शिबिरं होत आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या सुमारे 179 गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचं प्रमाण धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक असल्याचं समोर आलं आहे. एप्रिल ते जुलै या 4 महिन्यात घेतलेल्या पाणी नमुन्यांच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली. ज्या गावातल्या पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत तिथल्या ग्रामपंचायतींना तो स्रोत बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे फ्लोराईड अधिक असलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न करण्याची सूचनाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी दिली. हिंगोली, कळमनुरी, औंढा, सेनगाव तालुक्यात ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातल्या 111, कळमनुरी 125, औंढा 27 तर सेनगाव तालुक्यातल्या 107 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राष्ट्रीय पोषण माह 2025 अंतर्गत प्रभावी कामगिरी करत हिंगोली जिल्ह्यानं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्यातल्या 1,197 अंगणवाडी केंद्रांवर राबवलेल्या विविध उपक्रमांची पोषण महाच्या अधिकृत पोर्टलवरील जन आंदोलन डॅशबोर्डवर नोंद करण्यात आली. या कामगिरीबद्दल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्याला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं.
1: परभणी आणि हिंगोली जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते सुदर्शन चापके आणि रमेश कदम. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 32 सेकंद झाली आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला वसंत आसगावकर यांनी गायलेलं इंदिरा संत यांचं गीत ऐकूया.

या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. पुन्हा प्रसारित करीत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, शक्ती देवतेचा गोंधळ, खंडोबाचं जागरण या कुळधर्म कुळाचारासारखंच भैरवनाथाचं भराड हा देखील कुळधर्म कुळाचार आहे. लग्न मुंजीच्या शुभप्रसंगी भैरवनाथाचं भराड मंगल कार्य म्हणून घरी घातलं जातं. नाथपंथी डवरी गोसावी समाज प्रामुख्याने डवर म्हणजे शिवाचं डमरू हे वाद्य वाजवून भैरवनाथाचं भराड सादर करतात. खंडोबाचं जागरण किंवा देवीचा गोंधळ यासाठी जशी घटस्थापना करतात, चौक मांडतात, तसाच चौक भराडसाठी मांडला जातो. यावेळी भगवान गणेशाचा धावा केला जातो. भैरवनाथ आणि गणपती हे दोघेही शिवकुलातील देव भैरवनाथ लोकदेव म्हणून पूजला जातो. शिवशंकर भोळा काशीचा चांगभल देवा चांगभल असं गीत भराडी गातात. काळभैरव अष्टभैरवांपैकी एक, त्याला काशीचा कोतवाल असं म्हटलं जातं. शंकराच्या क्रोधातून याची उत्पत्ती झाली. शंकरानं ब्रह्मदेवाचं पाचवं मस्तक या काळभैरवाच्या हातानेच सोडवलं. नंतर त्याला काशीत राहण्याची आज्ञा केली. काशीत गेल्यावर प्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं. त्याचवेळी प्रथम गणेशाचं संकीर्तन केलं जातं. मध्य प्रदेशात उज्जैनपासून 5 किलोमीटर अंतरावर भैरवगड नामक एक कोट असून त्यात काळभैरवाचं भव्य मंदिर आहे. नाथ बाबा नाथ बुवा बुवा नाथ सेवानाथ जोगी जोग जगाई जोगी मेन जोगी रायकर जोशी स्मशान जोगी अशा वेगवेगळ्या प्रकारे नाथ पंथातील उपासकांचे प्रकार आहेत.

0: कनिफनाथ, कानफाटे, भराडी, गोसावी यांचा या मालिकेत समावेश होतो. ही सर्व मंडळी भराड सादर करण्यापूर्वी आधी गणेशाचा धावा करतात. गणराया लवकर यावे, भेट सकळा अशी द्यावे, अंगी शेंदुराची उटी, हाती कस्तुरी लल्लाटी, सोंड फिरवितो गोमती, हाती मोदकाची वाटी, पायी घुंगराची चाळ, नाचत आले गौरी बाळ. गणेश वंदनेच्या पुढे भैरवाची स्तुती करताना भराडी म्हणतात, रामरायाच्या सेवका शरण आलो रे तुला भैरवा, भैरवनाथ क्षेत्र पाल बारा विघ्नांचे काळ, दैत्य मातले प्रबळ तयाची साक्ष तुळजापुरी, त्रिशूला आहे महाद्वारी, सोबत गिरी उभा दवारी, बसविली सोनाली देवाने, सीता शोधी राम गेले, भैरव भेटी आनंदले, नाथ म्हणे भुजंग देवा, भोळी घ्यावी माझी सेवा. रिद्धी सिद्धी या देवतांनी भैरवनाथांच्या सोबत यावे असं भराडी आपल्या गाण्यातून सांगतात. भगवान शिवशंकराच्या कुलातील भैरवनाथ आणि गणपती हे अनेक कुळधर्म कुळाचारात वंदनीय ठरले आहेत. भैरवनाथांची आरती अशी आहे, उभा दक्षिणेशी काळ धिकाळ, खडक चक्र पदम हाती त्रिशूळ, जय देव जय देव जय भैरवनाथा श्री आद्यनाथा, आरती ओवाळी तुझ्या मुख कमळा, प्रथम सोनारी हाती सोन्याची, रिद्धी सिद्धी यावे यांच्या सामोरी, प्रथम काशी मधी रहिवास केला, काळा सुरा मर्दुनी नाव पावला, त्रिंबकनाथा जातो काशीनाथा हृदयांतरी, जय देव जय देव जय भैरवनाथा, डिंग डिंग डिंग डिंग डवर वाजला, ढोरांनी अंबर गाजला. गणेश आधी शंकर आणि पार्वतीची पूजा ही आपल्या भारतीय संस्कृतीत केली जाते आणि त्यानंतर विघ्नहर्ता गणेशाची पूजा संकीर्तन केलं जातं. हा भारतीय संस्कृतीचा विशेष आहे. महाराष्ट्रातही ही परंपरा सुरू असून हरतालिका आणि गणेश चतुर्थीला अन्य साधारण महत्व आहे. नाथ संप्रदायात रुद्राक्षाचा आदेश म्हटला जातो तो असा, एक मुखी रुद्राक्ष आप जपे, दोन मुखी रुद्राक्ष दोन नयन जपे, तीन मुखी रुद्राक्ष तीनही वेद जपे, चार मुखी रुद्राक्ष चारही अवतार जपे, पाच मुखी रुद्राक्ष पंच आत्मा जपे, सहा मुखी रुद्राक्ष साही अवतार जपे, सात मुखी रुद्राक्ष सप्तर्षी जपे, अष्टमुखी रुद्राक्ष अष्ट भैरव जपे, नवमुखी रुद्राक्ष नवनाथ जपे, दहा मुखी रुद्राक्ष दाही अवतार जपे, अकरा मुखी रुद्राक्ष अकरा लिंग जपे, वीणा मीणा रुद्राक्ष बिना जपका, ओम नमो चौऱ्याऐंशी सिद्ध को आदेश.
1: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. वाचक स्वर सुलभा सौमित्र यांचा, सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. दुपारचे 2 वाजता आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. परसबागेतील किडीचे नियंत्रण या माहितीचा भाग पहिला आपण ऐकूया. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. परसबागेत सूत्रकृमींचा देखील प्रादुर्भाव होतो. उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या सूत्रकृमी झाडांच्या मुळ्यांमध्ये आपले डोके खुपसून रस शोषतात. काही जातीच्या सूत्रकृमी मुळ्यात गाठी करून आतमध्ये राहतात. सूत्रकृमीमुळे झाडांची वाढ खुंटते. उपाय म्हणून पिकांचा फेरपालट करावा. तृणवर्गीय पिकावर सूत्रकृमी नसतात त्यावेळी जमिनीतील सूत्रकृमी उपाशी राहून मरतात. जमिनीत निंबोळीची पेंड मिसळल्याने सूत्रकृमींची संख्या घटते आणि पिकाला खतही मिळतं. रासायनिक खतामुळे सूत्रकृमींची संख्या वाढते. पिकाला सेंद्रिय खतं द्यावीत. परसबागेत अधूनमधून झेंडूची झाडं लावावीत. झेंडूच्या मुळ्यांमुळे सूत्रकृमी मरतात. फळमाशी फळाच्या पृष्ठभागावर अंडी घालते. त्यातून निघालेल्या अळ्या फळात शिरतात आणि गर खातात. किडलेली फळं खाण्यास योग्य नाहीत अशा फळांवर भोकं दिसतात. उपाय म्हणून फळमाशांनी अंडी घालण्यापूर्वीच त्यांचा नाश केला पाहिजे. त्याकरिता आमिषांचा उपयोग होतो. 1 लिटर पाण्यात 2 चमचे अमोनिया आणि 1/2 चमचा साबणाची भुकटी मिसळावी. एका डब्यात हे मिश्रण भरून ते झाडाजवळ सूर्यप्रकाशात ठेवावं. डब्यातील मिश्रण दर आठवड्याला किंवा पावसामुळे सौम्य झाल्यास बदललं पाहिजे. फळमाशीमुळे झाडावरून गळून पडलेली फळं गोळा करून त्यांचा नाश करावा. पानं पोखरणाऱ्या अळ्यांमुळे भाजी आणि पिकांचं फारसं नुकसान होत नाही. या अळ्या पालकाची आणि इतर भाज्यांची पानं पोखरतात. पान प्रकाशात धरलं की अळीने पोखरलेले बोगदे दिसतात. या बोगद्यात अळी राहते. पूर्ण वाढलेली अळी जमिनीवर पडते आणि जमिनीत कोष तयार करते. उपाय म्हणून जमिनीतील किडींचे कोष कोंबड्या आणि पक्षी खातात. पुदिना, लसूण,

0: कांदा यासारखी उग्रवासाची झाडं भाजी पिकात असली की त्यापासून प्रौढ कीटक लांब राहतात. पानांवर लाकडाची राख धुरळल्याने या किडीची माशी त्या पानावर बसत नाही आणि अंडी घालत नाही. खोड पोखरणाऱ्या अळ्या खोडाच्या गाभ्यात राहून आतील भाग खातात आणि तिथेच वाढतात. त्यामुळे झाडाचा शेंडा सुकतो, त्यावरून या किडींचा प्रादुर्भाव झाल्याचं ओळखता येतं. खोडाच्या आत अळी राहत असल्याने वरून काही उपाय चालत नाही, अशी झाडं उपटून जाळून टाकावी. वांग्याच्या झाडाचा शेंडा सुकलेला दिसल्यास तो वरून खालपर्यंत बोटांच्या चिमटीत दाबत जावा, म्हणजे शेंड्यातील अळी मरते. पिठ्या ढेकण्या हे खवले कीटक झाडाच्या खोडावर असतात आणि खोडातील रस शोषतात, त्यामुळे फार नुकसान होतं. त्यांचं नियंत्रण करणं अवघड असतं, कारण त्यांच्या शरीरावर मेणाचं आवरण असतं, त्यामुळे कीटकनाशकांचा परिणाम त्यांच्यावर होत नाही. उपाय म्हणून कापसाचा बोळा पेट्रोल किंवा स्पिरिटमध्ये भिजवावा, त्या बोळ्याने प्रत्येक मिलीबगला स्पर्श करावा. त्यांच्या शरीरावरील मेणाच्या आवरणातून स्पिरिट आज शिरतं आणि कीड मरते. मुळ्यांची माशी माठ, कांदा, कोबी इत्यादी पिकांच्या मुळ्यात प्रौढ माशी अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या मुळ्यात शिरतात, त्यामुळे कमजोर बनते. उपाय म्हणून रोपांच्या खोडाभोवती भरपूर राख जमिनीवर पसरावी. राख पावसाच्या पाण्याने धुऊन गेली तर पुन्हा त्या ठिकाणी चुलीतील ताजी राख घालावी. या उपायाने देठ कुरतडणाऱ्या अळ्या आणि गोगलगाईंचंही नियंत्रण होतं. काकडीवरील ढेकण्या या जातीच्या प्रौढ मादीने घातलेल्या अंड्यातून करड्या रंगाची, लठ्ठ शरीराची आणि काळ्या पायांची पिल्लं निघतात. ही पिल्लं काकडीचा रस शोषतात. उपाय म्हणून अंडी शोधून त्यांचा नाश करावा. पिकाच्या ओळीत पातळ सपाट पुठ्ठा किंचित तिरपा ठेवावा, त्याच्या खाली हे कीटक जमा होतात आणि नंतर चिरडून मारावं. कळीचा विरलेला चुना आणि लाकडाची राख यांचं मिश्रण वेलीवर शिंपडावं. पांढरी माशी मावा कीटकाप्रमाणे बारीक असते, ती बारीक पतंगाप्रमाणे दिसते. या माशीची पिल्लं पानांच्या खालील बाजूवर राहत असल्याने त्यांच्यापर्यंत कीटकनाशकांचा फवारा पोहोचणं अवघड असतं, म्हणून अनेकदा उपचार करावा लागतो. तंबाखूची भुकटी पिकावर धुराळावी, तंबाखूचा काढा करावा आणि त्यात थोडा साबण मिसळून ते मिश्रण पिकावर फवारावं. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास केरोसिन इमल्शनची फवारणी करावी.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण परसबागेतील किडीचे नियंत्रण याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा, सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह हा आजार आपणास जडू नये यासाठी आपण काय दक्षता घ्यावयास हवी याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. मधुमेह हा आजार होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी याबद्दल जाणून घेऊया. मधुमेहाचे एवढे महत्त्व काय आहे? मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेच्या संदर्भातलाच आजार नसून हा पूर्ण शरीराला व्यापणारा आजार आहे, ज्याला व्हॅस्क्युलोपॅथी म्हणतात. आणि शुगरमुळे किंवा डायबिटीजमुळे लाँग टर्म कॉम्प्लिकेशन्स होतात. हा एक क्रोनिक आजार आहे आणि जर शुगर नियंत्रणात नसेल, डायबिटीज नियंत्रणात नसेल, अनकंट्रोल असेल तर आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर, किडनी, मेंदू, हृदय, डोळे किंवा आपल्या वेगवेगळ्या पायाच्या नसा आहेत, डोळ्याच्या नसा आहेत, ज्याला न्यूरोपॅथी म्हणतात, असे वेगवेगळे आजार व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांचा डायबिटीज हा अतिशय कंट्रोल पाहिजे. कंट्रोल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी 100 ते 110 फास्टिंगमध्ये आणि 140 ते 150 पोस्टमीलमध्ये असणं जरुरी आहे. आणि याबरोबरच HbA1c 3 महिन्याचा जो ॲव्हरेज रिपोर्ट आहे तो एक साधारणतः 6.5 आसपास पाहिजे. हे म्हणजे आदर्श. ह्याचा फायदा काय होतो की लॉंग टर्ममध्ये पुढं चालून डायबिटीजचे गंभीर परिणाम आपल्या महत्त्वाच्या अवयवांवर होत नाहीत. डायबिटीज होऊ नये म्हणून काय करू शकतो? डायबिटीज होऊ नये म्हणून प्रत्येकाने आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवून घेणं जरुरी आहे. सध्याचं स्पर्धेचं युग आहे, सगळ्यांना स्ट्रेस आहे, व्यायाम

0: चा अभाव आहे. तर सर्वांनीच, विशेष करून प्री डायबिटीज किंवा ज्यांच्या घरी डायबिटीज आहे अशांनी तर खूप काळजी घेणं जरुरी आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएटचं खूप महत्त्व आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं तसं हेल्दी डाएट, होल ग्रेन्स म्हणजे जास्तीत जास्त पूर्ण जे धान्य येतात ते खाणं, व्हेजिटेबल्स, पल्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी हे जास्त खाणं जरुरी आहे. प्रोटीनचं प्रमाण वाढवणे, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करणे, प्रोसेस फूड, जंक फूड्स कमी करणे, पुरेशी झोप घेणे, रेग्युलर व्यायाम सातत्याने नियमितपणे आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस रोज 40 ते 50 मिनिट वॉकिंग करणे किंवा स्लो जॉगिंग करणे हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. जर कुठले व्यसन असतील तर ते टाळायचे आहेत. वजन जास्त असेल वजन कमी करायचं आहे. आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केलं, तुम्ही जर हेल्दी लाईफस्टाईल जर केली तर होणारा डायबिटीज निश्चितपणे टाळता येतो. डायबिटीजला घाबरू नका, पण डायबिटीजची काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. जर आपण संतुलित आहार घेतला, रेग्युलरली जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधं घेतली, तुमच्या डोळ्यांची, हृदयाची, किडनीची जर काळजी घेतली, त्याची जर नियमित तपासणी केली, तर डायबिटीजमुळे होणारे परिणामही टाळता येतात ज्यांना डायबिटीज आहे त्यांना, आणि जे प्री डायबिटीज आहेत त्यांना डायबिटीज होऊ नये म्हणून काळजी घेतली तर डायबिटीज टाळता येतो. डायबिटीज हा गंभीर आजार आहे, तो पूर्ण शरीराला व्यापतो आणि बऱ्याच वेळेस हा सुप्त आजार असतो, ज्याला बऱ्याच ठिकाणी सायलेंट डिसीज म्हणतात, कारण त्याचे लक्षणं आढळत नाहीत. त्याच्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहणं जरुरी आहे. ज्यांचं वय 35 वर्षाच्या वर आहे त्यांनी वर्षातून एकदा तरी शुगर, BP, कोलेस्ट्रॉल ह्याची तपासणी करून घेणं जरुरी आहे, आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी वर्षातून एकदा किडनी, डोळे, हृदय ह्याची तपासणी करणं अतिशय जरुरी आहे. डायबिटीजच्या पेशंटला हृदयरोग व्हायची शक्यता जास्त असते, पण जर डायबिटीज कंट्रोल ठेवला तर तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह हा आजार आपणास होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेणं गरजेचं आहे याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार. परिसर. नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग 4. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
2: श्रोतेहो नमस्कार. आपण विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहोत. रस्ते रुंद होत आहेत, शहरे विस्तारत आहेत, उद्योग वाढत आहेत, तंत्रज्ञान प्रगत होत आहे. पण या प्रगतीच्या प्रवासात एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा, या विकासासोबत निसर्गाचे काय? पृथ्वीवरील जीवनाच्या आधारस्तंभांपैकी एक असलेल्या वनस्पतींचे अस्तित्व आपण सुरक्षित ठेवत आहोत का? वनस्पती आपल्याला अन्न देतात, प्राणवायू देतात, औषधी संसाधने देतात, मातीचे संरक्षण करण्यास मदत करतात, असंख्य प्राणी पक्षी आणि कीटकांना अधिवास देतात, कार्बनचे संचयन करतात, त्याद्वारे हवेचे प्रचंड प्रदूषण सहज कमी करतात आणि आपल्या परिसराला जगण्यायोग्य बनवतात. म्हणूनच वनस्पतींचे संवर्धन हा केवळ पर्यावरणाचा विषय नाही, तो आपल्या अन्न सुरक्षेचा, जल सुरक्षेचा, जैव विविधतेचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आज आपण वृक्षारोपण करतो ही चांगली गोष्ट आहे, पण केवळ रोपे लावणे पुरेसे नाही. लावलेल्या रोपांचे संगोपन करणे, स्थानिक आणि देशी वनस्पतींचे संवर्धन करणे, जंगलांचे संरक्षण करणे, अनावश्यक वृक्षतोड टाळणे, पाणी आणि मातीचे संवर्धन करणे आणि जैव विविधतेस पोषक वातावरण निर्माण करणे हे तितकेच आवश्यक आहे. आपण काय करू शकतो? आपल्या घराभोवती झाडे लावू शकतो, शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात जैव विविधता उद्यान तयार करू शकतो, स्थानिक वनस्पतींची लागवड करू शकतो, पावसाचे पाणी साठवू शकतो, प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो, जंगलातील वनस्पती आणि वन्यजीवांचे संरक्षण करू शकतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गाकडे केवळ संसाधन म्हणून न पाहता सहजीवनाचा भाग म्हणून पाहू शकतो, कारण निसर्गाचे नुकसान म्हणजे शेवटी आपले नुकसान. आज आपण लावलेले एक रोप कदाचित उद्या आपल्या हातात नसेल, पण त्याची सावली पुढच्या पिढीला मिळेल, त्याचे फळे नक्कीच पुढच्या पिढीला चाखायला मिळतील. आज आपण जपलेले जंगल कदाचित आपल्याला प्रसिद्धी देणार नाही, पण ते असंख्य जीवाचे जीवन सुरक्षित ठेवेल आणि या पृथ्वीला, या वसुंधरेला कायम हरीभरी ठेवेल. आज आपण जपलेली एक छोटीशी वनस्पती कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, पण ती एखाद्या कीटकासाठी अन्न असेल, एखाद्या पक्ष्यासाठी आश्रय असेल आणि एखाद्या परिसंस्थेसाठी अत्यावश्यक दुवा असेल.

0: वनस्पतींचे संवर्धन ही केवळ पर्यावरण प्रेमींची जबाबदारी नाही, ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. पृथ्वीवरील या विशाल बिघडलेल्या पर्यावरणासाठी मी एकटा काय करू शकतो असे आपल्याला बऱ्याचदा वाटणे स्वाभाविक आहे. परंतु आपल्या देशात आणि जगात केवळ एक एकट्या व्यक्तीने याच निसर्गात प्रचंड असं कार्य करून निसर्गाचे पुनःप्रस्थापन आणि संवर्धन केलंय. आपल्याला जाधव मोलाई पायेंग हे नाव माहिती आहे का? त्याचे योगदान कशासाठी आहे माहिती आहे का? कदाचित नसेल, पण हीच माणसं खरं म्हणजे देशाची खरी हिरो आहेत. 1989 मध्ये आसाममधील स्थानिक सामाजिक वनीकरण विभागाने 200 हेक्टर जमिनीवर सामाजिक वनीकरण प्रकल्प सुरू केला. प्रकल्प पूर्ण झाला, परंतु तरी देखील प्रकल्प पूर्ण झाल्यावर मोलाई यांनी एकट्याने जीवनभर वृक्षरोपण करणे सुरूच ठेवले. सध्या तो ओसाड प्रदेश सुमारे 1360 एकर क्षेत्रावर पसरलेल्या वृक्षांनी आच्छादला गेला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांच्या सन्मानार्थ त्या जंगलाला आता मोलाई जंगल असे नाव आपल्या सरकारने दिले आहे. आपल्याला हे शिकायला मिळते की जरी अनेक लोक एकत्र येऊन जंगल नष्ट करत असले, तरी एखादी व्यक्ती जर दृढनिश्चयी असेल तर ती नक्कीच बदल घडून आणू शकते आणि नवीन जंगल निर्माण करू शकते. कोणत्याही पर्यावरणीय प्रकल्पाच्या बाबतीत मी काय करू शकतो असा विचार करू नका, तर मी जर कृती केली तर माझ्या आसपासचे लोकही माझे अनुकरण करतील असा विचार करा. कारण झाडे ही पृथ्वीचे फुफ्फुसे आहेत असे म्हणणे पुरेसे नाही. झाडे ही पृथ्वीच्या जीवनव्यवस्थेतील मूलभूत घटक आहेत. चला एक रोप लावूया, त्याचे संगोपन करूया, एक झाड वाचूया, एक जंगल जपूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी हिरवी समृद्ध आणि जिवंत पृथ्वी ठेवूयात. आपले सर्वांचे धन्यवाद.
1: श्रोते, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अधिष्ठान या विषयीचा भाग चौथा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रवींद्र कुलकर्णी यांनी गायलेला राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 3 वाजता आहेत, ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. करक्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं म्हटलं आहे. IMF उपव्यवस्थापकीय संचालक निगेल क्लार्क यांनी 5 दिवस भारत दौरा केल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. या दौऱ्यात त्यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नई इथं विविध बैठका घेतल्या. भारतातल्या नवोन्मेषी उद्योजकतेचं आणि तंत्रज्ञानाधारित उत्पादनांच्या दर्जाचं त्यांनी कौतुक केलं. या दौऱ्यात निगेल क्लार्क यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक कुमार लाहिरी आणि इतर मान्यवरांना भेटून चर्चा केली. करधोरणावरील स्वतंत्र संशोधनांवर सार्वजनिक चर्चा केली जावी, तसंच करक्षेत्रातील व्यावसायिकांनी क्षेत्रीय हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केलं. बंगळुरू इथं इंटरनॅशनल टॅक्स रिसर्च अँड अनालिसिस फाउंडेशनतर्फे न्यू एज टॅक्सेशन या विषयावर आयोजित 8व्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. नवी दिल्लीत यशोभूमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवोन्मेषाला चालना देणं, सहकार्य वाढवणं, उत्पादन क्षमता मजबूत करणं, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं तसंच भविष्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या परिषदेत 600+ प्रदर्शक, 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40+ देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील भागीदारी, गुंतवणूक, तंत्रज्ञान सहकार्याची संधी शोधण्याबरोबरच देशाची जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर भागीदार म्हणूनची भूमिका विश्वसनीय आणि अधिक मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे. पर्यावरणाचं रक्षण करून शाश्वत विकास शक्य असल्याचं भारतानं दाखवून दिलं असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी म्हटलं आहे. 32व्या जागतिक ओझोन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विकासाशी तडजोड न करता मॉन्ट्रियल करारातली उद्दिष्ट भारताने वेळेआधीच पूर्ण केली आहेत.

असं ते म्हणाले. पर्यावरणविषयक आव्हानांचा सामना सरकार, वैज्ञानिक, उद्योग जगत आणि नागरिकांनी मिळून करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गणेशोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन काल झालं. मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या 301 मूर्ती तर 61,247 घरगुती गणपतींना काल निरोप देण्यात आला. हरतालिका मूर्तींचं देखील काल विसर्जन करण्यात आलं. सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आजही विविध कार्यक्रम होत आहेत. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांनी आज मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 पैकी 13 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे. पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी मागे घ्यावा असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. मराठा समाजासाठी राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असल्याबद्दल बद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. दरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबईकडे प्रवास करताना आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं एका सभेला संबोधित केलं. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं सांगत मराठा समाज बांधवांनी अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी केलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विविध मुद्द्यांवरून राज्यातल्या महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीका केली आहे. यूपीआय व्यवहारांवरचं कथित शुल्क, मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. 2,000 रुपयांच्या व्यवहारावर 12 रुपये शुल्क आकारलं जाणार असल्यानं या शुल्काचा भार अखेर व्यापाऱ्यांकडून ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. गरिबांकडून पैसे घेतले जात असताना उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह राज्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावरून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस जनता पार्टीने आदिवासी स्कूल बचाव हे अभियान उद्यापासून सुरू केलं जाणार आहे. सीजेपीचे कार्यकर्ते आश्रमशाळेत जाऊन तिथली परिस्थिती जाणून घेणार असल्याची माहिती सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या मोहिमेची सुरुवात उद्यापासून विदर्भात गडचिरोली इथून होणार असल्याचं दिपके यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत आदिवासी शाळांमधल्या प्रत्यक्ष सुविधांची पाहणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गुजरात, महाराष्ट्र आणि पुढे झारखंडपर्यंत हा लढा उभारणार असल्याचंही दिपके यावेळी म्हणाले. आश्रमशाळेतल्या सुविधांच्या अभावामुळे आतापर्यंत 590 आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगत दिपके यांनी सरकारवर टीका केली. नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या बळाच्या अवाजवी वापराची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची पुनर्रचना करायला सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. या समितीवरचे आरोप हे केवळ तर्क आणि पूर्वग्रहांवर आधारित असल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. न्यायालयात कोणत्याही एका पक्षाची बाजू मांडण्यासाठी ही चौकशी समिती स्थापन केलेली नसून पक्षपातीपणे पारदर्शक पद्धतीने आणि तटस्थ दृष्टिकोनातून न्यायालयाला मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आल्याचंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. भारत आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघांमध्ये T20 मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना उद्या नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने 14 षटकं आणि 5 चेंडूत 3 बाद 163 धावा करत सहज विजय मिळवला. नितीश कुमार रेड्डीला सामनावीर घोषित करण्यात आलं. टोकियो इथं होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ जपानमध्ये पोहोचला आहे. भारतीय महिला संघ या स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या महिला क्रिकेट स्पर्धेत यंदा केवळ 8 संघ सहभागी होत असून स्पर्धेला थेट उपांत्यपूर्व सामन्यांपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाची पहिली लढत यजमान जपानशी येत्या शुक्रवारी होणार आहे. हांगझो

0: इथं 2023 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचं सुवर्णपदक भारतानं पटकावलं होतं. श्रोते हो, आशियाई क्रीडा स्पर्धांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण आजपासून येत्या शुक्रवारपर्यंत आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळे हे 3 दिवस आकाशवाणी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होईल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. पाकिस्तानी नौदलाचं हे वर्तन अतिशय अस्वीकारार्ह असून यापुढे पाकिस्तानी संरक्षण दलांनी कराराचं काटेकोर पालन करावं अशी मागणी भारतानं केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्थव्यवस्थेचा मजबूत पाया, खासगी उद्योजकतेची कामगिरी आणि तंत्रज्ञानाचा वाढता आवाका यामुळे जागतिक पातळीवरच्या आर्थिक प्रगतीत भारत अग्रणी राहील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निरीक्षण. कर क्षेत्रातील व्यावसायिकांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य द्यावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मराठा आरक्षण आंदोलनाच्या उर्वरित मागणीवर चर्चा करण्याची सरकारची तयारी. जरांगे यांनी मुंबईत आंदोलन करू नये असं सरकारचं आवाहन. आणि भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 क्रिकेट मालिकेतला 3रा सामना उद्या दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी काल पाऊस झाला. पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात इथं वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात आकाश ढगाळलेलं राहील आणि पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तापमान 32 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. पुढील 48 तासात मुंबईत आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील, पावसाची शक्यता आणि तापमान 33 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र गोव्याच्या किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी वाऱ्यांचा वाढता वेग लक्षात घेता मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. ऐकूया कार्यक्रम माझा वार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी. हिरवळीची खतं आणि जीवाणू खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी घेतलेली मुलाखत आता ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तहा नेमका

0: कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत, तर ही खतं म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं, म्हणजे नांगरून पूर्ण जमीन काढायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. ह्यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
0: अच्छा अच्छा. पण आता सर त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
1: हिरवळीची खते जी आहेत ह्यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, धेंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार, ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये त्यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात,
0: बरोबर,
1: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची. साधारण महिनाभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर, म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो, जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणे आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेंच्या, बरसीम ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
0: बरोबर.
1: तसेच ग्लिरीसिडिया, ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं, अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असे म्हटलं जातं. म्हणजे अशा दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
0: अच्छा. आता सर हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
1: हिरवळीचे खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
0: बरं.
1: जमिनीची जी रचना आहे, म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना आहे याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते, कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो. तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीची खते वापरते त्याच्यात काही शेंगवर्गीय पिक आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो, जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा फायदा
0: होत असतो. बरोबर. पण सर ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का, की म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
1: ही जी हिरवळीची खतं ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचे त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड, म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल, आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, तर ह्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण नाही.
0: बरोबर. म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो, नाही का?
1: येस.
0: सर आता या हिरवळींच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खतं म्हणजे काय?
1: जैविक खतं म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार केली त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे, मार्केटमध्ये आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चालली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत, तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढत आहेत आणि

0: ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो.
1: बरोबर.
0: तर जीवाणू खतं ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. आणि जीवाणू खतं ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असते. कारण की तुम्ही जी खतं जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खतं ही लगेच उपलब्ध होत नसतात, आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं आहे, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीचे जे जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे ह्याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खतं टाकली, तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहे, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: अच्छा सर, आता जैविक खतं जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे. आपण बोललो आहोत तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये, आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेचे आहे. मग यासाठी बरेचसे जे खतं आहेत म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं. कारण की त्या वरच्या जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात जास्त
1: असते
0: आणि तोच थर आपण काढला तर 2-3 वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं मिळतं.
1: बरोबर.
0: हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करावा लागेल आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खतं ही पर्यावरणपूरक आहेत, चांगल्या रीतीने
1: पर्यावरण संवर्धनही मदत होईल.
0: येस. तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खतं ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिबरेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडोल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात आणि विटॅमिन बी सारखी अन्नद्रव्य ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर.
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर.
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. म्हणजे अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकार मध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहे. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे मुख्य उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील अझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15-20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खत एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये, कोणत्या अझोटोबॅक्टरचा. द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, भात, कापूस, वांगी, मिरची, बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ते जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे अशी गुलाबी रंगाची दिसतात ती. जर का तुम्ही मुळं पाहिली तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50 ते 200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो, इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये

0: वेगवेगळे गट आहेत, जसे चवळी गट, हरभरा गट, वाटाणा गट, घेवडा गट, अल्फा अल्फा किंवा बरसीम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत, त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा. त्यानंतर येतो अझोस्पिरिलम, हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे अझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात, त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरिंकिया जीवाणू खत, हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत, म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत, ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगा वर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत, तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं आझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. आझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे, आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अॅनाबेना आझोली या शेवळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे, मुक्त नत्र आहे, तो स्थिर करते. याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100 ते 150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो.
1: अच्छा.
0: होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणार? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला, साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आकाराचा आणि उंचीला 15 सेंटीमीटर, खूप खोल नाही, अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली, त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर, हे साधारण प्रति एकरी डोस आहे, आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची. यामध्ये 500 ग्रॅम आझोला कल्चर सोडा.
1: अच्छा.
0: हा, फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा. तर एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये आझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता. आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे. आझोला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे. आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे, जुने पाणी काढून. आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी, हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे. आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही, कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस ह्या वातावरणातच आपलं हे होत असतं आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी, म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का आझोलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तमरित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. आझोलाचा दुसरा फायदा असा आहे का, हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी फायदा
0: याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा
0: होऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झाले नत्र स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू, खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो, तो जमिनीमध्ये स्थिर होतो आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम, बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास क्लोरोसरेन्स, सुडोमोनास स्ट्राटा ही जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो, किंवा बुरशीजन्य सुद्धा आहे ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, ह्या PSB म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा. सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो, पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती, जीवाणू खत हे आपण बियाणांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाणावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं, की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूनी लागेल अशा रीतीने चोळायचंय. आणि ते चोळलेले जे बियाणं आहेत ते बियाणं एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर करायचा. दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या ज्या मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पॅकेट एका पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं

0: तर ते द्रावण तयार होईल, त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे.
1: बरं.
0: आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल, ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील.
1: बरोबर.
0: त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खतं आहेत, म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खतं ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्यामध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
1: नक्कीच.
0: यामध्ये जर का आपण जमिनी मध्ये जीवाणू खत जी आहे स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो,
1: जेणेकरून
0: रोप आहे त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर, एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत, आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडस नियंत्रण आणू शकतो, की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: हिरवळीची खतं आणि जीवाणू खतांचा वापर याविषयी डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत मंडळी आत्ताच आपण ऐकलीत. आणि याबरोबरच आजचा माझावर माझे शिवार हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

माझावर माझ्याशिवाय हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया भावधारा. या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत, संगीत वसंत प्रभू यांचं.

0: आशा भोसले यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं. भावधारा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
0: आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 3:35 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहो कार्यक्रम अमृत कलश.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात आज आपण भेटतोय छत्रपती संभाजीनगर इथले सर्जनशील कवी श्रीधर नांदेडकर यांना. 1990 नंतरच्या मराठी कवितेतलं हे एक महत्वाचं नाव आहे आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून श्रीधर नांदेडकर सर सेवानिवृत्त झाले आहेत आणि सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हा 2005 साली आणि परतीचा रस्ता नाहीये हा 2014 साली असे त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि याशिवाय अनेक माध्यमातून सरांचं लेखन वाचकांच्या समोर येत असतं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच त्यांच्या कविताही ऐकणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कविता ही कवीची एक निर्मिती असते आणि या निर्मितीचा साक्षात्कार कसा झाला आणि पहिली कविता तुम्हाला कधी आणि कशी सुचली?
1: तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मी अगदी आठवणींमध्ये जातोय. मूळ कविता मी 1988 बी एच्या वर्गात असताना पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की त्याची जी पार्श्वभूमी आहे ती खूप बालपणामध्ये रुतलेली असावी. त्याचे संस्कार घेऊन मग केव्हा तरी महाविद्यालयीन काळात जे एक वातावरण असतं त्यात असं वाटलं की आपण काहीतरी लिहून पाहावं. त्याला फारसा अर्थ नव्हता जे काही लिहिलं त्याला, पण एक उत्साह होता आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण होतं. आणि मग महाविद्यालयात कविता पहिल्यांदा लिहिली आणि ती मग कुठल्या तरी स्पर्धेत वाचली, मग तिला बक्षीस मिळालं, मग जरा उत्साह वाढला. पण त्या उत्साहापेक्षा देखील मराठीचे जे शिक्षक होते रायगावकर सर, मी त्यांना दाखवायचो भीत आणि ते नुसती अशी एक बरोबरची खून करायचे त्याच्यावर की बाबा चाललं आहे तुझं आणि चालू द्या अशा अर्थाने. पण मग हळूहळू त्यामध्ये मी रमायला लागलो आणि हळूहळू कळायला लागलं की आपण याच्यात खोलवर जाऊ शकतो.
0: सर, विषय कुठला होता तुमच्या पहिल्या कवितेचा, म्हणजे तुम्ही कॉलेज वयात त्या काळी होतात?
1: साधारणपणे मी एखादी छोटी कथा पण लिहून पाहिली होती तर ती प्रेमावर होती, पण मी कविता जी लिहिली ना तर ती मात्र एका बंदिस्त पक्षाच्या मनो

0: अवस्थेचं चित्रण त्या कवितेमध्ये होतं.
1: बर.
0: आणि त्यामध्ये एक घुसमट होती की काय सुचत नाहीये आणि आपण कुठेतरी अडकून पडलोय आणि आपल्याला एक मुक्त आकाश पाहिजे असा एक काही एक त्याचा
1: भाव त्या कवितेचा होता. सर, तुमचे जे दोन्ही कविता संग्रह आहेत, सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये, इतके वेगळे शीर्षक आहेत या दोन्ही कविता संग्रहाचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे या संग्रहांमधनं काय सांगायचंय तुम्हाला वाचकांना?
0: होय होय. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हे शीर्षक देताना त्या शीर्षकाची कविता पण संग्रहात आहे, पण ह्या संपूर्ण कवितांचा एक जो स्वर आहे तो प्रार्थनांचा आहे की आपण ज्या जगात आहोत तिथे सगळ्यांना सुखानी नांदता यावं, तिथे नात्यांमध्ये पवित्रता असावी, तिथे एक प्रकारचा एकोपा असावा सगळ्या समाजात, असं काहीसं सूत्र घेऊन त्या कविता आलेल्या आहेत. पण सुफीमध्ये संगीताचा एक प्रभाव माझ्यावर खूप आहे. नुसरत फतेह अली खानचं जे संगीत त्या काळामध्ये मी ऐकायचो, आजही ऐकतो, पण त्या संगीताचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता आणि त्यातले स्वर हे मला त्या प्रार्थनेला माझ्यातले घेऊन जायचे.
1: ते ऍक्च्युली डिवोटी संगीत आहे,
0: अगदी अगदी भक्ती संगीतच आहे. हो,
1: सुफी जे आहे ते डिवोटी संगीत,
0: अगदी अगदी अगदी. आणि त्याचा खूप ज्याला आपण खोलवरचा प्रभाव म्हणू तो मात्र मला जाणवत होता. आणि परतीचा रस्ता नाहीये मध्ये मी नात्यांचा खूप शोध पुढच्या 15 वर्षात 20 वर्षात घेत राहिलो आणि मग मला असं लक्षात आलं की आपण जर कवितेचं माध्यम निवडलंय तर आपल्याला जी नाती जोडायची आणि आपल्याला जो एकोपा साधायचा आहे तो ह्या कवितेच्या जगातच शोधला जाऊ शकतो
1: त्या माध्यमातून,
0: आणि त्याच्यातून आपल्याला परतीचा रस्ता नाहीये. म्हणजे आपलं जे काय कार्य करायचंय, आपलं जे जीवनाचं ध्येय आहे ते आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत कविता असेल असं काहीच सूत्र त्याच्यामध्ये आहे. आणि मग मी म्हणतो की मला कवितेच्या जगातून आता परतीचा रस्ता नाहीये, तिथेच मी माझी गोष्ट सांगू शकतो,
1: थांबणार आहे आणि तिथेच मी काहीतरी सांगायचं
0: करणार आहे.
1: सर, आपण कवितेबद्दल बोलतोय, तुमची एखादी कविता हो तुम्हाला आवडणारी आपल्या श्रोत्यांना?
0: हो, आता आपण त्या नात्यांचा उल्लेख केला. मी अगदी कमी वयामध्ये असा विचार केला की अरे ही जी कुटुंब व्यवस्था अशी विकेंद्रित होत चालली आहे तर आपला काळ येईल तोपर्यंत काय होईल, तर आपण ह्या सगळ्या कुटुंबाच्या ह्याच्यात आपल्याला अडकायचं नाहीये, त्यांचं स्वातंत्र्य आपल्याला त्यांना द्यायचंय, अशा अर्थाची एक कविता मी इथे वाचतो.
1: बिलकुल.
0: तर त्याचं शीर्षक आहे तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट. तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट मी ऐकेन कोसांच्या अंतराहून, उमटू देणार नाही तुझ्या संसारावर माझी वृद्ध सावली. अचानक येऊन तुझ्या छोट्याशा पोराला जवळ घेऊन मी बोलणार नाही, दात पडलेल्या माझ्या बोळक्यातून त्याच्या अंगावर थुंका उडायची मला आज फार भीती वाटते. मी फोनवर जोरात हसणार नाही, हळू आवाजात बोलेन तुम्हाला केवळ आवडणाऱ्या गोष्टी. समारंभाचा तोल जाईल असा वेश करणार नाही, कागदाच्या पुरचंडीतून रस्त्यावरची भजी आणणार नाही. मी मनातल्या मनात भजन करीन स्मरण देवाचं आतल्या आत. स्वप्नात नातवाच्या केसांमधून खडबडता हात फिरवीन, त्याच्या खेळण्यांना बिनधास्त हात लावीन, त्याला खेड्यातल्या जत्रेत नेईन, ओळखीच्या माणसासोबत सुरक्षित परत पाठवीन आणि स्वतः हरवून जाईन स्वतःच्या सावलीसकट.
1: किती छान आहे. म्हणजे दुसऱ्याला त्रास न देण्याची जी वृत्ती माणसाची आहे ती या कवितेतनं सर दिसते आहे.
0: होय.
1: चांगल्या साहित्य निर्मितीसाठी समीक्षा किती महत्वाची आहे. आणि याला जोडूनच एक प्रश्न माझ्या मनात आता येतोय की क्लास आणि मास या दोन्ही पातळींवर जर कविता खरी उतरायची असेल तर ती कविता कशी असायला हवी?
0: फारच चांगले प्रश्न आहेत हे दोन्ही. हा जो पहिला प्रश्न तुम्ही म्हटला ना, समीक्षेचा काय भूमिका असली पाहिजे सर्जनशील कलावंताच्या एकूण प्रवासात, समीक्षकाने जर एखाद्या सर्जनशील कवीच्या प्रवासातल्या बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी जर त्याला नीट समजून सांगितल्या आणि कलावंतांनी जर त्या मनापासून ऐकल्या, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तसं जर घडलं ना तर मग मात्र कुठल्याही सर्जनशील कलावंताला त्याचा प्रवास समृद्ध करता येतो हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो
1: किंवा त्या दृष्टीने तो प्रयत्न करू शकतो
0: आणि मी तो

0: आहे. म्हणजे मी वैयक्तिक पण अनुभव सांगू शकतो की सुधीर रसाळ सरांनी, डॉक्टर चंद्रकांत पाटलांनी, ह्या सगळ्या लोकांनी मला कवितेसाठी मार्गदर्शन केलं. त्यांनी खऱ्या अर्थाने समीक्षा पण केली, त्यांनी कठोरपणे काही गोष्टी सांगितल्या पण की बाबा हे बरोबर नाही, ही गोष्ट योग्य चालली आहे, हे असं करायला नको. याचा एक प्रभाव माझ्यावर खूप सकारात्मक राहिला. परंतु तुम्ही म्हणता तसा सगळ्याच वेळेस समीक्षेचा सर्जनशील कलावंताला उपयोग होईल असं नाही, काही वेळा तर त्याला निराशा पण येऊ शकते. पण आपण जर सकारात्मक विचार केला आणि जर कलावंतांनी पण ते स्वतः मांडलं तर मात्र नक्की तुम्ही म्हणता तसं
1: बरोबर
0: त्याला हे होऊ शकतं.
1: आणि मास आणि क्लास,
0: हो त्याबद्दल त्याबद्दल मला असं वाटतं ना की मास आणि क्लास साठी एकाच वेळी लिहिणं ही फारच तारेवरची कसरत आहे,
1: अवघड जबाबदारी,
0: अवघड जबाबदारी आहे. आणि ती यासाठी अवघड आहे की तुम्हाला दोन टोकावरच्या अभिरुचींना सामोरं जायचंय. पण मला असं वाटतं की काही लेखक काही कवींना ते निश्चित जमतं. म्हणजे नागार्जुनांची जी कविता आहे तो रस्त्यावरचा, बिहार मधल्या रस्त्यावरचा माणूसही गातो आणि तिला तर संपूर्ण हिंदी साहित्यामध्ये सन्मानाचं स्थान आहे. असा लोककवी जो आहे ना, म्हणजे आता आपण महानोरांचं पण उदाहरण, क्लासला पण ते अपील होत आहेत आणि मासला पण अपील होत आहेत. तर ह्या होतात की गोष्टी की पण त्याचं प्रमाण तुम्ही म्हणाल तर मग ते जरा
1: ते ठरवणं कठीण आहे. सर, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एखादा कवी कविता करत असतो तेव्हा त्याची वृत्ती कदाचित बंडखोर विद्रोही असू शकते, पण जसजसं त्याचंही वय वाढतं त्याची कविता प्रगल्भ होत जाते का किंवा ती व्हायला हवी का? तुमचा काय अनुभव आहे?
0: अगदी अगदी, फारच तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय असं वाटतंय मला. एक आक्रमकता जी वयाची असते ना ती काम करतेच. आणि माझ्या पिढीच्या नशिबात तर ते साठोत्तरी कवींचं सगळं वागणं आलं, त्यामुळे मला पण असंच वाटायचं की अरे जगाकडे तुच्छतेनेच पाहिलं पाहिजे. तुम्ही त्या ह्यांना नाकारा, त्यांना नाकारा, हे वाईट आहे ते वाईट आहे असं करत करतच जायला पाहिजे, अशी एक सुरुवातीची एक आक्रमकता होती. आणि हळूहळू मला कळायला लागलं जेव्हा आपण स्वतः त्या चिंतनात जातो, आपण आपला अनुभव वाढतो, मला वाटायला लागलं की अरे नाही नाही, हे चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला फार व्यापकतेनं साहित्याकडे पाहता आलं पाहिजे, खूप प्रेमाने पाहता आलं पाहिजे, खूप जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने पाहता आलं पाहिजे. आणि मग असा विचार सगळ्यांनी जर केला तर मग त्यातून एक खूप सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं. परंतु निश्चितपणे मला असं सतत वाईट वाटलं की सुरुवातीला हा जो एक आक्रमकता होती मत मांडण्याची आणि कुणाला तरी नाकारण्याची, तर ती अहंकारातून आलेली आणि प्रभावातून आलेली होती. पण निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं खूप बदल झाला पाहिजे तुमच्या प्रवासात. म्हणजे तुमची नुसती कविता बदलून नाही झालं, तुमचं चरित्र बदललं पाहिजे,
1: तुमचं
0: अंतर्बाह्य बदललं पाहिजे. आणि ते अंतर्बाह्य बदलणं एका अर्थाने ती एक आध्यात्मिक साधन आहे असं मला वाटतं.
1: तुमच्या लेखनातनं दिसायला हवी.
0: हवी हो, अगदी अगदी अगदी.
1: सर, याला जोडून एक प्रश्न असा की तुमच्यावर कुठल्या कवींचा प्रभाव तुम्हाला जाणवतो किंवा कोणापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली कविता लिहिताना?
0: माझ्या अगदी आधीच 60-70 कवी होते आणि त्यांच्यातले खूप चांगल्या कवींचे प्रभाव माझ्यावर होते. भालचंद्र नेमाडेंची सुरुवातीची कविता, सतीश काळसेकरांची कविता, नामदेव ढसाळांची कविता, अरुण कोलटकरांची कविता, ह्या पिढीच्या कवितांमध्ये मी खूप रमलो होतो आणि मला खूप छान वाटायचं. आणि मनोहर ओकांची कविता, तुळशी परबांची कविता, हे सगळ्यांचे प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर होते आणि त्या लोकांनी खूप चांगली कवितेची दिशा दाखवली असं मला वाटतं.
1: सर, आपण गप्पा अशाच आपल्या चालू ठेवणार आहोत, पण आत्ता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकायला आवडेल.
0: मला ना संत साहित्यातलं जे अभंग आहेत ना त्यातलं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
1: संत तुकारामांची
0: रचना
1: नक्की ऐकूया.

0: कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी आपण, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात गप्पा मारतो आहोत. सर, मगाशी आपण तरुण कवींचा उल्लेख केला, त्याला जोडून आता मी हा एक प्रश्न विचारते की सध्या मुक्त कवितेचा एक युग आलेला आहे. म्हणजे काही काळापूर्वीचा जर आपण विचार केला, केशवसुत म्हणा, माधव जुलियन किंवा भारत आंबे, कुसुमाग्रज यांच्या कविता छंदोबद्ध कविता होत्या किंवा त्या मीटरमध्ये बसायच्या आणि अशा काही कवितांची गाणी पण झाली. पण आत्ताचा काळ जर आपण बघितला तर तरुण मुलं मुक्त कविता करताना दिसतात. ती कविता असते का किंवा तिला कविता म्हणावं का?
1: कवितेचा जो हे आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणून निर्मिती म्हणून, ती इतकी उदंड आहे आणि ती मराठीमध्ये इतक्या मोठ्या विपुल प्रमाणात आलेली आहे ना, तर त्यामध्ये चांगलं वाईट करायला देखील गुंता झालेला आहे, इतकं त्याचं स्वरूप हे आहे. पण तुम्ही म्हणता तसं खरोखर केशवसुतांपासून अगदी ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत ज्या कविता होत्या त्या फार ज्याला म्हणू आपण गेय कविता, लय, छंद, वृत्त ह्या सगळ्यांमधलं, आणि तो काळही असा होता
0: आणि त्याशिवाय भाषा सौंदर्य ते पण आहे
1: ते, आणि ते सगळं घेऊनच एक भावविश्व जे आहे कवितेचं ते ह्या, म्हणून ते मासचं अपील त्याच्यासाठी पण होतं की त्याच्यामध्ये कविता पण होती, त्याच्यामध्ये गेयता पण होती, त्याच्यात संगीत पण होतं, त्याच्यामध्ये शब्दांचं सौंदर्य होतं, आणि तरीही ती एक श्रेष्ठ कविता पण होती. आणि त्यामुळे तो संपूर्ण काळ जो आहे, जो आपण म्हणजे रेडिओचाच काळ असा आपण म्हणू, तो सगळा संगीताने भारलेला, भावगीतांनी भारलेला, आणि ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान,
0: सुवर्ण काळ
1: म्हणता येईल असं त्या. आणि आम्ही पण आता ज्या कविता लिहिल्या त्या मुक्त छंदातच लिहिल्या, परंतु मुक्त छंदामध्ये एक अंतर्गत लय असते याचं भान हळूहळू सुटत गेलं. अभिरुचीची ऱ्हासशीलता ही जी आहे ती प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागली, कारण त्या माध्यमाकडे व्रतस्थपणे पाहण्याची जी वृत्ती असते तर ती मात्र अगदी लुप्त होण्याच्या परिस्थितीत आहे. आणि तिला उत्साहाचं, तिला फक्त फॅशनचं असं एक स्वरूप दिसतं, आणि त्यामुळे मग ते जोडाजोडीचं जे म्हणता तुम्ही तसं होतं, आणि मग विविध
0: भाषांची
1: रुक्षता, म्हणजे त्याला गद्यप्राय तर होतच पण त्याच्यामध्ये एक कोरडेपणा येऊन जातो ज्याच्यामध्ये भावात्मकतेचा धागा हरवून जातो.
0: सर, यानंतर एक कविता आणखी आपल्या
1: शब्दांसाठी. हो, मांजर नावाची एक छोटीशी कविता वाचतो. एकदा तर असंही होईल, पोतडीत बांधून दूरवर रानात सोडून दिलेलं मांजर पुन्हा कधीही परत येणार नाही. हादरवून टाकणारे आपल्याला काही गोष्टींचे शेवट हे असेच असतात जीव घेणे. त्याची दुधाची बशी फेकून देता येते, ते झोपायचं ते पोतेरं फेकून देता येतं, ते खेळायचं तो चेंडू माळ्यावर फेकता येतो, पण कुणीतरी कुणावर तरी प्रेम करायचं कधी काळी त्याचा पुरावा नष्ट नाही करता येत या पृथ्वीवरून कधीही. प्रेम असं चिकटतं त्वचेला की झोपेत मुलाच्या केसांमधून फिरतो हात आणि मुलगा मांजर होऊन जातो.
0: फारच सुंदर. म्हणजे जे काय म्हणायचंय त्या चार ओळीतनं तुम्ही सांगितलंय सर, प्रेमाविषयी नाही का, हे एकूणच भूतदया जी काय आहे माणसामध्ये, आणि तो खर तर खूप काय म्हणतो बेसिक गुण आहे माणसाचा, तो या कवितेतनं दिसलाय. सर, भारूड या स्मरणिकेचं आणि वाचनवेद या ग्रंथाचं संपादन तुम्ही केलं, त्याशिवाय प्रतिष्ठान आणि आशय या दोन मासिकांचं संपादनही तुम्ही केलं आहे, हा अनुभव कसा होता?
1: भारूडचं संपादन तर मी अगदी तरुण होतो तेव्हा मला एक सहकारी म्हणूनच गुरुवारी चंद्रकांत पाटील आणि नादो महाणर यांनी घेतलेलं होतं सोबत, मी त्यांना काही थोडी मदत केली, त्यात माझा काही फार महत्वाची भूमिका नव्हती. पण प्रतिष्ठानचं काम जेव्हा माझ्याकडे सोपवलं गेलं तेव्हा मी दडपून गेलो.

कारण त्याला 50 वर्षाची परंपरा आणि सुधीर रसाळ, तुषम कुलकर्णी सगळे मोठे लोक संपादक राहिलेले, आणि ते पण तसं माझ्याकडे कमी वयात आलं. पण प्रतिष्ठान ची जबाबदारी किती मोठी याची मला भान असल्यामुळे, आणि माझ्या पाठीशी डॉक्टर सुधीर रसाळ, नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि माझे मित्र हे सगळे असल्यामुळे मला त्याचं दडपण

0: मला देता आला. पण मी प्रामुख्याने ताई नव्या लेखक कवींना फार जोडून घेतलं. म्हणजे मी जवळपास 10 वर्ष आधी आणि आता 2-3 वर्ष म्हणजे अजून चालूच आहे. आता माझ्याकडे ती जबाबदारी प्रतिष्ठानची पुन्हा आलेली आहे. तर मी नव्या पिढीतले कवी, नव्या पिढीतले कादंबरीकार, नव्या पिढीतले कथाकार ह्यांचा शोध घेतला, त्यांना बोलतं केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्याच्यावरची समीक्षा पण नव्या लोकांकडून लिहून घेतली. तर हे मला वाटतं की खूप हा अनुभव
1: एक प्रकारची निर्मितीचा निर्मितीचा आणि त्याच्यासाठी तुम्ही ध्यास घेतला. सर, अमेरिकेमधला सॅन होजे इथलं अखिल भारतीय साहित्य संमेलन,
0: विश्व साहित्य संमेलनात
1: तुम्ही गेला होतात. याशिवाय अनेक साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही गेला आहात, तिथला अनुभव कसा असतो?
0: अमेरिकेतल्या साहित्य संमेलनामध्ये काय झालं की सगळे मराठी लोक आणि आपण इथून तिथे जातोय आणि त्यांना प्रचंड उत्सुकता की आपले लोक आलेले आहेत आणि त्याला एक असा कौटुंबिक धागा होता. परंतु केरळ लिटररी फेस्टिवल म्हणा किंवा आसाममधला कोक्राझार लिटररी फेस्टिवल, तिथे मात्र अद्भुत अनुभव आले मला. म्हणजे केरळची वाचन संस्कृती, आसामची वाचन संस्कृती अद्भुत आहे. म्हणजे लेखक स्वाक्षऱ्या करतायत आणि रांगेनी लोक स्वतःच्या प्रति विकत घेऊन थांबलेले आहेत. लेखक बोलतायत आणि केवळ 18-20-22 या वयोगटातले हजारो विद्यार्थी अत्यंत मन लावून ऐकतात. हे दृश्य
1: चांगलं दृश्य,
0: हे दृश्य म्हणजे. आणि ताई, आसामच्या मी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तर 10 रुपयाचं तिकीट काढून हजारो लोक पुस्तकाच्या प्रदर्शनात जाण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टींनी मी फार प्रभावित झालो. म्हणजे
1: सर, तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, म्हणजे आता मी वाचत बसले तर आपल्याला वेळ होणार नाही, पण काही काही जे आहेत ते कवी यशवंत पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, उगवाई काव्य पुरस्कार, हा कुठला पुरस्कार आहे?
0: हा उगवाई जो पुरस्कार आहे ना, तो कणकवलीला कोकणामध्ये वसंत सावंतांच्या नावाने अजय कांडर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो सुरू केलेला पुरस्कार, तर त्या कवीसाठी म्हणूनच तो पुरस्कार त्यांनी ठेवलेला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं त्याचं नाव त्या पुरस्काराचं.
1: सर, सगुण निर्गुण हो या सदरामध्ये गेले वर्षभर तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या लेखन केलं हो, तर ही संधी कशी मिळाली आणि ते करताना तुम्ही स्वतः कसे समृद्ध होत गेला?
0: हो, फारच छान अनुभव माझा राहिला. महाराष्ट्र टाइम्स मधून तुषार बोडखे जे पत्रकार आहेत त्यांनी विचारणा केली की तुम्हाला लिहायला आवडेल का, तर मी हो म्हणालो. तर ते म्हणाले मग तुमचा एखादा तुकडा आम्हाला द्या. तर आपल्या ज्या अमृतधारामधल्या ज्या मालिका आहेत,
1: म्हणजे थोडस वैचारिक आणि चिंतनात्मक लेखन तिथे
0: करणं होतं, मग तर ते मी आपला अमृतधाराच त्यांना दिलं, तर ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला मग लिहायला सांगितलं. पण मला कधीही सदर लेखनाचा अनुभव नाही, पहिलीच वेळ. आणि सगुण निर्गुण असं शीर्षक आहे त्याचं, म्हणजे ते पण जबाबदारीचं होतं. आणि मग मी विचार केला की आपण हे पण एक आव्हान म्हणून घेऊ आणि आपण त्याच्यात रमवून पण जाऊ. आणि मग मी म्हणजे आधी केलेलं वाचन सोडूनही मी खूप संदर्भ संत साहित्याचा मी त्या 6 महिन्यात दुसरं काहीच केलं नाही. मी 24 तास संत साहित्य वाचत होतो
1: आणि त्यातनं ते सदर अत्यंत सुंदर तुमचे लेख, म्हणजे वाचकांनी वाचले त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय पण मिळाला,
0: खूपच खूप प्रेम मिळालं त्याच्यात.
1: सर, खर तर खूप बोलण्यासारखं आहे, तुमच्याकडून ऐकण्यासारखं आहे. तुमच्या कविताही ज्या काय दोन तुम्ही सादर केल्या त्या सुद्धा खूप सुंदर होत्या. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, साहित्याबद्दल बोललात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: मी पण तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
1: मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. सादर करते होते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र

प्रसारित करण्यात आला. आता ऐकूया गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं रामानंद उगाळे यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

गीतबहार कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातलं अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत, संगीत निलेश मोहरीर यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया पायगुण या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं राम ओगावकर यांचं गीत. संगीत पांडुरंग दीक्षित यांचं आहे.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं ऋषिकेश रानडे यांनी गायलेलं श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाड यांचं गीत ऐकूया. संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पाटलीण या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत बाळ पळसुले यांचं आहे.

0: अमर भोपाळे या चित्रपटातले लता मंगेशकर यांनी गायलेलं हो नाजी बाळा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया मालिका विशेष अंतर्गत लावण्य रंग मालिकेचा भाग 78.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो लावण्यरंग कार्यक्रमात लावणीच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल सध्या आपण माहिती घेतोय. बरीचशी माहिती सोपान हरिभाऊ खुडे यांच्या लावणीच्या एका पुस्तकात देखील मला सापडलेली आहे. तमाशामध्ये शिलकार झाल्यानंतर वगायला सुरुवात होते. शिलकारामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचीच पुन्हा गद्यातली जी रचना असते ती मग संवादातून पुढं सरकत जाते. थोड्याच वेळामध्ये वगाचा छोटासा तुकडाही संपतो. मग आता बोर्डावरती येऊन कुणी काय काम करायचं हे सगळ्याच तमासगिऱ्यांना काही समजत नाही. मग अशा वेळेला त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक शाहीर पुन्हा स्टेजवरती येऊन एक छोटीशी पद्यरचना सादर करतो आणि त्यानुसार सगळी पात्रं पुन्हा आपापली कामं करू लागतात. आणि या पदरचनेमध्ये काय सांगितलं आहे हे पाहण्यासाठी प्रेक्षकही सरसावून बसलेले असतात. शाहीराने लक्षपूर्वक ही पदरचना जर सादर केली नाही तर मात्र पात्रांचा गोंधळ होऊ शकतो. आणि हा गोंधळ टाळण्यासाठीच मध्ये मध्ये ती पदरचना पुन्हा पुन्हा म्हणावी लागते. वग पुढे सरकत ठेवण्यासाठी किंवा पात्रांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यासाठी वगाच्या मध्ये मध्ये जी टाकली जाते तिला टाकाची लावणी किंवा टाकणीची लावणी असंही म्हटलं जातं. आता ही लावणी किती अक्षरांची असावी, किती शब्दांची असावी किंवा किती ओळींची असावी याविषयी कुठलंही असं निश्चित बंधन नाही आहे. फक्त ती तालासुरामध्ये म्हणता आली पाहिजे. ही लावणी अगदी एका ओळीपासून पुढं कितीही अनेक ओळींची असू शकते. वैशाली सामंत यांनी गायलेली श्रीपाद अरुण जोशी यांची लावणी आपण ऐकूया. संगीत निलेश मोहरीर यांचं आहे. भरली हुडहुडी अतिशय छान लावणी आहे, ऐका.

चंद्रावती नावाचा एक बग होता. त्या बगामध्ये ज्योतिषाकडं गेलेला सावकार जेव्हा घरी येतो तेव्हा शाहिरानं टाकणीची लावणी म्हटलेली आहे. ती फक्त एकाच ओळीची आहे, चंद्रावतीचं निघून गेला प्राण जी जी जी जी. पण या एका ओळीतून देखील पात्रांना योग्य ते मार्गदर्शन घडतं. सावकार घरी आल्यानंतर त्याच्या पत्नीनं चंद्रावतीनं मरून पडायचं आहे हे त्या ओळीतून सूचित केलेलं आहे. त्यानुसार चंद्रावती मरून पडते. आता पुढं काय घडणार अशी प्रेक्षकांना आतुरता लागलेली असते. सावकाराच्या घरी जमलेले लोक सावकाराला चंद्रावतीचं दहन करण्यास सांगतात, पण पत्नीवरच्या प्रेमामुळे तो तसं करायला तयार होत नाही. तो सावकार काय करतो, घेऊन चंद्रावरती पडला शहराबाहेर रडे हुंदक्यांनी तुम्ही ऐका जी जी जी. आता ही जी टाकणीची लावणी आहे ती केवळ दोनच ओळींची आहे आणि या दोन ओळींमध्ये शेवटच्या अक्षरावर यमकही साधलेलं नाही आहे. मात्र या दोन ओळी तालासुरामध्ये म्हणता मात्र येतात. आता हा सावकार काय करतोय, तर बायकोचं प्रेत घेऊन निघालेला आहे, कुठं जाणार काय करणार, अशा पद्धतीनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली जाते आणि कथाही पुढं चालू ठेवली जाते. टाकणीच्या लावणीची सगळी स्वभाव वैशिष्ट्य या दोनच ओळींमध्ये. चंद्रावतीच्या बगामध्ये टाकणीची लावणी जी दोन ओळीची आहे त्यामध्ये राजा हरिश्चंद्र राणी तारामतीला बरोबर घेऊन जंगलात शिकारीला जातो तेव्हा ही टाकणीची लावणी म्हणतेत. राजा हरिश्चंद्र फार थकला शिकार खेळून गार छायेखाली त्याला झोप गेली लागून तारामती बसली उषाखाली मांडी देऊन स्वप्नात आला विश्वामित्र बनून ब्राह्मण. हरिश्चंद्र राजापाशी भिक्षा मागे ब्राह्मण नवखंड पृथ्वी ऐश्वर्य तुझे द्यावे मला दान. कनवाळू राजा देई नवखंड आणि पृथ्वी ब्राह्मणाला दान जी जी जी जी जी. म्हणजे शिकार खेळून राजा हरिश्चंद्र थकलेला आहे, तो तारामतीच्या मांडीवर झोपलेला आहे. त्यावेळेला स्वप्नात विश्वामित्रानं नवखंड पृथ्वीचं दान मागितलेलं आहे आणि हे दान राजा हरिश्चंद्रानं विश्वामित्राला दिलेलं आहे. हा धागा पकडूनच पुढचे सगळे जे संवाद होतात ते राजा हरिश्चंद्रानं बोलायचे आहेत असं यातून सूचित केलं जातं. अशा पद्धतीनं ही टाकणीची लावणी असते. याबद्दल अधिक बोलूया आणखीन एका ढंगदार लावणीनंतर. आता आपण ऐकणार आहोत उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली राम मोरे यांची रचना, संगीतकार श्याम अनंत.

श्रोते हो, गाढवाचं लग्न हे लोकनाट्य आपण बघितलं असेल. तो चित्रपट देखील आला होता. नवनाथ ग्रंथातल्या एका अद्भुत चमत्कारिक कथेवर हा वग आधारित आहे. इंद्रदरबारामध्ये रंभेचं नाचगाणं चालू असताना तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन चित्रसेन गंधर्व तिचा हात पकडतो, तेव्हा इंद्र त्याला शाप देतो आणि त्या शापानुसार तो गाढव होऊन भूतलावर मिथुला नगरीमध्ये सावळ्या कुंभाराच्या इथे येतो. नगरीच्या राजकन्येनं स्वयंवर मांडलेलं असतं. जो कोणी एका रात्रीत एका खांबावर 7 ताळ्याची तांब्या पितळ्याची माडी बांधेल त्याच्याशीच ती लग्न करणार असते. गाढवरूपी चंद्रसेन गंधर्व तिचा हा पण पुरा करतो. एका खांबावर एका रात्रीत तो माडी बांधतो. राजकन्येचं त्या गाढवाबरोबर लग्न होतं. लग्नानंतर चित्रसेन गंधर्व मूळ रूपामध्ये प्रगट होतो, अशी या वगाची थोडक्यात कथा आहे. आता या वगामध्ये देखील टाकणीच्या लावणीचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं केलेला आहे. सावळ्या कुंभार आणि बृहस्पती यांचा संवाद झाल्यानंतर ते दोघंही इंद्रदरबारात येतात. शिलकारानं वर्णन केल्याप्रमाणे तिथं रंभेचं नाचगाणं चालू असतं. त्याचवेळेला चित्रसेन गंधर्व याचं मन विचलित होतं. तो मोहित होऊन रंभेचा हात धरतो. नाचगाणं थांबतं. आता पुढं काय घडणार आहे हे टाकणीच्या लावणीतून सांगितलं जातं. ती लावणी अशी होती. गायन कला होत असता आनंदात तिथं एक करणी घडली विपरीत. चंद्रसेन गंधर्व होऊन उन्मत्त लुब्धले त्याचे त्या नायकिणीवर चित्त. भर दरबारी धरला तिचा हात पाप मनी आणुनी मग सभा पाहती. अमर पती देतो शाप वाणी. असं चंद्रसेन गंधर्वानं रंभेचा हात धरल्यानंतर सर्व देव त्याच्याकडं भयचकित होऊन पाहतात. इंद्रदेव आता कोणता निर्णय घेणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. आणि प्रेक्षकांनाही वगामध्ये पुढं काय घडणार हे जाणून घेण्याची जिज्ञासा जागी झालेली असते. अशा पद्धतीनं ही टाकणीची लावणी असते. आपण आणखीन एक ढंगदार लावणी ऐकून याबद्दल पुन्हा बोलूया. आता जी लावणी आपण ऐकणार आहोत ती शकुंतला जाधव यांनी गायली. राम मोरे यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्याम अनंत यांनी.

गाढवाचं लग्न या वगनाट्यामध्ये ज्याप्रमाणे टाकणीची लावणी हे वगनाट्य पुढं नेते, ते कशा पद्धतीनं नेते हे सध्या आपण जाणून घेत आहोत. आता प्रेक्षक सगळे वाट बघत असतात की वगनाट्यामध्ये पुढं काय होतं, कारण इंद्र हा चित्रसेन गंधर्वाला शाप देणार आहे हे तर लावणीतून समजलेलं असतं, पण कोणता शाप देणार का उशाप देणार हे ऐकण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर झालेला असतो. इंद्रानं शाप दिल्यानंतर चंद्रसेन गंधर्व गाढव होऊन पृथ्वी तलावर येतो, सावळ्या कुंभाराच्या गाढवाबरोबर राहू लागतो. एके दिवशी मिथुला नगरीच्या राजकन्याच्या पणाची दवंडी गावामध्ये होते आणि ही दवंडी गाढव देखील ऐकतं. ही देखील एका टाकणीच्या लावणीमध्ये त्यांनी बांधलेली आहे. गाढव हाकामारी कुंभाराला, तू ऐक माझ्या वचनाला, सांग जाऊ न राजाला, कन्या द्यावी मला. कुंभार जागा तेव्हा झाला, कुणी हाका मारीत आहे मजला, किंवा आला चोर लुटायला मला गरीबाला. आता लावणीमध्ये सुचवल्याप्रमाणे कुंभार जागा होतो, शेजारी झोपलेल्या बायकोला जागा करतो, कारण तो घाबरलेला असतो. बाहेर कोण हाका मारत आहे हे पाहण्यासाठी तो भीत भीत दार उघडतो. त्यावेळेला गाढव आत येतं आणि सावळ्या कुंभाराला राजाच्या दरबारात स्वयंवरासाठी मांडलेला पैजेचा विडा उचलण्यास सांगतो. त्याप्रमाणे सावळ्या कुंभार विडा देखील उचलतो. पुढं टाकणीच्या लावणीमध्ये हे कथानक पुढं जातं. सावळ्या कुंभारांना करुण त्वरा, चालू न गेला तो राजदरबारा, राजाला जाऊ न करीतो मुजरा, महाराज दुर्घटपण मांडीला खरा, माझ्या गरीबाच्या शब्दाचा मान करा बोले राजाला, विडा उचलतो पैजेचा हट्टपुत्राचा पुरवाया पहिला. आता या लावणीमध्ये सावळ्यानं काय करायचं आहे ते ठरलेलं आहे, याचं योग्य मार्गदर्शनही केलेलं आहे. आणि प्रत्येक पात्रालाच टाकणीच्या या लावणीमुळं आपलं वगामध्ये काय काम आहे, केव्हा आहे, कुठं आहे हे समजतं. अशा पद्धतीनं वगातला संवाद तमाशा कलावंत उत्स्फूर्तपणे बोलत राहतात

मालिका विशेष अंतर्गत लावण्यरंग या मालिकेचा भाग 78 आपण ऐकलात. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती आणि सादर करते होते यशवंत कवटे. मालिका विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होत आहे. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचं प्रसारण सुरू होईल.

0: मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. PF अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचं खातं उघडण्यासाठीची मासिक वेतनाची किमान मर्यादा सरकारनं वाढवून 25,000 रुपये केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यापूर्वी ही मर्यादा 15,000 रुपये होती. यामुळे 25,000 रुपयापर्यंत वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना PFमध्ये रक्कम गुंतवावी लागेल. त्यापेक्षा अधिक वेतन मिळणाऱ्यांना PFमध्ये रक्कम गुंतवणं वैकल्पिक असेल. अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय हद्दीत काल पाकिस्तानी नौदलाच्या जहाजानं भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिली. ही धडक 1991 दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं थेट उल्लंघन असल्याचं भारतानं म्हटलं आहे. यात फारसं नुकसान झालेलं नसलं तरी या प्रकरणी समज द्यायला परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या प्रमुखांना आज बोलावून घेतलं आणि तीव्र शब्दात निषेध नोंदवला. आपली प्रकृती ढासळत असली तरी आंदोलनाचा निर्धार कायम असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. मुंबईकडे प्रवास करताना त्यांनी आज पहाटे बीड जिल्ह्यात पाटोदा इथं सभा घेतली. अहिंसेच्या मार्गानेच आंदोलन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी समाजबांधवांना केलं. 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या UPI पेमेंटवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसेल असा आरोप याचिकेत केला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 333 अंकांची वाढ झाली आणि तो 74,336 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 99 अंकांची वाढ नोंदवत 23,218 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित केशव गेंडे यांचं बासरी वादन, राग मिया की तोडी. विलंबित गत 1 तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहेत. त्यांना तबला साथ केली आहे विकास पुरंदरे यांनी. ऐकूया पंडित केशव गिंडे यांचं बासरीवादन, राग मिया की तोडी.

श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित केशव गिंडे यांचं बासरीवादन राग मिया की तोडी. त्यांना तबला साथ केली होती विकास पुरंदरे यांनी आणि ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, हा कार्यक्रम आपण ऐकलात मुंबई आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा

0: सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद
0: सहज संवाद
2: सहज संवाद
3: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युवा वाणी निर्मिती केंद्र पुणे.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आपल्या युववाणीच्या स्टेट ट्यून सदरात मी आरती तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. 16 सप्टेंबर आपल्या सर्वांसाठी आदरणीय असणारे उभ्या महाराष्ट्राचे लाडके रानकवी कवी ना धो महानोर यांचा जन्मदिवस. खरं तर काय काय सादर केलं म्हणजे त्यांच्या आठवणींना साजेसा कार्यक्रम सादर करता येईल याचा विचार केला तर डोळ्यापुढे केवढी भली मोठी यादी उभी राहते. मला तरी सुरुवातीला आठवते ती म्हणजे नाधोंची अंगाई. खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना सांगते गोष्ट निसताना ते ऐकुणी गा मन हे हळवे होई पाळना म्हणे अंगाई. आपण कितीही जगभरातले कवी वाचले तरी आपल्याला रानातल्या चिमणीच्या घरट्याकडे बघून नाती जपण्यासाठी शिकवणारे कवी त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल कायच लिहावं. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या डोळ्यापुढे येतं अजिंठा, रानातला पाऊस, त्यांनी दिलेली गाणी, त्यांच्या अशा खास धाटणीच्या शब्दांचा वेगळाच समूह. जे आठवावं ते आपल्याला संवेदनशील माणूस म्हणून समृद्ध करत राहतं. त्यामुळे आजच्या आपल्या स्टेट ट्यून या सदरात आपण ऐकणार आहोत मातीच्या चैतन्याचं गाणं ना धो महानोर.

नाधो महानुरांची ओळख करून द्यायची म्हणजे कधी कधी एक ओळ सुद्धा एखाद्या माणसाला पुरेशी असते, ती म्हणजे या नभाने या भुईला दान द्यावे. नभाकडे आपल्या भुईसाठी दान मागणारा हा कवी भुईसाठी स्वतःच नभ होतो आणि तिच्या गाण्यामध्ये चैतन्य पेरत राहतो. पळासखेड गाव हे त्यांच्यामुळेच आपल्याला ठाऊक आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर ते शेतीकडे वळाले आणि त्यातून त्यांचा साहित्यिक म्हणून प्रवास जास्त खुलला. त्यांना या प्रवासासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत ठळक लक्षात राहिलेले जे गीतकार आहेत त्यामध्ये नाधो महानोर हे प्रचंड लोकप्रिय एक आहेत. एक होता विदूषक, जैत्र जैत, दोघी, मुक्ता, सर्जा, कितीतरी चित्रपटांची गाणी आहेत जी आजही अगदी आत्ताही ऐकली जातात. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील त्यांचं आणि मातीचं नातं उलगडणाऱ्या त्यांच्याच गीतापासून करूयात. त्यांची राजकीय कारकीर्द देखील सर्वश्रुत आहे. साहित्यिक कलावंत प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची नियुक्ती केली. सभागृहात त्यांनी शेतीविषयक कितीतरी प्रश्न मांडले. जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, फळबागा, ठिबक सिंचन तंत्रज्ञान यासंबंधित प्रस्ताव मांडला. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच 1978 ते 1984 दरम्यान तो प्रस्ताव पारित झाला. 1990 ते 1995 ते विधान परिषदेवर नियुक्त झाले होते. जसं ते म्हणतात, जगलो तेच लिहित गेलो. त्यांच्या काही रचना ऐकल्या वाचल्या की वाटतं त्यांनी जे लिहिलंय ते जगता यावं. कितीतरी रचना आहेत अशा ज्या आपल्याला जगाव्याशा वाटतात. नाधो म्हणतात, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा. इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा. इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. इथले रानो माळ सघन घन पसरित हिरवी द्वाही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमीही. खुलत खुलत मस्तीत बुडाले गाणे आणि मीही. ते जेव्हा असं लिहितात तेव्हा आपल्याला त्यांनी लिहिलेली गाणी आठवतात. आजच्या काळातले गीतकार

देखील त्यांच्या लेखणीचं वर्णन करताना त्यांच्याकडे असणाऱ्या शब्दांचा विचारच करत राहतात. इतर कुणाच्याही गीतात, शब्दात, कवितेत सापडणार नाहीतच अशा कितीतरी उपमा त्यांनी मराठी साहित्यविश्वात देऊन ठेवल्यात, ज्या आपल्याला थक्क करतात. जसं की झिंझोटी, धांबलीचं घर, बाजिंदी मन, हे असं रानातलं तिथल्या मातीचं शब्दांचं लेणं आपल्याला नेहमीच साद घालत राहतं. एका कवितेत ते लिहितात, चिंब दरवळ झाडाला ग, चिंब दरवळ झाडाला ग चांदण दाराला, गीत गांधाराचा शब्द बाई माझ्या माहेराला. साता समुद्रा पल्याड ग झोका गगनाला, तरी तापीच्या पाण्याचा ग थेंब पापणीला. नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, नका उकलू पोरींनो त्या जुन्या आठवणी, माझ्या वल्या काळ झाला ना सोसत कहानी. त्यांचं वैयक्तिक आयुष्य, घटना या साऱ्यांचा प्रभाव त्यांच्या लेखणीवर दिसतोच आहे. पण त्यांनी अभिव्यक्त होत असताना संवेदनशीलपणे भूमिका अधिकच हळवी होत जाताना आपण पाहिलेली आहे. ते म्हणतात, धाबलीच्या घराला मंद दिवा थोडी शेती, बाई सुखापरी दुःख घोर काजळाच्या राती, दाट बरबट गिळून कसा उभविला मळा, तुझ्या अबोल डोळ्यांच्या खोल काळ झाला कळा, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, रानोमाळ पान झड आर्त पाखरांचा स्वर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर, माझ्या एकाक जिण्याला आठवांचा गहिवर. नाधोंच्या आयुष्यात त्यांचं घर सोडून सासरी गेलेल्या लेकींचं जे काही वर्णन आहे ते अत्यंत हळवं आहेच, पण त्यांनी निसर्ग आणि मानवी भावना या दोन्हींमध्ये इतकी समरसता वर्णन केली आहे की ही भावना नक्की कुणाची हा संभ्रम आपल्या पुढे उभा राहतो. इतकं ते स्वतःला कधी कधी झाड म्हणून घेतात, तर पानगळीला प्रवास, तर मातीला आणखी काही वेगळंच म्हणतात. ते वर्णन करतात, गडद जांभळ भरल आभाळ, गडद जांभळ भरल आभाळ, मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ, मातीचा दरवळ निर्मळ पाण्याला, झाडांच्या गाण्याला बाई मखमली शिळ, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ, सांजेच्या मलूल धुळवड येळेला, भरल्या पदरानं झाकावी भूल, खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ. एकाच कवितेला असतात असंख्य पदर, ज्याला उलगडून न सांगणं हे देखील अत्यंत सुंदर असतं. त्यातून ज्याला त्याला जो अर्थ उलगडतो तितक्या त्या कवीच्या अभिव्यक्तीच्या शक्यता असतात. त्यांची कविता नेहमी एका ग्रामीण जीवनाचं प्रतिनिधित्व करणारी अत्यंत गोड ओवी आहे. ते लिहितात, लग्न लावोनिया लेकी जाती दूरदेशी, लग्न लावोनिया लेकी जाती दूरदेशी, पाखरांसारख्या पुन्हा येती माहेराशे ग सये माझे बाई. लेकीच्या मायेनं डोळे पाण्यानं भरून, दुःखाला सुखाला येती संसार सोडून ग सये माझे बाई. लेकीचा हा जन्म कोण्या पाप्यानं घडीवला, सीतेचा वनवास उभा जन्म भर गेला ग सये माझे बाई. लेक समृताची लेक असो नारदाचे, नको सासुरवास लेक भुकेली मायेचे ग सये माझे बाई. लेकी बाळीच्या जन्मानं संसाराचा वेल, तिच्या पोटी पाळणा या जीवनाचा खेळ ग सये माझे बाई. सये माझे बाई म्हणत म्हणत बाईपणाच्या जगण्याच्या कितीतरी छटा त्यांनी अशा काही दाखवल्यात की त्यांच्यानंतरही मराठी कविताविश्वात स्त्री जीवनाचं असं वर्णन करणारे त्यांच्यासारखे तेच आहेत. ते म्हणतात, लेकींना, स्त्रीजन्माला, पुरुषांच्या संवेदनशीलतेला, शेतीला, मातीला, फुलाला, पानाला, अगदी कशालाही सोडलं नाही त्यांनी त्यांच्या निर्मळ संवाद साधण्याच्या वृत्तीतून. ते लिहितात, आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा, आषाढाला पाण कळा सृष्टी लावण्याचा मळा, दुःख भिरकावून येती

शब्दमाहिरपणाला, शब्दमाहिरपणाला नवा गांधार जिण्याला, मेघुटांच्या पालखीनं डोळे गेले आभाळाला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला, पानांवरती सांडले मोती, ओलं आभाळ आलं भेटीला, रूप देखणी झाडीत कुणी, सर्व्या राणाचा जीव चांगला, अंबराईत डोळे मोडीत कुणी डोळ्यांचा झुला बांधला, जाई जुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला। एखादी कविता गीत म्हणून प्रसिद्ध होतेच होते, लोकप्रिय होते, पण ती कवितेसारखी वाचतानाही कितीतरी वेगळी भासते। त्यांची शब्दावळ हा अत्यंत स्वतंत्र अभ्यास विषय आहे। बघा ते किती छान म्हणतात, झिंगलो मी झांज झुलते झाड झालो, झिंगलो मी झांज झुलते झाड झालो, मेघ मल्हारा त्याला आषाढ झालो, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, भाग्य ऐसे चांदणे दारात माझ्या, मोतिया मिरवीत मी शिरता जल्यालो, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, मी म्हणालो हे न माझे एकट्याचे, बांधिले मी पुण्य तुमच्या पाऊलांचे, पाहिले डोळ्यांत त्यांच्या मी कितीदा, सोयरे माझे अचानक दूर झाले, मी इथे दूरस्त चुकली वाट माझी, चांदणे कवळून गातो शुष्क ओठी, भोवती खोट्या बखेट्या गलबताना, पाहताना चंद्र हे करपून जाते, पाखरे राणावनातून येथ आली, भोवती माझ्या फुलांची शेज आली, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, पेटल्या डोळ्यांतल्या ओल्या उन्हाला, जोखता पंखात मजला नीज आली, जोखता पंखात मजला नीज आली। ही कविता मी कितीतरी वेळा वाचते आणि तितक्याच वेळा मला ती नवी वाटते। जिथे तिथे आपण अवघ्या रानाला माणसांच्या नात्यातून वर्णन करत आणि माणसांना रानातल्या झाडांसारखं वर्णन करत नाधो अत्यंत ठोस भूमिका घेणारे मुत्सद्दी राजकीय नेतृत्व आहेत। शेतकरी प्रश्नांविषयी त्यांनी कितीतरी वेळा ठोस ठाम भूमिका घेतल्यात। त्यांच्या सुलोचनेच्या पाऊलखुणा या पुस्तकातला एक मायना तुम्हाला वाचून दाखवते। भारत सरकारनं 1958 साली कमाल जमीन धारणा कायदा आणला, त्यानंतर महाराष्ट्राने 1974 ते 1975 दुसरा जमीन कायदा आणला। तो राबवण्यासाठी शासनानं प्रत्येक तालुक्यात 3 सदस्यांची समिती नियुक्त केली। सोयगावसाठी नेमलेल्या समितीचं ट्रिब्युनल अध्यक्ष त्यांना केलं। शिवाय एक आदिवासी आमरू नाईक आणि तहसीलदार चौसाळकर होते। मदतीसाठी गिरदावर तलाठी वगैरे असत। कमाल जमीन धारणा कायद्याचं स्वरूप शासनानं निश्चित केल्याने नियमांप्रमाणे जादा जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेऊन ती जमीन मागास वर्गातल्या व्यक्तीला अग्रक्रमानं फुकट द्यावी असं होतं। ही समिती माझ्या समितीशिवाय गठीत केली गेली होती। कलेक्टर महसूल विशिष्ट अधिकारी यावर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी मी हे पद स्वीकारलं। 8-10 गावांच्या परिसरात तंबू टाकून या समितीनं काम सुरू केलं। रोज सकाळी निघताना सुलोचना आम्हा तिघांचा जेवणाचा डबा करून द्यायची, कोणाचा फुकटचा चहा सुद्धा घ्यायचा नाही असा माझा नियम होता। या कायद्याच्या संदर्भात चांगल्या वकिलांना भेटून मी कायदा समजावून घेतला। कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही, शेतीवाल्याला वकीलही लावता येणार नाही असा शासनाचा दंडक होता। आपल्या जमिनीचं रेकॉर्ड शेतकऱ्याजवळ कधीच नीट नसे। या कायद्यामुळे शेतकऱ्यांमध्येही प्रचंड घबराट झाली होती। आम्ही जास्तीची जमीन शेतकऱ्यांकडून काढून घेत होतो ती वाटली जात होती। मी काही शेतकऱ्यांचे निकाल दिले पण ते कलेक्टर यांना मान्य नव्हते। मी कायद्यानं पक्का होतो। हिंदू कुळत कायदा, मराठवाड्यातल्या 38 कायदा, 7-12 यात अनेक पळवाटा होत्या, त्यांचा अभ्यास करून मी निकाल देत असे। शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य निर्णय मी घेत गेलो, कायद्याला धक्का न लावता घेत गेलो। तालुक्यात, जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नात्यागोत्यात ही बातमी पसरली। माझ्या तालुक्यातल्या शिवाराचे जिल्ह्यातले शेतकरी रडत येत असत।
मी त्यांना जमेल तेवढा मार्ग दाखवत असे. श्रीमंत जमीनदारांनी अनेक मार्गांनी खरेदी केलेल्या जमिनींची संख्या अधिक होती. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली, भीती वाढत गेली. ते आपला माणूस म्हणून माझ्यासमोर येत. पळसखेडला माझ्या तालुक्यातल्या बाहेरच्या शेतकऱ्यांची गर्दी होत गेली. त्यांची कागदपत्र सातबारा पाहून मी उपाय सुचवत असे. शेतकऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्यात त्यांच्या बाजूचे निकाल मिळत गेले. शेतकरी वर्ग सुखावलेला मी पाहिलाय. पळसखेडला येणाऱ्या शेतकऱ्यांना सुलोचना चांगली वागणूक आधार देत होती. एकदा तिनं मला सांगितलं, काही बड्या जमीनदार शेतकऱ्यांनी आपली जमीन वाचवावी म्हणून तिला पैसे देऊ केले होते. त्यामुळे ती प्रचंड चिडली होती. सोन्याच्या बांगड्या पाटल्या करून देतो असंही ते बडे शेतकरी म्हणाले होते. भ्रष्टाचाराने शेतकऱ्यांना नख लावून मिळवलेली ती जमीन मी त्यांना आणीबाणीचा धाक दाखवला त्यामुळे ते पळाले. हळूहळू कोर्ट संपत आलं. त्यात सुलोचनाला खूप त्रास झाला. ती येणाऱ्यांची स्पष्ट बोलून विचारपूस करून त्यांची माहिती घेऊ लागली आणि लोकांना परस्परच वाटेला लावून देऊ लागली. त्यावेळी मला भेटायला येणारे चांगले साहित्यिकही तिच्या विचारण्यानं दुखावले गेले. कमाल जमीन शेतकऱ्यांच्या खोट्या शेतकऱ्यांना तपासून घ्यावं एवढाच तिचा विचार होता. हे सगळं कळल्यावर बाबांना आनंदही झाला आणि ते रागावलेही. म्हणाले, हे असलं काम बंद कर बाबा. गांधारीमुळे किती त्रास झाला होता हे पाहिलं होतंस. शेवटी ते ट्रिब्युनलचं काम संपल्यावर बाबांना बरं वाटलं. नादोंच्या हातामध्ये एखादं पद जरी असलं तरी प्रत्येक माणसाप्रती त्यांची असणारी संवेदनशील भूमिका ही त्यांच्या लिखाणामध्ये जशीच्या तशी उमटलेली आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसते. त्यांच्या पानझड या कवितेत ते लिहितात, त्या माझी या देशातले पंछी निळे जांभळे, हे मोकळे आकाश गा वेटाळून चालले, घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी, मिरगामधी बरसातीला मल्हार गाती कुणी, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, पिकले पाणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा, अरुवार त्या कंठातला रानावनाला लळा, केळी तल्या दांडातले पाणी हळू वाहते, साळी तल्या आंब्यामध्ये पडसावुनी हालते, ज्येष्ठातली चवळी नवी ढवळी फुले माळूनी, पिवळ्या निळ्या पक्षांसवे कानातली बोलणी, ज्वारी तल्या कापसातला रुजला कसा जारवा, मजवेढ तो देशातल्या त्या मातीचा गारवा, तो गारवा मजला हवा आकाश पंखांतले, ह्या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यांत थंबले, जा सागरा घेऊन जा पाणी निळे जांभळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे, त्या माझी या देशातले पिकतील सगळे मळे. शेतकरी कामगार, शहर, खेडी, पाडी, वस्ती, चिमणपाखरं, पक्षी आणि अवघी जीवसृष्टी या संकलांना नवसौभाग्य चैतन्य मृगापासून स्वाती नक्षत्र देणारं विठुराया रुक्मिणी माय, तुझ्यादारी पायी पालखीनं 25 लाख लोक तरी येतात. देवळातलं दर्शन नाही झालं तरी अवघं पंढरपूरच देऊळ आहे या भावनेनं खेड्यांच्या भल्यासाठी तुझी अभंगानं पूजा करतात. यापेक्षा तुला काहीही नको असतं असा तू एकमेव देव आहेस. आता आभाळ बरसू दे, अवघा देश समृद्धीनं नांदू दे, एवढीच प्राणातून प्रार्थना, असं नाधो एका ठिकाणी लिहितात आणि पालखीचा अभंग देखील लिहितात. ते लिहितात, करपून गेले दुष्काळाचे रान तसे माझे मन पांडुरंगा, वर्षां पाठोपाठ नाही पान कळा सावत्याचा मळा ओस झाला, शेतमाऊलीची गेली सारी रया सोयऱ्यांची माया ओसरली, दुष्काळानं केली संसाराची थट्टा आयुष्याला बट्टा लागला गा, कोणत्या गोष्टींची केली ना कसूर तरी जन्मभर दुःख यावे, दिंड्या पताकांनी दुमदुमली पंढरी तरी मी श्रीहरी कासा विस, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो, बरसू दे नभ सृष्टीचा सोहळा कुणब्याचा मळा उभा राहो. त्यांची कविता कधी अभंग असते तर कधी ते कवितेतून जोगवा मागतात. ते म्हणतात, इथे आलो होतो मागाया जोगवा, आयुष्याचा ठेवा तुझ्या दारी, जाईच्या मांडवा कारल्याचे वेल संसाराची सलग कशी सांगू, विधी निषेधाची
झाली दाटा

गायीच्या हंबरालान पान्हा मुकी आंधळी सांजवेशीवरी थंडावल्या प्रार्थना मंदिराच्या कुठे झांजना अटाळ पारावरी तळे चांदण्यांचे डहोळून गेले डहोळून गंगा निगोदावरी कुठे हे अरण्यातले राजरस्ते नेतील नेवो तपासावरी त्यांचं त्यांच्या उद्देशाप्रती असणारी जी काही प्रचंड प्रबळ इच्छाशक्ती होती त्यातून त्यांच्या कविता ह्या अत्यंत निर्भीड आहेत हे देखील आपल्याला पदोपदी दिसतं. ते अत्यंत प्रखरपणे आणि तितक्या संवेदनशीलतेने एकाच कवितेत वर्णन करतात. ते लिहितात, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, वाहताना भारत्यांचा जाहले गणगोत त्यांचे, कोणते नाते कळेना बांधले आयुष्यभराचे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीजे, दुःख भिजले वेचताना झोपले काट्यांवरीचे, आपुल्या साऱ्या सुखांचा जाळ पोटी जाळताना, कोणतीन जात त्यांची कोणताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना. पुन्हा ऐका ही ओळ किती छान आहे. कोणतीन जात त्यांची कोणताना धर्मजांना, दुःख भिजले दोन अश्रू माणसाचे मानसांना, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे, प्रार्थना त्यांना म्हणू ह्या उंजळीने काय द्यावे, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना, धुंडती आकाश जेथे त्या धुळीच्या मानसांना. कायच बोलणार, नाधो महानोर मातीविषयी बोलतात म्हणजे ते मातीला कितीतरी वेगवेगळ्या पैलूतून पाहून आपल्या उंजळीत देतात. आपण नाधो महानोरांचे शब्दच त्यांच्यासाठी म्हणत राहावेत, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कारण त्यांच्या मातीतल्या चैतन्यात मातीतली माणसं आणि माणसांतली झाडं संपूर्ण निसर्गच मुक्तपणे गात राहतो. आपणही त्याला साथ घालत गात राहिलं पाहिजे. हे सगळं बोलणं कधी संपणार नाही, ते पुन्हा पुन्हा आठवत आपण नाधो महानोरांची कविता जगत राहिलं पाहिजे, कारण त्यांच्या कवितेत खरंच मातीच्या चैतन्याचं गाणं आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवावाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवावाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त रानकवी म्हणून प्रसिद्ध असणारे पद्मश्री ना धो महानोर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम मातीच्या चैतन्याचं गाणं आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. केंद्रीय मंत्रिमंडल ने कर्मचारी भविष्य निधि संगठन ईपीएफओ के अंतर्गत अनिवार्य कवरेज के लिए वेतन सीमा को 15,000 रुपये से बढ़ाकर 25,000 रुपये प्रति माह कर दिया है. संशोधित वेतन सीमा कल विश्वकर्मा जयंती से प्रभावी हो जाएगी. मंत्रिमंडल की बैठक के बाद सूचना और प्रसारण मंत्री

उमज पडले तर या चित्रपटातील माणिक वर्मा यांनी गायलेलं, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, ग दी माडगुळकर यांचं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सरकारी कचेरी किंवा इतर कुठेही कागदपत्रांची प्रत हवी असेल तर पहिल्यांदा आठवण होते ती छायाप्रतीची. ही छायाप्रत किंवा प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत आपण सहज एका मिनिटात छापून घेतो, पण हे काम नेमकं होतं कसं? हा प्रवास कुठून सुरू झाला आणि आजपर्यंत तो कसा बदलत गेला? पुढे याचं स्वरूप कसं असेल? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातील तज्ज्ञ हेमंत सामंत, जे प्रकाशक आहेत, भाषांतरकार आहेत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, आज आपण एका वेगळ्या विषयावर आपल्याकडून जाणून घेणार आहोत की एका मिनिटात सहजपणे एक छायाप्रत मिळते, पण ती नेमकी तयार कशी झाली, त्याच्या मागे काही इतिहास आहे का त्याचा?
1: सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेला छायाप्रतीचा आज आपण विचार करतो की त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नाव डोळ्यासमोर येतं ते नाव आहे चेस्टर कार्लसन यांचं. चेस्टर कार्लसन यांची आता 120 वर्ष झाली. हे यांचा जन्म झाला तो 1906 मध्ये आणि अतिशय गरिबीमधला हा विद्यार्थी, म्हणजे गरिबीतनं शिकून संशोधन करून त्यांनी अगदी तरुण वयामध्ये प्रचंड मोठं भौतिकशास्त्रामध्ये संशोधन केलं. आणि मग त्यांना जी पहिली नोकरी लागली ती नोकरी पेटंटच्या ऑफिसमध्ये लागली. आणि त्यांना लक्षात यायचं की तिकडे सगळ्याच याच्यासाठीचं तुम्हाला प्रतिमुद्रण लागतं आहे, म्हणजे कुठलेही कागद असतील तर ते परत लिहून ते कुठेतरी कोणीतरी सत्यापित करावे करण्याची गरज निर्माण होत होती, कारण का त्याशिवाय ते सादर करता येत नव्हते. आणि मग ते प्रत्येक माणसांना ते परत मुळात दस्तावेज पुन्हा लिहून काढून आणि ते त्याची सत्यप्रत पडताळून घेऊन ती दाखल करावी लागायची. तर त्यांना लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अनेक कागद निर्माण होतात, तर ह्याच्यामध्ये असं काही करता येईल का की आपलं जे भौतिकशास्त्र आहे तर त्या शास्त्रामधनं काही विकास करून ह्याची एक काही प्रत अशी आपोआप तयार होईल का, हा त्यांचा एक पहिला जो हेतू होता. त्या पहिल्या हेतूवर त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि ते जे संशोधन होतं तर त्या संशोधनामध्ये त्याला नाव आहे झेरोग्राफी. तर झेरो म्हणजे ड्राय, म्हणजे जी पावडर असते ती, आणि ग्राफी म्हणजे ते काय मुद्रण आहे, जे त्याचं ग्राफिक म्हणजे जी प्रतिमा आहे. तर ही जी कोरडी शाई म्हणतो आपण, कोरड्या शाईने त्याची नक्कल उतरण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या माणसांनी निर्माण केली. ती 16 सप्टेंबर 1959 साली आपल्यासमोर उभी राहिली आणि ते मशीन आलं ते म्हणजे Xerox 914 म्हणून आलं. पण हा जो सगळा कालावधी आहे विचार केला तर लक्षात येईल की त्यांनी हा जो संपा स्वतःच्या 32व्या वर्षी लावलेला शोध आहे आणि त्याच्यानंतर 21 वर्षांनी तो लोकांच्या समोर आला.
0: एवढे
1: हा, कारण का की ते संशोधन त्यांनी शोध लावला, पण शोध लावल्यानंतर त्या शोधाची गरज निर्माण होणं आणि त्या गरजेसाठी त्यांना काहीतरी त्या संशोधनासाठी त्यांनी उभी केलेली यंत्रणा आहे ती तयार करण्याच्यासाठी लागणारे लाखो रुपये उभे करणं हे त्या काळामध्ये खूप कठीण होतं. आणि ही जी सगळी लॅबमध्ये तयार करण्याची प्रक्रिया होती त्याच्यापासून ते मशीन तयार करणार आहेत आणि म्हणून ते 21 वर्षानंतर ते आणि ते सातत्याने ते थकले नाहीत. त्यांनी पहिला जेव्हा मशीन तयार केलं ते 1938 मध्ये केलं आणि त्याच्यानंतर 21 वर्ष ते त्याच्यामध्ये काय काय काय काय डेव्हलपमेंट करत राहिले, काय ते मशीन स्वस्तात कसं बनेल ह्याच्यावरती त्यांनी प्रचंड काम केलं. तर त्यामुळे एक प्रदीर्घ कालावधी एखाद्या संशोधकांनी आपले स्वतःचं संशोधन केल्यानंतर सातत्याने त्याला जनताभिमुख करण्यासाठी आपले एवढा वेळ द्यावा आणि एवढं संशोधन करावं. आणि तुम्ही सांगितलंच आहे की त्यांची स्वतःची गरिबी होती, तर त्याच्यामध्ये संशोधनामध्ये पैसे जे काय लागणार आहेत, म्हणजे जे काय कमवत होते ते सगळे संशोधनात घालत होते. अशा प्रकारचं या माणसाचं हे आयुष्य आहे. आणि त्या माणसाचा म्हणून आज उल्लेख करताना मला पण असं भरून येतं की एखाद्या माणसानी, म्हणजे आज तो जगव्यापी आहे, त्यांचं आज नावही कोणाला माहीत नाही, पण त्यांनी संपूर्ण जगावरती आपल्या नावाची मुद्रा उमटवली ती झेरॉक्स या तंत्रज्ञानाने.
0: खूप छान. आणि तुम्ही म्हणता तसं जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी करणं आणि झटत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे.

0: पण मग ह्याची नेमकी प्रक्रिया कशी असते की ही छायाप्रत तयार कशी होते?
1: प्रक्रिया त्यावेळेला त्यांची प्रक्रिया आणि आपली प्रक्रिया याच्यात कुठलाच काही भेद नाही आहे. तर एक मूळ कागद आहे ज्याला आपण दस्तावेज म्हणतो की ज्याचा आपल्याला प्रतिरूप करायचा आहे, तो मूळ कागद घेऊन त्याच्यानंतर त्याचं स्कॅनिंग होतं, म्हणजे त्याची त्याच्यावरती प्रकाश टाकला जातो. त्या प्रकाश टाकल्यानंतर जिकडे काळं असतं त्या काळामध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट होतं, जिकडे काळं असतं ते तिकडून त्याची हे ट्रान्सफर प्रकाश होत कमी होतो, आणि जिकडे पांढरं असतं तिकडून संपूर्ण प्रकाश जातो. तर अशा प्रकारे त्याची स्कॅनिंग आपण ज्याला स्कॅनिंग ही प्रक्रिया म्हणतो ती स्कॅनिंग प्रक्रिया होते. मग त्या प्रतिमेचं डिजिटल म्हणजे विद्युत भारामध्ये रूपांतर केलं जातं, म्हणजे डिजिटलायझेशन आता त्याला म्हणतो आपण. आणि ते विद्युत भार झाल्यानंतर तो विद्युत भार आहे तो एका ड्रमवरती त्याची प्रतिमा तयार होते तात्पुरती.
0: अच्छा.
1: ती ड्रमवरती तात्पुरती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती टोनर जो आपला आहे, म्हणजे टोनर म्हणजे काहीच नाही म्हणजे कोळशासारखा प्रकार आहे, त्याची पावडर असेल, तर ती त्याच्यावरनं सोडल्यानंतर ज्या भागामध्ये ती प्रतिमा उमटायची असते, ज्या भागामध्ये जास्ती टोनर खेचला जातो तो भाग आहे, म्हणजे जिकडे आपलं मगाशी आपण म्हटलं की जिकडे काळा भाग असेल म्हणजे काळ्याशाने लिहिलेला असेल, ते तिकडे आल्यानंतर त्या तिकडे टोनर आहे तो तिकडे जास्तीत जास्त डिपॉझिट होतो आणि पांढऱ्या भागात टोनर डिपॉझिट होत नाही, असं करून त्याची एक प्रत बाहेर पडते. तर ही एक संपूर्ण प्रतिमा आहे, कागदावरची प्रतिमा आहे. ती प्रतिमा झाल्यानंतर त्याला उष्णतेने त्या टोनरचं स्थिरीकरण केलं जातं.
0: अरे बापरे.
1: म्हणजे तो ड्रम आहे, त्या ड्रमवरती एक प्रतिमा निर्माण झाली, त्याच्यावरती तो टोनर जाऊन बसला, त्याच्यामध्ये कागद आला, तो कागद आल्यानंतर तो कागद तो टोनर घेऊन जाणार आहे. तर तो टोनर घेऊन गेल्यानंतर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता करावी लागते की तो त्याच्यावरती कोरडा होईल संपूर्ण आणि त्याच्यावर चिकटेल आणि ती चिकटते. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण या झेरॉक्स प्रती आपण काही वर्षांनी बघितल्या की त्या फिकट होतात, याचं कारण तो जो टोनर आहे तो त्याच्यावरती स्थिरावलेला असतो, तो निघून निघून जातो वरचा भाग, आणि ते स्थिरीकरण झाल्यानंतर आपल्याला त्याची तयार छायाप्रत मिळते.
0: खरं तर ही एवढी मोठी प्रोसेस आहे, पण काही सेकंदात आपल्याला हव्या तितक्या प्रती त्याच्या मिळू शकतात. आणि तुम्ही म्हणता असं निश्चितच त्याच्यावर खूप मोठं काम केलं गेलं आहे, म्हणून
1: त्याच्या अंतर्गत आहेत ना, त्याच्या जवळजवळ 21 टप्पे आहेत त्या मशीनच्या आतमध्ये.
0: अरे वा.
1: तर ते त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती काम केलं. मी आपण म्हणलं मी तर म्हटलं 21 वर्ष, म्हणजे ते प्रत्येक टप्प्यावरती एक एक वर्ष तरी घालवले असेल, असे ते 21 टप्प्यांमध्ये ते काम होतं. आणि आपल्याला दिसताना ते फक्त आता तर खूपच सिम्पल झालं आहे, आता तर आम्ही इंटरनेटवरनं डायरेक्ट आपली फाईल पाठवून देतो, ती वाटेल तिकडून ती प्रिंट होते, असं होते.
0: प्रगत होत जातं तंत्रज्ञान हळूहळू. पण मग या सगळ्या छायांकनाचा उपयोग कुठे आणि कसा होत असतो सर?
1: या छायांकनाचा उपयोग आता आपण बघितलं तर आपण म्हणजे आज विद्यार्थ्यांना मी स्वतः जरी एक नोटची एक PDF दिली तर विद्यार्थ्यांनी ती मला अपेक्षित असते की मी त्यांना स्वतःहून पण सांगतो की तुम्ही स्वतः एकदा लिहून घ्या, कारण एकदा लिहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जास्त रजिस्टर होतं. पण लगेचच्या लगेच त्याचा एक माणूस प्रिंटआउट काढून आणतो आणि मग त्याच्या हवे तेवढ्या झेरॉक्स निघतात. हे शाळेचं झालं, पण न्यायालयापासून तुमच्या शासकीय कामकाजापर्यंत कुठेही गेलात तरी, तुम्हाला साध्या हॉटेलमध्ये जरी राहायला गेलात तरी तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागते तुमच्या ओळखपत्राची, कुठेही गेलात तरी त्याचं ती जी सत्यप्रत लागते. तर त्यामुळे आज एक झेरॉक्स कॉपी हा आपला एक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे. किंवा आपण बाहेर जाताना आपलं आधार कार्ड तर ठेवतोच, पण त्याच्याबरोबर त्याच्या कॉपी पण ठेवून देतो, पण कुठे लागेल हे सांगता येत नाही.
0: बरोबर.
1: ते विस्तृत वापर झालाय आणि आज कुठूनही कुठेही पाठवता येतं हा एक फार मोठं तंत्रज्ञान त्याच्या पुढे विकसित झालेलं आहे.
0: अच्छा. आणि म्हणजे सर, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती आकारात ह्याचं प्रिंटिंग होऊ शकतं की कसं असतं हे का?
1: नाही, आताचं हे बघितलं तर म्हणजे तुमचा आकार जेवढा वाढवेल तेवढा आकार तुम्हाला करता येतात. आज असं विचार केला तर ह्याचं प्रतिमुद्रण आहे, आपण वृत्तपत्राची दोन पानं अशी समोरासमोर जी जोडलेली असतात
0: उघडली,
1: हा, तर तेवढ्या मोठ्या आकारात तर अगदी आरामात छपाई होते. पण जसा तुमचा आकार वाढेल तसं तुमचा खर्च पण त्याचा वाढत जाईल, त्या मशीनचा कॉस्ट वाढत जाईल. त्यामुळे आकारापेक्षाही महत्वाचं काय की जे सुटसुटीत आहे, म्हणून ते आपण आपल्याकडे आलं त्याच्यानंतरचं जे झेरॉक्सचं तंत्रज्ञान त्यांनी लगेच पहिल्यांदा वापरलं ते दॅट इज द फॅक्सिमल मशीनमध्ये वापरलं. सेम तंत्रज्ञान आहे की त्याचा अर्थ फॅक्टम सिमिली, म्हणजे तशा तशी प्रत निर्माण करणं, आणि ती लॉंग डिस्टन्सवरती होऊ लागली. पण त्याचं बेसिक तंत्रज्ञान हे झेरॉक्सच आहे, फक्त इकडून जे विद्युतभारित जे केलेलं आपलं

0: जो ड्रम आहे तो इकडे एक्सपोज न होता तो तिकडच्या दुसऱ्या मशीनच्या वरती तो एक्सपोज होईल आणि ते विद्युत धारेमधनं जाईल किंवा टेलिफोनिक वायर्समधनं आपण तो संदेश पाठवतो आणि तो तिकडे फॅक्स मशीनच्या स्वरूपात येतो. तर ती त्याची त्याच्या पुढची स्टेप होती. आणि त्याच्या पुढची स्टेप नंतर झाली ती कॉम्प्युटर्समध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आले. आता ह्यांचंच तंत्रज्ञान आहे, त्या कंपनीने बनवलेलं तंत्रज्ञान स्टीव जॉब्सनी त्या काळामध्ये बघितलं, त्याला त्यातलं ते ग्राफिकल युजर इंटरफेस आवडला. त्याच्या अगोदर आपण फक्त कॉम्प्युटरमध्ये टायपिंग वगैरे करत होतो आणि तर फक्त प्रिंटआउट म्हणजे त्याचे प्रिंटआउट काढत होतो, पण त्यातला जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तो त्याला भयंकर आवडला. त्याच्यातनं त्यांचा माऊस ही जी संकल्पना आहे ती पण त्याला आवडली आणि त्यांनी त्या संकल्पनेवरती मग नवीन तुमचं जे काय विश्व आहे ते नवीन विश्व उभं राहिलं एक. आणि आज आपलं आपण काढलेलं चित्र आपण काढलं कागदावर काढलेलं चित्र लगेच आपण फोटो काढतो आणि तो त्याचा प्रिंटआउट मारून घेतो, इतपत ते तंत्रज्ञान यशस्वी झालं.
1: ओके सर, मग एक छपाई मशीन ते आता बदलत गेलेलं तंत्रज्ञान, ही प्रक्रिया किती बदलत गेली आतापर्यंत, म्हणजे त्याच्यात काय काय फरक होत गेले?
0: पहिलं म्हणजे काय होतं की एक आपण कॉपी काढण्यापुरतं होतं. मग मी नंतर म्हटलं की त्याचा पुढचा तंत्रज्ञान आला तो फॅक्टम सिमिली म्हणजे फॅक्सिमिली म्हणजेच आपण त्याचा संक्षिप्त रूप फॅक्स म्हणतो. तर जसं अगोदरच्या याचं झेरोग्राफी होतं तर त्याचा झेरोक्स केला त्यांनी, तसं हे फॅक्टम सिमिलीचं फॅक्स झालं. त्याच्यानंतर आपलं प्रिंट आलं म्हणजे आपण टोनरच्या साह्याने जो प्रिंट करतो तो प्रिंटर आला आणि त्याच्यानंतर ते त्याची रंगीत प्रतिमा निर्माण करायची, ती एक आणखीन एक त्याची ऍडव्हान्स स्टेज झाली की आपण अगोदर फक्त ब्लॅक अँड व्हाईट मध्येच काम करत होतो. म्हणजे आता तर फॅक्सही तुमचं कलर फॅक्स कलर झेरॉक्स सगळं येऊ शकले, तर ते आता ते आलं ते रंगीत छायाचित्रांकित प्रत झाली आणि नुसती पीडीएफ फाईल बनवणं हे पण त्या मशीनवरती होतं. म्हणजे आज त्याला मल्टीफंक्शन मशीन म्हणतो आपण की कॉपी फॅक्स झेरॉक्स कलर स्कॅनिंग आणि डायरेक्ट कॉम्प्युटरला फीड असलेली पीडीएफ फाईल एवढं. आता तर म्हणजे आताचे जे झेरॉक्स आलेले आहेत मशीन तर त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक तुमचं पुस्तक आहे त्याची ऑटोमॅटिक पानं मध्ये इनपुटला घेतली जातात. तुम्ही पुस्तक ठेवायचं फक्त, एक एक पान आहे तो सगळं ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये घेईल आणि त्याच्या तुम्ही सांगितलेल्या तेवढ्या 5 कॉपी पाहिजेत तर 5 कॉपी बाइंड होऊन बाहेर पडतील. तर त्याला हे मेक टू ऑर्डर अशा प्रकारचं आलेलं आहे. आणि आज नवीन प्रकाशन व्यवसाय आहे हा असाच झालेला आहे आता की तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मागवता तर ती पुस्तकाची प्रत आहे ती एकच प्रत तुमच्यासाठी त्याची बनवली जाते आणि ती प्रक्रिया पण फार सोपी झाली कारण त्या मशीनमध्ये आता सगळं बाइंडिंग युनिटपर्यंत सगळं म्हणजे आत्मे कटिंग बाइंडिंग सगळं होतं. अशा प्रकारे आज प्रकाशन क्षेत्रामध्ये आज तुम्हाला 100 कॉपीची ऑर्डर आली तर तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये कॉप्या छापून ग्रंथ छापून ठेवणं हा फार मोठा जिकिरीचा प्रश्न होता. तर तुम्हाला 10 कॉपीची ऑर्डर आली तर 10 कॉपीज प्रिंट करताय. तर त्यामुळे मुद्रण क्षेत्रामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचा याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि या मल्टीफंक्शन या मशीन्स आहेत आणि त्या काळामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आत्ता होत आहेत आलेल्या आहेत.
1: सर पण जे मुद्रणाचं तंत्रज्ञान आहे जे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि आपल्या घरी किंवा घरातला छोटा प्रिंटर या दोन्हीत हीच एक प्रक्रिया असते की काही वेगळं?
0: दोन्हीतली प्रक्रिया तेच आहे, फक्त आपल्याला ती कला जी आहे ती कागदाची तयार प्रत करण्यापासून डिजिटल दस्तावेज तयार करण्यापर्यंत ऑटोमेटेड झालेली आहे. पण आपणही घरामध्ये आपण लिहून ठेवलेला कागद आहे तो लगेचच्या लगेच आपण मोबाईलवरती एक फोटो काढतो त्याचा आणि ठेवून देतो. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक सगळ्या कॉप्या आपल्या ठेवत होत्या, आता त्याचे डिजिटल दस्तावेज तयार करणं हा एक फार मोठा प्रकार झाला आहे. म्हणजे काही नाही, आता एक्सरे काढायचा असेल तर तो एक्सरे डायरेक्ट तुम्हाला डिजिटल ठेवता येतो, त्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा ती प्रत घेता येते. म्हणजे आता इकडून मी अमेरिकेला गेलो आणि मी माझा एक एखादा हाताचा काय असेल तो एक्सरे दाखवला तर ते तिकडून डायरेक्ट तिकडून तुम्हाला एक्सरे मिळू शकतो. याची प्रत म्हणजे याची मूळ संकल्पना आहे ही तशी तशी प्रत निर्माण करणं हीच आहे.
1: अच्छा,
0: तर ते डिजिटल दस्तावेज केंद्र होतील आता भावी काळामध्ये. ही काही नाही, त्यांच्याकडे तुमचा तुम्ही ईमेल आहे तुम्ही फक्त त्यांना फॉरवर्ड केलात की तुमचे प्रिंटआउट काढून तुमच्या घरी आणून पोहोचवले जातील, कारण कुरिअर सर्व्हिसेस आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स केंद्रावर किंवा कुठल्याही केंद्रावर जायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता

0: त्याचा आता समावेश जो झालेला आहे त्याच्यामुळे हे आपल्याला क्लाउडवरती पण ठेवता येतं. आपण जे ज्यांना आपण ईमेल म्हणतो तर आपल्याला कल्पनाच नसते आपल्याला फुकट ईमेल मिळतोय, पण त्या फुकट ईमेलला तुम्हाला एक क्लाउडवरती स्टोरेज मिळत आहे. ते काही GB-मधलं स्टोरेज मिळते. तुम्हाला आलेले लाखो ईमेल्स आहेत ते तुमच्यासाठी एखादी कंपनी आहे ती स्वतःच्या सर्व्हरवरती सेव्ह करून ठेवते.
1: अच्छा.
0: म्हणजे मला माझा 2004 सालचा ईमेल आहे तो मला एका सेकंदात शोधता येतोय आणि तो त्या मला प्रिंटआउटला देता येतोय. हे तुम्ही मला त्यावेळेला आमंत्रण दिलेलं होतं.
1: ओके.
0: हे एवढं सगळं तंत्रज्ञान त्याच्यामुळे भविष्यात झालेलं आहे आणि मजकूर वाचून त्याचा हवं तर तुम्हाला त्या पुस्तकाच्या अख्ख्याच्या अख्ख्या पुस्तकाची ट्रान्सलेटेड प्रत एका 1.5 मिनिटात होते. म्हणजे 80 पानाचं एक पुस्तक मी त्याला फीड केलं किंवा एखादी PDF फाईल फीड केली, मला संक्षेपीकरण करता येतं. म्हणजे त्याच्यामधलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला AI एडिटरला सांगितलं की मला याचा संक्षेप करून द्या, पुस्तकात काय म्हटलं आहे शेवटी. मग ते सांगणार की शेवटी पुस्तकात म्हटलेलं आहे हे पुस्तक आहे ते हेमंत सामंत यांनी लिहिलेलं आहे आणि ते छायामुद्रण या विषयावरती आहे आणि ते त्याच्यामध्ये काय काय मुद्दे टाकले ते काढून तो देतो. हे संक्षेपीकरण त्याच्यामध्ये येत आहे. त्याच्यानंतर रूपांतर करता येत आहे. म्हणजे मी एखादी कादंबरी लिहिली असेल तर त्याच्यापासून नाटक करता येईल.
1: अच्छा.
0: इतपत ह्या मुद्रणाच्या त्या छायांकित प्रतीचा त्याची जी PDF फाईल बनली आहे त्याचा कुठल्याही प्रकारे आपण आविष्कार करता येतो. आणि आता तर तो फीड दिल्यानंतर म्हणजे तुम्ही आणि मी समोरासमोर बसले आहेत असं मी जर ते लिहून ठेवलं आणि साधारण एक तुमचा फोटो आणि माझा फोटो दिला तर तो त्याच्यावरती एक प्रत तयार करेल की आपण स्टुडिओत बसलेलो. म्हणजे इतपत त्यांचं भावी काळामध्ये प्रगती होत चाललेली आहे आणि भावी काळामध्ये आपण डेटा देणार आहोत आणि आपण माहिती घेणार आहोत. आपण सांगणार आहोत की मला जे गाजे मी समोर पाण्याची बाटली ठेवलेली आहे त्यातलं पाणी मी या कंपनीचं आहे तर ह्याच्यातलं नेमकं पाण्याचं शुद्धीकरण किती असं आपण विचारणार आहोत. तरुणी डाटा देतोय त्यांना माझा काय प्रश्न आहे तो त्यांच्याकडनं त्याचं उत्तर येणार की या बाटलीमध्ये अमुक क्षार आहेत अमुक अमक आहे खनिजे अमकी आहेत हे सगळं तुम्हाला वर्गीकरण हातात मिळणार आहे. हे सगळं हे फक्त त्या कॅरेक्टरचं मुद्रण म्हणजे प्रतिरूप झालं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते भाग्य आहे. आज तुमचं हँडरायटिंग ओळखलं जातं. म्हणजे कुठल्याही माणसाने एक हँडरायटिंग दिलं की ते ऑटोमॅटिकली त्याचं टेक्स्ट फाईल तयार होते. हे सगळं ह्या माणसाचा आविष्कार आहे.
1: खूप मेहनत घेते सर. आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात की भविष्यात याचा वापर कसा होऊ शकेल किंवा आतापर्यंत याची प्रगती कशी होत गेली, पण प्रत्येक वेळी आपण बघतो की ज्या गोष्टीला चांगली बाजू असते त्याला काहीतरी दुसरी वाईट म्हणा किंवा त्रासदायक गोष्ट असते. तर या ठिकाणी सुद्धा असं काही होऊ शकतं का की त्याचा गैरवापर होऊ शकतो?
0: नाही, गैरवापर होऊ शकतो असं नाही, गैरवापर होतोच आहे.
1: अच्छा.
0: की अनेक जण आपल्या प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आपल्या स्वतःच्या नावाने कलर झेरॉक्स मिळते तर काय नाही, मला काहीच नाही, मी तुमचं नाव काढून टाकेन माझं नाव टाकेन तर प्रमाणपत्र माझ्या नावावरती येईल. हे अनेक ठिकाणी होत आहे.
1: मार्क बदलतील.
0: हा, तर मार्क बदलतील जे काय असेल ते. तर ते एवढं सोपं झालेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ID पण खोटा बनवला त्याच्यावर आता केस टाकले त्याला आतमध्ये टाकलेला आहे. हे सगळं होत राहणार आहे. पण ह्याच्याबरोबर तंत्रज्ञानाचा एवढा विकास झाला आहे त्याबरोबर सुरक्षांचा पण विकास झालेला आहे. फक्त आपल्याला त्याची एक सावधानता घ्यायला पाहिजे. आपण एक समजा 1 लाख रुपयाचा एक मोबाईल घेतो पण त्याच्यावर 1000 रुपयाचं आपण आपल्याला सुरक्षेचं सॉफ्टवेअर आपण घेत नाही.
1: अच्छा.
0: त्यामुळे कुठलीही व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करते तुमचा डॅटा फोटो सगळे उडवू शकते. हे आपल्याला लक्षात येते. सुरक्षिततेसाठी आपण म्हणजे झेरॉक्स तंत्रज्ञानाने पण सुरक्षिततेसाठी सोय केलेली होती आणि ती सोय आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल वॉटरमार्क टाकता येतो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये आणि तो म्हणजे तुम्हाला. आणि हे सगळे अनेक विद्यापीठं आपला डिजिटल वॉटरमार्क टाकतात कारण का त्यांना माहिती आहे की त्यांच्या ज्या फाईल्स आहेत ह्या फाईल्स आहेत त्या कॉपी केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: पण जरी कॉपी केल्या तरी तो डिजिटल वॉटरमार्क तुमचा त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर QR कोड आहे. त्याचा अतिशय प्रभावी वापर आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे की आपल्या तुम्ही कुठल्याही लहान मुलांची पाठ्यपुस्तकं घेतलीत तर पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा जो आहे त्याचा एक QR कोड वरती ठेवलेला आहे. त्यांनी जी काय माहिती त्याच्या संबंधात आहे त्या याच्याबद्दल त्या QR कोडमुळे टाकून दिलेली आहे. म्हणजे एखादा शास्त्रीय प्रयोग आहे तर त्या संबंधी सगळी माहिती त्याच्यामध्ये
1: अवांतर
0: वाचन पण त्याच्यामध्ये त्या QR कोडमध्ये करता येईल असं त्याचं त्या QR कोडमध्ये त्याचं रूपांतर करता येतं. एन्क्रिप्शन म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही कुठल्याही शब्दाचा एक की म्हणजे एक चावी बनवायची. आता जपान हा शब्द म्हणायचा आहे तर जपानच्या ऐवजी तुम्ही KBQBO असा शब्द टाकता.

0: आता तो केबी क्यूब वेळचा काहीच अर्थ लागणार नाही. आणि त्या केबी क्यूब वेळचा प्रत्येकाचा केच्या मागचा एक शब्द अक्षर घेतलं तर ते जे होतं, बीच्या मागचं अक्षर ए होतं, असं जपान तयार होतं. ती चावी मी तुम्हाला पाठवणार की एक अक्षर फक्त पुढे गेलेलं आहे ते मागे घ्यायचं, तर त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. तर एन्क्रिप्शन डिक्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक जो डाटा पाठवतो आहे तो डाटा आहे तो एन्क्रिप्टेड आहे, म्हणजे त्या मी बदलून पाठवलेला आहे. तो फक्त कोणाला समजणार? मी त्या काळामध्ये असं म्हणायचं की पत्रव्यवहार करताना छत्रपती शिवाजी महाराज इकडे येत आहेत असं ती एक कविता
1: पाठवली,
0: कोड लँग्वेज. तर तो कोड लँग्वेजमध्ये पाठवलं जातं आणि हे सगळं टू क्री एन्क्रिप्शन वगैरे आपल्या सगळ्या ईमेलपासून सगळ्यांना आपण दस्तावेजांना आपण एन्क्रिप्शन केलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला तुमचा पासवर्ड वगैरे टाकावा लागतो. मग पासवर्ड टाकल्यानंतर त्याचा जो काय डाटा, म्हणजे दुसऱ्या कोणाला जो ईमेल मिळाला तरी त्याचा अर्थबोध त्याला होऊ शकणार नाही, तर त्याला तो आपण एन्क्रिप्शन म्हणतो. तर ती एन्क्रिप्टेड लँग्वेज आहे. हे एन्क्रिप्शन पण आज त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेटेड करण्यात आलं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त प्रमाणीकरण वाढणार तेवढी त्याची सुरक्षितता वाढत जाणार. आणि सुरक्षितता ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तो माणसाच्या स्वतःच्या व्यक्तिगत नैतिकतेचा भाग आहे की ह्याचा आपल्या तंत्रज्ञानाचा आपण किती चांगला वापर करायचा. परत त्या मुद्द्याला येतो की या माणसाचं जे जीवन होतं तर त्याचा मुद्दाम उल्लेख करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मरेन असं या माणसाने निर्धार केलेला होता.
1: अच्छा.
0: आणि गरीब म्हणून मरेन म्हणजे काय? त्या काळामध्ये करोडो रुपये आले, कारण का की हा पेटंटमध्ये ह्याचं कारण का झेरॉक्स आहे ना, एक तर मशीन विकत घ्या किंवा मशीन भाड्याने घ्या, दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मशीन भाड्याने घेतले तर तुमच्याकडे किती कॉपिंग होतात तेवढ्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि एक भाडं द्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही प्रकारे जगामध्ये मशीन चाललं आणि त्या मशीनच्या बरोबर त्या माणसाकडे जे करोडो रुपये आले तर त्यांनी $150 मिलियन आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये खर्च करून तो माणूस गरीब म्हणून मेलाय. हा, म्हणजे त्यांनी
1: सगळे
0: देऊन टाकले. तो ज्या विद्यापीठात, व्हर्जिनिया विद्यापीठात शिकला, त्या विद्यापीठातल्या, असं नाही केलं त्यांनी की मी फिजिक्समधनं शिकलोय म्हणून मी फिजिक्स विभागाला पैसे दिले, तर त्या विद्यापीठातला जो दुर्लक्षित परामानसशास्त्राचा विभाग होता तर त्या परामानसशास्त्राच्या चेअरला डोनेशन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी नागरी हक्क चळवळ जी 1960 प्रबळ झाली तर त्या नागरी हक्क चळवळीला फंडिंग केलं. त्यांची पत्नी जी, तर ती डॉरिसही त्याच्या संकल्पनेप्रमाणे होती. तिने हिंदू धर्माचा अभ्यास केला होता, तिने बुद्धिझमचा अभ्यास केला होता, तिने झेन तत्वज्ञान वाचलं होतं, ते ह्यांनीही वाचलं होतं. तिने 1400 acres जमीन तत्वज्ञानाला समर्पण करणं आणि तो तंत्रज्ञानाकडून तत्वज्ञानाकडचा प्रवास त्यांचा असा दिसून येतो. तर या स्वरूपामध्ये त्यांनी ते आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळे आजचा तुम्ही मला आज बोलवलं आणि त्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करण्यात करता आली याबद्दल मीच मला धन्य समजतो.
1: सर, खरं तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनेकांना मदत होणारं असं हे तंत्रज्ञान जे आजही आपण खूप साऱ्या क्षेत्रात वापरतो, तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही जी संकल्पना जी आहे ती आता इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम पर्यंत जाऊन पोहोचली आहे. तर इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम म्हणजे ही हस्तक्षेपाशिवाय, तर ह्याच्यामध्ये जी सदसद विवेकबुद्धी आहे त्या मशीनकडे आपण अजूनपर्यंत देऊ शकलेलो नाही आहे. त्याच्यावरही ह्युमनॉइडवरती शोध चालू आहेत आता. ही जे तंत्रज्ञान आहे हे स्वतः स्वयंपूर्ण आहे, स्वतः बुद्धिमान आहे आणि स्वतः स्वयंचलित आहे. स्वयंपूर्ण जे आहे ते स्वयंपूर्ण आपण पण आहोत, बुद्धिमान आपणही आहोत आणि आपण स्वयंचलितही आहोत. पण आपल्याला ह्याच्या नैतिकतेने वापर करणं आपली जबाबदारी राहील. तर का अशी क्षेपणास्त्र आज जगामध्ये रोखून ठेवलेली आहेत, तर ह्याचा आपण विवेकाने विचार कसा करता येईल की आपल्या जीवनामध्ये आपण या तंत्रज्ञानाचा सगळा फायदा जो आहे प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक असतो, ती माझ्या बुद्धिमत्तेतनं आलेली प्रतिक्रिया पाहिजे, ती कुठून तरी वाचून आलेली प्रतिक्रिया, कोणीतरी हा म्हणतोय म्हणून, कोणता तरी समुदाय म्हणतोय म्हणून आलेली प्रतिक्रिया असता का म्हणे, हा ह्याचा एक सार मी जाता आता सांगेन की तुमच्या स्वतःच्या विचारातून आलं पाहिजे. कारण का हे सगळं मशीन देणार आहे तुम्हाला सगळं आयतेपणाने आणि ती विवेकबुद्धी आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया आणि या एका वेगळ्या विषयावर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद
1: मंडळी. आजबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात वेगळ्या विषयासह, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
3: आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो.
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12
3: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
5: आपुलकी आधार.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूरजवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ में पार्टिसिपेशन करना पड़ेगा. अबाउट 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरी

0: कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था। 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी, और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपलसरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा।
1: सुमारे 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे, त्यामुळे 51 लाख कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत। या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाईल, तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त्याला त्या खात्यात भरावी लागेल। मोठ्या व्यापाऱ्यांना 2,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे। यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केलं। अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता। केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे। देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून 17 ऑक्टोबरपर्यंत राबवल्या जाणाऱ्या सेवा संकल्प अभियानातून विमुक्त जाती, भटक्या जमाती, स्थलांतरित समाज तसंच विविध वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोचवावा अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या आहेत। सेवा संकल्प अभियानाच्या अंमलबजावणीसंदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी सांगितलं की संबंधित गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून जिल्हास्तरीय यंत्रणेनं अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यावा आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले उपलब्ध करून द्यावेत। मुंबईत फिल्म सिटीमध्ये प्रस्तावित इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या उभारणीकरता झाडं तोडण्याची आणि त्यांचं पुनरोपण करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि इतरांना त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलं आहे। या प्रकल्पासाठी 124 झाडं तोडावी लागणार आहेत आणि 333 झाडांचं पुनरोपण करावं लागणार आहे। आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर परवानग्या आणि पर्यावरणविषयक मंजुरी मिळवली आहे, शिवाय हा प्रकल्प आरे जंगलाच्या कक्षेत येत नसून तो फिल्म सिटीच्या आत येत आहे, मात्र अतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेनं न्यायालयाची मंजुरी मिळवण्यासाठी धाव घेतली आहे, असं ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी सांगितलं। एमपीएससीनं भरती प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर करावं, निकाल जाहीर झाल्यावर 3 महिन्यात नियुक्ती मिळावी, ऑप्टिंग आऊट आणि पसंती क्रमांकाच्या संदर्भात एक नियमावली तयार करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। भरती प्रक्रियेतल्या सुधारणांच्या संदर्भात राज्य सरकारनं स्थापन केलेल्या कृती दलासमोर आज नागपुरात 200 विद्यार्थ्यांनी निवेदन केलं अशी माहिती अध्यक्ष व्ही राधा यांनी दिली। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे जिल्ह्यात शहापूरजवळ आडगाव इथं आज एका रस्ते अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला चारचाकी गाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. त्र्यंबकेश्वरहून मुंबईला परतताना वाटेत हा अपघात झाला. भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली. येत्या 22 गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी, मराठी, इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 300 जास्त चित्रपटांमधून काम केलं. यापैकी सर्वाधिक म्हणजे 250 चित्रपट कन्नड भाषेतले आहेत. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीतले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलियुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुंबईत येण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. उद्या दुपारी 1 नंतर मुंबईच्या दिशेनं निघणार असून 18 आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात करणार असल्याचं त्यांनी आज बीड जिल्ह्यात पाटोदा इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं. मुंबईत आंदोलन करण्यापासून अडवलं तर मराठा आंदोलनकर्त्यांना मुंबईत पाचारण करू, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. दरम्यान प्रकृती खालावली असल्यानं त्यांच्यावर आज उपचार करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या 14 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित मागण्यांवर चर्चा करायला सरकार तयार आहे, पण ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय जरांगे यांनी मागे घ्यावा, असं आवाहन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबईत केलं. मराठा समाजासाठी राज्य सरकारनं अनेक योजना राबवल्या असून उर्वरित मागण्यांवरही सरकार चर्चेला तयार आहे, तेव्हा आंदोलन तीव्र न करता संवादाचा मार्ग स्वीकारावा आणि गणेशोत्सवाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आज नोंदवलं. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजे पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे, असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे, असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. हवामान. येत्या 2 कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम, परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू, सहा जखमी आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: यानंतरचा आमचा कार्यक्रम ठीक 7:15 वाजता.

0: हे बॉम्बचे विस्फोट, निरपराध लोकांची हत्या, बदलत्या काळाची हाक आहे, सगळ्यांनी सतर्क राहणं, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी म्हणूनच
1: ओ भाऊ जरा

0: खाली पण ओ भाऊ।
1: लक्षात ठेवा, संशयास्पद वस्तूची सूचना ताबडतोब पोलिसांना द्या। आपलं वाहन अनोळखी व्यक्तीला विकू नका। भाडेकरू पूर्ण चौकशी करूनच ठेवा। अफवा पसरवू नका, पसरू देऊ नका।
2: ही आहे दहशतवादा विरुद्धची लढाई। यात प्रत्येक भारतवासी आहे शिपाई।
3: घर, कार्यालय, रस्ते आणि बाग बगीचे स्वच्छतेने बनवूया चकचकीत आरसे।

प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आपला भारत देश संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. देशाच्या सैन्याची गरज पूर्ण करत असतानाच या संरक्षण सामग्रीच्या उत्पादकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपली प्रतिष्ठा वाढवली आहे. गेल्या काही वर्षात देशातील संरक्षण साहित्याची विक्रमी निर्यात झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने संरक्षण सामग्रीच्या निर्मितीत असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण आखलंय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल विमर्श या आयुध निर्माणातील संशोधन संस्था असलेल्या DRDO आणि या उद्योगांच्या समन्वयकांबरोबरच्या बैठकीत अनेक उपक्रमांची घोषणा केली. देशाची संरक्षण साहित्य निर्मिती, त्यांची व्याप्ती आणि या क्षेत्राला

0: सरकारकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनाविषयी आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, विमर्श या बैठकीत संरक्षण दलांना लागणाऱ्या विविध वस्तूंच्या निर्मितीत गुंतलेल्या लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगांसाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. विमर्श ही बैठक आणि त्यातल्या विविध घोषणा देशातील आयुध निर्माण आणि संरक्षण साहित्य आणि उपकरणांच्या निर्मितीतले उद्योग याविषयी अधिक माहिती देत आहेत संरक्षण तज्ज्ञ माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे.
1: विमर्श 2026 ही केवळ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि उद्योग क्षेत्राची बैठक नाहीये, तर भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेमध्ये होत असलेल्या एका महत्वाच्या बदलाचे संकेत देणारा हा उपक्रम आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये खासगी उद्योगांचा सहभाग वाढवणं आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामधले वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणं हा आहे. या विमर्श बैठकीमध्ये तीन महत्वाच्या उपक्रमांची घोषणा करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आणि स्टार्टअप साठी सवलतीचं धोरण याच्या माध्यमातून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. लघु आणि मध्यम उद्योगांसाठी आणि डीप टेक स्टार्टअप साठी तांत्रिक आणि आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी एक व्यापक रूपरेषा याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली आहे. यामध्ये या उद्योगांना डायरेक्ट फंडिंग, इन्क्युबेशन सपोर्ट आणि DRDOच्या अत्याधुनिक चाचणी सुविधांचा म्हणजेच टेस्टिंग फॅसिलिटीजचा थेट वापर करण्याची संधी प्रदान करून देण्यात आलेली. दुसरी गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर सोर्स कोड शेअरिंग. संरक्षण क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर आधारित क्षमतांना चालना देण्यासाठी आणि तंत्रज्ञानामधल्या जुनेपणा रोखण्यासाठी DRDOच्या द्वारे विकसित केलेले सॉफ्टवेअर सोर्स कोड लायसन्सी उद्योग क्षेत्रासोबत शेअर करण्यासाठी एक सुरक्षित आणि प्रमाणित रूपरेषा लॉन्च करण्यात आलेली आहे. जुन्या होत चाललेल्या या संरक्षण प्रणालींचं सॉफ्टवेअर मॅनेजमेंट आणि अपग्रेडिंग करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाची भूमिका अदा करू शकतो. आणि अत्यंत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 13 मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्सला टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी 9 लायसन्सिंग अग्रीमेंट देण्याची घोषणा सुद्धा याच्या मार्फत करण्यात आलेली आहे.
0: श्रोते हो, सरकारने केलेल्या घोषणांचा या उद्योगांवर काय परिणाम होतो, त्यांना कशा प्रकारे मदत आणि प्रोत्साहन मिळणार आहे, त्याचा त्यांच्या व्यवसाय आणि दर्जावाढीत काय फायदा होणार आहे, याविषयी सतीश ढगे म्हणाले.
1: विमर्श मधला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे एंट्री बॅरियर कमी करण्याचा केला गेलेला प्रयत्न. एखाद्या छोट्या उद्योगाकडे जर चांगली कल्पना किंवा टेक्नॉलॉजी असेल तर त्याला टेस्टिंग फॅसिलिटी, सर्टिफिकेशन, फंडिंग आणि डिफेन्स इकोसिस्टम मध्ये प्रवेश मिळणं हे अत्यंत मोठं आव्हान असतं. या नव्या फ्रेमवर्कमुळे DRDO टेस्टिंग फॅसिलिटीज पर्यंत डेडिकेटेड ऍक्सेस, इन्क्युबेशन सपोर्ट आणि डायरेक्ट फंडिंग उपलब्ध होण्याचा मार्ग आता MSME साठी तयार झालेला आहे. त्याच्यामुळं एखाद्या MSME ला स्वतःच्या मर्यादित रिसोर्सेस मध्येच सर्व टेस्टिंग फॅसिलिटीजच्या माध्यमातून काम करण्याची गरज आता कमी होऊ लागलेली आहे. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. DRDOनं विकसित केलेलं तंत्रज्ञान जर प्रायव्हेट सेक्टरकडे गेलं तर त्यातून प्रोडक्शन लाईन तयार होऊ शकते आणि त्याच्या पुढील सप्लाय चेन मध्ये अत्यंत महत्वाचे असे MSME सहभागी होऊ शकतात, ही सुद्धा गोष्ट आता या विमर्शच्या माध्यमातून होणार आहे. तिसरा फायदा म्हणजे स्वदेशी संरक्षण पुरवठा साखळीमध्ये प्रवेश मिळवता येणार आहे.
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्यांच्या निर्मितीत आणि त्यांच्या निर्यातीत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. विविध देशांकडून आपल्या या उत्पादनांना मोठी मागणी आहे, याविषयी सतीश ढगे म्हणाले.
1: भारताच्या संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये जी प्रचंड वाढ झालेली आहे ती केवळ संख्यात्मक वाढ नसून भारताच्या आत्मनिर्भर भारत होण्याची ग्वाही आहे. अधिकृत आकडेवारीच्या अनुसार भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये मागच्या 12 वर्षांमध्ये तब्बल 56 पट वाढ झालेली आहे. वर्ष 2013-14 मध्ये भारताची संरक्षण क्षेत्रामधली निर्यात ही केवळ 686 कोटी होती, ती वर्ष 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 38,424 कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरापर्यंत पोहोचलेली आहे. एवढंच नाही, सध्या भारतीय संरक्षण क्षेत्रामधली उत्पादनं ही जगामध्ये 80 पेक्षा सुद्धा जास्त देशांना निर्यात केली जातात. आज आपण फिलिपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र असोत किंवा आफ्रिकन व दक्षिण पूर्व आशियाई देशांना आर्टिलरी गन्स, रडार्स, डोर्नियर विमानं आणि विविध प्रकारची युद्ध साधनं अत्यंत यशस्वीपणे निर्यात करत आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये खाजगी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देते. वर्ष 2025-26 मध्ये आपल्या या संरक्षण क्षेत्रामधल्या एकूण निर्यातीपैकी साधारणतः 17,353 कोटी रुपये निर्यात ही खाजगी कंपन्यांनी केलेली आहे आणि उरलेली 21,071 कोटी रुपयाची निर्यात ही संरक्षण क्षेत्रातल्या DPSUs म्हणजेच डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्सने केलेली आहे. परंतु याकडे केवळ आर्थिक उत्पन्न म्हणून पाहणं योग्य ठरणार नाही. संरक्षण निर्यात वाढणं म्हणजेच भारतीय उद्योगाच्या क्वालिटी, रिलायबिलिटी आणि ग्लोबल सप्लाय चेन इंटिग्रेशन मध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे हे संकेत आहेत. काही वर्षांच्या पूर्वी भारत हा जगामधला सर्वात मोठा संरक्षण साहित्याची आयात करणारा देश म्हणून ओळखला जायचा. परंतु आज घडीला भारत हा जगामधला अनेक देशांना संरक्षण साहित्याची निर्यात करणारा एक प्रमुख देश बनलेला आहे. भारत आता केवळ खरेदीदार म्हणजे बायर न राहता जगामधला मोठा निर्यातदार, एक्सपोर्टर बनत चाललेला आहे. मात्र इथं एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी की फक्त निर्यात वाढली म्हणजे आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट पूर्ण झालं असं होत नाही. आपलं खऱ्या अर्थानं भविष्यातलं आव्हान असणार आहे क्रिटिकल कॉम्पोनंट्स, इंजिन्स, ऍडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स, सेन्सॉर्स आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीज मध्ये सुद्धा भारतानं इंडिजिनियस केपेबिलिटी म्हणजेच आत्मनिर्भरता वाढवणं. म्हणून पुढचा टप्पा हा केवळ मेड इन इंडिया पुरता मर्यादित न ठेवता डिझाईन्ड, डेव्हलप्ड अँड मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अशा प्रकारे व्हायला हवा.
0: श्रोते हो, देशाच्या संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवोन्मेष आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारनं आखलंय. त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी भारतीय वायुसेनेने ड्रोनोथॉन स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा, तिचं स्वरूप आणि त्याद्वारे नव्या उद्योगांना देण्यात आलेली संधी याविषयी माजी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
1: भारतीय वायुदलानं 14 ते 16 सप्टेंबर 2026 दरम्यान राजस्थान मधल्या जैसलमेर मधल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये पहिला ड्रोनेथॉन आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 20 पेक्षा सुद्धा जास्त डिफेन्स कंपनीज, स्टार्टअप्स, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आणि इनोव्हेटर्स सहभागी झालेले आहेत. या सगळ्या कार्यक्रमामध्ये फक्त ड्रोन उडवून दाखवणं हा उद्देश नाहीये, तर सर्व्हिलन्स अँड रिकनेसन्स, ऑटोनॉमस ऑपरेशन्स, स्वॉर्म टेक्नॉलॉजीज, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर UAS म्हणजेच अनमॅन्ड एरियल सिस्टम यासारख्या केपेबिलिटीजची प्रत्यक्ष ऑपरेशनल परिस्थितीमध्ये चाचणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या संदर्भामध्ये ड्रोनाथॉनचं आयोजन हे भारतीय वायुसेनेच्या अनमॅन्ड एरियल सिस्टम मधल्या गरजा आणि उद्योगाच्या क्षमता यांच्या मधली दरी भरून काढण्यासाठी केला गेलेला आहे. ड्रोनाथॉन मधला सर्वात महत्वाचा बदल म्हणजे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन नसून ऑपरेशनल इफेक्टिव्हनेस कडे जाण्याचा प्रयत्न आहे. ड्रोनाथॉन मध्ये इंडियन एअरफोर्सनं इंडियन एअरफोर्स UAS रोडमॅप देखील जारी केलेला आहे. यामुळं भविष्यामध्ये भारतीय वायुसेनेला कोणकोणत्या प्रकारच्या अनमॅन्ड केपेबिलिटीची आवश्यकता आहे याच्या बाबतीत प्रायव्हेट इंडस्ट्रीज, अकॅडमिया आणि रिसर्च ऑर्गनायझेशन्सना आणखीन क्लॅरिटी मिळू शकेल. म्हणूनच ड्रोनाथॉन 2026 संदेश स्पष्ट आहे की भविष्यामधील युद्धामध्ये ड्रोन हा स्वतंत्र वेपन सिस्टम नसून सेन्सर्स, कम्युनिकेशन, ऑटोनॉमी, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, काउंटर मेजर्स आणि एअर स्पेस मॅनेजमेंट या सगळ्याच गोष्टींची एक संपूर्ण इकोसिस्टम असणार आहे आणि त्यामधला ड्रोन सुद्धा एक अविभाज्य घटक असणार आहे. भारत सरकारनं आत्मनिर्भर भारतच्या धोरणानुसार खाजगी उद्योगांना संरक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रोत्साहन दिलेलं आहे. यासाठी भारत सरकारनं पॉझिटिव्ह इंडिजिनेशन लिस्ट असो, मेक इन इंडिया कार्यक्रम असो, इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्स सारखा प्लॅटफॉर्म असो, आदिती प्लॅटफॉर्म असो, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट फंड आणि डेव्हलपमेंट कम प्रोडक्शन पार्टनर मॉडेल्स यासारख्या वेगवेगळ्या मेकॅनिझम्सचा वापर अत्यंत खुल्या पद्धतीनं केलेला आहे. विमर्श मध्ये संरक्षण रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट मधला 25% निधी हा प्रायव्हेट सेक्टर साठी खुला करण्याच्या धोरणाचा विशेष

0: करण्यात आलेला आहे. इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स म्हणजेच आयडेक्सच्या माध्यमातून स्टार्टअप्सना आर्म्ड फोर्सेसच्या प्रत्यक्ष ऑपरेशनल रिक्वायरमेंट्स वर आधारित आर्म्ड फोर्सेसच्या गरजांवर आधारित सोल्युशन्स विकसित करण्याची एक प्रकारे संधी प्राप्त होते. म्हणजेच भारतामध्ये असणारे इंजिनियर्स, विद्यार्थी, टेक्निकल स्टार्टअप्स आणि एकूणच 145 कोटी जनतेमध्ये जे टॅलेंट आहे ते आयडेक्सच्या माध्यमातून इंडियन आर्म्ड फोर्सेसला सपोर्ट करण्यासाठी दिलं जात आहे. आदिती आणि इतर इनोव्हेशन मेकॅनिझम्समुळे एमर्जिंग टेक्नॉलॉजीजना डिफेन्स ऍप्लिकेशन्समध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय. पण पुढचं आव्हान अधिक मोठं आहे. आपल्याला आता क्वांटिटी पासून क्वालिटी, असेंब्ली पासून डिझाईन केपेबिलिटी आणि डोमेस्टिक प्रोडक्शन पासून ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस कडे पुढे जावं लागणार आहे. माझ्या मते विमर्श आणि ड्रोनाथॉन सारखे उपक्रम या बदलाचे दोन वेगवेगळे पण परस्पर पूरक पैलू दाखवतात. विमर्श टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्रियल इकोसिस्टमला जोडतो, तर ड्रोनाथॉन टेक्नॉलॉजीला प्रत्यक्ष बॅटल फील्ड मध्ये कशा प्रकारे तो काम करेल हे तपासण्याची संधी उपलब्ध करून देतो. आणि सर्वात महत्वाचं, भारताच्या संरक्षण उत्पादनाचं खरं यश हे केवळ आपण किती कोटी रुपयांचं उत्पादन केलं किंवा किती एक्सपोर्ट केलं यावर संपूर्णतः ठरणार नाही, तर आपल्या सैनिकांना आवश्यक असणारी अत्याधुनिक प्रणाली भारतात स्वतः डिझाईन, डेव्हलप, टेस्ट, मॅन्युफॅक्चर आणि अपग्रेड करण्याची क्षमता किती निर्माण झाली याचवर खऱ्या अर्थानं भारताच्या संरक्षण आत्मनिर्भरतेचं मोजमाप आपल्याला करता येईल. आज भारत संरक्षण सामग्रीचा केवळ खरेदीदार राहण्यापासून निर्माता, तंत्रज्ञान विकासक आणि निर्यातदार बनण्याच्या दिशेनं घोडदौड करतोय. डीआरडीओचं तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्राची उत्पादन क्षमता, एमएसएमई क्षेत्राची विशेष कौशल्य आणि स्टार्टअपची नवकल्पना आणि सशस्त्र दलांची ऑपरेशनल गरज या सर्व गोष्टींचा एकत्रित संगम झाला तर आत्मनिर्भर संरक्षण ही संकल्पना भारतासाठी केवळ घोषवाक्य न राहता खऱ्या अर्थानं भारताची सर्वात महत्वाची स्ट्रॅटेजिक ऍसेट, रणनीतिक ताकद बनू शकते याविषयी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका नसावी.
1: श्रोते हो, देशाचं संरक्षण करण्यासाठी देशामध्येच निर्माण झालेली उत्पादनं ही विश्वासू ठरत असतात. प्रतिकूल स्थितीतही नफ्या तोट्याचा विचार न करता देशाच्या मागे उभा राहण्याचा विश्वास त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत देशाचाही सहभाग असणं आवश्यक ठरतं. या परस्पर विश्वासाच्या स्थितीने संरक्षण साहित्याच्या निर्मितीत देश आत्मनिर्भर होत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता पवार सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज बुधवार भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948 दिनांक 16 सप्टेंबर 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात प्राध्यापक सचिन साटम यांची मुलाखत. निर्मिती केंद्र आहे रत्नागिरी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सादर करत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार. सादर करते आहेत विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी विद्या तावडे आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 25 भाद्रपद शके 1948 अर्थात 16 सप्टेंबर 2026. मंडळी, सध्या सगळीकडेच गणेशोत्सवाचा उत्साह आहे. भक्ती, आरास आणि मोदकांचा सुगंध असं म्हणतात दरवळतोय. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नाही तर आपली संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याची सुंदर परंपरा जपणारा हा उत्सव. शेतकरी आपल्या शेतातील पिकांची वाढ, पाऊस आणि चांगलं उत्पन्न यासाठी गणरायाकडे प्रार्थना करतात.

0: संत तुकाराम यांचं हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर यांनी आणि संगीतकार होते बाळ बर्वे. मंडळी, शेती आणि मासेमारी हे दोन उत्तम रोजगार मिळवून देणारे आपल्याकडचे प्रमुख व्यवसाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपलं मत्स्य उत्पादन अधिक प्रभावीपणे पोचवायचं असेल तर उत्पादनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्न सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देणं आवश्यक आहे. आज आपण सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं याविषयी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी येथील प्राध्यापक सचिन साटम यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण अशा एका विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या मच्छीमारांपासून ते मत्स्यपालकांपर्यंत, प्रक्रिया उद्योगांपासून ते निर्यातदारांपर्यंत आणि आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपासून ते जागतिक बाजारपेठेतील भारताच्या प्रतिमेपर्यंत सर्वांशी संबंधित आहे. आणि तो विषय म्हणजे साखरी

0: मासे निर्यात, गुणवत्ता आणि निर्यात वाढीसमोरील आव्हानं, आणि याविषयी आपल्यासोबत बोलणार आहेत प्राध्यापक सचिन साटम सर. सचिन साटम सर हे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे आहेत. त्या संशोधन केंद्रामध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी तसंच सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आज आपण सागरी मासे निर्यात, सुरक्षितता, गुणवत्ता आणि निर्याती वाढीसमोरील आव्हानं या विषयावर चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सागरी मासे निर्यात भारतासाठी इतकी महत्वाची का आहे?
1: नक्कीच, आपण बघितलं तर सागरी मासे निर्यात ही केवळ व्यापाराची बाब नाही, तर ती आपल्या मच्छीमारांचं जीवनमान, मत्स्यपालन आणि किनारी अर्थव्यवस्था, रोजगार आणि देशाला मिळणारं परकीय चलन यांच्याशी जोडलेली आहे. भारताला जवळपास 11,090 किलोमीटरपेक्षा अधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे, त्यामुळे भारताकडे विविध प्रकारच्या सागरी संपत्तीचा नैसर्गिक साठा असा मोठा आहे. कोळंबी, विविध समुद्री मासे, स्क्वीड ज्याला आपण माकूळ म्हणतो, कटलफिश, लॉफ्टर आणि इतर मत्स्यजन्य जे पदार्थ आहेत त्याची आपल्या देशातून निर्यात केली जाते. त्यामुळे समुद्रातून मिळणारं उत्पादन केवळ स्थानिक बाजारपेठेत विकलं जात नाही, तर ते जागतिक बाजारपेठेतही पोचत असतं. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सागरी मत्स्य निर्यात म्हणजेच किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
0: नक्कीच. भारताची सागरी मत्स्य निर्यात सध्या कोणत्या पातळीवर आहे आणि त्यामध्ये वाढ होत आहे का?
1: होय, नक्कीच. भारताची सागरी उत्पादन निर्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढलेली आहे. आपल्याकडे उपलब्ध जी आकडेवारी आहे त्यानुसार 2024-25 भारताने जवळपास 17 लाख मेट्रिक टन एवढं समुद्र उत्पादनाचं निर्यात केली आहे, आणि त्यातून जवळपास 62,400 कोटी रुपये म्हणजेच US डॉलरमध्ये ते 7.45 बिलियन US डॉलर एवढं आपल्याला निर्यात मूल्य फॉरेन एक्सचेंज भेटलेलं आहे. 2025-26 हीच निर्यात जवळजवळ 19.32 लाख मेट्रिक टन एवढी झाली आहे, म्हणजे तिचं मूल्य जे आहे पाहिलं जर तर 73,890 कोटी, जे रेकॉर्ड ब्रेकिंग आहे, आणि त्याच्यातून आपल्या देशाला 8.46 बिलियन US डॉलरचं परकीय चलन भेटलंय. म्हणजेच एका वर्षात निर्यातीच्या प्रमाणात साधारण 16.13% वाढ झाली आहे, तर तेच रुपयामध्ये जर बघितलं आपण तर 18.40% वाढ झाली सन 2024-25 आणि 25-26 फरक. तर हेच जर आपण डॉलरमध्ये बघितलं तर 13.5% वाढ झालेली आहे, आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे हे रेकॉर्ड ब्रेक म्हणजे विक्रमी हे आपलं निर्यात यावर्षी झालेलं आहे.
0: हा, म्हणजे खूप चांगली निर्यात आपली झालेली आहे.
1: हो नक्की.
0: या निर्यातीमध्ये कोणत्या मत्स्य उत्पादनांचा सगळ्यात मोठा वाटा आहे?
1: भारताच्या सागरी उत्पादन निर्यातीमध्ये फ्रोझन श्रिंप म्हणजे जी कोळंबी म्हणतो, जी गोठवलेली कोळंबी, ही निर्यातीचा कायमच महत्वाचा घटक ठरलेला आहे. पण हल्ली जर आपण हल्लीचा ट्रेंड बघितला, कोळंबी बरोबरच आता फ्रोझन फिश आहेत, सीफूड मासळ्या जे आहे, स्क्वीड, कटलफिश, माकूळ जे आहेत ते, आणि इतर मूल्यवर्धित पदार्थ यांची सुद्धा निर्यात वाढत आहे. जर सन 2025-26 बघितलं तर फ्रोझन श्रिंपची निर्यात साधारण 7.93 लाख मेट्रिक टन एवढी होती, आणि तिचं निर्यात मूल्य जवळजवळ 49,000 कोटी. आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 73,890 कोटीपैकी फक्त कोळंबीचंच मूल्य हे 49,000 कोटी एवढं आहे, त्याच्यातून आपल्याला जवळजवळ 62 बिलियन एवढं परकीय चलन US डॉलरमध्ये भेटलेलं आहे.
0: एवढी मोठी निर्यात होत असताना सुरक्षितता आणि गुणवत्ता यांना इतकं महत्व का दिलं जातंय?
1: हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या जागतिक बाजारपेठेत केवळ मासा किती आहे हा प्रश्न विचारला जात नाही, तर त्याऐवजी हा मासा सुरक्षित आहे का, यामध्ये औषधांचे अवशेष आहेत का, म्हणजे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू आहेत का,
0: बरोबर,
1: रोगकारक सूक्ष्मजीव आहेत का, मासा योग्य तापमानात ठेवला गेला का, म्हणजे जी कोल्ड चेन आहे ती व्यवस्थित ठेवली गेली की नाही, प्रक्रिया केली आहे ती स्वच्छ वातावरणात
0: केली
1: आहे की नाही, आणि या उत्पन्नाचा मागील प्रवास शोधता आला पाहिजे. म्हणजे एखादा प्रॉब्लेम आला तर हा मासा कुठला आहे, कुठून घेतला होता, तर त्याची ट्रेसेबिलिटी करता आली पाहिजे.
0: बरोबर.
1: म्हणूनच आपण म्हणतो की आजच्या जागतिक वापरामध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी, म्हणजे किती प्रमाणात त्याच्यापेक्षा कुठल्या दर्जाचे ते आहे आणि त्याची सेफ्टी सुरक्षित आहे की नाही हे अधिक महत्वाचं झालं आहे. भारताकडे मोठ्या प्रमाणात माशाचं उत्पादन असलं तरी त्या उत्पादनाची सुरक्षितता, गुणवत्ता आणि सातत्य राखलं नाही तर दीर्घकाळ ही आपली जी निर्यात सतत वाढते आहे ती वाढत राहणं हे कठीण आहे.
0: म्हणजे एकूणच मासळीचा दर्जा टिकवून ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. भारतीय समुद्री उत्पादनांची परदेशातील खेप कधी नाकारली जाऊ शकते, त्याचे काही नियम आहेत का?
1: हो, जर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असू शकतात, तर आयात करणाऱ्या देशाच्या तपासणीमध्ये उत्पादनात जर गंभीर अन्न सुरक्षा किंवा गुणवत्ता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे काही समस्या अडवल्या तर तिथे खेप अडवली किंवा नाकल जाऊ शकतो.
0: जो आपला फिश माल गेलेला आहे,
1: माल गेलेला आहे तो त्याला शिपमेंट किंवा कंटेनर मिळू शकतो. म्हणजे ती फेरी आपली तर ते फुकट गेले तर आता तर अमेरिकेने असं प्लॅनिंग केलंय की तो जर तुमचं कंटेनरमध्ये काही सापडलं माल त्यांच्या नियमाप्रमाणे नसेल तर तो माल तिथे नष्ट करून टाकणार. अजूनपर्यंत कसं तो माल आणून
0: परदेशात
1: इतर देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये खपवला जात होता. तर असं काहीतरी होऊ शकतं, काही परिस्थितीत माल परत पाठवला जाऊ शकतो किंवा नियमानुसार पुढील कारवाई सुद्धा होऊ शकते. याचा परिणाम हा फक्त त्या कंटेनर पुरता मर्यादित राहत नाही तर निर्यात दलाला आर्थिक नुकसान होतं. म्हणजे भविष्यात त्याच्या त्याला
0: निर्यात करता येणार
1: नाही. आपल्या मुख्य म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या देशाचं नाव खराब होऊ शकतं. म्हणूनच आपण एक नेहमी सांगत असतो की एक खराब निर्यात खेप म्हणजे जे कंटेनरची शिपमेंट आहे त्याच्यापेक्षा एका खेपेचं नुकसान नाही तर ती भविष्यातील बाजारपेठेतील आपल्या विश्वासाची परीक्षा सुद्धा असते. ती
0: खरं म्हणूनच आपण जो माल निर्यात करणार आहोत तो उत्तम दर्जाचा असणं महत्त्वाचं आहे. सर, मुख्य उत्पादनांमध्ये कोणते प्रमुख अन्न सुरक्षा धोके असतात?
1: ह्यामध्ये चार अन्न सुरक्षा धोके आपण वर्गीकरण केलंय. पहिला म्हणजे जैविक धोका, ज्यामध्ये जीवाणूजन्य सूक्ष्मजीव येतात. साल्मोनेला असेल, विब्रियो, लिस्टेरिया आणि इकोला असे जे रोगकारक सूक्ष्मजीव येतात. दुसरा धोका म्हणजे रासायनिक धोका, यामध्ये हेवी मेटल्स आणि इतर केमिकल कंटॅमिनेशन्स जे खराब होणारे घटक आहेत ते येऊ शकतात. तिसरं म्हणजे औषधं, मगाशी म्हटल्याप्रमाणे अँटीबायोटिकचे रेसिड्यू. मत्स्यशेतीमध्ये व्हेटरनरी ड्रग भरपूर वापरले जातात तर यामध्ये जे अँटीबायोटिक्स आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः नायट्रोफुरान्स आहे, क्लोरामफेनिकॉल आहेत किंवा इतर जी औषधं जी आहेत त्यांचा समावेश होतो. आणि चौथं धोका म्हणजे गुणवत्ता आणि डिकॉम्पोजिशन, याच्यामध्ये मासा लवकर खराब होणं. कारण जर कोल्ड चेन राखली नाही तर लवकर मासा खराब होऊ शकतो किंवा एखादा वास खराब वास येणं. काही आपल्याकडचे शिपमेंट असे काही वर्षापूर्वी रिजेक्ट झालेले आहेत की त्याला मडी स्मेल येतो तर असं काही वास येत असेल तरी सुद्धा होऊ शकतं. खराब गुणवत्ता, काही माशांमध्ये आपला बांगडा असेल किंवा सुरमई असेल याच्यामध्ये हिस्टामाइनचं प्रमाण वाढतं किंवा विशिष्ट परिस्थितीत इंडोल सारखा एखादा केमिकल इंडिकेटर सापडलं तर आपल्या माशांमध्ये धोके म्हणून बघितले जातात.
0: या गोष्टी निर्यात करताना लक्षात घेणं खूप गरजेचं आहे.
1: हो,
0: आपण अँटीबायोटिक रेसिड्यूज बद्दल बोललात, हे नेमकं काय असतं आणि ही समस्या किती गंभीर आहे?
1: आपलं मत्स्यपालनामध्ये म्हणजे कोळंबी शेती असेल किंवा मासे शेती असेल त्याच्यामध्ये रोग नियंत्रणासाठी काही वेळेला औषधांचा वापर केला जातो. परंतु औषधांचा अनावश्यक, चुकीचा आणि अनधिकृत जर वापर केला तर त्या औषधांचे त्याचे घटक माशाच्या शरीरात राहतात. आणि इथे महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व प्रतिजैविक ही पूर्णपणे प्रतिबंधित आहेत अशी नाहीत. जे आपण औषधं वापरतो जसं आपल्या मनुष्याला किंवा प्राण्यांना असतं तसंच माशामध्ये पण आहे. सगळीच औषधं ही प्रतिबंधित आहेत अशी नाही, काही पूर्णपणे प्रतिबंधित किंवा काही चालू असतात. तर काही औषधांसाठी संबंधित बाजारपेठेनुसार एक लेवल असते, म्हणजे त्या लेवलपर्यंत जर मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट असतं त्याप्रमाणे ते त्याच्या बॉडीमध्ये माशांचे सापडलं तर ठीक आहे, पण त्याच्या वरती सापडलं तर ते प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून फक्त औषधं वापरलं का एवढंच महत्त्व नाही तर आपल्याला काय कोणतं औषध दिलं, त्याची किती मात्रा दिली, ते किती दिवसापूर्वी दिलं आणि कोणत्या कारणासाठी दिलं आणि उपचारानंतर मासे किती दिवसांनी काढले. कारण प्रत्येक जो मासा असेल किंवा कोंबड्या असतील किंवा मटण असेल तर याच्यामध्ये एक विड्रॉवल पिरियड असतो. तर तो माशामध्ये साधारणतः 15 दिवस किंवा 30 दिवस असा पाळला जातो. म्हणजे त्यानंतर ते जे अँटीबायोटिक्सचे रेसिड्यू आहेत ते त्याच्या बॉडीतून नैसर्गिकरित्या नष्ट होतात.
0: बरोबर. म्हणजे माशांना जेव्हा एखादं औषध आपण देतो तेव्हा त्या औषधाची सगळी माहिती ही असणं गरजेचं आहे. सर, मत्स्यपालकांसाठी विड्रॉवल पिरियड म्हणजे काय?
1: हो, आता तर आपण बोलल्याप्रमाणे विड्रॉवल पिरियड म्हणजे औषध दिल्यानंतर मासे किंवा कोळंबी जी हार्वेस्ट करण्यापूर्वी आवश्यक असलेला कालावधी. म्हणजे साधारण मगाशी बोलल्याप्रमाणे 15 ते 30 दिवस असू शकतो. औषध दिल्यानंतर लगेच मासा जर बाजारात किंवा निर्यातीसाठी पाठवणं योग्य नाही तर त्याच्या शरीरामध्ये ते त्याचा अंश सापडू शकतो.
0: बरोबर.
1: औषधाच्या वापरानंतर माशांच्या शरीरातील औषध सुरक्षित पातळीपर्यंत कमी होण्यासाठी जो आवश्यक कालावधी लागतो त्याला आपण विड्रॉवल पिरियड असं म्हणतो. म्हणून मत्स्यपालकांनी नेहमीच औषधाच्या अधिकृत लेबलवरती काही मार्गदर्शन सूचना लिहिलेल्या असतात, त्याचा काटेकोर पालन करणं महत्वाचं असतं. थोडक्यात सर आपलं सांगायचं झालं तर जबाबदार औषधांचा वापर आणि योग्य विड्रॉवल पिरियडचा आपण पाळला जर तर जी भविष्यात होणारी आहे अँटीबायोटिकची रेसिड्यू रिस्क आहे ती कमी होऊ शकते. आणि स्वतःहून औषधं वापरण्याऐवजी तज्ञांच्या सल्ल्याने उपचार करणं हे केव्हाही
0: सुरक्षित
1: असतं. सुरक्षित आहे.
0: नायट्रोफुरान सारख्या औषधांचं नाव आपण अनेकदा ऐकतो, त्याबद्दल काय सांगाल?
1: हो, हे मगाशी म्हटल्याप्रमाणे काही औषधं जी प्रतिबंधित आहेत त्याच्यापैकी हे एक आहे. US FDA-च्या इम्पोर्ट अलर्टमध्ये पूर्वी आपल्या काही देशांमधून ते नायट्रोपोरॉन्स हे सापडलेलं आहे. तर हे नायट्रोपोरॉन्सचा प्रॉब्लेम असा असतो की त्याचे ते टिश्यू बॉन्ड्स मेटाबोलाइट आपल्या माशाच्या अन्नामध्ये तयार होऊ शकतात, ज्याचे जे अंश जे आहे ते साधारण कुकिंग म्हणजे आपण शिजवलं किंवा बेकिंग केलं किंवा ग्रिलिंग केलं त्याच्यामुळे ते तर नष्ट होत नाहीत.
0: बरोबर.
1: त्यामुळे मासा शिजवल्यानंतर औषधाचा परिणाम निघून जाईल असा विचार करणं बरोबर नाही. त्याच्यामुळे हे अशी जी प्रतिबंधित औषधं आहेत ती वापरत टाळणं हेच सर्वात महत्वाचं आहे.
0: बरोबर. आता सालमोनेला बद्दल आपण

0: या माशांमध्ये कोणत्या कारणाने येऊ शकतात?
1: साल्मोनेला हा अन्नजन्य आजार आहे, तर ते रोगकारक जीवाणूच आहेत. तर मासे पकडताना किंवा त्याच्यानंतर पकडल्याच्यानंतर हाताळताना, प्रक्रिया करताना, मासे पॅक करताना किंवा साठवून ठेवताना किंवा वाहतूक करताना जर स्वच्छतेचे नियम योग्य प्रकारे पाळले गेले नाहीत तर हे जीवाणूजन्य कंटॅमिनेशन होऊ शकतं. यावर सुद्धा FDA जे अलर्ट्स आहेत, जे आपण जर वेबसाईटवर अलर्ट्स बघितलं त्याच्यामध्ये भरपूर वेळा हे त्यांच्याकडे सापडले गेलेले आहेत USFDA मध्ये. अशा गोष्टी हे टाळल्या गेल्या पाहिजेत. म्हणूनच काय कसे टाळू शकतो आपण, तर प्रक्रिया केंद्रात स्वच्छ पाणी, स्वच्छ उपकरणं, कामगारांची वैयक्तिक स्वच्छता, कच्चा आणि तयार माल वेगवेगळा ठेवणं, नियमित सॅनिटेशन करणं आणि योग्य तापमान नियंत्रण म्हणजे कोल्ड चेन व्यवस्थित राहिले पाहिजे, या सर्व महत्वाच्या बाबी आहेत जेणेकरून साल्मोनेला जे जीवाणू आहेत त्यांचा अन्नामध्ये शिरकाव होणार नाही.
0: या सगळ्या प्रक्रिया जर आपण व्यवस्थितरित्या पाळल्या तर साल्मोनेलाचा धोका आपण नक्कीच टाळू शकतो.
1: हो,
0: HACCP म्हणजे काय आणि आमच्या श्रोत्यांना ते सोप्या भाषेमध्ये सांगा.
1: हो, HACCP म्हणजे हजार्ड अनालिसिस आणि क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. याचा साधा अर्थ असा आहे की धोका निर्माण झाल्यानंतर तो शोधण्यापेक्षा धोका कुठे निर्माण होऊ शकतो हे आधी ओळखावं आणि त्या त्या टप्प्यावरती त्याचं नियंत्रण करावं.
0: बरोबर.
1: अन्न प्रक्रियामध्ये बायोलॉजिकल, केमिकल आणि फिजिकल हजार्ड असे कुठे कुठे निर्माण होऊ शकतात हे आधी ओळखलं गेलं पाहिजे. त्यांना क्रिटिकल पॉईंट म्हणतात. तर त्या क्रिटिकल पॉईंटवर प्रिव्हेंटिव्ह कंट्रोल म्हणजे पुन्हा नंतर पुढे काही प्रॉब्लेम होणार नाही याचं नियंत्रण ठेवलं जातं. खास करून अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी सीफूड एक्सपोर्टरसाठी हे HACCP कॉम्प्लायन्स एक महत्वाचं असतं. आणि
0: ट्रेसिबिलिटी म्हणजे काय आणि निर्यातीत त्याचं महत्व नेमकं काय आहे?
1: मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण ते त्याचा आपल्याला शोध लावता यायला पाहिजे, त्याला आपण ट्रेसेबिलिटी म्हणतो. तर ट्रेसेबिलिटी म्हणजे एखाद्या सीफूड एक्सपोर्टचा प्रवास मागेपर्यंत शोधता आला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या निर्यातीच्या खेपेत समस्या आढळली, एखाद्या कंटेनरमध्ये शिपमेंटमध्ये समस्या आढळली, तर लगेच सांगता आला पाहिजे की हा मासा कोणत्या कोळंबीच्या फार्मवर किंवा कोणत्या माशाच्या फार्मवर किंवा कुठल्या कंपनीच्या फिशिंग ऑपरेशनमधून घेतला गेलाय, तर कुठे हार्वेस्ट केलाय, कुठल्या समुद्रात हार्वेस्ट केलाय, कुठे त्याचं लँडिंग झालं, कुठल्या बंदरावर ते आलं, कुठल्या प्रोसेसिंग प्लांटमध्ये त्याची प्रक्रिया झाली, कुठे तो कुठल्या कोस्टमध्ये साठवून ठेवला होता, कोणत्या वाहनाने वाहतूक केला आणि कुठल्या लॉटमध्ये त्याचं पॅकिंग झालं, कुठल्या दिवशी कुठल्या बॅचमध्ये त्याचं पॅकिंग झालं, हे सगळं माहिती असणं महत्वाचं असतं. त्याला रेकॉर्ड किपिंग असं म्हणतात. तर आपल्याकडे आता बहुतेक देश जे इम्पोर्ट करणारे देश आहेत तर ते कॅश सर्टिफिकेटची मागणी करत असतात. तर हे कॅश सर्टिफिकेट आपल्याकडे आता MPDA जी मिनिस्टर ऑफ कॉमर्सची संस्था आहे किंवा EIA हे मिनिस्टर ऑफ फूड प्रोसेसिंगची संस्था आहे, तर ते हे कॅश सर्टिफिकेट देण्याचं काम करत असतं. तर ते चेकिंग करतात आणि निर्यातीच्या वेळेला हे कॅश सर्टिफिकेट देतात. ते जोडणं निर्यातीकरता फार आवश्यक असतं.
0: भारतामध्ये निर्यात होणाऱ्या मत्स्य उत्पादनांच्या गुणवत्ता नियंत्रणात कोणत्या संस्था या महत्वाच्या आहेत?
1: एक्सपोर्ट इन्स्पेक्शन कौन्सिल जी आहे, त्याप्रमाणे मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ज्याला MPDA म्हणतो ते आहे. पुन्हा त्या भारताचा आपला एक रेसिडू कंट्रोल प्रोग्राम आहे, त्याला नॅशनल रेसिडू कंट्रोल प्रोग्राम म्हणतो NRCP. याशिवाय FSSSI आहे, जे फूड स्टँडर्ड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडिया आहे, आणि काही मान्यताप्राप्त लॅबोरेटरीज आहेत, आणि राज्य सरकारचा मत्स्य विभाग हे याच्यामध्ये माशाच्या उत्पादनाच्या गुणवत्ता नियंत्रणामध्ये महत्वाचे कार्य करतात.
0: भारताचे नियम पाळले की परदेशातील निर्यात सुरक्षित मानली जाते का?
1: नाही, आपल्या देशाचे नियम पाळले म्हणजे परदेशाचे निर्यात सुरक्षित मानू शकत नाही आपण, कारण प्रत्येक देशाचे
0: नियम वेगवेगळे
1: असतात, त्यांचे स्टँडर्ड्स वेगवेगळे असतात. युरोपियन युनियनसाठी वेगळे स्टँडर्ड असतात, USA साठी वेगळे स्टँडर्ड असतात. तर त्या त्याप्रमाणे युरोपियन युनियनसाठी शक्यतो हेल्थ सर्टिफिकेट आवश्यक असतं, तर USA साठी HACCP रिक्वायरमेंट्स महत्वाचे असतात. तर म्हणून निर्यातदाराने पहिले स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की मी माल कुठे पाठवतो आणि त्या देशाला नेमकं काय आवश्यक आहे, त्याप्रमाणे त्यांनी नियम पाळणं किंवा त्याप्रमाणे मासा तयार करणं प्रोसेस करणं हा फार महत्वाचा असतो.
0: सर, भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोरील प्रमुख आव्हानं कोणती आहेत?
1: आपल्या भारताच्या सागरी मत्स्य निर्यात वाढीसमोरील प्रमुख आव्हानं म्हटलं तर पहिलं म्हणजे अन्न सुरक्षा, अँटीबायोटिक आणि व्हेटरनरी ड्रग्स जे आहेत त्यांचे रेसिड्यू, मायक्रोबियल कंटॅमिनेशन म्हणजे सूक्ष्मजीवचं संसर्ग, साल्मोनेलासारखा धोका सापडणे, कोल्ड चेन व्यवस्थित कंट्रोल करणं, जसं HACCP आणि त्याचं डॉक्युमेंटेशन हे फार महत्वाचं असतं, त्याच्याबरोबर ट्रेसेबिलिटी आणि विविध देशांचे वेगवेगळे रेग्युलेटरी जे नियम आहेत ते, त्याबरोबर एक दोन बाजारपेठावर किंवा एका उत्पादनावर जास्त अवलंबित न राहता त्याला ऑप्शन पण ठेवलं पाहिजे, आणि व्हॅल्यू ॲडेड सीफूड प्रोडक्ट्स हे तयार करणं आणि त्याचं मार्केट नवीन शोधणं हे फार महत्वाचं असतं. आणि एक सर्वात शेवटचं म्हणजे हवामानातील आणि पर्यावरणातील बदलामुळे जे उत्पादनाची अनिश्चितता आहे, म्हणजे कधी कुठला मासा भेटेल कुठली, तर त्याप्रमाणे आपल्याला मार्केट हे शोधता आलं पाहिजे.
0: आता जर निर्यात वाढवायची असेल तर फक्त उत्पादनांचं प्रमाण वाढवणं पुरेसं आहे का यामध्ये?
1: हो, मगाशी आपण सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे क्वांटिटी महत्वाची आहे, नाही तर क्वालिटी महत्वाची आहे. तर आपण विचार केला पाहिजे की आपल्याकडे फक्त अधिकाधिक मासे निर्यात करायचे आहेत की अधिक मूल्य निर्माण करायचे, म्हणजे अधिक आपल्याला पैसे कमवायचे आहेत. तर सर 2045 मध्ये जर आपण सीफूड एक्सपोर्टची जी क्वांटिटी जी आली वाढलेली आहे, तर तिचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येतं की आपलं जे ऍव्हरेज युनिट व्हॅल्यू आहे, म्हणजे पर केजी जे उत्पन्न आहे ते कमी झालंय प्रति किलो. तर हे वाढलं पाहिजे. तर साधारण पूर्वी 24-25 हे पर केजी मूल्य हे 4.39 US डॉलर पर केजी होतं, तर तेच आता 2025-26 4.29 US डॉलर पर केजी झालं. तर म्हणजे उत्पादनाचं प्रमाण वाढलं असलं तरी प्रति किलो सरासरी रिअलायझेशनमध्ये किंचितशी घट झालेली आहे. म्हणून भविष्यातील धोरण हे केवळ जास्त उत्पादन असं नसावं, त्याऐवजी सुरक्षित उत्पादन आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि मूल्यवर्धित उत्पादन, त्याबरोबर विश्वासार्ह भारतीय सीफूड ब्रँड तयार होणं फार महत्वाचं आहे.
0: नक्कीच. मच्छीमार आणि मत्स्यपालक निर्यात सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण राहण्यासाठी प्रत्यक्षात काय करू शकतात?
1: मच्छीमार असतील किंवा मत्स्यपालक असतील, तर त्यांनी रोगप्रतिबंधक जैव सुरक्षा उपाय करावेत, अनावश्यक औषधांचा वापर टाळावा, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषध वापरू नयेत, त्याचा विथड्रॉवल पिरियड जो आहे तो काटेकोर पाळावा, पाण्याची गुणवत्ता आणि स्वच्छता राखावी, हार्वेस्ट केल्यानंतर जे टेम्परेचर कंट्रोल करायचं आहे, इमिडिएट चेकिंग करायचं असेल बर्फ टाकावं तर ते केलं पाहिजे, मासे स्वच्छ पद्धतीने हाताळले पाहिजेत, आणि औषध खाद्य असेल, उपचार हार्वेस्टिंग असेल किंवा कुठला लॉट आहे याची नोंद ठेवली पाहिजेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित जे आपण एक्सपोर्ट करतो जसे, तर त्याची सुरुवात ही प्रोसेसिंग प्लांटमध्ये होत नाही तर ती मत्स्यपालन केंद्र असेल किंवा समुद्रात जिथे मासे पकडतो तिथल्या हातानेपासून सुरुवात होते, ह्याची हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून तपासणी ही निर्यातची जी शेवटची पायरी आहे असं म्हणतात. सुरक्षित मत्स्य उत्पादनाची सुरुवात ही मत्स्यपालन केंद्रातून किंवा बोटीवरून सुरुवात होते असं आपण.
0: आता मास्यांपासून प्रक्रिया उद्योग आपल्याकडे चालतात, तर या प्रक्रिया उद्योगांनी कोणत्या बाबींवरती विशेष लक्ष दिलं पाहिजे?
1: जे प्रक्रिया उद्योग आहेत म्हणजे प्रोसेसिंग प्लांट जे आहेत, तर त्यांनी स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे, स्वच्छ उपकरणं राहिले पाहिजे, त्यांच्या कामगारांची सुद्धा वैयक्तिक स्वच्छता उत्तम असली पाहिजे, कच्चा माल आणि तयार माल यांची योग्य विभागणी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं पाहिजेत, फॅक्टरीचं नियमित सॅनिटेशन केलं गेलं पाहिजेत, आणि टेम्परेचर कंट्रोल त्याचं कोल्ड चेन राखणं फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर HACCP प्रमाणे जे डॉक्युमेंटेशन आहे किंवा जे केलं गेलं पाहिजे, तर त्याचं लॅबोरेटरी टेस्टिंग असेल किंवा ट्रेसेबिलिटी आहे, तर हे सर्व केलं गेलं पाहिजे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं कागदावर असण्यापेक्षा प्रत्यक्षात त्याचं अवलंबन केलं गेलं पाहिजे.
0: बरोबर.
1: कारण प्रदेशातल्या तपासणीमध्ये कागदपत्र आणि प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रिया यामध्ये जर विसंगती जरी आढळली तरी त्याचा आपल्या एक्सपोर्टरच्या विश्वासावर आणि आपल्या देशाच्या विश्वासावर पण परिणाम होऊ शकतो.
0: बरोबर. एखाद्या निर्यातदाराची शिपमेंट नाकारली जाऊ नये यासाठी कोणते मुद्दे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत?
1: यासाठी आपण साधारण 10 सूत्र एक महत्वाचे लक्षात ठेवले पाहिजेत. आपण मगाचपासून सगळे पाहतोच आहेत तीच आहेत ते. अनावश्यक प्रतिजैविकाचा वापर टाळला पाहिजे. दुसरा म्हणजे औषधांचा वापर तज्ञांच्या मार्गदर्शनाच्या अटीत केला गेला पाहिजे. तिसरा म्हणजे विड्रॉवल पिरियड काटेकोरपणे पाळलं पाहिजे. चौथं म्हणजे अनुद्रिकृत किंवा प्रतिबंधित औषधांचा वापर केला नाही पाहिजे. पाचवं मत्स्यपालनाचे पाणी फीड जैव सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे. सहावं मासे पकडण्याचं त्वरित त्याचं योग्य टेम्परेचर कंट्रोल केलं पाहिजे. सातवं प्रोसेसिंग सेंटरमध्ये हायजीन स्वच्छता आणि त्याचं सॅनिटेशन नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर साल्मोनेला असतील किंवा इतर जे जीवाणूजन्य हजार्ड्स आहेत तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. निर्यातीपूर्वी आवश्यक रेसिड्यू म्हणजे जे अँटीबायोटिकचा काही अंश शिल्लक आहे का किंवा काही जीवाणूंचा लागण आहे का याची टेस्ट केली गेली पाहिजे, आणि प्रत्येक टप्प्याची ट्रेसेबिलिटी असणं फार महत्वाचं आहे आणि डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवलं गेलं पाहिजे.
0: एकूणच ही जी 10 सूत्रं आहेत ती जर निर्यातदारांनी काटेकोरपणे पाळली तर त्याची निर्यात ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
1: हो,
0: आपण संपूर्ण सीफूड एक्सपोर्ट चेन हे एकदम सोप्या पद्धतीने सांगू शकता का?
1: हो, संपूर्ण जी साखळी आहे तिथे आपण समजून घेऊ शकतो. समुद्र असेल किंवा मत्स्यपालन केंद्र असेल, स्वच्छपणे मासे पकडणं, त्यानंतर त्याचं इमिडिएट चिलिंग किंवा आयसिंग करणं 1:1 रेशो मध्ये, म्हणजे मासा 1 किलो असेल तर बर्फ 1 किलो, त्याची स्वच्छ वाहतूक केली गेली पाहिजे, प्रोसेसिंग करताना काटेकोर नियम पाळले गेले पाहिजे, HACCP आधारित जे कंट्रोल्स आहेत ते पाळले गेले पाहिजे. त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्टिंग आहे, कोल्ड चेन जी आहे ती -18 डिग्री सेल्सिअस, मग ते कोल्ड स्टोरेज असेल किंवा शिपमेंट असेल कंटेनर असेल तर सर्व ठिकाणी -18 डिग्री सेल्सिअस तापमान राखलं गेलं पाहिजे.
0: भारतासाठी पुढच्या काळात कोणत्या प्रकारच्या सीफूड एक्सपोर्ट स्ट्रॅटेजीची गरज आहे?
1: भारताकडे मोठी मत्स्यसंपत्ती आहे, मोठा समुद्र किनारा आहे, कुशल मनुष्यबळ सुद्धा आहे आणि प्रक्रिया उद्योग आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला ही संधी ही मोठी आहे. पण भविष्यातली स्पर्धा ही फक्त उत्पादनावर होणार नाही तर ती अन्नाच्या सुरक्षतेवरती, क्वालिटी वरती आणि ट्रेसेबिलिटी आणि कन्सिस्टन्सी, तिथे तो उत्तम दर्जाचा माल भेटतो की नाही याच्यावरती. म्हणून भारताने केवळ

0: त्या एच एस सी बीच्या प्लॅनप्रमाणे फूड सिस्टीम जी आहे ती काळजी घेतलं पाहिजे. निर्यातदाराने जो ज्या देशात आपण माल पाठवत आहोत त्या देशाचे सर्व नियम समजून घेतले पाहिजेत. त्यांनी त्याच्या नियमाप्रमाणे आपलं माल आहे की नाही, आपलं डॉक्युमेंटेशन आहे की नाही, आपलं लॅबोरेटरीचं टेस्टिंग आहे की नाही, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे.
1: तर मंडळी, मासे निर्यात करताना कोणती काळजी घ्यायची आणि त्याबाबत काय काय गोष्टी करायच्या याविषयी आता आपण चर्चा केली, त्यावरून तुमच्या या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. त्यांचं काटेकोरपणे पालन करा, म्हणजे ही जी निर्यात आहे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करून त्यापासून आर्थिक नफा नक्कीच मिळवू शकाल. सर, तुम्ही इथे आलात आणि याबाबतची खूप चांगली माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व मच्छीमार बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: सागरी मासेमारी निर्यातीमधील गुणवत्ता आणि निर्यातीसमोरील आव्हानं ही प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातून मी विद्या तावडे आपला निरोप घेते. नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. मंडळी, आजच्या राज्यस्तरीय प्रसारणात प्राध्यापक सचिन साटम यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. याबरोबरच हा कार्यक्रम समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. बरं आहे तर मंडळी, आता आम्हाला निरोप द्या. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. जापान इथं आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 विषयी विशेष कार्यक्रम चिअर भारत हा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू.
1: पर आधारित विशेष कार्यक्रम चिअर फॉर भारत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:29 झालेली आहेत. ठीक 8 वाजता आपण ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना पीएफ खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. यूपीआय व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. आणि आता बातमी विस्तारानं. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीएफ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत पैसे जमा करणं केंद्र सरकारनं बंधनकारक केलं आहे. यापूर्वी 15,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी हे बंधन होतं. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
1: अप टू 25,000 रुपीज पर मंथ कंपल्सरी पीएफ मे पार्टिसिपेशन करना पड़ेगा. अबव 25,000 रुपीज पर मंथ वैसे भी वॉलंटरीली कोई भी पार्टिसिपेट कर सकता था पीएफ में, यानी पीएफ अकाउंट खुलवा सकता था. 25,000 से ज्यादा अगर है तो वैसे भी खुलवा सकता था वॉलंटरी. और अब ये हुआ कि 25,000 से नीचे तक कंपल्सरी पीएफ अकाउंट खुलवाना पड़ेगा.
0: जवळपास 12 वर्षांनी केंद्र सरकारनं ही किमान वेतनाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे 51,00,000 कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विविध लाभ मिळणार आहेत. या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतनातून 12% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा केली जाईल. तितकीच रक्कम त्यांच्या नियोक्त

त्याला त्या खात्यामध्ये भरावी लागेल. मोठ्या व्यापाऱ्यांना 2000 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय मागे घेणार नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. यूपीआयची यंत्रणा मजबूत करण्यासाठी, त्याची सुरक्षा कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. अमेरिकेच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचा दावा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयानं हा दावा फेटाळून लावला आहे. देशातली यूपीआय यंत्रणा सक्षम स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतानं स्वतंत्रपणे हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी केले जाणारे प्रयत्न बंद करावेत, संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन अनुदान बंद करावं, 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्यांना अपात्र ठरवण्याची कारवाई बंद करावी अशी शिफारस प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनं केली आहे. द घोस्ट ऑफ पॉप्युलेशन पास्ट हाउ पॉप्युलेशन कंट्रोल परसिस्ट इन इंडिया हा अहवाल परिषदेनं प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सध्या देशाचा प्रजनन दर 1.9% इतका कमी झाला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये हा दर 1.6% इतका आहे. उत्तर युरोपामध्ये हा दर 1.5%, तर अमेरिकेमध्ये 1.6% इतका आहे. ॲप आधारित कॅब आणि टॅक्सी कंपन्यांनी राईड बुकिंगपूर्वी चालकाला आगाऊ टीप देण्याचे पर्याय थांबवण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. ही पद्धत दिशाभूल करणारी तसंच अन्यायकारक असल्याचं ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज सांगितलं. जोपर्यंत ग्राहक टीप देत नाहीत तोपर्यंत राईड उपलब्ध करू दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आदेश जारी करण्यात आले आहेत. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं चालकांसाठी आगाऊ टीप देण्यासह विविध अन्यायकारक व्यावसायिक पद्धतींसाठी रॅपिडोवर 10 लाखांचा दंड ठोठावल्याच्या पार्श्वभूमीवर आज हे आदेश दिले आहेत. सोन्याच्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगचं शुल्क BIS अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनं वाढवलं आहे. सोन्याच्या दागिन्यांसाठी आता 45 ऐवजी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. तात्काळ हे दर लागू झाले आहेत. चांदीच्या दागिन्यांसाठी पूर्वीप्रमाणेच 35 रुपये शुल्क द्यावं लागेल. स्वच्छता ही सेवा 2026 मोहिमेचा प्रारंभ आज केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी केला. स्वच्छतेत सहभाग, स्वच्छ भारत विकसित भारत ही या मोहिमेची संकल्पना आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्थळांचं परिवर्तन, स्वच्छ शाळा, सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान शिबिर, स्वच्छतेसाठी जनभागीदारी आणि स्वच्छतेतून समृद्धी असे उपक्रम राबवले जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 1 दिन 1 घंटा आणि 1 सात या उपक्रमांतर्गत देशात एकाच वेळी स्वयंस्फूर्तीनं श्रमदान आणि स्वच्छता मोहिमा राबवल्या जातील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर झाला आहे. प्रदीर्घ आणि समृद्ध अभिनय कारकिर्दीत भारतीय चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 2024 फाळके पुरस्कारासाठी निवड समितीनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती. येत्या 22 तारखेला गुजरातमध्ये केवडिया इथं होणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. कोकणी भाषक कुटुंबात जन्माला आलेल्या अनंत नाग यांनी हिंदी मराठी इंग्रजीसह विविध भाषांमधल्या 250 पेक्षा जास्त चित्रपटांमधून कामं केली आहेत. यामध्ये मोठी संख्या कन्नड चित्रपटांची आहे. त्यासाठी कन्नड चित्रपटसृष्टीचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. हिंदीमध्ये अंकुर, निशांत, मंथन, कोंडुरा, गहराई, कलयुग, युवा, इंग्रजीमध्ये स्टंबल, तर मराठीमध्ये अनाहत इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या. त्यांना फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनंत नाग यांचं अभिनंदन केलं आहे. त्यांचा सहज सुंदर अभिनय, त्यातलं वैविध्य आणि गुणवत्ता यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांनी आपला खोल ठसा उमटवला आहे. त्यांच्यासारख्या कलाकाराला हा सन्मान मिळाल्याचा आनंद होतोय असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. 3 लाख रुपयापेक्षा कमी मूल्याच्या निर्यातीसाठी RCMC म्हणजे नोंदणी तथा
सदस्यता प्रमाणपत्र सादर करण्याची अट सरकारनं

0: शिथिल केली आहे. छोट्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसंच टपाल किंवा कुरिअरद्वारे निर्यातीवरचा बोजा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. मध्यम लघु आणि सूक्ष्म उद्योगांना तसंच स्टार्टअप्सना या निर्णयाचा फायदा होईल. 3 लाख रुपयांच्या पुढे निर्यात गेल्यास निर्यातदारांना संबंधित निर्यात प्रोत्साहक मंडळ किंवा कमोडिटी बोर्डाचं सदस्यत्व घेता येईल. शिवसेनेचं मूळ पक्षचिन्ह आणि मूळ पक्षाचं नाव कोणत्याही गटाला न देता त्यांना स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढवायला सांगण्याचा पर्याय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर उपलब्ध होता. बाळासाहेबांचा वारसा न सांगता त्यांना स्वबळावर निवडणूक लढवायला सांगायला हवी होती असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयातले न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची यांनी आज नोंदवलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्ले बागची आणि व्ही मोहना यांनी पीठापुढे एकनाथ शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल यांनी आज युक्तिवाद पुढे सुरू केला. बहुमत असलेल्या आमदारांवर अपात्रतेची प्रक्रिया प्रलंबित असताना राजकीय पक्षाची मालकी निश्चित करण्यासाठी विधिमंडळातलं बहुमत ही सुरक्षित चाचणी मानता येईल का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाला केला. राष्ट्रीय पक्षात बहुमताचं महत्व यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं अधोरेखित केलं असून याबाबतीत निवडणूक आयोगानं ते तत्व लागू केलं आहे असं ते म्हणाले. बहुमताच्या वेगवेगळ्या चाचण्यांना मर्यादा आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यावर जर या चाचण्यांना मर्यादा असतील तर वेगळा पर्याय उपलब्ध आहे असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 25,000 रुपयांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना PF खातं बंधनकारक करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. UPI व्यवहारांवरचं शुल्क कायम ठेवण्यावर सरकार ठाम. परदेशी दबावातून शुल्क लादल्याचा आरोप फेटाळला. लोकसंख्या नियंत्रणाचे उपक्रम आणि संतती नियमनासाठी दिलं जाणारं प्रोत्साहन बंद करण्याची प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस. आणि चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तीच्या गौरवगाथा गिरीश घाटे लिखित महाभूषण या मालिकेत आपण ऐकणार आहोत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात दिनांक 25 मार्च 2026 पासून दररोज सकाळी 7 वाजता आणि याचं पुनःप्रसारण दुपारी 1:55 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात गिरीश घाटे लिखित मालिका महाभूषण.

श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना। श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद,
2: सहज संवाद।
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 9:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन राग किरवाणी. त्यांना तबला साथ केली होती ओजस अधिया यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात

यानंतर नादब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शालिनी यांनी गायलेला राग मधुकंस. मध्यलय बंदी श्रुपक तालात निबद्ध असून बोल आहेत बलमवा मेरे घर आए, आणि द्रुतबंदीश तीन तालात निबद्ध असून बोल आहेत सब जगत के आणि कलना परे. त्यांना सात संगत आहे. तबला राज भानुशाली आणि हार्मोनियमवर ऋतुजा कुंटे. ऐकूया शालिनी यांनी गायलेला राग मधुकंस.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकलं शालिनी यांचं गायन, राग मधुकंस. त्यांना तबल्यावर साथ केली होती राज भानुशाली यांनी आणि हार्मोनियमवर साथ केली होती ऋतुजा कुंटे यांनी. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 10:58 झालेली आहेत. यानंतर ठीक 11 हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. त्या दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर

श्रोतेहो, ही आहे ए आय आर मराठी DTH उपग्रहवाहिनी. न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही आपण आमचे प्रसारण ऐकू शकता. आता जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात वातावरण ढगाळलेलं होतं. आजचं तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथे 31 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथे 25 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 83% आणि सांताक्रूज इथे 79%. आज कुलाबा इथे पावसाची नोंद नाही. सांताक्रूज इथे 0.2 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज जाणून घेऊया. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विषय सूचना नाही. याबरोबरच हवामान वृत्त इथेच समाप्त होत आहे. ए आय आर मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. रात्रीची 11:12 झालेली आहेत. यानंतर ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश भट यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोत्या, यानंतरचं गीत आहे आशा भोसले यांच्या आवाजातलं. सुरेश भट यांचं, संगीतकार आहेत सी रामचंद्र.

श्रोते, यानंतरचं गीत आहे सुरेश भट यांचं. गायला आहे श्रीकांत पारगावकर यांनी. संगीतबद्ध केलं आहे सुधीर मोघे यांनी.

श्रोते हो, याचबरोबर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीची 11:30 झालेली आहेत. यानंतर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया बाळकृष्ण अय्यर यांचं तबलावादन. ताल 3 ताल. सारंगी लहरावर त्यांना साथ केली आहे उस्ताद फारूक लतीफ खा यांनी. ऐकूया बाळकृष्ण अय्यर यांचं तबलावादन.

0: श्रोते हो, याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथंच समाप्त होत आहे. आपण ऐकलं बाळकृष्ण अय्यर यांचं तबला वादन, ताल तीन ताल, त्यांना सारंगी लहरावर साथ केली होती उस्ताद फारूक लतीफ खा यांनी. आपण ऐकत आहात DTH AIR मराठी उपग्रह वाहिनी. रात्रीची 11:58 झाली आहेत. ऐकूया काही संदेश.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, सुगम रियाज या मालिकेच्या आजच्या भागात मिथिलेश पाटणकरचा तुम्हा सर्वांना नमस्कार. कॅची मुखडा असणं ही अलीकडे प्रत्येकच गीताची जणू काही एक गरजच होऊन बसलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं. ह्या आकर्षकतेबद्दल, ह्या कॅचीनेसबद्दल आजच्या आपल्या या भागात आपण चर्चा करणार आहोत.

हे गीत अतिशय एकाच ओळीचं असल्यामुळे लगेच हिट झालं. अतिशय आकर्षकता या गीतामध्ये होती. जुम्मा चुम्मा दे दे हे गीत आपण बघितलेलं आहे. या गीताचा मुखडा अतिशय पॉप्युलर झाला. मराठी गीतांमधले अगदी कमीत कमी शब्दांचे मुखडे आता आपण पाहूया.

हे गीत सुद्धा एका ओळीतलाच मुखडा आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, दुसरी ओळ या मुखड्याला नाही, किंवा सांग तू माझा होशील का, हा एकच छोटासा प्रश्न आहे या गीताच्या मुखड्यामध्ये, याला दुसरी ओळ नाही, किंवा उगवला चंद्र

अजून काही उदाहरणं देता येतील, ती म्हणजे सजना का धरिला परदेस, अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवनी जाती, दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव, येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणा.

0: आपण पाहिलेली मराठीतली उदाहरणं ही एकाएकाच ओळींचे मुखडे असलेली होती. दोन ओळींच्या मुखड्यात अनेक गाजलेली भावगीतं, लोकगीतं, निसर्गगीतं अंतर्भूत होऊ शकतात. गझल हे सुद्धा दोनच ओळींचं वृत्त असल्यामुळे हिंदी मराठी अनेक गझलांचा समावेश दोन ओळींच्या रचनांमध्ये होईल. एका ओळीच्या किंवा दोन ओळींच्या रचनेत कॅची असं काय मूल्य असतं, आकर्षक असं काय मूल्य असतं, याचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की एका ओळीत जर काही ठोस विधान किंवा प्रश्न किंवा उद्गारवाचक विधान गीतकाराला करता आलं तर ते तसंच्या तसं श्रोत्याच्या लक्षात राहतं. त्या रचनेला लावण्यात आलेली चाल ही जर बाजूला केली तरी ते जर पटकन उद्धृत करता येण्यासारखं एक विधान असेल, उदाहरणार्थ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता, अशा तऱ्हेचं एखादं विधान असेल किंवा प्रश्न असेल, तर त्या विधानाचा म्हणीसारखा वापर श्रोत्याला करता येतो आणि तो मुखडा हिट होतो, ते गाणं हिट होतं. अतिक्या खंडाला असं कोणताही नाक्यावरचा मुलगा चालीत न म्हणता सुद्धा एखाद्या मुलीला विचारून तिची छेड काढू शकतो. अशा तऱ्हेच्या मासने केलेल्या एखाद्या गाण्यातील प्रश्नाच्या, विधानाच्या अथवा उद्गाराच्या वापरामुळे ते गाणं किंवा गाण्याचे शब्द टिकून राहत असतात. इथे छेड काढून असं गाणं म्हणणं हे वाईट असलं तरी त्या शब्दांना नाक्यावरच्या मुलाच्या दृष्टीने का होईना पण एक उपयुक्तता आहे, हा मुद्दा आपण विसरून चालणार नाही. गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा,
1: गोरे गोरे

हे गाणं एखाद्या सुंदर काळा गॉगल लावलेल्या मुलीला उद्देशून म्हटलं जातं. किंवा लाल छडी मैदान खडी, किंवा ओ लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, अशी गाणी लाल कपडे घातलेल्या मुलींची छेड काढण्यासाठी वापरली जातात. तरुण वयातच वारलेल्या एखाद्या हुशार मुलाच्या दिवाणखान्यातील फोटोखाली अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवणी जाती, असं वाक्य लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. परदेशातील फोटोंच्या अल्बममध्ये प्रत्येक

फोटोला अनुरूप अशी फिल्मी गाण्याची ओळ त्या फोटोची कॅप्शन म्हणून लिहिली जाते. उदाहरणार्थ सिंगापूरमध्ये जाऊन जर फोटो काढला असेल तर जीवन में एक बार आना सिंगापूर अशी त्या खाली कॅप्शन येते. किंवा पॅरिसमधला फोटो असेल तर ॲन इव्हनिंग इन पॅरिस असं नाव त्या फोटोला दिलं जातं. राखी पौर्णिमेच्या दिवशी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना शाळकरी मुली राखी बांधत आहेत असा वृत्तपत्रात जेव्हा फोटो येतो तेव्हा त्या फोटोखाली ओवाळीते मी लाडक्या भाऊराया अशी कॅप्शन दिलेली दिसते. एखादं गाणं कॅची करताना किंवा कॅची करण्याचा प्रयत्न करताना संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक व निर्माता काय विचार करतात? शब्दांच्या दृष्टीने विचार किंवा अपेक्षा अशी केली जाते की आपण तयार करत असलेल्या गाण्यातील एखादा ठराविक भाग लोकांनी पुन्हा पुन्हा म्हणावा किंवा पुन्हा पुन्हा गुणगुणावा. या हेतूने एखाद्या विशिष्ट भागाला जास्त महत्त्व दिलं जाणं आवश्यक असतं. हे महत्त्व ती विशिष्ट ओळ पुनरावृत्ती करून दोनदा म्हणून किंवा तीनदा म्हणून दिलं जातं किंवा त्या विशिष्ट ओळीला किंवा भागाला ठेका बदलला जातो किंवा वाद्यमेळ बदलला जातो किंवा कोरस देऊन तो भाग परत म्हटला जातो. अशा अनंत पर्यायांमधील काही पर्याय ठरवून त्यातला कॅची भाग अधोरेखित केला जातो. अय्यय्या सुकू सुकू हे शब्द चालीत न म्हणता मोठ्याने गद्य स्वरूपात ओरडून म्हटले आहेत. शम्मी कपूरच्या स्टाईलला ते सूट सुद्धा झालंय. हा या गाण्यातील कॅची भाग आहे असं म्हणणं उरलेल्या गाण्यावर अन्यायकारक आहे, परंतु गाण्याला कॅची बनवताना केली गेलेली ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. कंबख्त इश्क या गाण्यात कंबख्त या शब्दाला एक डिले दिलेला आहे. डिलेला आपण सोप्या भाषेत विलंबन म्हणू शकतो किंवा पुनरावृत्ती म्हणू शकतो. कंबख्त कंबख्त कंबख्त असा डिले दिल्यामुळे तो भाग कॅची झालेला आहे.

खल्लास या आयटम सॉंगमध्ये खल्लास या शब्दावर वेगवेगळ्या हरकती व्हेरिएशन्स घेऊन मुखड्यातला तेवढाच भाग जास्त आकर्षक बनवला आहे, जेणेकरून चित्रपट बघून बाहेर पडताना किंवा चित्रपट बघून घरी आल्यानंतर खल्लास एकदम खलास हे त्या व्यक्तीच्या डोक्यात एकदम फिट बसावं. मुखड्यातले शब्द सगळेच्या सगळे लक्षात नाही राहिले तरी चालेल, पण गाण्यातला खलास हा जो महत्वाचा की वर्ड आहे, महत्वाचा परवलीचा शब्द आहे, तो लक्षात राहावा अशी दिग्दर्शकाची आणि संगीत दिग्दर्शकाची इच्छा असते. चार ओळींचे मुखडे लक्षात ठेवणाऱ्या जनतेपासून ते एक शब्द लक्षात ठेवणारी चित्रपट प्रेमी जनता, असा प्रवास जनतेचाही गेल्या 60 ते 70 वर्षात झालेला आपल्या लक्षात येईल. आजच्या तारखेला कंबख्त इश्क किंवा खल्लास ही आयटम सॉंग्स हिट आहेत, परंतु या गाण्याच्या अंतर्याची चाल काय किंवा अंतर्याचे शब्द काय असा प्रश्न विचारल्यास पटकन कुणालाही सांगता येणार नाही. सगळ्या टॉप 10 कार्यक्रमात गाण्याचं एकच कडवं लावलं जातं, झलक किंवा प्रोमो दाखवताना मुखडाच दाखवला जातो. चित्रपटाबद्दल संगीतकार मुलाखत देताना मुखड्याबद्दलच विस्ताराने बोलतो, मुखडा कसा सुचला हेच सविस्तर सांगतो. गाण्यातल्या दुसऱ्या तिसऱ्या अंतर्याचं महत्त्व काही काळाने कदाचित उरणार देखील नाही. एका कडव्यापर्यंतच गाण्याची लांबी छोटी होण्याची शक्यता येणारा काळ आपल्याला दाखवतो आहे. किंवा मुखडा आणि अंतरा हा फॉर्मच पूर्णपणे जुना ठरून काही नवीन फॉर्म अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा फॉर्म चटपटीत असेल, आपल्याकडे ज्याप्रमाणे मुखडा आणि अंतरा हा फॉर्म अजूनही अस्तित्वात आहे त्याप्रमाणे पाश्चात्य देशात व्हर्स, ब्रिज आणि कोरस असा फॉर्म आत्ताच्या घडीला अस्तित्वात आहे. आपल्या मुखड्यात साईन लाईन म्हणजे ज्याला आपण आवश्यक विधान असं म्हणू शकतो आणि क्रॉस लाईन म्हणजे ज्याला आपण पूरक विधान असं म्हणू शकतो ही असते. अंतर्यातल्या मजकुराला आपण जोड विधान किंवा विस्तार करणारी विधानं असं म्हणू. यापेक्षा थोडी वेगळी अशी रचना पाश्चात्य देशात आहे. मायकल जॅक्सनपासून ते ब्रिटनी स्पियर्सपर्यंत सर्व पॉप गायकांचे अल्बम जर आपण बघितले तर त्यात 4 ते 6 ओळींचा व्हर्स म्हणजे आवश्यक विधान असतं, ब्रिज पार्ट म्हणजे उभयान्वयी विधान असतं आणि हे आवश्यक व जोड विधानाला दुवा असलेलं असं विधान असतं. यानंतर कोरस पार्ट येतो, यात गायक व कोरस एकत्र गातात, त्यांच्या गायनात व्होकल हार्मोनीचा वापर होतो. त्यानंतर पुढचा व्हर्स, ब्रिज आणि कोरस असं गाणं पुढे सरकतं. यात कोरसचे शब्द नेहमी तेच राहतात, व्हर्स व ब्रिजचे शब्द बदलत राहतात. ब्रिजची चाल तशीच राहते, व्हर्सची चाल सुद्धा तीच राहते व कोरसची चाल दरवेळी तीच राहते. अशा तऱ्हेचा फॉर्म आपल्याकडे फॅशन किंवा वेगळेपणा म्हणून येऊ शकतो. मुद्दा असा की गाण्यातल्या ओळी लक्षात राहाव्या म्हणून संगीतकार किंवा गीतकार सुद्धा प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यांना फक्त त्यांचा कॅचवर्ड म्हणजे कंबख्त किंवा खलास किंवा जानलेवा लोकांच्या लक्षात राहायला हवा असतो. थोडक्यात काय की अल्पाक्षरी आणि थोड्या दिवसांनी तर सांकेतिक अशा शब्दरचनेचे दिवस आता येऊ घातलेत. मोबाईल संस्कृतीने ह्यात अजूनच भर घातली आहे. मोबाईल फोनवर मुद्द्याचं आणि नेमकं पण संक्षिप्त असं बोलायची गरज नवीन पिढीला निर्माण झाली आहे. त्यामुळे भाषासुद्धा शॉर्टफॉर्म्स आणि सोपीकरणांचं रूप घेते आहे. मला आता आराम वाटू लागला आहे या वाक्याचं नवीन पिढीने मला आता कम्फर्टेबल वाटतंय असं रूप केलं. त्याच्याही पुढच्या पिढीने मला आता खूपच कम्फी वाटतंय असं मराठी रूप त्याचं केलं. SMS पाठवताना खूप गोष्टींचे शॉर्टफॉर्म्स होऊ लागलेत. कॉन्टॅक्टचं CTC झालं आहे, इमिजिएटलीचं IMDY झालं आहे, FOR फॉरचं 4 झालं आहे आणि YOUचं नुसतं एक अक्षर यू झालं आहे. ARERचं सुद्धा नुसतं एकाक्षरी R झालं आहे. ज्याप्रमाणे अल्पाक्षरी गीतरचना केली जाते व ती कॅची ठरू शकते त्याचप्रमाणे अल्पस्वरयुक्त संगीत रचनासुद्धा कॅची ठरते का असा प्रश्न आपल्याला निर्माण होईल. याच्या उत्तरादाखल आतापर्यंत हिट ठरलेल्या अशा काही अल्पस्वरयुक्त संगीत रचनांची आपण उदाहरणे बघूया.

यात जर आपण बघितलं तर सारे गरे रे सा सारे गरे रे सा सारे गरे रे सा सारे सा रे आणि कोमल ग या तीनच स्वरांवर हा पूर्ण मुखडा आहे. हे नोटेशन न कळणाऱ्या श्रोत्यांना सुद्धा नुसतं बघून कळेल, नुसतं ऐकून कळेल. सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली, हे आपण उदाहरण आपल्याला सुपरिचित आहेच. याच्यामध्ये सा सा सा सा सा सा सा सा सा सा सा सा आणि यानंतर ग रे ग रे सा सा रे सा ध ध सा या मुखड्यामध्ये आपण जर बघितलं तर सा रे कोमल ग आणि ध या चारच स्वरांपलीकडे पाचवा स्वर आलेला नाही. अजून एक उदाहरण आपण बघूया. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, रे रे ग ग रे रे सा सा रे रे ग ग रे रे सा सा. माळ्या

यामध्ये सुद्धा सा रे आणि ग हे तीनच स्वर आलेले आहेत. यानंतरच्या ओळीत सुद्धा ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला ला म्हणजेच धसा सा रे रे ग ग ग ग रे रे सा रे सा सा ससा. पूर्ण जर मुखडा आपण बघितला तर सा रे ग आणि ध हे चारच स्वर सोडून यात पाचवा स्वर आलेला नाही. अनेक गाण्यांची मुखड्याची पहिली ओळ कमीत कमी सुरात बांधलेली असते आणि पुढच्या ओळींमध्ये मग स्वर विस्तार होतो. काही आपण अजून गाणी बघूया. उदाहरणार्थ ए गुलबदन ए गुलबदन फुलों की महक काटो की चुभन. यामध्ये जर आपण बघितलं तर निसा नि निरे सा सा सा निसा नि निरे सा सा सा निसा रे सा निसा रे सा निसा रे सा सा सा सा. या पूर्ण मुखड्यामध्ये फक्त नि सा आणि रे तीनच स्वर आलेले आहेत. येणारा काळ काही चांगले संगीत प्रकार चांगली संगीत मूल्य रसिकांसमोर ठेवेल सुद्धा, परंतु त्याचं योग्य ते मूल्यमापन आणि प्रथमतः चांगलं रसग्रहण करण्यासाठी प्रत्येक वेळी रसिकांनी कॅची एलिमेंटलाच दाद देणं किंवा आकर्षक मुखड्यावरच रिॲक्ट होणं प्रतिक्रिया देणं या गोष्टी सांगीतिक विकासाच्या आड येणार आहेत. आपल्या सांगीतिक दृष्टीच्या कक्षांचा विस्तार करण्यासाठी भारतीय आर्कटाईपला चिकटून राहण्यापेक्षा सुद्धा ग्लोबल आर्कटाईपचा अंगीकार करणं या पुढील काळात फार फार महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या भागात एवढंच. परत भेटूया पुढील भागात. तोपर्यंत सुगम रियाज या मालिकेतल्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. धन्यवाद.

0: श्रोते हो, याचबरोबर आकाशवाणीच्या संग्रहातून कार्यक्रम सुगम रियाज भाग चौथा इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीची 12:23 झाली आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी. शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया. शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे. अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात शांततेचा शोध.
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
3: विजयापासून विक्रमापर्यंत,
2: प्रत्येक खेळ,
3: प्रत्येक खेळाडू
2: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
3: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
2: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
3: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी आघरात.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले.
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणं, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
2: श्रोते, आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रहवाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. रात्रीची 12:28 झाली आहेत. यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया जावयाची जात या चित्रपटातलं गीत सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत प्रभाकर जोग.

यानंतर ऐकू या प्रियतमा चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत अभय इनामदार आणि संगीतकार आहेत चैतन्य अडकर.

यानंतरचं गीत आहे पुष्पा मराठे आणि सुधीर फडके यांच्या आवाजातलं. चित्रपट आहे चोरावर मोर. संगीतबद्ध केलं आहे आणि गीतकार आहेत यशवंत देव.

0: 是那玩意儿。
1: श्रुत हो गीत बहार कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे उमज पडेल तर या चित्रपटातलं. गायला आहे सुधीर फडके आणि उषा अत्रे यांनी. गीतकार आहेत गदी माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

कवी संजीव यांचं गीत आता ऐकूया, सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलं आहे मनोहर कदम यांनी. चित्रपट आहे सुधारलेल्या बायका.

श्रुती हयानंतरचं गीत आहे जिव्हाळ चित्रपटातलं, आशा भोसले यांच्या आवाजात. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रोते हो गीतबहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंद्र होता साक्षीला चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात. संगीतबद्ध केले आहे सुधीर फडके यांनी. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर.

हृदय गीतबहार कार्यक्रमाचा तर शेवटी ऐकूया. उंबरठा चित्रपटातले गीत लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या आवाजात, गीतकार आहेत वसंत बापट आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:03 झालेली आहेत. यानंतर ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया मकबूल हुसेन खा यांचं गायन राग दरबारी. त्यांना तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे अनंत केमकर यांनी. ऐकूया मकबूल हुसेन खा यांचं गायन राग दरबारी.

श्रुती हो, आत्ताच आपण ऐकलं मकबूल हुसेन खान यांचं गायन राग दरबारी. यानं तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती अनंत केमकर यांनी. याचबरोबर नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR

या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. रात्रीचे 1:31 झालेली आहेत. यानंतर ऐकूया मालिका विशेष लावण्यरंग भाग 79.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या एक दोन भागामध्ये आपण टाकणीची लावणी म्हणजे काय याबद्दलची माहिती घेतली। आज बघूया वगाची लावणी काय असते ते। साधारणपणे 1860 नंतर तमाशामध्ये वग सादर केला जाऊ लागला, पण त्या काळचे वग हे लिखित स्वरूपाचे नव्हते, कारण काही तपासगीर अडाणी असायचे, अज्ञानी असायचे, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं। मग वग कसा लिहायचा, गाणी कशी लिहायची, प्रवेश कुठं सुरू करायचा आणि कुठं संपवायचा याबद्दल पूर्णपणे त्यांना माहिती नसायची। तरीही ते कलावंत तमाशात नाटकी ढंगानं वग सादर करत होते। ते काय करायचे की वग बसवण्यापूर्वी सगळेजण एकत्र बसायचे। पूर्वी तमाशा फडामध्ये एकाच गावचे सगळे तमासगीर असायचे। तमाशातला सूत्रधार म्हणजे सरदार हा त्या सर्वांना एक गोष्ट सांगायचा। बहुतेकदा ती गोष्ट म्हणजे एखादी लोककथाच असायची। मग गोष्ट सांगितल्यानंतर त्यातल्या पात्रांची वाटणी केली जायची। त्यामध्ये राजा कोण, राणी कोण, प्रधान कोण, सेनापती, शिपाई अशी सगळीच पात्रं असायची। पात्रांची वाटणी झाली त्याप्रमाणे किंवा त्या प्रसंगानुसार प्रत्येकाने आपापले संवाद तयार करायचे। तेव्हा तमाशाचा सूत्रधार त्यांना सांगायचा, तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला, पण कथेचा शेवट मात्र बरोबर झाला पाहिजे। समदे खटके नीत ध्यानात ठेवा बर का, असा दमही तो द्यायचा। पुढं काय झालं ते जाणून घेऊया एका ढंगदाराच्या लावणीनंतर। उत्तरा केळकर यांनी गायलेली राम मोरे यांची ही रचना संगीतबद्ध केली आहे श्याम अनंत यांनी।

वगाची लावणी कशी असते ते आज आपण जाणून घेतोय. तमाशा कलाबंदांच्या लक्षात राहण्यासाठी तमाशा फडाचा सूत्रधार पूर्वीच्या काळी कथेची गुंफण काव्यामध्ये करायचा. ती काव्यरचना सगळे तमाशगीर पाठ करायचे. ओघाओघानं कसं जायचं त्याचं मार्गदर्शन करणारी आणि ओघाओघानं आलेली ती ओघांची लावणी, म्हणजेच अडाणी तमाशगीर तिलाच वगाची लावणी म्हणायचे. जुन्या काळातील तमाशगीर त्या लावणीच्या आधारे वग सादर करायचे. जुने सगळे वग पद्यामध्ये लिहिले आढळतात, त्याचं कारण हेच होतं. ते पदाचे वग कसे होते त्याचं एक उदाहरण द्यायचं तर, चंद्रपूर मोठं गुलजार, तिथं सूर्यभान राज्य करणार, त्याची राणी सुमती मोठी गुणवान, तिला मुले होती दोन, एक कन्या एक पुत्र रूपवान, पुढं काय घडली कथा सांगतो तुम्हाजी, अशा पद्धतीनं हा वग लिहिलेला असायचा. राणी राजा असता आनंदात, अचानक झाला घात, राणी गेली स्वर्गात, मुलं वाढवली राजानं सुखात, कन्या मनोरमा उपवर दिसे राज्यात, तिच्या लग्नाचा विचार राजाच्या मनात, प्रधानाला सांगितला मनातला बेत, कावेबाज प्रधान काळसेन, मनोरमेवर गेलं होतं त्याचं मन, पण मधी राजकुमाराची अडचण, काढावा काटा त्याचा ठरवला त्यानं, जी जी जी जी, अशा पद्धतीनं ही कथा पुढं जायची. चला आपण आणखीन एक ढंगदार अशी लावणी ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. राम मोरे यांच्या गीताला संगीत श्यामानंद यांचं आहे.

या सगळ्या लावणीमध्ये साधारणपणे 2.5 ते 3 तास चालेल असं एक समृद्ध कथानक असायचं. याच्यामध्ये नाट्यमय संघर्ष आहे. शिलकार आणि टाकणीच्या लावणीच्या साह्यानं वग सादर केला जात होता. नाटकाप्रमाणे वगांचे संवाद लिहिलेले नसतात. पद्यात्मक लावणी हेच वगाचं लेखन आणि त्या पद्धतीनं त्याचं सादरीकरण. त्यामुळं कथानक जरी छोटं असलं तरी जास्तीत जास्त वेळ ते चालवलं जायचं. वगातले सोंगाडे प्रेक्षकांना हसत खेळत ठेवण्यासाठी अधूनमधून विनोद करायचे. त्यांनी काय बोलावं, कसं बोलावं, किती वेळ बोलावं यावर काही बंधन नव्हतं. फक्त त्यांच्या बोलण्यातून किंवा अभिनयातून विनोदाची निर्मिती झाली पाहिजे एवढं मात्र नक्की असायचं. वगनाट्याचं कथानक लांबवलं जात असे त्याचा फायदा असा व्हायचा की वग कमी वेळातही सादर करता येऊ शकत होता आणि तोच जास्त वेळही करता येऊ शकत होता. तमाशाचा घाट वेगळा असायचा, नाटकाचा घाट वेगळा असायचा. सादरीकरणातही पूर्णपणे फरक आहे. नाटकांचे संवाद हे लिखित स्वरूपाचे असतात तर तमाशामध्ये उत्स्फूर्तपणे संवाद बोलले जातात. तमाशातली वाद्य वेगळी, नाटकातील वाद्य वेगळी. तमाशाला नाटकापेक्षा लोककला जवळच्या आहेत. वगाचं जे मूळ बीज आहे ते गोंधळ या कला प्रकारात असण्याची शक्यता आहे. यानंतरची ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत ती शकुंतला जाधव यांनी गायलेली आहे. रचना राम मोरे यांची, संगीतकार श्यामानंद.

श्रोते हो, या लावणीपूर्वी आपण बघितलं की वगाच्या लावणीचं मूळ थोडंसं गोंधळ गीतामध्ये आपल्याला आढळतं. गोंधळ गीत असो किंवा वग असो, दोघांच्याही संहितेमध्ये आणि सादरीकरणामध्ये बरंचसं साम्य आपल्याला दिसून येतं. तमाशामध्ये वगाला सुरुवात होण्यापूर्वी शिलकार म्हणतात, गोंधळ गीतामध्ये आख्यानापूर्वी

पूर्वी शेलकारांची सर्व स्वभाव वैशिष्ट्य असलेला पद्यभाग सादर केला जातो. राजाभाऊ कदम यांनी जांभूळ आख्यानामध्ये सुरुवातीला एक पदरचना केलेली आहे, ती अशी आहे. हस्तिनापुरी कृपाचारी नांदती भीष्म दीपक कौरवसारी, 56 कोटीचे हे बळी राजे मंडळी 96 कोळी. पश्चिम पूर्वी भूमंडळामध्ये कर्णरूपाला आगळी, कर्णक्षेत्रीय भांडण कवच कुंडल रूप दंडल त्याच दंडल लक्षजी. म्हणजे जांभूळ आख्यानामध्ये ऋषीसाठी जांभळाच्या झाडावर रोखून ठेवलेलं फळ भीष्म कृष्णासाठी तोडतात. ते ऋषी भयंकर कोपिष्ट असतात, तेव्हा कृष्ण ते फळ पुन्हा झाडाला लावा म्हणून सांगतात, अन्यथा अनर्थ होईल असंही ते म्हणतात. आता तोडलेलं फळ पुन्हा झाडाला लावायचं कसं, हेच एका पद्यरचनेमध्ये लिहिलेलं आहे आणि गोंधळी ती रचना गाऊन सादर करतात. ती रचना कोणती आहे ते जाणून घेण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया. उत्तरा केळकर यांच्या आवाजामध्ये राम मोरे यांची रचना आपण ऐकणार आहोत. संगीतकार श्याम अनंत.

जांभूळ आख्यानामध्ये जी रचना केलेली आहे, पद्यरचना, ती अशी आहे: हाती घेऊन या फळ करी हळहळ, म्हणे घन निळ बर नाही झालं जी, भस्म तुम्ही व्हाल जी, फळ जिथल्या तिथं लावा सत्व दावा, भिगी चालाव जी जी जी. हे पद तमाशातल्या टाकणीच्या लावणीप्रमाणेच कार्य करतं. गोंधळ ही तमाशापूर्वीची कला आहे. गोंधळातलं आख्यान हे पद्यस्वरूपात लिहिलेलं असतं आणि त्याचं अनुकरण करूनच भेदिक लावणी गाणाऱ्या कलावंतांनी कथात्मक लावण्या पद्यामध्ये लिहिल्या आणि पुढं त्याच्याच आधारे तमाशामध्ये वग सादर होऊ लागले. चला आणखीन एक ढंगदार लावणी ऐकूया. वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये बाबासाहेब चौदागरांची रचना संगीतबद्ध केली आहे नंदू होनप यांनी.

0: बरे तर श्रोते हो, आजचा आपला कार्यक्रम आता संपला. अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: भारत हो च्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, सरकारी कचेरी किंवा इतर कुठेही कागदपत्रांची प्रत हवी असेल तर पहिल्यांदा आठवण होते ती छायाप्रतीची. ही छायाप्रत किंवा प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत आपण सहज एका मिनिटात छापून घेतो, पण हे काम नेमकं होतं कसं? हा प्रवास कुठून सुरू झाला आणि आजपर्यंत तो कसा बदलत गेला? पुढे याचं स्वरूप कसं असेल? या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत या विषयातील तज्ज्ञ हेमंत सामंत, जे प्रकाशक आहेत, भाषांतरकार आहेत आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्राध्यापक म्हणून गेली 35 वर्ष कार्यरत आहेत. नमस्कार सर, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: सर, आज आपण एका वेगळ्या विषयावर आपल्याकडून जाणून घेणार आहोत. एका मिनिटात सहजपणे एक छायाप्रत मिळते, पण ती नेमकी तयार कशी झाली, त्याच्या मागे काही इतिहास आहे का त्याचा?
1: सर्वप्रथम म्हणजे ज्यावेळेला छायाप्रतीचा आज आपण विचार करतो की त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नाव डोळ्यासमोर येतं ते नाव आहे चेस्टर कार्लसन यांचं. चेस्टर कार्लसन यांची आता 120 वर्ष झाली. हे यांचा जन्म झाला होता 1906 मध्ये आणि अतिशय गरिबीमधला हा विद्यार्थी, गरिबीतनं शिकून संशोधन करून त्यांनी अगदी तरुण वयामध्ये प्रचंड मोठं भौतिकशास्त्रामध्ये संशोधन केलं. आणि मग त्यांना जी पहिली नोकरी लागली ती नोकरी पेटंटच्या ऑफिसमध्ये लागली. आणि त्यांना जर लक्षात यायचं की तिकडे सगळ्याच याच्यासाठीचं तुम्हाला प्रतिमुद्रण लागतं आहे, म्हणजे कुठलेही कागद असतील तर ते परत लिहून ते कुठेतरी कोणीतरी सत्यापित करावे करण्याची गरज निर्माण होत होती, कारण का त्याशिवाय ते सादर करता येत नव्हते. आणि मग ते प्रत्येक माणसांना ते परत दस्तावेज पुन्हा लिहून काढून आणि ते त्याची सत्यप्रत पडताळून घेऊन ती दाखल करावी लागायची. तर त्यांना लक्षात आलं की बाबा याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि अनेक कागद निर्माण होतात, तर ह्याच्यामध्ये असं काही करता येईल का की आपलं जे भौतिकशास्त्र आहे तर त्या शास्त्रामधनं काही विकास करून ह्याची एक काही प्रत अशी आपोआप तयार होईल का, हा त्यांचा एक पहिला जो हेतू होता. त्या पहिल्या हेतूवर त्यांनी संशोधनाला सुरुवात केली आणि ते जे संशोधन होतं तर त्या संशोधनामध्ये त्याला नाव आहे झेरोग्राफी. तर झेरो म्हणजे ड्राय, म्हणजे जी पावडर असते ती, आणि ग्राफी म्हणजे ते काय मुद्रण आहे, जे त्याचं ग्राफिक म्हणजे त्याची प्रतिमा आहे. तर ही जी कोरडी शाई म्हणतो आपण, कोरड्या शाईने त्याची नक्कल उतरण्याची ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया या माणसांनी निर्माण केली. ती 16 सप्टेंबर 1959 साली आपल्यासमोर उभी राहिली आणि ते मशीन आलं ते म्हणजे झेरॉक्स 914 म्हणून आलं. पण हा जो सगळा कालावधी आहे, विचार केला तर लक्षात येईल की त्यांनी हा जो संपा स्वतःच्या 32व्या वर्षी लावलेला शोध आहे आणि त्याच्यानंतर 21 वर्षांनी तो लोकांच्या समोर आला.
0: एवढ्या
1: हा, कारण का की ते संशोधन त्यांनी शोध लावला, पण शोध लावल्यानंतर त्या शोधाची गरज निर्माण होणं आणि त्या गरजेसाठी त्यांना काहीतरी त्या संशोधनासाठी त्यांनी उभी केलेली यंत्रणा आहे ती तयार करण्याच्या साठी लागणारे लाखो रुपये उभे करणं हे त्या काळामध्ये खूप कठीण होतं. आणि ही जी सगळी लॅबमध्ये तयार करण्याची प्रक्रिया होती त्याच्यापासून ते मशीन तयार करणार आहेत. आणि म्हणून ते 21 वर्षानंतर ते आणि ते सातत्याने ते थकले नाहीत. त्यांनी पहिला जेव्हा मशीन तयार केलं ते 1938 मध्ये केलं आणि त्याच्यानंतर 21 वर्ष ते त्याच्यामध्ये काय काय काय काय डेव्हलपमेंट करत राहिले, काय ते मशीन स्वस्तात कसं बनेल ह्याच्यावरती त्यांनी प्रचंड काम केलं. तर त्यामुळे एक प्रदीर्घ कालावधी एखाद्या संशोधकांनी आपले स्वतःचं संशोधन केल्यानंतर सातत्याने त्याला जनताभिमुख करण्यासाठी आपले एवढा वेळ द्यावा आणि एवढं संशोधन करावं. आणि तुम्ही सांगितलंच आहे की त्यांची स्वतःची गरिबी होती,
0: हो ना,
1: तर त्याच्यामध्ये संशोधन

0: संशोधनामध्ये पैसे जे काय लागणार आहेत म्हणजे जे काय कमवत होते ते सगळे संशोधनात घालत होते, अशा प्रकारचं या माणसाचं हे आयुष्य आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या माणसाचा म्हणून आज उल्लेख करताना मला मला पण असं भरून येतं की एखाद्या माणसानी म्हणजे आज तो जगव्यापी आहे,
1: हो ना.
0: त्यांचं आज नावही कोणाला माहीत नाही, पण त्यांनी संपूर्ण जगावरती आपल्या नावाची मुद्रा उमटवली आहे ती झेरॉक्स या तंत्रज्ञानाने.
1: खूप छान. आणि तुम्ही म्हणता तसं जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी करणं आणि झटत राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मग ह्याची नेमकी प्रक्रिया कशी असते की ही छायाप्रत तयार कशी होते?
0: प्रक्रिया त्यावेळेला त्यांची प्रक्रिया आणि आपली प्रक्रिया याच्यात कुठलाच काही भेद नाही आहे. तर एक मूळ कागद आहे ज्याला आपण दस्तावेज म्हणतो की ज्याचा आपल्याला प्रतिरूप करायचा आहे, तो मूळ कागद घेऊन त्याच्यानंतर त्याचं स्कॅनिंग होतं म्हणजे त्याची त्याचा त्याच्यावरती प्रकाश टाकला जातो. त्या
1: अच्छा.
0: प्रकाश टाकल्यानंतर जिकडे काळं असतं त्या काळामध्ये फक्त ब्लॅक अँड व्हाईट होतं, जिकडे काळं असतं ते तिकडून त्याची हे ट्रान्सफर प्रकाश होत कमी होतो आणि जिकडे पांढरं असतं तिकडून संपूर्ण प्रकाश जातो. तर अशा प्रकारे त्याची स्कॅनिंग म्हणतो आपण, ज्याला स्कॅनिंग ही प्रक्रिया म्हणतो, ती स्कॅनिंग प्रक्रिया होते. मग त्या प्रतिमेचं डिजिटल म्हणजे विद्युत भारामध्ये रूपांतर केलं जातं म्हणजे डिजिटलायझेशन आता त्याला म्हणतो आपण. आणि ते विद्युत भार झाल्यानंतर तो विद्युत भार आहे तो एका ड्रमवरती त्याची प्रतिमा तयार होते तात्पुरती,
1: अच्छा.
0: ती ड्रमवरती तात्पुरती प्रतिमा तयार झाल्यानंतर त्याच्यावरती टोनर जो आपला आहे म्हणजे टोनर म्हणजे काहीच नाही एक का म्हणजे कोळशासारखा प्रकार आहे त्याची पावडर असेल, तर ती त्याच्यावरनं सोडल्यानंतर ज्या भागामध्ये ती प्रतिमा उमटायची असते ज्या भागामध्ये जास्ती जास्ती टोनर खेचला जातो तो भाग आहे म्हणजे जिकडे आपलं मगाशी आपण म्हटलं की जिकडे काळा भाग असेल म्हणजे काळ्या शाईने लिहिलेलं असेल ते तिकडे आल्यानंतर त्या तिकडे टोनर आहे तो तिकडे जास्तीत जास्त डिपॉझिट होतो आणि पांढऱ्या भागात टोनर डिपॉझिट होत नाही,
1: अच्छा.
0: असं करून त्याची एक प्रत बाहेर पडते. तर ही एक संपूर्ण प्रतिमा आहे की ते कागदावरची प्रतिमा आहे, ती प्रतिमा झाल्यानंतर त्याला उष्णतेने त्या टोनरचं स्थिरीकरण केलं जातं
1: अरे बापरे.
0: म्हणजे तो ड्रम आहे त्या ड्रमवरती एक प्रतिमा निर्माण झाली त्याच्यावरती तो टोनर जाऊन बसला त्याच्यामध्ये कागद आला, तो कागद आल्यानंतर तो कागद तो टोनर घेऊन जाणार आहे, तर तो टोनर घेऊन गेल्यानंतर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता करावी लागते की तो त्याच्यावरती कोरडा होईल संपूर्ण आणि त्याच्यावर
1: अच्छा.
0: चिकटेल आणि ती चिकटते. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपण या झेरॉक्स प्रती आपण काही वर्षांनी बघितल्या की त्या फिकट होतात, याचं कारण तो जो टोनर आहे तो
1: ड्राय
0: त्याच्यावरती
1: टोन.
0: स्थिरावलेला असतो, तो निघून निघून जातो वरचा भाग आणि ते स्थिरीकरण झाल्यानंतर आपल्याला त्याची तयार छायाप्रत मिळते.
1: अरे वा. खरं तर ही एवढी मोठी प्रोसेस आहे, पण काही सेकंदात आपल्याला हव्या तितक्या प्रती त्याच्या मिळू शकतात. आणि तुम्ही म्हणता तसं निश्चितच त्याच्यावर खूप मोठं काम केलं गेलंय म्हणून.
0: त्याच्या अंतर्गत आहेत ना त्याच्या जवळजवळ 21 टप्पे आहेत त्या मशीनच्या आतमध्ये,
1: अरे वा.
0: तर ते त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती काम केलं. म्हणजे आपण म्हणलं मी तर म्हटलं 21 वर्ष म्हणजे ते प्रत्येक टप्प्यावरती एक एक वर्ष तरी घालवले असेल,
1: घालवले असतील.
0: असे ते 21 टप्प्यांमध्ये ते काम होतं. आणि आपल्याला दिसताना ते फक्त आता आता तर खूपच सिंपल झालं आहे, आता तर आम्ही इंटरनेटवरनं डायरेक्ट आपली फाईल पाठवून देतो ती वाटेल तिकडून ती प्रिंट
1: तिथे
0: होते असं होतं.
1: प्रगत होत जातं तंत्रज्ञान हळूहळू. पण मग या सगळ्या छायांकनाचा उपयोग कुठे आणि कसा होत असतो सर?
0: या छायांकनाचा उपयोग आता आपण बघितलं तर आपण म्हणजे आज आज विद्यार्थ्यांना मी स्वतः जरी एक नोटची एक PDF दिली तर विद्यार्थ्यांनी ती मला अपेक्षित असते की मी त्यांना स्वतःहून पण सांगतो की तुम्ही स्वतः एकदा लिहून घ्या, कारण एकदा एकदा लिहिल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जास्त रजिस्टर होतं. पण लगेचच्या लगेच त्याचा एक माणूस प्रिंटआउट काढून आणतो आणि मग त्याच्या हवे तेवढ्या झेरॉक्स निघतात. हे शाळेचं झालं, पण न्यायालयापासून तुमच्या शासकीय कामकाजापर्यंत कुठेही गेलात तरी तुम्हाला साध्या हॉटेलमध्ये जरी राहायला गेलात तरी तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागते तुमच्या ओळखपत्राची,
1: खरे.
0: कुठेही गेलात तरी त्याचं ती जी सत्यप्रत लागते. तर त्यामुळे आज एक झेरॉक्स कॉपी हा आपला एक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेला आहे की म्हणून आपण बाहेर जाताना आपलं आधार कार्ड तर ठेवतोच पण त्याच्याबरोबर त्याच्या कॉपी पण ठेवून देतो, का
1: कुठे
0: नाही कुठे तरी
1: लागतील
0: कुठे
1: म्हणून.
0: लागेल हे सांगता येत नाही,
1: बरोबर.
0: तर विस्तृत वापर झाला आहे. आणि आज कुठूनही कुठेही पाठवता येतं हा एक त्या फार मोठं तंत्रज्ञान त्याच्यापुढे विकसित झालेलं आहे.
1: अच्छा. आणि म्हणजे सर, म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत किती आकारात ह्याचं प्रिंटिंग होऊ शकतं की कसं असतं हे का?
0: नाही, आताचं हे बघितलं तर म्हणजे तुमचा आकार जेवढा वाढवेल तेवढा आकार तुम्हाला करता येतात. आज असं विचार केला तर ह्याचं प्रतिमुद्रण आहे, आपण वृत्तपत्राची दोन पानाशी समोरासमोर जी
1: हो
0: जोडलेली असतात,
1: उघडले.
0: हां, तर तेवढ्या मोठ्या आकारात तर अगदी आरामात छपाई होते. पण जसा

0: तुमचा आकार वाढेल तसं तुमचा खर्च पण त्याचा वाढत जाईल, त्या मशीनचा कॉस्ट वाढत जाईल. त्यामुळे आकारापेक्षाही महत्त्वाचं काय की जे सुटसुटीत आहे, म्हणून ते आपण आपल्याकडे आलं त्याच्यानंतरचं जे झेरॉक्सचं तंत्रज्ञान त्यांनी लगेच पहिल्यांदा वापरलं ते दॅट इज द फॅक्सिमल मशीनमध्ये वापरलं. सेम
1: अच्छा.
0: तंत्रज्ञान आहे की फॅक्ट, त्याचा अर्थ फॅक्टम सिमिली म्हणजे तशा तशी प्रत निर्माण करणं, आणि ती लॉंग डिस्टन्सवरती होऊ लागली. पण त्याचं बेसिक तंत्रज्ञान हे झेरॉक्सच आहे, फक्त इकडून जे विद्युत भारित जे केलेलं आपला जो ड्रम आहे तो इकडे एक्सपोज न होता तो
1: तिकडे.
0: तिकडच्या दुसऱ्या मशीनच्या वरती तो एक्सपोज होईल आणि ते विद्युत धारेमधनं जाईल किंवा टेलिफोनिक वायर्समधनं आपण तो संदेश पाठवतो आणि तो तिकडे फॅक्स मशीनच्या स्वरूपात येतो.
1: ओके.
0: तर ती त्याची त्याच्या पुढची स्टेप होती. आणि त्याच्या पुढची स्टेप नंतर झाली ती कॉम्प्युटर्समध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस आले. आता ह्यांचंच तंत्रज्ञान आहे, त्या कंपनीने बनवलेलं तंत्रज्ञान स्टीव जॉब्सनी त्या काळामध्ये बघितलं, त्याला त्यातलं ते ग्राफिकल युजर इंटरफेस आवडला. त्याच्या अगोदर आपण फक्त कॉम्प्युटरमध्ये टायपिंग वगैरे करत होतो आणि तो फक्त प्रिंटआउट म्हणजे त्याचे प्रिंटआउट काढत होतो, पण त्यातला जो ग्राफिकल युजर इंटरफेस आहे तो त्याला भयंकर आवडला. त्याच्यातनं त्यांचा माऊस ही जी संकल्पना आहे ती पण त्याला आवडली आणि त्यांनी त्या संकल्पनेवरती मग नवीन तुमचं जे काय विश्व आहे ते विश्व नवीन विश्व उभं राहिलं एक. आणि आज आपलं आपण काढलेलं चित्र इमि आपण काढलं कागदावर काढलेलं चित्र लगेच आपण फोटो काढतो आणि तो त्याचा प्रिंटआउट मारून
1: हो
0: घेतो,
1: ना.
0: इतपत ते तंत्रज्ञान यशस्वी झालं.
1: ओके सर. मग एक छपाई मशीन ते आता बदलत गेलेलं तंत्रज्ञान, ही प्रक्रिया किती बदलत गेली आतापर्यंत? म्हणजे त्याच्यात काय काय फरक होत
0: नाही नाही
1: गेले?
0: पहिलं म्हणजे काय होतं की एक आपण कॉपी काढण्यापुरतं होतं. मग मी नंतर म्हटलं की त्याचं पुढचं तंत्रज्ञान आलं तो फॅक्टम सिमिली म्हणजे फॅक्सिमिली म्हणजेच आपण त्याचा संक्षिप्त रूप फॅक्स म्हणतो. तर जसं अगोदरच्या ह्याचं झेरोग्राफी होतं
1: हाँ.
0: तो त्याचा झेरॉक्स केला त्यांनी, तसं हे फॅक्टम सिमिलीचं फॅक्स झालं. त्याच्यानंतर आपलं प्रिंट आलं म्हणजे आपण टोनरच्या साह्याने जो प्रिंट करतो तो प्रिंटर आला आणि त्याच्यानंतर ते त्याची रंगीत प्रतिमा निर्माण करायची म्हणजे ती एक आणखीन एक त्याची ॲडव्हान्स स्टेज झाली की
1: अच्छा.
0: आपण अगोदर फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्येच काम करत होतो आणि आता तर फॅक्सही तुमचं कलर फॅक्स कलर झेरॉक्स
1: येऊ
0: सगळं येऊ
1: शकतं.
0: शकलं. तर ते आता ते आलं ते रंगीत छायाचित्रांकित प्रत झाली आणि नुसती PDF फाईल बनवणं हे पण त्या मशीनवरती होतं. म्हणजे आज त्याला मल्टीफंक्शन मशीन म्हणतो आपण की कॉपी फॅक्स झेरॉक्स
1: सगळंच होऊ
0: कलर
1: शकतं.
0: स्कॅनिंग आणि डायरेक्ट कॉम्प्युटरला फीड असलेली PDF फाईल एवढं. आता तर म्हणजे आत्ताचे जे झेरॉक्स आलेले आहेत मशीन तर त्याच्यामध्ये काही नाही, त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक तुमचं पुस्तक आहे त्याची ॲटोमॅटिक पानंमध्ये इनपुटला घेतली जातात. तुम्ही
1: अच्छा.
0: पुस्तक ठेवायचं फक्त, एक एक पान आहे तो सगळं ॲटोमॅटिकली त्याच्यामध्ये घेईल आणि त्याच्या तुम्ही सांगितलेल्या तेवढ्या 5 कॉपी पाहिजेत तर 5 कॉपी बाइंड होऊन बाहेर पडतील.
1: अरे वा.
0: तर त्याला हे मेक टू ऑर्डर अशा प्रकारचं आलेलं आहे आणि आज नवीन प्रकाशन व्यवसाय आहे हा असाच झालेला आहे आता की तुम्ही एखाद्या दुर्मिळ पुस्तकाची प्रत मागवता तर ती पुस्तकाची प्रत आहे ती एकच प्रत तुमच्यासाठी
1: बनवली
0: त्याची
1: जाते.
0: बनवली जाते आणि ती प्रक्रिया पण फार सोपी झाली कारण त्या मशीनमध्ये आता सगळं बाइंडिंग युनिटपर्यंत सगळं म्हणजे आतमध्ये कटिंग बाइंडिंग सगळं होतं. अशा प्रकारे आज प्रकाशन क्षेत्रामध्ये आज तुम्हाला 100 कॉपीची ऑर्डर आली तर तुम्हाला पूर्वीच्या काळामध्ये कॉप्या छापून
1: अवघड होत.
0: ग्रंथ छापून ठेवणं हा फार मोठा जिकिरीचा प्रश्न होता. तर तुम्हाला 10 कॉपीची ऑर्डर आली तर 10 कॉपीज प्रिंट करतायत.
1: अच्छा.
0: तर त्यामुळे मुद्रण क्षेत्रामध्ये एक खूप मोठ्या प्रकारचा ह्याच्यामध्ये बदल झालेला आहे आणि या मल्टीफंक्शन ह्या मशीन्स आहेत आणि त्या काळामध्ये आणखीन त्याच्यामध्ये सुधारणा आत्ताच होत आहेत आलेल्या आहेत.
1: सर, पण जे मुद्रणाचं तंत्रज्ञान आहे जे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आणि आपल्या घरी किंवा घरातला छोटा प्रिंटर, या दोन्हीत हीच एक प्रक्रिया असते की काही वेगळं?
0: दोन्हीतली प्रक्रिया तेच आहे, फक्त आपल्याला ती कला जी आहे ती कागदाची तयार प्रत करण्यापासून डिजिटल दस्तावेज तयार करण्यापर्यंत ऑटोमेटेड झालेली आहे. पण आपणही घरामध्ये आपण लिहून ठेवलेला कागद आहे तो लगेचच्या लगेच आपण मोबाईलवरती एक फोटो काढतो त्याचा आणि ठेवून देतो. आता पूर्वीच्या काळामध्ये लोक सगळ्या कॉप्या आपल्याला ठेवत होत्या, आता त्याचे डिजिटल दस्तावेज तयार करणं हा एक फार मोठा प्रकार झाला आहे. काही नाही, आता एक्सरे काढायचा असेल तर
1: हो
0: तो
1: ना.
0: एक्सरे डायरेक्ट तुम्हाला डिजिटल ठेवता येतो, त्यामुळे तुम्हाला हवी तेव्हा ती प्रत घेता येते. म्हणजे आता इकडून मी अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेला गेलो आणि मी माझा एक एखादा हाताचा काय असेल तो एक्सरे दाखवला

0: तिकडून डायरेक्टली डायरेक्ट तिकडून तुम्हाला एक्सरे मिळू शकतो. याची प्रत म्हणजे याची मूळ संकल्पना आहे ही ही तशी तशी प्रत निर्माण करणं हीच आहे.
1: अच्छा,
0: तर ते डिजिटल दस्तावेज केंद्र होतील आता भावी काळामध्ये. ही काही नाही, त्यांच्याकडे तुमचा तुम्ही तुम्ही ईमेल आहे, तुम्ही फक्त त्यांना फॉरवर्ड केलात की तुमचे प्रिंटआउट काढून तुमच्या घरी आणून पोहोचवले जातील, कारण कुरिअर सर्व्हिसेस आहेत.
1: हो ना.
0: तर अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही झेरॉक्स केंद्रावर किंवा कुठल्याही केंद्रावर जायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा आता समावेश जो झालेला आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला क्लाउडवरती पण ठेवता येतं. आपण जे ज्यांना आपण ईमेल म्हणतो, आपल्याला कल्पनाच नसते आपल्याला फुकट ईमेल मिळतो आहे, पण त्या फुकट ईमेलला तुम्हाला एक क्लाउडवरती स्टोरेज मिळतं आहे. ते काही GB स्टोरेज मिळतं आहे. तुम्हाला आलेले लाखो ईमेल्स आहेत, ते तुमच्यासाठी एखादी कंपनी आहे ती स्वतःच्या सर्व्हरवरती सेव्ह करून ठेवते.
1: अच्छा.
0: म्हणजे मला माझा 2004 ईमेल आहे तो मला एका सेकंदात शोधता येतो आहे आणि तो त्या मला प्रिंटआउटला देता येतो. हे तुम्ही मला त्यावेळेला आमंत्रण दिलेलं होतं. हे एवढं सगळं तंत्रज्ञान त्याच्यामुळे भावी काळात झालेलं आहे. आणि मजकूर वाचून तून त्याचा हवं तर तुम्हाला त्या पुस्तकाचा अख्ख्याच्या अख्ख्या पुस्तकाची ट्रान्सलेटेड प्रत एका 1.5 मिनिटात होते.
1: अरे बाप.
0: म्हणजे 80 पानाचं एक पुस्तक मी त्याला फीड केलं किंवा एखादी PDF फाईल फीड केली, मला संक्षेपीकरण करता येतं. म्हणजे त्याच्यामधलं मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला AI एडिटरला सांगितलं की मला याचा संक्षेप करून द्या, पुस्तकात काय म्हटलं आहे शेवटी. मग ते सांगणार की शेवटी पुस्तकात म्हटलेलं आहे हे पुस्तक आहे, ते हेमंत सामंत त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते छायामुद्रण या विषयावरती आहे आणि ते त्याच्यामध्ये काय काय मुद्दे टाकलेत ते काढून तो देतो. हे संक्षेपीकरण त्याच्यामध्ये येत आहे. त्याच्यानंतर रूपांतर करता येत आहे. म्हणजे मी एखादी कादंबरी लिहिली असेल तर त्याच्यापासून नाटक करता येईल.
1: अच्छा.
0: इतपत ह्या मुद्रणाच्या मुद्रणाच्या त्या छायांकित प्रतीचा त्याची जी PDF फाईल बनली आहे त्याचा कुठल्याही प्रकारे आपण आविष्कार करता येतो. आणि आता तर तो तर फीड दिल्यानंतर म्हणजे तुम्ही आणि मी समोरासमोर बसले आहेत असं मी जर ते लिहून ठेवलं आणि साधारण एक तुमचा फोटो आणि माझा फोटो दिला तर तो त्याच्यावरती एक प्रत तयार करेल की आपण स्टुडिओत बसलेलो आहोत. म्हणजे इतपत त्यांचं भावी काळामध्ये प्रगती होत चाललेली आहे. आणि भावी काळामध्ये आपण डेटा देणार आहोत आणि आपण माहिती घेणार आहोत. आपण सांगणार आहोत की मला जे गाज्या मी समोर पाण्याची बाटली ठेवलेली आहे त्यातलं पाणी मी या कंपनीचं आहे, तर ह्याच्यातलं नेमकं पाण्याचं शुद्धीकरण किती असं आपण विचारणार आहोत. तरुणी डाटा देतोय त्यांना, माझा काय प्रश्न आहे तो त्यांच्याकडनं त्याचं उत्तर येणार की या बाटलीमध्ये अमुक अमुक क्षार आहेत, अमुक अमुक अमक आहे, खनिजे अमकी आहेत, हे सगळं तुम्हाला वर्गीकरण हातात मिळणार आहे. हे सगळं हे फक्त त्या कॅरेक्टरचं मुद्रण म्हणजे प्रतिरूप झालं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते भाग्य आहे. आज तुमचं हँडरायटिंग ओळखलं जातं. म्हणजे कुठल्याही माणसाने एक हँडरायटिंग दिलं की ते ऑटोमॅटिकली त्याचं टेक्स्ट फाईल तयार होते. हे सगळं ह्या माणसाचा आविष्कार आहे.
1: खूप मेहनत घेतली. सर, आता तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्यात की भविष्यात याचा वापर कसा होऊ शकेल किंवा आतापर्यंत याची प्रगती कशी होत गेली, पण प्रत्येक वेळी आपण बघतो की ज्या गोष्टीला चांगली बाजू असते त्याला काहीतरी दुसरी वाईट म्हणा किंवा त्रासदायक गोष्ट असते. तर या ठिकाणी सुद्धा असं काही होऊ शकतं का की त्याचा गैरवापर होऊ शकतो?
0: नाही, गैरवापर होऊ शकतो असं नाही, गैरवापर होतोच आहे.
1: अच्छा.
0: ही अनेक जण आपल्या प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून आपल्या स्वतःच्या नावाने कलर झेरॉक्स मिळते तर काय नाही, मला काहीच नाही, मी तुमचं नाव काढून टाकेन, माझं नाव टाकेन तर प्रमाणपत्र माझ्या नावावरती येईल. हे अनेक ठिकाणी होत आहे.
1: मार्क बदलतील.
0: हा, तर मार्क बदलतील जे काय असेल ते. कारण ते एवढं सोपं झालेलं आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ID पण खोटा बनवला, त्याच्यावर आता केस टाकलेन, त्याला आतमध्ये टाकलेलं आहे. हे सगळं होत राहणार आहे. पण ह्याच्याबरोबर तंत्रज्ञानाचा एवढा विकास झाला आहे, त्याबरोबर सुरक्षांचा पण विकास झालेला आहे. फक्त आपल्याला त्याची एक सावधानता घ्यायला पाहिजे. आपण एक समजा 1 लाख रुपयाचा एक मोबाईल घेतो, पण त्याच्यावर 1000 रुपयाचा आपण आपल्याला सुरक्षेचं सॉफ्टवेअर आपण घेत नाही.
1: अच्छा.
0: त्यामुळे कुठलीही व्यक्ती तुमच्या मोबाईलमध्ये एंट्री करते, तुमचा डॅटा फोटो सगळे उडवू शकते, हे आपल्याला लक्षात येते. सुरक्षिततेसाठी आपण म्हणजे झेरॉक्स तंत्रज्ञानाने पण सुरक्षिततेसाठी सोय केलेली होती आणि ती सोय आत्ताच्या काळामध्ये आपल्याला डिजिटल वॉटरमार्क टाकता येतो तुमच्या डॉक्युमेंटमध्ये. आणि तो म्हणजे तुम्हाला आणि हे सगळे अनेक विद्यापीठं आपला डिजिटल वॉटरमार्क टाकतात, कारण का त्यांना माहिती आहे की त्यांच्या ज्या फाईल्स आहेत ह्या फाईल्स आहेत त्या कॉपी केल्या जाणार आहेत.
1: अच्छा.
0: पण जरी कॉपी केल्या तरी तो डिजिटल वॉटरमार्क तुमचा त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे. त्याच्यानंतर QR कोड आहे, त्याचा अतिशय प्रभावी वापर आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे की आपल्या तुम्ही कुठल्याही लहान मुलांची पाठ्यपुस्तकं घेतलीत तर पाठ्यपुस्तकातला कुठलाही धडा जो आहे त्याचा एक क्यू आर कोड वरती ठेवलेला आहे. त्यांनी जी काय माहिती त्याच्या संबंधात आहे त्या याच्याबद्दल त्या क्यू आर कोडमुळे टाकून दिलेली आहे. म्हणजे एखादा शास्त्रीय प्रयोग आहे तर त्या संबंधी सगळी माहिती त्याच्यामध्ये अवांतर वाचन पण त्याच्यामध्ये त्या क्यू आर कोडमध्ये करता येईल असं त्याचा त्या क्यू आर कोडमध्ये त्याचं रूपांतर करता येतं. एन्क्रिप्शन म्हणजे असा प्रकार आहे की तुम्ही कुठल्याही शब्दाचा एक की म्हणजे एक चावी बनवायची. आता जपान हा शब्द म्हणायचा आहे तर जपानच्या ऐवजी तुम्ही केबी क्यू बी ओ असा शब्द टाकता. आता तो केबी क्यू बी ओचा काहीच अर्थ लागणार नाही आणि त्या केबी क्यू बी ओचा प्रत्येकाचा केच्या मागचा एक शब्द अक्षर घेतलं तर ते जे होतं बीच्या मागचं अक्षर ए होतं असं जपान तयार होतं. ती चावी मी तुम्हाला पाठवणार की एक अक्षर फक्त पुढे गेलेलो आहे ते मागे घ्यायचं तर त्याला आपण डिक्रिप्शन म्हणतो. तर एन्क्रिप्शन डिक्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक जो डाटा पाठवतो आहे तो डाटा आहे तो एन्क्रिप्टेड आहे म्हणजे त्या मी बदलून पाठवलेला आहे. तो फक्त कोणाला समजणार? मी त्या काळामध्ये असं म्हणायचं की पत्रव्यवहार करताना छत्रपती शिवाजी महाराज इकडे येत आहेत असं ती एक कविता पाठवली.
1: कोड लँग्वेज
0: तर तो कोड लँग्वेजमध्ये पाठवलं जातं आणि हे सगळं टू की एन्क्रिप्शन वगैरे आपल्या सगळ्या ईमेलपासून सगळ्यांना आपण दस्तावेजांना आपण एन्क्रिप्शन केलेलंच आहे ऑलरेडी. त्यामुळे तुम्हाला तुमचा पासवर्ड वगैरे टाकावा लागतो. मग पासवर्ड टाकल्यानंतर त्याचा जो काय डाटा म्हणजे दुसऱ्या कोणाला जो ईमेल मिळाला तरी त्याचा अर्थबोध त्याला होऊ शकणार नाही तर त्याला तो आपण एन्क्रिप्शन म्हणतो. तर ती एन्क्रिप्टेड लँग्वेज आहे. हे एन्क्रिप्शन पण आज त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेटेड करण्यात आलं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त प्रमाणीकरण वाढणार तेवढी त्याची सुरक्षितता वाढत जाणार आणि सुरक्षितता ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. तो माणसाच्या स्वतःच्या व्यक्तिगत नैतिकतेचा भाग आहे की ह्याचा आपण तंत्रज्ञानाचा आपण किती चांगला वापर करायचा. परत त्या मुद्द्याला येतो की या माणसाचं जे जीवन होतं तर त्याचा मुद्दाम उल्लेख करणं आजच्या दिवशी गरजेचं आहे. मी गरीब म्हणून जन्माला आलो आणि मी गरीब म्हणूनच मरेन असं या माणसांनी निर्धार केलेला होता.
1: अच्छा.
0: आणि गरीब म्हणून मरेन म्हणजे काय? त्या काळामध्ये करोडो रुपये आले कारण का की हा पेटंटमध्ये ह्याचं कारण का झेरॉक्स आहे ना एक तर मशीन विकत घ्या किंवा मशीन भाड्याने घ्या हे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मशीन भाड्याने घेतले तर तुमच्याकडे किती कॉपिंग होतात तेवढ्याचेच पैसे तुम्हाला द्यायचे आणि एक भाडं द्यायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या दोन्ही प्रकारे जगामध्ये मशीन चाललं आणि त्या मशीनच्या बरोबर त्या माणसाकडे जे करोडो रुपये आले तर त्यांनी 150 मिलियन डॉलर्स आहे ते आपल्या आयुष्यामध्ये खर्च करून तो माणूस गरीब म्हणून मेला आहे. म्हणजे त्यांनी
1: सगळे
0: देऊन टाकले. तो ज्या विद्यापीठात व्हर्जिनिया विद्यापीठात शिकला त्या विद्यापीठातल्या असं नाही केलं त्यांनी की मी फिजिक्समधनं शिकलो म्हणून मी फिजिक्स विभागाला पैसे दिले. तर त्या विद्यापीठातला जो दुर्लक्षित परामानसशास्त्राचा विभाग होता तर त्या परामानसशास्त्राच्या चेअरला डोनेशन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी नागरी हक्क चळवळ जी 1960 प्रबळ झाली तर त्या नागरी हक्क चळवळीला फंडिंग केलं. त्यांची पत्नी जी तर ती डॉरीसही त्याच्या संकल्पनेप्रमाणे होती. तिने हिंदू धर्माचा अभ्यास केला होता, तिने बुद्धिझमचा अभ्यास केला होता, तिने झेन तत्वज्ञान वाचलं होतं, ते ह्यांनीही वाचलं होतं. तिने 1400 acres जमीन तत्वज्ञानाला समर्पण करणं आणि तो तंत्रज्ञानाकडून तत्वज्ञानाकडचा प्रवास त्यांचा असा दिसून येतो. तर या स्वरूपामध्ये त्यांनी ते आपलं जीवन समर्पित केलं. त्यामुळे आजचा तुम्ही मला आज बोलवलात आणि त्यांच्याबद्दलची एक कृतज्ञता व्यक्त करण्यात करता आली याबद्दल मीच मला धन्य समजतो.
1: सर खरं तुम्ही मगाशी म्हणालात तसं अनेकांना मदत होणारं असं हे तंत्रज्ञान जे आजही आपण खूप साऱ्या क्षेत्रात वापरतो तर जाता जाता आपल्या सगळ्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल?
0: ही जी संकल्पना जी आहे ती आता इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीमपर्यंत जाऊन पोचली. तर इंटेलिजंट डॉक्युमेंट सिस्टीम म्हणजे ही हस्तक्षेपाशिवाय तर ह्याच्यामध्ये जी सदसद विवेकबुद्धी आहे त्या मशीनकडे आपण अजूनपर्यंत देऊ शकलेलो नाही आहे. त्याच्यावरही ह्युमनॉइडवरती शोध चालू आहेत आता. तर ही जे तंत्रज्ञान आहे हे स्वतः स्वयंपूर्ण आहे, स्वतः बुद्धिमान आहे आणि स्वतः स्वयंचलित आहे. स्वयंपूर्ण जे आहे ते स्वयंपूर्ण आपण पण आहोत, बुद्धिमान आपणही आहोत आणि आपण स्वयंचलितही आहोत. पण आपल्याला ह्याच्या नैतिकतेने वापर करणं आपली एक जबाबदारी राहील. कारण का अशी क्षेपणास्त्र आज जगामध्ये रोखून ठेवलेली आहेत तर ह्याचा आपण विवेकाने विचार कसा करता येईल की आपल्या जीवनामध्ये आपण या तंत्रज्ञानाचा सगळा फायदा जो आहे प्रचंड प्रमाणात तुम्हाला प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक असतो ती माझ्या बुद्धिमत्तेतनं आलेली प्रतिक्रिया पाहिजे, ती कुठून तरी वाचून आलेली प्रतिक्रिया, कोणीतरी हा म्हणतोय म्हणून, कोणता तरी समुदाय म्हणतोय म्हणून आलेली प्रतिक्रिया असता का म्हणे, हा ह्याचा एक सार मी जाता जाता सांगेन की तुमच्या स्वतःच्या विचारातून आलं पाहिजे. कारण का हे सगळं मशीन देणार आहे तुम्हाला सगळं आयतेपणाने, आणि ती विवेकबुद्धी आपल्याकडे असणं गरजेचं आहे.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, आणि या एका वेगळ्या विषयावर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: म्हणजे
2: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. रात्रीची 2:32 झाली आहेत. त्यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शुभमंगल सावधान चित्रपटातलं गीत डॉक्टर नेहा राजपाल आणि स्वरूप कुमार यांच्या आवाजात. गीतकार आहेत रवीण दवणे आणि संगीतकार आहेत अनिल मोहिले.

0: मिला म्हणू नग हा झमेला, तुझं माझं डझंट मॅटर, व्हॉट मॅटर्स
1: काय वाटेल मम्मीला.
2: मम्मा मम्मी चहा पाढा झाला झाला जीव वेडा, सात जन्माच्या या गाठी खरं सांग कोणासाठी, कम ऑन टेल मी क्यूट.
0: बोले तो मॉम साठी.
2: इज दैट
0: ओ ये प्रिया प्रिया ओ माय प्रिया ओले हसी.
3: हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया गाणं सुदेश भोसले आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजात, रझिया पारकर यांचं गीत. चित्रपट आहे सून असावी अशी, संगीतबद्ध केलं आहे नथू चव्हाते आणि उदय कामत यांनी.

गीतभार कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जीवापाड चित्रपटातलं. गीतकार आहेत परशुराम बागडे. संगीतबद्ध केलं आहे लवू ढवळे. गायला आहे वैशाली सामंत आणि शिवानंद यांनी.

ते हय्यानंतर ऐकूया धूमधडाका चित्रपटातलं गीत. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर, संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी, गायक आहेत सुरेश वाडकर.

श्रोते हे यानंतरचं गीत आहे शांता शेळके यांचं, चित्रपट आहे नाव मोठं लक्षण खोटं, गायला आहे लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलं आहे अनिल अरुण यांनी.

गीतबहार कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे गदी माडगुळकरांचं जिव्हाळा चित्रपटातलं. गायला आहे आशा भोसले यांनी. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

श्रुते हो या गीता बरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी डिटेच उपग्रहवाहिनी. आपणांचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. पहाटेचे 3 वाजत आहेत. यानंतर ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या आवाजातलं हे गीत. गीतकार आहेत मंगेश पाडगावकर.

श्रोते हो आपण ऐकलं सुरेश भट यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. यानंतरचं गीत आहे सुधीर मोघे यांचं, आशा भोसले यांनी गायलं आहे.

श्रोते हो, याचबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. पहाटेचे 3:30 झालेली आहेत. त्यानंतर ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अनुराधा मराठे यांच्या आवाजातलं हे गीत. गीतकार आहेत ग. दी. माडगुळकर.

श्रुते हो मिश्र संगीत या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया. शोभा गुरटू यांच्या आवाजात शांता शेळके यांचं गीत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया शांता शेळके यांचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

श्रुती या गीताबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. पहाटेचे 4:01 झालेली आहेत. यानंतरचा कार्यक्रम आहे शास्त्रीय संगीताचा नादब्रह्म. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चिराग कट्टी यांचे सदारवादन, राग तोडी. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. ऐकूया चिराग कट्टी यांचे सतारवादन, राग तोडी.

श्रोते हो, आपण ऐकत होता चिराग कट्टी यांचं सतारवादन राग तोडी. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी. आपण ऐकत आहात AIR मराठी डिटेज उपग्रह वाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. पहाटेचे 4:30 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम आहे शास्त्रीय संगीताचा नादब्रह्म. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सायली तळवलकर यांचं गायन राग भैरव. त्यांना तबला साथ केली आहे अजित पाठक यांनी आणि हार्मोनियम साथ केली आहे सुधांशु घारपुरे यांनी. ऐकूया सायली तळवलकर यांचं गायन राग भैरव.

श्रोते आपण ऐकलत सायली तळवलकर यांचं गायन राग भैरव. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. ही आहे AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. पहाटेचे 4:58

0: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व।
2: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
3: नाही रे, राहिलच बघ।
2: मग ऐकायचंय?
3: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
2: अगं युट्यूब वर।
3: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूब वर आले
2: तर? आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्राह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय। नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
3: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर।
2: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल।
4: श्रोते हो, ही आहे AIR मराठी डिटेच उपग्रहवाहिनी। पहाटेचे 5 आहेत। यानंतर ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार। चित्रपट आहे कामा पुरता मामा। गायिका आहेत लता मंगेशकर। गीतकार आणि संगीतकार यशवंत देव।

यानंतरचं गीत आहे अवघाची संसार या चित्रपटातलं. गायला आहे सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. गीतकार आहेत डॉक्टर वसंत अवसरे आणि संगीतकार आहेत वसंत पवार.

गीतबहार कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातलं. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर, संगीतकार आहेत राम कदम, चित्रपट आहे असला नवरा नको ग बाई.

श्रोते हो, गीत बहार कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जयत रे जयत या चित्रपटातलं गीत. गायला आहे लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांनी. गीतकार आहेत नाधो महानोर आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

ते हो याचबरोबर चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार इथे समाप्त होत आहे. ही आहे AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 5:30 वाजले आहेत. यानंतर ऐकूया भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.